श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 23 आश्विन शके 1948 अर्थात 15 ऑक्टोबर 2026. सकाळचे 5:58 आणि 24 सेकंद झालेत. पहिल्या प्रसारण सभेत मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेली प्रवीण दवणे यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. गायली होती अजित कडकडे यांनी.

वैदेही करंबेळकर यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं पंडित अवधूत बाम यांचं.

सुधीर फडके यांच्या मुख्य स्वरातलं हे होतं वसंत बापट यांचं गीत. संगीतकार होते मधुकर पाठक. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वाणी जयराम यांनी गायलेली उद्धव कुमार यांची रचना. संगीतकार रघुनाथ शेठ.

0: सकाळचे 6:40 झालेत. आता कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया काजूवरील ढेकण्या किडीचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. माहितीचं वाचन केलंय विद्या तावडे यांनी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, काजूवरील ढेकण्या ही अत्यंत महत्त्वाची रसशोषक कीड आहे. काजू उत्पादक भागामध्ये या हंगामात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. किडीमुळे कोवळी पालवी या अवस्थेपासून नुकसान व्हायला सुरुवात होऊन ते मोहर आणि फळधारणेदरम्यान दिसून येतो. या किडीच्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार काजू बी उत्पादनात सुमारे 20 ते 80% घट येते. काजूवरील ढेकण्या किडीच्या देशामध्ये प्रामुख्याने हेलोपेल्टिस अँटोनी, हेलोपेल्टिस ब्रॅडी आणि हेलोपेल्टिस थिओरा या 3 प्रजातीची नोंद आहे. त्यापैकी हिलोपेल्टिस अँटोनी ही काजूवर सर्वाधिक प्रादुर्भाव करणारी प्रजाती असल्याचं दिसून आलंय. पूर्ण वाढ झालेला ढेकूण हा डासाच्या आकाराचा असतो. या किडीची मादी कोवळ्या पालवीच्या देठामध्ये, पानांच्या दांड्यामध्ये आणि मोहराच्या कोवळ्या दांड्यामध्ये सालीच्या आतील पेशीमध्ये अंडी घालते. एक मादी साधारणत 50 अंडी घालते. किडीच्या वाढीसाठी पाऊस आणि आर्द्रता हे हवामान घटक ढेकणाच्या वाढीवर परिणाम करतात. साधारण सप्टेंबर ऑक्टोबरपासून म्हणजेच कोवळी पालवी आल्यानंतर प्रादुर्भावामध्ये हळूहळू वाढ व्हायला सुरुवात होते. याचा प्रादुर्भाव ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात कोवळी पालवी फुटल्यावर सुरू होऊन जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढतो. किडीची पिलं आणि प्रौढ ढेकूण कोवळी पालवी देठ, पानं, कोवळ्या मोहरामधून तसंच कोवळ्या काजू बोंडू आणि बियांमधून रस शोषून घेतात. रस शोषण करताना सोंडेद्वारे लाळेतून विषारी पदार्थ आत सोडतात. त्यामुळे प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी तांबूस तपकिरी ठिपके पडतात. हे ठिपके कालांतराने वाढत जाऊन प्रादुर्भावग्रस्त भाग काळा पडतो. जास्त प्रादुर्भावामध्ये पालवी मोहोर पूर्ण वाळून जातो. किडीचा प्रादुर्भाव कोवळ्या फळावर देखील होतो. फळावर काळ्या रंगाचे गोलाकार खड्डे पडतात. कोवळी फळं गळून पडतात. झाडं पूर्ण बहरलेली असताना जानेवारीमध्ये प्रादुर्भाव सर्वाधिक असतो. या किडीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी किडीचं नियमित सर्वेक्षण आणि त्यांच्या संख्येचं निरीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशातील काजूबागांमध्ये आढळणाऱ्या रानमोडी या अतिशय सामान्य तणावर ढेकण्या वाढतो. त्यामुळे किडीचा प्रसार टाळण्यासाठी वेळेवर तण व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. बागेमध्ये मित्र कीटकांचं संवर्धन करावं. सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करत असलेल्या बागेमध्ये थंडीच्या महिन्यात लेकॅनिसिलियम लेकॅनी 5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे मिसळून फवारणी करावी. पहिली फवारणी कोवळ्या पालवीवर तांबूस रंगाची पालवी पूर्ण उघडण्यापूर्वी करावी. त्यासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% प्रवाही 6 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी मोहरावर कळी अवस्थेत प्रोफेनोफॉस 50% प्रवाही 10 मिलीची करावी. तर तिसरी फवारणी फळधारणा म्हणजेच तांबूस रंगाची फळं असताना करावी. लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% प्रवाही 6 मिली याचीही फवारणी करू शकतो. फवारणीदरम्यान ढगाळ हवामान आणि पावसाळी असेल तर कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी कार्बन डायझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे कीटकनाशकात मिसळून फवारणी करावी. मंडळी, अशा प्रकारे काजूवरील ढेकण्या या किडीचं व्यवस्थापन वेळीच करणं आवश्यक आहे. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार.
0: कृषीवाणी कार्यक्रमात काजूवरील ढेकण्या किडीचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. वाचनस्वर होता विद्या तावडे यांचा. श्रोतेहो, कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित करू 2:00 वाजता.

मधुकर राजस्थानी यांची देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत. मानस मुखर्जी आणि राजकुमारी यांनी गायलेल्या या रचनेबरोबरच मंगल प्रभात हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ज्येष्ठ नागरिकांमधील निद्रानाश याविषयी डॉक्टर रुचा साने यांनी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये एका विषयावर बोलणार आहोत, ज्येष्ठ नागरिकांमधील निद्रानाश कारणे आणि प्रतिबंध. आज आपण या सामान्य पण दुर्लक्षित विषयाबद्दल बोलणार आहोत. निद्रानाश म्हणजेच इन्सोम्निया. रात्री झोप येत नाही, झोप लागते पण वारंवार जाग येते, पहाटे लवकर जाग येते आणि पुन्हा झोप लागत नाही, अशा अनेक तक्रारी ज्येष्ठ व्यक्ती सांगतात. वय वाढल्यावर झोपेच्या पद्धतीत काही नैसर्गिक बदल होतात, पण सततची झोपेची समस्या ही केवळ वयाचा भाग म्हणून दुर्लक्षित करू नये. निद्रानाशाची प्रमुख कारणे कोणती? पहिले कारण म्हणजे शारीरिक आजार. सांधेदुखी, पाठदुखी, श्वसनाचे आजार, वारंवार लघवीला लागणे, हृदयविकार, मधुमेह किंवा इतर दीर्घकालीन आजारांमुळे रात्रीची झोप बिघडू शकते. दुसरे म्हणजे मानसिक ताण आणि एकटेपणा. निवृत्तीनंतर दिनचर्येत बदल, जोडीदाराचा मृत्यू, मुलांपासून दूर राहणे, आर्थिक किंवा कौटुंबिक चिंता यामुळे मन सतत विचार करत राहते आणि झोप येणे कठीण होते. तिसरे म्हणजे औषध. काही औषधांमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे झोप येत नाही म्हणून स्वतःहून झोपेच्या गोळ्या सुरू करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तसेच दिवसा जास्त वेळ झोपणे, कमी शारीरिक हालचाल, संध्याकाळनंतर चहा कॉफी घेणे, रात्री मोबाईल किंवा टीव्ही जास्त वापरणे आणि रोजची झोपण्याची वेळ सतत बदलत राहणे यामुळेही निद्रानाश वाढू शकतो. मग चांगली झोप मिळण्यासाठी काय करावे? सर्वात महत्वाचे म्हणजे नियमित दिनचर्या. रोज शक्यतो एकाच वेळी झोपणे आणि एकाच वेळी उठणे. दिवसभर शक्य असेल तर चालणे, हलका व्यायाम किंवा योगासने करावेत, पण झोपण्याच्या अगदी आधी जोरदार व्यायाम टाळावा. सकाळी काही वेळ नैसर्गिक सूर्यप्रकाशात राहणे, शरीराची झोप जागरणाची नैसर्गिक घड्याळ व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. दुपारची झोप घ्यायची असल्यास ती लहान आणि शक्यतो दुपारच्या सुरुवातीला असावी. दिवसा अनेक तास झोपल्यास रात्री झोप येणे कठीण होऊ शकते. संध्याकाळनंतर चहा कॉफी आणि कॅफिनयुक्त पदार्थ कमी करावेत. रात्रीचे जेवण हलके आणि झोपण्याच्या काही तास आधी घ्यावे. झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही किंवा इतर स्क्रीनचा वापर कमी करून शांत वातावरण तयार करावे. वाचन, शांत संगीत किंवा प्रार्थना यासारख्या आरामदायी सवयी उपयोगी ठरू शकतात. आणि एक महत्वाची गोष्ट, झोप येत नाही म्हणून घड्याळाकडे सतत पाहू नका. बऱ्याच वेळा झोप येत नसेल तर शांतपणे उठून मंद प्रकाशात एखादी शांत कृती करा आणि झोप येऊ लागल्यावर पुन्हा अंथरुणावर जा. झोपेच्या गोळ्यांबाबत विशेष काळजी. ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःहून झोपेच्या गोळ्या घेणे टाळावे. काही औषधांमुळे गरगरणे, स्मरणशक्तीवरचा परिणाम आणि पडण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे निद्रानाशाचे मूळ कारण शोधणे आणि त्यावर उपचार करणे अधिक महत्वाचे आहे. जर झोपेची समस्या वारंवार होत असेल, दिवसभर खूप झोप येत असेल, मोठ्याने घोरणे किंवा झोपेत श्वास थांबण्यासारखी लक्षणे असतील किंवा चिंता जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शेवटी एवढेच सांगू इच्छिते, चांगली झोप ही ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा महत्वाचा भाग आहे. झोप ही चैनीची गोष्ट नसून शरीर आणि मेंदूला आवश्यक असलेली विश्रांती आहे. म्हणून आजपासून नियमित दिनचर्या, दिवसभर योग्य शारीरिक हालचाल, सकाळचा सूर्यप्रकाश, कॅफिनचे नियंत्रण आणि शांत झोपेचे वातावरण या छोट्या गोष्टी आपल्या ज्येष्ठांच्या झोपेत मोठा फरक घडवू शकतात. धन्यवाद.
0: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांमधील निद्रानाश याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आता वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची.

हा सकारात्मकतेची काळज करा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: परिसर।
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंदिनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे। श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारण आणि उपाययोजना याविषयीचा भाग तिसरा ऐकणार आहोत। ऐकूयात भाग तिसरा।
2: श्रोते हो नमस्कार, आज आपण परिसर या कार्यक्रमात जल प्रदूषण याविषयी माहिती घेऊयात। पाण्याच्या भौतिक, रासायनिक किंवा जैविक गुणधर्मांमध्ये असा अवांछित बदल होणे की ज्यामुळे पाणी पिण्यास किंवा शेतीस, औद्योगिक वापरास किंवा जलचरांच्या अस्तित्वात अयोग्य ठरू शकते, याला आपण साधारणपणे जलप्रदूषण असं म्हणतो। त्यामध्ये मानवनिर्मित कारणं कोणती आहेत, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रक्रिया न केलेलं घरगुती सांडपाणी नद्या आणि तलावात डायरेक्ट सोडणं, रासायनिक उद्योग, कागद उद्योग, वस्त्रोद्योग आणि औषध निर्मितीतील सांडपाणी सरळ तलावात आणि नद्यामध्ये सोडणं, शेतीतून वाहून जाणारी जे खते आणि कीटकनाशके आहेत जे नॉन बायोडिग्रेडेबल आहेत ती सरळ नद्यांमध्ये आणि पाण्याच्या स्त्रोतांमध्ये जाणं, जहाजांमधून होणारं प्रदूषण ज्यामध्ये तेल गळती आणि मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा सागरी कचरा, प्लास्टिक, सूक्ष्म प्लास्टिक आणि इतर घन कचरा पाण्याच्या स्त्रोतांमध्ये टाकणं, खाणकामातून पाण्यात येणारे धातू आणि आम्लीय पाणी, भूजलामध्ये दूषित पदार्थ झिरपणं आणि अलीकडे ई वेस्टमुळे अतिशय हेवी मेटल पाण्याच्या स्त्रोतामध्ये जाणे। आता हे कसं काय वाढतं प्रदूषण, तर शेतातील नायट्रेट आणि फॉस्फेट पाण्यात जास्त प्रमाणात मिसळल्यास शैवालांची अतिवाढ होते। या प्रक्रियेला वैज्ञानिकदृष्ट्या युट्रॉफिकेशन किंवा सुपोषण असं म्हणतात। त्यामध्ये शैवाल आणि इतर सेंद्रिय पदार्थाचं विघटन करताना सूक्ष्मजीव पाण्यातील विरघडलेला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात वापरतात, याला आपण बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड असं म्हणतो। आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्या पाण्यामधल्या माशांचं, अनेक जलचरांचा मृत्यू होतो आणि एकूणच तिथल्या प्रजातीला धोका निर्माण होतो। सांडपाण्यातील रोगकारक सूक्ष्मजीवांमुळे अतिसार, कॉलरा आणि इतर असे जलजन्य आजारांचा धोका निर्माण होतो। काही प्रदूषक औद्योगिक प्रक्रियेतनं बाहेर येतात, ते अन्नसाखेत प्रवेश करतात आणि सजीवांच्या शरीरामध्ये साठू शकतात, याला आम्ही बायो मॅग्निफिकेशन असं म्हणतो। म्हणजे नॉन बायोडिग्रेडेबल केमिकल पेस्टिसाइड अन्नसाखेच्या माध्यमातून प्रोड्युसर्सकडनं म्हणजे वनस्पतींकडनं वरच्या श्रेणीतल्या प्राण्याच्या शरीरामध्ये म्हणजे मानवाच्या, गिधाडांच्या आणि लॉयन किंवा वाघांच्या शरीरात जातात आणि ते बाहेर पडत नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो। आता यावर वैज्ञानिक उपाय काय? सगळ्यात महत्वाचा उपाय सांडपाणी प्रक्रिया केंद्र। प्राथमिक टप्प्यात घन पदार्थ वेगळे करून त्यावर जैविक प्रक्रियेत सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात, आवश्यकतेनुसार गाळणी, निर्जंतुकीकरण आणि पोषक द्रव्ये काढून अतिरिक्त टप्पे वापरून मगच सांडपाणी आपण पाण्यामध्ये सोडतो। औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया करणं देखील गरजेचं आहे, ज्यामध्ये रासायनिक अवक्षेपण, गाळणी, शोषण, झिल्ली तंत्रज्ञान आणि विशिष्ट प्रदूषकांसाठी इतर प्रक्रिया वापरून सांडपाणी शुद्ध केलं जातं। कृत्रिम पाणथळ प्रदेश निर्माण करणं, यामध्ये योग्य प्रकारे तयार केलेल्या उथळ जलक्षेत्रात वनस्पती, माती किंवा मध्यम आणि सूक्ष्मजीव यांच्या सहाय्याने काही प्रदूषक कमी केले जातात। ही पद्धत योग्य जागा, हवामान आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार वापरता येते। निर्जंतुकीकरण आणि पुनर्वापर करणे, ज्यामध्ये क्लोरीन, अतिनील किरण किंवा इतर मान्य पद्धतींनी रोगकारक सूक्ष्मजीव निष्क्रिय करता येतात। प्रक्रिया केलेलं पाणी औद्योगिक वापर, बांधकाम आणि इतर योग्य कामांसाठी पुन्हा वापरता येते। आता जल प्रदूषण रोखण्यासाठी आपण साधारणपणे पूरक उपाय कोणते योजू शकतो, त्यामध्ये नद्या आणि तलावात सांडपाणी सोडण्यापूर्वी आवश्यक दर्जाची प्रक्रिया करणं गरजेचं आहे। जलस्रोतांच्या परिसरात संरक्षणात्मक हरितपट्टे राखणे, शेतीत खतांच्या माती परीक्षणावर आधारित वापर करणे, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्भरण करणं, पिण्याच्या पाण्याची नियमित सूक्ष्मजीवशास्त्रीय आणि रासायनिक तपासणी करणं, हे सगळे उपाय त्याच्यावर आहेत। लक्षात ठेवा, दिसायला स्वच्छ असलेलं पाणी नेहमीच पिण्यास सुरक्षित असेल असे नाही, पाण्याची सुरक्षितता प्रयोगशाळेतील तपासण्याने निश्चित करावी लागते। अलीकडे वायू प्रदूषणासोबतच पाण्याचं देखील प्रदूषण वाढल्यामुळे आपली ही जबाबदारी अधिक आहे। प्रदूषण थांबूयात आणि प्रदूषणापासून होणारे धोके देखील थांबूयात। धन्यवाद
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारण आणि उपाययोजना याविषयीचा भाग तिसरा ऐकलात। लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं। सादर करते सदानंद कांबळी। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती।

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 6:55 आणि 10 सेकंद झालेत. श्रोतेहो, आता ऐकूया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आपण ऐकाल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:55 भावधारा. सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात चेतना सोनार यांनी सांगितलेल्या पदार्थकृती. संवादिका पूर्णिमा साठे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 9 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात घर घेण्याचं स्वप्न आणि रेरा कायद्याचं संरक्षण याविषयी ॲडव्होकेट गंधार सोनीस यांची रोहित देव यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 आपण ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोतेहो, मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात दुपारी 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये असावे घरते आपुले छान या मालेत सुंदर घर की आपलं घर याविषयी डॉक्टर रेणुका चुटके यांची मुलाखत आणि कला विश्वमध्ये ऐकाल प्रियल गडकर यांची मुलाखत. 1:10 गीतबहार. 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शशिकांत ओक यांनी गायलेला राग धनश्री. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम. यात सांज वेळ या मालिकेत अनुभवाचे बोल, आर्ट डायरेक्शन क्षेत्रातील कलाकाराची भूमिका याविषयी तुषार प्रधान यांची मुलाखत. 6:10 गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 मावळतीचे रंग हा संवाद, लेखन कोमल कळंबटे यांचं, सहभाग ऋचा गद्रे, मोरेश्वर जोशी आणि विद्या तावडे यांचा, सादरकर्ते विवेक वानखडे. 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसान वाणी हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईल्ड आणि 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 10:00 ऐकाल कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी शुभा मुद्गल यांनी गायलेला राग श्याम कल्याण. श्रोतेहो, शिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करू. तर ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची.

0: assets.
1: अगरबत्ती धूप कापूर नवरात्री पूजेचा आहे परिपूर्ण सामान,
2: मात्र आयुष्यभर करा स्त्री शक्तीचा सन्मान.
1: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी.
2: संपर्क 70283807 89.

0: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होतील खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: श्रोते हो, आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण अजून एक कथा ऐकूया. या कथेचं नाव आहे चणकापूरचा लढा. भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये जेव्हा राष्ट्रीय चळवळ ऐन भरत होती तेव्हा सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं होतं आणि त्यावेळेला असहकाराची चळवळ म्हणजे नॉन कॉपरेशन मुवमेंट आणि राष्ट्रीय जागृती यांचं वारं जंगल दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या जनजातींपर्यंत जाऊन पोचलेलं होतं. त्यावेळी सायमन कमिशनचा अहवाल बाहेर आलेला होता आणि सायमन कमिशनच्या निषेधासाठी देशभर मोठी लाट उठलेली होती. त्यामुळे राष्ट्रीय चळवळीची, स्वातंत्र्य चळवळीची तीव्रता पण वाढलेली होती. सायमन कमिशनच्या विरुद्ध वातावरण तयार करण्याचे लोण हे खेड्यापाड्यापर्यंत पोचावं म्हणून हजारो तरुण सायमन कमिशन विरुद्ध गावोगावी जाऊन प्रचार करत होते. जनजाती विभागांसाठी त्यांच्या प्रमुखांशी, त्यांच्या समाजासाठी अशा तरुणांचा निकटचा संबंध आला. 1930 साली कायदेभंग करण्याच्या उद्देशाने अहिंसात्मक सत्याग्रह करायची आणि त्या अनुषंगानं चळवळी उभ्या करण्याचा आदेश दिला गेला आणि त्याची लाट ही खेडोपाडी पोचली. जंगलवासीय जनजातींपर्यंतही या चळवळीचं लोण पोचणं हे अगदी अपरिहार्य होतं. त्यामुळे हजारो वनवासी तरुण 1930 सालच्या असहकाराच्या चळवळीत सामील झाले. आता सरकारची ही दडपशाही मोडायला तर पाहिजे, जाचक कायदे तोडले पाहिजेत या राष्ट्रीय संदेशाने लोक भारावले गेले. जनजाती वर्षानुवर्ष लोकांचे हक्क भोगत होते, जंगलांचे हक्क भोगत होते आणि त्या हक्कांवरती नव्या जंगल कायदा हा जो फॉरेस्ट ऍक्ट आला होता त्यांनी बंधनं आली होती. त्यामुळे सर्व वनवासी लोकांमध्ये असंतोष पसरलेला होता. सरकारची ही जी दडपशाही आणि जाचक कायदे होते त्यांना जर धैर्यानं आपण तोंड दिलं नाही तर आपली कठीण परिस्थिती होईल अशी भूमिका जनजातींमध्ये त्यावेळेला तयार व्हायला लागली. या कायद्याला आणि त्यामुळे होणाऱ्या जाचाला विरोध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातला बागलाण आणि कळवण तालुक्याचा भाग आहे, म्हणजे त्याला आत्ताच्या भाषेमध्ये कसमापट्टा म्हणतात, हा नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग येतो. त्या भागामध्ये एक जमात आहे, त्याला तिथे त्याला कोकणा जमात म्हणतात. त्यांनी असे जंगल सत्याग्रह सुरू केले. नाशिक जिल्ह्यातला पहिला सत्याग्रह असा जो असेल वनवासींचा तो बागलाण तालुक्यामध्ये भिलवाडला झाला. त्यात भिल्ल आणि कोकणा जनजातींनी भाग घेतला. त्यानंतर कळवण तालुक्यात सप्तशृंगी नजीकच्या भागामध्ये दुसरा सत्याग्रह झाला. नाशिक जिल्ह्यात या सत्याग्रहामुळे वातावरण तापलं गेलं. तेव्हा हे जंगलाचे जे जाचक कायदे आहेत हे नष्ट व्हावेत, वनवासींचे हक्क अबाधित राहावेत आणि त्यांनी सत्याग्रह सुरू करावा आणि सामुदायिक असहकारी चळवळ उभारावी अशा अर्थाचा प्रचार गावोगावी झाला. आता हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ जर बघितलात आणि आजचा तुम्ही काळ बघितलात, म्हणजे एखाद्या गोष्टीची बीजं कुठे असतात आणि त्याचे सार्वत्रिक परिणाम कुठे दिसतात. आज या भागामधून मोसमसारखी नदी वाहते, त्या मोसम नदीवरती हरणबारीला मोठं धरण आहे. ज्या चणकापूरची गोष्ट करतोय त्या चणकापूरला धरण झालं आहे. आज आदिवासी समाज तिथे एवढा प्रगत झालेला आहे की तो भाग सुपीक संपन्न आहे. आज त्या भागामध्ये तुम्ही बागलाण तालुक्यात गेलात तर मोठे मोठे द्राक्षाचे

0: गावे तुम्हाला दिसतील. सटाण्यासारखं गाव, अधिक सधन आणि संपन्न गाव आपल्याला दिसेल. गेल्या जवळजवळ 75 ते 80 वर्षातली ही क्रांती आहे, पण ही क्रांती जी आज दिसते आहे ह्याच्यामागे त्यावेळच्या समाजांनी, त्यावेळच्या जनजातींनी जे खूप मोठं आंदोलन सुरू केलं आणि स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली आणि आपले हक्क झगडून लढून मिळवले ह्याची पण मोठी पार्श्वभूमी आहे. कुठेतरी या गोष्टींची सुरुवात झाली म्हणून त्याची आज 75 वर्षानंतर फळं मिळत आहेत. आपल्या देशाचं स्वातंत्र्य युद्ध हा आपला एक ठेवा आहे, ते कधी कालबाह्य होत नाही.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

श्रोतेहो, आज सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात घर घेण्याचं स्वप्न आणि रेरा कायद्याचं संरक्षण याविषयी ॲडव्होकेट गंधार सोनीस यांची रोहित देव यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. वेळ लक्षात असू द्या, 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत. आता थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
1: सात वाजून 7 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या दिल्या जातील. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: वाचन म्हणजे समृद्धी.
2: वाचन संस्कृतीची वृद्धी.
1: वाचन दृष्टी देतं.
2: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
1: वाचन माणूस बनवतं.
2: वाचन मनांना घडवतं.
1: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
2: वाचन चळवळ वाढवू.
1: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
2: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
3: सतारीचे बोल असोत
4: कि मंजुळ बासरी,
3: शततारांची संतूर असो
4: कि मंगल सनई,
3: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
4: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
5: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
6: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.

0: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
1: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातील आणखी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी 2,000 रुपयांची भाऊबीज. दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या निकषांमध्ये बदल. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,000 रुपयांचा अग्रिम जमा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सांगितलं. त्याचबरोबर राज्यातल्या आणखी 40 तालुक्यांना दुष्काळी म्हणून जाहीर करण्याचाही निर्णय काल या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे राज्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या 305 झाली आहे. राज्यातील मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना याविषयी माहिती दिली. शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्या, जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क कोणतेही निकष न लावता सरसकट माफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जनावरांसाठीच्या चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत कालच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरून केलेल्या जनसेवेला 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांचं अभिनंदन करणारा ठराव काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. एमपीएससी परीक्षेतील पारदर्शकतेसाठी सरकार कटिबद्ध असून यासाठी चौकशी समिती आणि व्ही राधा समिती नियुक्त करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात दिली. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदार आणि नगरसेवकांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यंदा कमी पावसामुळे ऊस उत्पादन घटण्याची शक्यता असून साखर कारखान्यांनी 15 ऑक्टोबरपासून गाळप सुरू करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. पुण्यातल्या ईएसआयसी रुग्णालयाला संलग्न वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल याबाबतची घोषणा केली. यानुसार 2027-28 या वर्षापासून 50 विद्यार्थी संख्येसाठी हे महाविद्यालय सुरू होणार आहे. या निर्णयाबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांचे आभार मानले आहेत.
1: पहिल्यांदा पुणेकरांकरता एक चांगली बातमी देतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या ईएसआयसी हॉस्पिटलला मेडिकल कॉलेज करण्याकरता एक प्रस्ताव दाखल झाला होता आणि 2 वेळा नॅशनल मेडिकल काउन्सिलने तो नाकारला होता. त्या संदर्भात माननीय केंद्रीय मंत्र्यांकडे एक आपण अपील दाखल केलं होतं. आजच माननीय केंद्रीय मंत्र्यांनी ते अपील मान्य करून MBBSच्या 50 जागांकरता ASIC च्या मेडिकल कॉलेजला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे एक पुणेकरांची मागणी पूर्ण झालेली आहे.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेविषयी.
2: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2018 सुरू झाली आणि त्यानंतर गरिबी आणि आरोग्य सेवा यामधील समीकरण बदललं. प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कॅशलेस संरक्षण देणारी ही योजना प्रथम देशातल्या 40% लोकांसाठी लागू झाली. योजनेची व्याप्ती टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात आली आणि त्यामुळेच June 2026 37,413 सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये सुमारे 13 कोटी रुग्णांना दाखल करणं शक्य झालं. आयुष्मान कार्डमुळे महिलांना आरोग्य सेवा मिळणं अधिक सुलभ झालं. आयुष्मान कार्ड धारकांमध्ये महिलांचा वाटा जवळजवळ 49% आहे. या योजनेची व्याप्ती पुढे वाढवण्यात आली. आयुष्मान वय वंदना कार्डच्या माध्यमातून 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सामाजिक आर्थिक स्थितीचा विचार न करता समाविष्ट करण्यात आलं आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू झाल्यामुळे दर्जेदार आरोग्य सेवा ही भारत

0: भारतीयांसाठी चैन न राहता आरोग्यपूर्ण जीवनाचा ती पाया ठरली. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे, पुणे.
1: राज्यातल्या दुष्काळी तालुक्यात बंद असलेल्या पाणी पुरवठा योजना तातडीनं सुरू कराव्यात. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर हा शेवटचा पर्याय ठेवून त्यापूर्वी अन्य सर्व योजना पडताळून पाहाव्यात असे निर्देश महसूल मंत्री आणि दुष्काळासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. उपसमितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वी शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2,000 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल दिली. राज्यात सुमारे 2,14,000 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
2: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महाबीजचा जॅकी 92-18 जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगस प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारे वाण. केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्याने गुणवत्तेची खात्री त्वरा करा. महाबीजचे बियाणे रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
1: दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत करण्याच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. त्यानुसार जन्मापासून दिव्यांग आणि 40% दिव्यांग असलेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यापूर्वी ही मदत संज्ञान झाल्यानंतर 18 वर्षापासून मिळत होती. तसंच 80% अपंगत्व असलेल्यांनाच दिव्यांगजन संबोधलं जात होतं. रेल्वेतल्या 11,40,000 अधिक कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळानं घेतला. या कर्मचाऱ्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळतील. याशिवाय IDBI बँकेतला 60% अधिक सरकारी हिस्सा विक्रीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. कॅनडाच्या फायरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला 52,878 कोटी रुपयांना हा हिस्सा विकला जाईल. त्यानंतर केंद्र सरकार आणि LIC चा एकंदरीत हिस्सा 34% असेल अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक रमेश चंद या समितीचे अध्यक्ष असतील. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, केंद्रीय कृषी मंत्री तसंच केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री यांच्यातल्या बैठकीत ही समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती. नागपुरात 70व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी दीक्षाभूमीवर अनुयायांची अलोट गर्दी झाली होती. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो आंबेडकरवादी अनुयायी आणि बौद्ध बांधव दीक्षाभूमीवर दाखल झाले होते. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या सुमारे 2,10,00,000 विद्यार्थ्यांना स्काउट गाईडचं प्रशिक्षण बंधनकारक करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल दिले. राज्यातल्या सुमारे 17,33,000 विद्यार्थ्यांना सध्या स्काउट गाईडचं प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणाची व्याप्ती राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांपर्यंत वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या साहित्यिक कवी आणि कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पहिलं घुंगूरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन 1 नोव्हेंबरला होणार आहे. ज्येष्ठ कवी डॉ महेश केळुसकर संमेलनाध्यक्ष तर ज्येष्ठ रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर उद्घाटक असतील. या संमेलनात मालवणी लोकसाहित्य परिसंवाद, कथाकथन, दशावतार कलावंतांची मुलाखत, मालवणी कवितांचा नाट्याविष्कार आणि कविसंमेलन अशी 7 सत्रं होणार आहेत. सांगलीत 5व्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धेचं उद्घाटन काल झालं. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेनं सुरस फाउंडेशन आणि सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेसाठी राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधून 700 खेळाडू सहभागी झाले होते. क्रिकेट. हैदराबाद इथं काल झालेल्या 4थ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतावर 24 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे 5 सामन्यांच्या या मालिकेत आता दोन्ही संघ 2-0 असे बरोबरीत आहेत. वेस्ट इंडिजनं दिलेल्या 248 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 223 धावाच करू शकला. मालिकेतला 5वा निर्णायक सामना येत्या शनिवारी बंगळुरू इथं होणार आहे. हवामान. राज्यात येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.

0: शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातील आणखी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी 2,000 रुपयांची भाऊबीज. दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या निकषांमध्ये बदल. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, काही क्षणातच आपण ऐकणार आहात आजचे दिनविशेष.

0: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
1: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
2: बस हेच विचारा वाय.
3: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
0: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
2: तुमचा सायबर रक्षक.
4: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
5: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1,099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
4: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
5: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
4: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
6: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
7: वाव,
6: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
0: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
2: तुमचा सायबर रक्षक.
8: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होतील खास.
9: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
8: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
10: श्रोतेहो, आता ऐकूया आजचे दिनविशेष. आज 15 ऑक्टोबर. 15 ऑक्टोबर 1888 ला गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक साप्ताहिक सुरू केलं. 1932 ला टाटा एअरलाइन्सचं, म्हणजे सध्याची एअर इंडियाचं पहिलं विमान उड्डाण झालं होतं. 15 ऑक्टोबर 1997 ला प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला प्रतिष्ठित असा बुकर पुरस्कार मिळाला. 15 ऑक्टोबर 1926 ला ज्येष्ठ कवी आणि कामगार नेते नारायण सुर्वे यांचा जन्म झाला. श्रोतेहो, आज भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन किंवा विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म तमिळनाडूच्या रामेश्वरम इथला. भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा त्यांनी अभ्यास केला. शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO इथं त्यांनी काम केलं. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. श्रोतेहो, आज प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित संजीव अभ्यंकर यांचा सुद्धा जन्मदिवस आहे. आणि आज आहे जागतिक अंध सहाय्यता दिन. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की अंध व्यक्तींना केवळ सहानुभूती नव्हे तर समान संधी, सन्मान आणि सुलभ वातावरण आवश्यक आहे. समाजातील पूर्वग्रह दूर करणं आणि दृष्टिबाधित लोकांना शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सहभागात समान अधिकार सुनिश्चित करणं हा या दिवसाचा उद्देश आहे. श्रोतेहो, आजचे दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो आता सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनःपूर्वक स्वागत करते. बदलतं हवामान, अनियमित पाऊस, वाढतं तापमान आणि शेतीसमोरील दिवसेंदिवस वाढणारी आव्हानं या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसमोर शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतीचा पर्याय उभं करणं ही आता काळाची गरज बनली आहे. पीक पद्धतीत विविधता आणताना पर्यावरणपूरक आणि बहुउपयोगी पिकांचा विचार महत्वाचा ठरतो. याच दृष्टिकोनातून बांबू हे एक महत्वाचं पीक म्हणून पुढे येत आहे. बांबूची लागवड, त्याची आर्थिक क्षमता, पर्यावरण संवर्धनातील त्याचं योगदान आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विविध संधी याच विषयावर आज आपण दिलखुलास कार्यक्रमामध्ये सविस्तर संवाद साधणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कार्यदलाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री पाशा पटेल सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत.
2: सर, जागतिक बांबू दिनानिमित्त आता परिषदेचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे. एकूणच बांबू अर्थव्यवस्था आणि शाश्वतता परिषद जी आहे 2026, तर त्याचं मूळ उद्दिष्ट काय आहे?
1: सध्या तुम्ही बघताय की महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेमध्ये आहे आणि हा एक वर्ष नाही तर या वर्षी पण दुष्काळ आणि पुढच्या वर्षी सुद्धा दुष्काळ येण्याची शक्यता आहे. हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर हे सगळं जगभरामध्ये सुरू आहे. आणि मग चायनामध्ये प्रचंड पाऊस पडू लागलाय, युरोपमध्ये मायनस टेम्परेचर असायच्या जागी 42 पर्यंत चाललंय, आता आपल्याकडे सुद्धा इकडं पालघर जिल्ह्यामध्ये आणि सुरतच्या बॉर्डरवर गावातून 10-10 फूट पाणी वाहिलं. नेपाळमध्ये आपण बघतोय की ढग नाही, पाऊस नाही, तरी महापूर आलं आणि अख्खा नेपाळचं सत्यानाश झालं. उत्तराखंडमध्ये अर्ध्या सेकंदामध्ये एक गाव अख्खच्या अख्खं वाहून गेलं. ही सगळी जी जगभरातली म्हणजे लाखो किलोमीटरचं जंगल भस्म होऊन चाललेलं आहे. आपल्या टेक्सासमध्ये अमेरिकेमध्ये 550 मिलीमीटर पाऊस काही तासात पडून गेलेला आहे. ह्या सगळ्या घटना जर बघितल्या तर जगावर हे एक मोठं संकट आलेलं आहे. आणि हे जगावर जे संकट आलेलं आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण काय? जगावर आलेल्या संकटाचं कारण आहे इंजिन. 1750 ग्लासगोमध्ये पहिलं इंजिन आलं, त्यावेळेस हवेत कार्बनचं प्रमाण होतं 280 ppm. कार्बनचं प्रमाण जास्तीत जास्त किती पाहिजे? 350 ppm. आता झालं किती? 430 ppm. आणि 450 ppm जर झालं तर पृथ्वीवर 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय अशा आकृतीचं जगणं कठीण होणार आहे. हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि मग हे जे हू लागलेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्याच्यातून शेती, शेतकरी, मानवजात वाचली पाहिजे. याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर पहिलं मी तुम्हाला गोष्ट सांगतो. हे करण्यासाठी, ही मानवजातीचं अस्तित्व पृथ्वीवर ठेवण्यासाठी एकच गोष्ट केलं पाहिजे. फॉसल फ्युएल म्हणजे जमिनीतून काढलेलं डिझेल, पेट्रोल, कोळसा जाळणं बंद केलं पाहिजे आणि जमिनीच्या पाठीवरून ही ऊर्जा तुम्हाला आणली पाहिजे. पोटाच्या ऐवजी पाठीचं

0: वापर तुम्हाला केला पाहिजे आणि 33% हरित आच्छादन पृथ्वी तलावर वाढवलं पाहिजे तर आपण जगू शकतो, नाहीतर नाही. आणि हे जर खरं असेल तर मग आता अतिशीघ्र गतीनं वाढणार वनस्पती आपल्याला शोधलं पाहिजे. ती वनस्पती आपल्याला सापडली ते म्हणजे बांबू आहे. आणि मग तुम्ही लगेच प्रतिप्रश्न विचारचाल की आत्ता बांबूची एवढी चर्चा होऊ लागलेली आहे, पहिलं का होत नव्हती? त्याचं कारण असं आहे, इंग्रजांनी 1927 वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केला आणि बांबू लागवड बांबू कापायला आणि एका जाग्यातून दुसऱ्या जागी घेऊन जायला वन अधिकाऱ्याची परवानगी लागती असं कायदा करून टाकलं. त्याचा परिणाम असा झाला की लोकांनी बांबू लावायचं सोडून दिलं वन अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून. आणि मग ही गोष्ट 2017 माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ऐकली, समजून घेतली आणि मग त्यांनी एका दिवशी जाहीर केलं 2017 बांस हे घास आहे. म्हणजे एका वाक्यामध्ये त्यांनी 90 जे बांबूवर हे होतं संकट होतं ते 90 त्यांनी 90 वर्षानंतर हे मोडलं आणि लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये बांबूला गवताचा दर्जा दिला आणि मग त्यानंतर बांबूची खता सुरू झाली. आणि मग आता आम्ही वर्षाला जागतिक बांबू दिनाचा कार्यक्रम घेतो. यावर्षी पण आम्ही पवईमध्ये हे वेस्टर्नमध्ये जे कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमामधून हरित आच्छादन वाढवणं आणि त्याच हरित आच्छादनापासून ऊर्जा सुद्धा तयार करणं हे दोन गोष्टी जर केल्या तर आपण जगू शकतो, पुढची आपली पिढी जगू शकते. आणि या दोन्ही गोष्टी आपणाला बांबूमधून मिळतात म्हणून आम्ही बांबूचं काम करतो. आणि त्याच्यासाठी देशभरातले लोक बोलून आता महाराष्ट्र शासनाने बांबू इंडस्ट्रियल पॉलिसी तयार केलेली आहे आणि बांबू इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये बांबूपासून तयार होणाऱ्या 5 त्यांनी ती पॉलिसी फिरवलेली आहे. मग आम्ही सुद्धा या वर्षी राज्य सरकारने म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यातल्या त्यात आशिष जयस्वालने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि उदय सामंत साहेबांनी सुद्धा ही पॉलिसी आणलेली आहे. तर या सगळ्या गोष्टीवर या 5 जे सरकारने हे केलेलं आहे बांबू पॉलिसी आणलेली आहे तर त्या 5 देशभरातले बांबूतले औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रीतले तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि शेतकरी आणि पॉलिसी मेकर अशा सगळ्या लोकांना एका छताखाली आणून एक दिवसभर हे 5 जे राज्य सरकारने आणले केलेले आहेत हे योग्य आहेत का आणखीन ह्याच्यात काही भर घातली पाहिजे, म्हणजे राज्य सरकारच्या धोरणाला पाठिंबा देणे आणि त्याच्यामध्ये आणखीन काही भर घालता येते का ते पाहणे, ह्याच्यासाठी आपण जागतिक बांबू दिनाचं आयोजन केलं होत आणि याच्यावर सगळ्या देशभरातल्या लोकांचा सहभाग.
1: म्हणजे ह्या एकूणच परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि या माध्यमातून खूप फायदा होणार आहे, म्हणजे अगदी देशभरातले वेगवेगळे उद्योजक आहेत ते सुद्धा यामध्ये समाविष्ट होत आहेत. सर, एकूणच आपण पाहायला गेलं तर बांबू अर्थव्यवस्था आणखीन मजबूत करण्यासाठी शेतकरी आणि उद्योजक यांचा फार महत्वाचा वाटा असणार आहे, तर त्यांना याचा कसा फायदा होणार आहे?
0: हे बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की बांबू जर लावलं तरच त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल आणि त्याच्यावरच उद्योगपती येतील. मग बांबू लागवड करावी लागणार आहे. लोकांनी बांबू लागवड केली पाहिजे, त्याच्यासाठी त्याच्यात त्यांना आकर्षण निर्माण केलं पाहिजे. म्हणून देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य देशात असं आहे, आपल्या राज्यामध्ये 750,000 2 आत जमीन असलेल्या शेतकऱ्याला 1 पर्यंत बांबू लागवड करायला आपण 7,500,000 देतो 3 म्हणजे मग शेतकऱ्याला 7,500,000 कुठल्याही पिकात लावायसाठी 3 सबसिडी मिळत नाही जी आपण बांबूमध्ये केली. नंबर एक म्हणजे बांबू लागवड सुरुवात झाली. त्यावेळेस बांबू लागवड सुरुवात होईल त्या दिवशी उद्योगपती म्हणतील की अरे बांबू खूप मोठ्या प्रमाणामध्ये येऊ लागलेले आणि आता आपल्याला बांबूवर इंडस्ट्री आणली पाहिजे आणि मग इंडस्ट्रीवाले येतील. म्हणजे

0: हे चक्र जे आहे, पहिलं सुरुवातीला शेतकरी ह्याच्यामध्ये इन्वॉल्व व्हायला पाहिजे,
1: हाँ
0: आणि मग शेतकरी इन्वॉल्व झाल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी आपणाला इंडस्ट्रीवाले आणले पाहिजे, आणि इंडस्ट्रीवाले यावे म्हणून आपण बांबू इंडस्ट्रीयल पॉलिसी तयार केली. नुसती बांबू इंडस्ट्रीयल पॉलिसी तयार केली राज्य सरकारने, महाराष्ट्र सरकारने, तर बांबू इंडस्ट्रीयल पॉलिसीमध्ये 50,000 कोटी रुपये गुंतवणूक आणायचं सरकारने जाहीर केलेलं आहे. 50,000 कोटी

0: परदेशी साहेब त्यांच्यावर एक जबाबदारी सोपवली की जगभरातून पैसे कुठून आणता येते का बघा. आणि मग त्यांनी आशियाई बँकेकडून 4,300 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी बांबू लागवडीमध्ये आणि बांबूमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आणि बांबू इंडस्ट्रीमध्ये काही लोकांना अनुदान देण्यासाठी किंवा बांबूचे रोपं तयार करण्यासाठी चांगल्यात चांगली टिश्यू कल्चर लॅब उभी करण्यासाठी हे बांबूशी संबंधित असलेलं सगळं जे पायाभूत सुविधा उभ्या कराव्या लागतात त्या सगळ्या सुविधा उभ्या करण्यासाठी तातडीनं 4,300 कोटी रुपये आणलेले आहेत. आणि मित्रामध्ये आपण एक विभाग तयार केलेला आहे आणि त्या विभागामध्ये बांबूवर सगळी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे ते त्याचा अभ्यास सुरू आहे, त्याचं माहिती घेणं सुरू आहे आणि हे 4,300 कोटी आणून त्या त्या ठिकाणी कसे पोहोचवतील या संदर्भामध्ये अभ्यास सुरू आहे. म्हणजे काय झालं, शेतकरी तयार झाला, नंबर एक त्याला 7.5 लाख रुपये दिले, नंबर दोन इंडस्ट्रीमध्ये 50,000 कोटी गुंतवायचं ठरवलंय आणि त्याला आता पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी 4,300 कोटी रुपये आणले. आणि त्याचबरोबर आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जगात कुठंही पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट म्हणजे काय हो की आपलं हरित आच्छादन ते वाढवलं पाहिजे. आपलं महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे ज्या राज्यामध्ये आपल्या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी काय केलंय तर 300 कोटी वृक्ष लावायचा निर्णय केलाय. 300 कोटी जर वृक्ष लावले तर महाराष्ट्रामध्ये 33% आच्छादन हरित आच्छादन होणार आहे असं कुठेही निर्णय जगामध्ये झालेला नाही. आणि मग आता तर आणखीन एक माननीय मुख्यमंत्र्यांच्या दृष्टिपथाची गोष्ट आलेली आहे ती म्हणजे कार्बन उत्सर्जन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या कार्बन कोणकोण कार्बन उत्सर्जन करत आहे आणि त्यांच्याकडून मग कार्बन उत्सर्जन करणाऱ्याची यादी करायची आणि कार्बन बँक बनवायची ज्याच्यामध्ये जे लोक जास्त कार्बन सोडतात त्या लोकांकडून निधी जमा करून हे हरित आच्छादन वाढवण्यासाठी जे लोक काम करतात त्यांना पैसे देण्यासाठी म्हणजे जगामध्ये पहिली एक राज्य असं आहे की जे कार्बन बँक करण्याचा विचार करू लागलेला आहे तेही महाराष्ट्रामध्ये.
1: त्यामुळे महत्वाचं आहे आणि त्याने फायदा होतोय खरं तर सर मोठ्या प्रमाणात.
0: हा
1: आणि शेतकरी जसं तुम्ही म्हणालात की चांगलं जर आणि शाश्वत उत्पादन घ्यायचं असेल तर यासाठी बांबू हा चांगला पर्याय आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि निधी सुद्धा दिला जातोय.
2: श्रोते हो, बांबू हे केवळ एक पीक नसून त्यामागे पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि ग्रामीण विकासाशी जोडलेल्या अनेक शक्यता आहेत हे आजच्या संवादातून समोर आलंय. बांबूची लागवड का महत्वाची आहे, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर त्याकडे कशा पद्धतीनं पाहता येईल याविषयीच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतलं आणि ही माहिती आपल्याला देत होते महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कार्यदलाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री पाशा पटेल सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा एकत राहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: श्रोतेहो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिवानी जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, या कार्यक्रमामध्ये आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती घेत असतो पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून. आजही डॉक्टर गडदे इथे उपस्थित आहेत आणि आपण गेल्या 5 भागांमध्ये जे डोळ्यांच्या नसांच्या विकाराची कारणं जाणून घेत होतो त्यावर आता आयुर्वेदामध्ये उपचार काय आहेत याविषयीची माहिती आज जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: डॉक्टर, आता ह्या डोळ्यांच्या नसांना काही विकार झालाच, म्हणजे सूज आली, सुकले किंवा अन्य काही विकार आले, तर मग आयुर्वेदामध्ये नेमकी उपचार पद्धती काय आहे आणि ह्या अशी सूज आली हे कसं ओळखता येईल आपल्याला?
2: खरं तर ओळखायची लक्षणं आपण सांगितलीत की दिसणं कमी झाले, डोळ्यात तिरडा व्हायला लागला, हे बरीचशी लक्षणं आहेत. पण एकदा निदान झाले की मेंदूत सपोज कारण काय, त्यानुसार खरं तर आयुर्वेदात ट्रीटमेंट आहे. मेंदूमध्ये रक्तस्राव झालाय आणि त्याच्यामुळे सूज आले आणि दिसणं कमी झाले तर रक्तपित्ताची ट्रीटमेंट करायला लागते. मग अशा वेळेला काही घरगुती करता येतं का? रक्तस्राव झालाय, वैद्यांपर्यंत पोहोचलेलं नाही, आजूबाजूला वैद्य नाही, माझ्या कोणत्या सेंटरला येता येत नाही, तर घरच्या घरी काय करता येईल? एक तर रात्री अर्धा कप गरम दुधात 2 चमचे एरंड तेल रेग्युलर चालू करणं. दुर्वांचा रस सगळ्यात महत्वाचा चालू करणं. दुर्वांचा रस 2-2 चमचा चालू करायला लागला तर कोणत्याही पद्धतीचं रक्तपित्त पोटात घ्यायचा. रक्तपित्तासाठी त्याच्यासारखी जादू औषध नाही. म्हणजे डोळ्यातला रक्तस्राव आहे, मेंदूतला रक्तस्राव आहे, आतड्यातला रक्तस्राव आहे, इंटरनल कुठलंही ब्लिडिंग, दिवसातून 2-2 चमचे जर चालू केले तर खूप चांगल्या पद्धतीने त्याचा परिणाम आपल्याला दिसायला लागतो. दिसताना ती साधी दिसणारी दुर्वा आहे, ती खूप मोठं काम करते. एका बाजूला दुर्वांचा रस चालू करणं आणि दुसऱ्या बाजूला रेशनासाठी एरंड तेल घ्यायला चालू करणं, ह्या गोष्टी जरी चालू केल्यात तरी आपल्याला रक्तस्राव कमी होताना दिसत असतो. आणि सोबत आयुर्वेदिक निदान त्याचं केलं, रक्तपित्त आहे तर त्याचे कशामुळं आहे, रक्तात पित्त वाढले तर ते काय कारण आहे, आणि त्यानुसार जर त्याचा उहापोह करून त्याचं निदान करून ट्रीटमेंट केली की आपल्याला रक्तपित्तही कमी करता येतो, मेंदूतला रक्तस्राव कमी करता येतो, डोळ्याच्या नसांची सूज कमी करता येते आणि दिसणंही नॉर्मल करता येतं. त्यासोबतच जर टीबी असेल तर टीबीची आधुनिक शास्त्राची भली भीती वाटत असेल आणि औषध चालू केली असतील तर आयुर्वेदिक औषध चालू करावी. त्याचं कारण टीबीची तर आयुर्वेदिक औषधं देता येतातच, पण आधुनिक शास्त्राची जी औषधं घेऊन डोळा खराब होतो तर ती एका बाजूला विषचिकित्सा आपण चालू केली तर दुष्परिणाम आधुनिक शास्त्राच्या औषधांचे टीबीवरचे होत नाहीत. ते दुष्परिणाम आपल्याला आयुर्वेदिक विषचिकित्सेनं बंद कमी करता येतात. आणि त्यानंतर जी रसायनचिकित्सा चालू होते त्याचा परिणाम स्वरूप आपल्याला नसांचं बळ देता वाढवता येतं आणि नसा सुकण्यापासून आपल्याला वाचवता येतं. हे जसं आपल्याला टीबीच्या बाबतीत झालं तसंच मेंदूमधल्या गाठींच्या बाबतीत आहे. मेंदूमधली गाठ असेल तर आयुर्वेदात अभ्यंतर विद्रुतीसारखी बऱ्याचदा किंवा गुलमाची ट्रीटमेंट केली जाते आणि ती ट्रीटमेंट केल्यानंतर ती वाढ थांबवता येते, त्या गाठीचा आकार कमी करता येतो. आणि बऱ्याचदा त्या गाठीचा आकार कमी झाला की नसांवरचं प्रेशर कमी येतं आणि नसांना सूज येऊन सुकण्याचं प्रमाण आटोक्यात येतं आणि व्हिजन लॉस आपल्याला थांबवता येतो, किंबहुना बऱ्याच लोकांमध्ये ते रिव्हर्सही करता येतो. तर थोडक्यात एवढंच आहे की रक्तस्राव आहे, टीबी आहे, एका मेंदूतल्या गाठी आहे, त्याचं निदान होणं गरजेचं. या तिन्ही आजारांच्या बाबतीत त्यांचं निदान करून ते मूळ मेंदूशी संबंधित विकार आहेत का इतर शारीरिक दोषांचा परिणाम स्वरूप मेंदूवरती परिणाम झाला आहे हे बघून जर ट्रीटमेंट केली गेली तर आपल्याला मेंदू आणि डोळा दोन्ही वाचवता येऊ शकतो.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या 1 रविवारी सांगली इथे, 2 रविवारी नाशिक इथे, 3 रविवारी ठाण्यात, 4 रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: आर्थरायटिस सारखा विकार आहे, तो रक्तातला वात किंवा वात रक्त सारखं निदान होतं, बऱ्याच वेळेला त्याच्यात युरिक ऍसिड लेवल वाढलेली असते, ज्यात आयुर्वेदानुसार पोटातली औषधं तर आहेतच, म्हणजे ह्याचा परिणाम स्वरूप नसाना सूज आली, ह्याचा परिणाम स्वरूप डोळ्यातल्या यूव्हील ट्रॅकला सूज आली, डोळा ठणकतोय, डोळ्याला लाल होतोय, दिसणं कमी वाले, ही सिमटम दिसत आहे. तर अशा वेळेला क्रियाकल्प डोळ्यांची पंचक्रम तर करावी लागतातच, पण तो मूळ आर्थरायटिस जो वात रक्त किंवा रक्तातला वात कमी करायचा असेल तर पोटातल्या औषधांसोबत बस्ती चिकित्साही तितकीच महत्वाची आहे. बस्ती चिकित्सा केली तर कोठ्यातला वात तर कमी होतो, शरीरातला वातही कमी होतो आणि रक्तातलाही वात कमी व्हायला लागतो. ज्या रक्तातल्या वातामुळं वारंवार जसे सांध्याला सूज येते तसं जे डोळ्यांच्या आतल्या युव्हीएल ट्रॅकला सूज येते, पडद्याला सूज येते, नासाना सूज येते, ती सूज आपल्याला कायमची घालवते, आणि ती सूज कायमची गेल्यामुळे जे भविष्यात नसा सूज किंवा नसांचं सुकणं

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. 7:40 आणि 25 सेकंद झालेत. आता ऐकूया श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.

0: होऊन अंधत्वेत हे टाळता येऊ शकतं.
1: बरोबर.
0: हे आर्थरायटिसच्या बाबतीत आहे, तसंच अँटीॲसिड किंवा आम्लपित्ताच्या बाबतीत आहे. आम्लपित्त जर होत असेल तर नेमकं त्याला मलावस्तंभ आहे का, त्याला पोटाच्या तक्रारी आहेत का, त्याला गॅसेस आहेत का, पित्त झाले तर नेमकं काय आहे, हायटस हार्नियासारखी लक्षणं नाही आहेत ना, म्हणजे हार्निया एक प्रकार, हायटस हार्निया एक प्रकार आहे ज्याच्यात आम्लपित्तासारखे बऱ्याचदा लक्षण दिसतात, ते नाही ना, किंवा जिरकपित्त आहे का, ग्रहणी आहे, हे निदान करून जर त्या आम्लपित्ताची ट्रीटमेंट केली गेली तर आम्लपित्त आपल्याला आयुष्यातून काढून टाकता येतं, कोणत्याही आधुनिक शास्त्राची, कोणत्याही अँटीॲसिडची, किंवा भविष्यात आम्लपित्तासाठी आयुर्वेदिक औषधी घ्यायची गरज पडत नाही. फक्त त्याचं निदान करून ट्रीटमेंट केली की मग मात्र तो आजार जिरत नाही, आणि जिरला जरी असला आणि जरी ट्रीटमेंट केली तर आजार आपल्याला, हे आजार कायमस्वरूपी बरे होणार आहेत. आम्लपित्त साध्य विकार आहे, तो काय असाध्य विकार नाही, फक्त तो तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं किंवा त्याला बाळासारखं सांभाळल्यामुळं, बाळासारखं का, कारण वाढलं जरा पित्त झालं की लगेच गोळी देतो
1: तेवढ्यापुरतं दाबून टाकतो.
0: हां, तर हे केल्यामुळं ते ज्यावेळेस त्या बाळाचा तारुण्य अवस्थेत येतो त्यावेळेला मात्र ते आपल्याला उपद्रव करायला लागतो, तसं आहे. त्यामुळे त्याची योग्य वेळी जर ट्रीटमेंट केली गेली तर मग मात्र आम्लपित्तासारख्या विकारांमुळं सुद्धा आपल्यावरती जे डोळ्यावरती परिणाम येतो किंवा अँटीॲसिडने जो डोळ्यावरती परिणाम येतो तो आपल्याला घालवतो.
1: आणि हे आम्लपित्त हल्ली जागरण आणि टीव्ही बघणं याच्यामुळे खूप वाढायला लागलेलं आहे.
0: अगदी बरोबर. आणि ह्याच्यासाठी मात्र आयुर्वेदात शमनचिकित्सा, शोधन चिकित्सा आणि क्रियाकल्प महत्वाचे आहेत. शमनचिकित्सेसोबतच दिनचर्या आणि पथ्यापत्ती महत्वाचं आहे, आणि हे वैद्यांच्या सल्ल्याने करणं तितकंच महत्वाचं आहे.
1: हे सगळं प्रत्येक आजारानुसार पण
0: बदलता येतं.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर आता आत्ता तुम्ही सर आर्थरायटिस आणि आम्लपित्त या अगदी महत्वाच्या, अनेक लोकांना सध्या आपण बघतोय अशा भेडसावणाऱ्या आजारांविषयी सांगितलं, अजूनही कोणते आजार आहेत की ज्याच्यावर आपण आयुर्वेदातनं उपचार करून आपल्या डोळ्यांच्या नसांना सुद्धा वाचवू शकतो?
0: जसं आता मी नसांना सुजेन किंवा सुकण्यासाठी अत्यार्थ म्हणजे बायकांच्या बाबतीत खूप हेवी ब्लिडिंग हे कारण सांगितलं,
1: बरोबर,
0: गोवर कांजण्या, टायफॉइड सांगितलं, नागिन सांगितलं, थोडक्यात काय कोणत्याही गोष्टीमुळे रक्तदृष्टी झाली, नसांना सूज आली तर त्याची ट्रीटमेंट रक्तदृष्टीची ते करावी लागते,
1: बरोबर,
0: आणि त्या मूळ आजाराची ट्रीटमेंट करायला लागते. आता ह्याच्यात मेख काय येते, शारीरिक कोणत्याही मूळ व्याधी आहे त्याची ट्रीटमेंट करतोय, त्यासाठी पंचकर्म वमन विरेचन बस्ती करतोय, ती शरीर शुद्धी एका बाजूला करतोय, पण ह्या शारीरिक आजाराचा परिणाम डोळ्यावरती आलाय, त्या शारीरिक आजाराचा परिणाम नसांना सूज आली किंवा नसा सुकायला लागले, तर त्याच्या डोळ्याची, त्या नसांची ट्रीटमेंट ही तितकीच महत्वाची आहे. आयुर्वेदानं जसं शरीर शुद्धीला पंचकर्म सांगून ठेवलं, वमन विरेचन बस्तीतले दोन प्रकार नस्य, तसंच डोळ्याच्या आजारांसाठी सेपरेट काही क्रियाकल्प किंवा अशी पंचकर्मासारखे ज्या प्रोसिजर सांगून ठेवलेत त्याला क्रियाकल्प किंवा उपक्रम म्हणतात. तर मग त्याच्यात काय काय येतं, पिंडी आहे, पिंडी म्हणजे ओल्या वनस्पतीचं वाटण डोळ्यावरती आहे, बिडालक आहे, कोरड्या वनस्पतींचं चूर्ण डोळ्यावर लावायचं आहे, अंजन आहे, वेगवेगळी अंजन डोळ्यात घातली झालीत, अच्छोतन म्हणजे वेगळ्या औषधांचे ड्रॉप, काडे, तेल, तुप डोळ्यात टाकणं आहे, डोळ्यावरती धार आहे त्याला नेत्र सेक म्हणतो आपण, ह्या नसांना जी सूज येते त्याच्यासाठी चेहऱ्यावरती वेगळी लेप सांगून ठेवले त्याला मुखलेप म्हटले आपण आयुर्वेदात, मुख प्रक्षालन, पाद प्रक्षालन सांगून ठेवले, जे चक्षुष्य म्हणून सांगितले म्हणजे दृष्टीवर्धन करणारे मुख प्रक्षालन, पाद प्रक्षालन आहे ते आहे, जळू लावणं आहे, गंडूष आहे, सर्दी असेल तर मग त्यात शारीरिक पंचकर्म करून मग ह्या सगळ्या गोष्टी करणे येतात, शिरोद्वारा आहे, शिरोवेष्टन आहे, ह्या सगळ्या क्रियाकल्पांचा उपक्रमाचा शारीरिक व्याधीन रूप पंचकर्म वापरून डोळ्याच्या क्रियाकल्पाचा उपयोग केला तर आपल्याला नसा सुकणे आणि सुजणे ह्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं आयुर्वेदाने च्या माध्यमातून मात नक्की करता येऊ शकते.
1: बरोबर. पुढच्या आठवड्यात आपण वेगळ्या विषयावर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी बोलणार आहोत. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.

0: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो आता ऐकूया अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या बरोबर अनुरूपचे तन्मय कानेटकर आहेत. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते
2: तन्मय. मला असं विचारायचं की आजकालच्या मुलामुलींच्या अपेक्षा या बदललेल्या आहेत, तर साधारण त्यांच्या अपेक्षांचं स्वरूप काय असतं, काय सांगशील?
3: अपेक्षा बदलल्या आहेत का असं विचारलं तर त्याचं उत्तर हो असं अगदी स्पष्ट आहे. अनेकदा अनेक पालक ही तक्रार करतात की खूप साऱ्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि तेही आपल्या सगळ्यांच्या कानावरती येत असतं, पण त्याच्यामध्ये रियालिटी काय, वास्तव काय ते बघणं थोडंसं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या आजीने अंजली कानेटकर हिने जेव्हा अनुरूप विवाह संस्थेची सुरुवात केली, किंवा जवळपास 26 वर्षांपूर्वी माझ्या आईने म्हणजे डॉक्टर गौरी कानेटकर हिने सगळी धुरा जेव्हा स्वतःच्या खांद्यावरती घेतली, या दोन्ही काळामध्ये तेव्हाच्या जर अपेक्षा आपण जर बघितल्या तर कधीच कोणी अनुरूपच्या फॉर्ममध्ये म्हणा किंवा प्रत्यक्ष बोलताना जे सांगितल्या जातात अपेक्षा तेव्हा म्हणा असं कोणीच सांगायचं नाही की जी व्यक्ती माझी जोडीदार म्हणून मला मिळणार आहे ती माझी उत्तम मैत्रीण किंवा मित्र असावा अशी अपेक्षा कोणी एक्सप्लिसिटली प्रत्यक्ष बोलून सांगायचं नाही. आज 99.99% मुलामुली हे सांगतात की माझी मैत्री होईल अशी व्यक्ती मला जोडीदार म्हणून हवी आहे. तर मला असं वाटतं की हा अपेक्षांमधला खूप मोठा शिफ्ट आहे. पटकन वरवर पाहताना असं वाटत नाही. असं नाही की जुन्या पिढीमधल्या जोडप्यांमध्ये मैत्री झाली नाही, पण ती नंतर हळूहळू झाली.
2: बरोबर.
3: पण आता ती अपेक्षा म्हणून आधीच येते की माझी मैत्री होईल अशी व्यक्ती मला हवी आहे. याच्यामधला एक महत्वाचा जो बदल आहे की मैत्री हा शब्द कुठून येतो किंवा कशा पद्धतीने येतो, तर दोन गोष्टी याच्यामध्ये मला अशा वाटतात की महत्वाच्या आहेत. एक म्हणजे याच्याकडे पार्टनरशिप सारखं बघितलं जातं.
2: बरोबर.
3: जोडीदार आहे तर ती सगळ्या बाबतीतली पार्टनरशिप असावी, एकत्र असावं, आणि ती नुसतीच कामांची विभागणी इतकं ते पारंपरिक अर्थ त्याला असू नये असं त्या अपेक्षेकडे बघितलं जातं. म्हणून मैत्री हा शब्द येतो. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मैत्रीमध्ये इक्वॅलिटी असते, समानता असते, एक समान पातळीवरनं बोलणं असतं, मुक्तता असते, मोकळीक असते, फ्रीडम असतं. तर ती भावना खूप जास्त महत्वाची वाटते, त्यामुळे मैत्रीची अपेक्षा ही आज खूप जास्त प्राधान्याने येते.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क करा 1800-267-7991. 1800-267-7991. आमची वेबसाईट आहे www.anurupvivah.com. तर आपण आत्ता मुला मुलींच्या अपेक्षांबद्दल बोललो, पण पालकांच्या आणि मुला मुलींच्या अपेक्षांमध्ये विसंगती आपल्याला दिसून येते का, याबद्दल काय सांगशील?
3: विसंगती थेट असते अशातला भाग नाही, पण बऱ्याचदा काय होतं की आता अनुरूप मध्ये नाव नोंदवायचं आहे असं ठरल्यानंतर पालक अचानकपणे 1990 किंवा 1980 दशकात जातात जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं, आणि तेव्हाच्या काय अपेक्षा होत्या त्या सगळ्यांची एक यादी केली जाते. म्हणजे एक पारंपरिक अपेक्षांचा डोलारा उभा राहतो. त्याबरोबर मुलं मुली आता स्वतंत्र आहेत, त्यांची मतं आहेत. म्हणजे 40 वर्षांपूर्वी जशी लग्न होत होती की पालकांनी सांगायचं आणि मुला मुलीने बोलल्यावर उभं राहायचं, अशा पद्धतीने लग्न काय आज होणार नाही. म्हणजे मुला मुलींना मतं आहेत, त्यांची त्यांच्या अपेक्षा आहेत, त्या ठामपणे मांडल्या जाणार आहेत आणि त्यांना डावलून काही पुढे जाणं होणार नाहीये. त्यामुळे पालकांच्या अपेक्षा, मुला मुलींच्या आजच्या काळातल्या अपेक्षा अशा सगळ्यांचं एकत्रीकरण केलं जातं. एक खरं सांगायचं तर खिचडी केली जाते आणि तो एक मोठा डोलारा उभा राहतो. त्यामुळे असं वरवर दिसतच आपल्याला की अपेक्षांचा डोलारा खूप मोठा झालाय, अपेक्षा खूप वाढल्या आहेत, ज्यामध्ये सगळंच आहे, सगळ्यातलं सगळं हवंय, चांगलं जुनं पण हवंय, नवीन पण हवंय. पण आम्ही असं म्हणतो की या अपेक्षांचं रॅशनलायझेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे विवेकी दृष्टीने यातल्या काय खरंच अपेक्षा आजही सुसंगत आहेत, कालबाह्य झालेले नाहीत, काल सुसंगत आहेत हे बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तो विवेकी विचार, तारतम्याने विचार, या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. एकच वाक्य फक्त शेवटी सांगतो की आपल्या अपेक्षा कोणत्या आणि आपल्या मागण्या कोणत्या हा फरक आपल्याला करता आला पाहिजे.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991. 1800-267-7991. 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, खूप

0: छान माहिती या भागात आपण श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात, शोध अनुरूप जोडीदाराचा.
4: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
5: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
4: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
5: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
4: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
6: अगरबत्ती धूप कापूर नवरात्री पूजेचा आहे परिपूर्ण सामान.
7: मात्र आयुष्यभर करा स्त्री शक्ती सन्मान.
6: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी.
7: संपर्क 70 20 83 07 89.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं भावगीत आपण ऐकलं. संगीत होतं रवी दाते यांचं. श्रोतेहो, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 पुणे केंद्र निर्मित राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 8:00 समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.
1: आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं फरहत नाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लद्दाख में लगभग 3,350 करोड़ रुपए की 5 प्रमुख विकास परियोजनाओं का शुभारंभ करेंगे. मंत्रिमंडल ने 11 लाख से अधिक

0: मराठी बातमीपत्र आता प्रसारित करणार आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी

योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लडाखमधील 3,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला शेतकरी दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव. दोन्ही संघांची मालिकेत 2-2 अशी बरोबरी. आता सविस्तर बातम्या. लडाखमधल्या सुमारे 3,350 कोटी रुपयांच्या 5 प्रमुख विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. लेह इथल्या कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन. सीमा रस्ते संघटनेनं बांधलेल्या 298 किलोमीटर लांबीच्या निम्मू पदुमदारच्या रस्त्याचं राष्ट्रार्पण. 9 मेगावॅट क्षमतेच्या हानू लघु जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन. आणि 66 केव्ही दुहेरी सर्किट असलेल्या 10 हानू खालसी पारेषण वाहिनीचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. याशिवाय पंतप्रधान लेह इथल्या सिंधू घाट इथं भारतातल्या पहिल्या पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यानाचं तसंच हिमसरोवर प्रकल्पांतर्गत 40 गावांमध्ये विकसित केलेल्या 40 जलस्रोतांचं उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज करण्यात येणार आहे. रेल्वेच्या 11,40,000 अधिक कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतका उत्पादकतेशी संलग्न बोनस देण्यास काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली. या बोनससाठी 2,009 कोटी रुपयांहून अधिक रकमेची तरतूद करण्यात आली असून पात्र कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतकी 17,951 रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येईल. बोनससाठी पात्र कर्मचाऱ्यांमध्ये रेल्वे मार्गांची देखभाल करणाऱ्यांसह लोको पायलट, गार्ड, स्टेशन मास्तर, तंत्रज्ञ इत्यादी क गटातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल. तसंच राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला 2026-27 ते 2030-31 अशी आणखी 5 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या कार्यक्रमाचं प्रधानमंत्री सामाजिक सहायता योजना असं नामांतर करण्यात आलं असून त्यासाठी 53,428 कोटी रुपयांच्या निधीलाही यावेळी मंजुरी देण्यात आली. IDBI बँकेच्या धोरणात्मक फेररचनेला आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं मंजुरी दिली आहे. IDBI बँकेच्या मालकीच्या 60.72% हिश्श्याची धोरणात्मक खरेदीदारास विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कॅनडा स्थित फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग लिमिटेडची धोरणात्मक खरेदीदार म्हणून निवड करण्यात आली आहे. देशाच्या कृषी क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्याच्या उद्देशानं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या वतीनं आज नवी दिल्लीत महिला शेतकरी दिवस साजरा करण्यात येणार आहे. महिला या कृषी क्षेत्राचा अविभाज्य भाग असून पेरणीपासून पिकाच्या कापणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात तसंच पशुधनाचं व्यवस्थापन, बियाण्यांचं संवर्धन अशा शेतीशी संबंधित अनेक कामांमध्ये महिलांची महत्वाची भूमिका असते असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित केला जात असून विकसित कृषी आणि विकसित भारत घडवण्यात महिला शेतकऱ्यांची भूमिका अशी या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे. हा महिला शेतकरी दिवस कार्यक्रम देशातल्या विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज साजरा करण्यात येणार आहे. कृषी अन्न प्रणालीमधील महिला शेतकऱ्यांच्या योगदानाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक रमेश चंद या समितीचे अध्यक्ष असतील. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी केंद्रीय कृषी मंत्री तसंच केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री यांच्यातल्या बैठकीत ही समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती. अंटार्क्टिक महासागरातील मासेमारी संदर्भातील सदर्न इंडियन ओशन फिशरीज करारामध्ये भारताच्या सहभागाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक दृष्टीनं ही बाब महत्वाची असून जागतिक मत्स्यव्यवसाय प्रशासनामध्ये भारताची स्थिती अधिक बळकट होणार असल्याचं मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं म्हटलं आहे. यामुळे भारताच्या मासेमारी क्षेत्राचा विस्तार आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात होण्याच्या दृष्टीनं एक प्रादेशिक आराखडा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भारताच्या नील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि कॅनडाचे परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी दोन्ही देशांच्या धोरणात्मक भागीदारी, द्विपक्षीय संबंध आणि प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. त्याशिवाय परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली. तसंच सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य विस्तारण्याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करत असलेल्या सिंगापूरच्या दोन व्यापारी जहाजांना

0: देखील सुखरूपपणे बाहेर पडले. सिंगापूरच्या सागरी आणि बंदर प्राधिकरणानं या घटनेचा निषेध केला असून व्यापारी जहाजांवर सुरू असलेल्या हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तर अमेरिकेच्या चिथावणीमुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या जहाजांविरुद्ध निर्णायक प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड क्रॉपचे नौदलाचे कमांडर अली अजमाई यांनी दिला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी आणि ओमानच्या आखातातून ये जा करणाऱ्या जहाजांनी आंतरराष्ट्रीय नियमानुसार परवानगी घेणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. उत्तर कोरियानं पाणबुडीतून डागण्यासाठी तयार केलेल्या क्रूज क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. उत्तर कोरियाच्या लष्करानं देशाच्या पूर्व सागरी हद्दीत या दोन प्रकारच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. दक्षिण कोरियाच्या लष्करानं या चाचण्यांवर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आजपासून 18 ऑक्टोबरपर्यंत मध्य प्रदेशातल्या अशोकनगर जिल्ह्याच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध विकासकामांचं उद्घाटन आणि नवीन प्रकल्पांची पायाभरणी करतील. तसंच विविध बैठका आणि सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. यामध्ये 17 ऑक्टोबरला अशोकनगरमध्ये नवीन टपाल कार्यालयाचं उद्घाटन आणि 18 ऑक्टोबरला शासकीय विधी महाविद्यालयातल्या कौशल्य विकास केंद्राची पायाभरणी सिंधिया यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या उत्सवासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. कोलकाता आणि इतर भागात उभारलेले सुशोभित मंडप, झगमगणारे दिवे आणि देवी दुर्गेच्या कलात्मक मूर्तींमुळे रस्ते उत्सवी रंगात न्हाऊन निघाले आहेत. यंदा पश्चिम बंगालमध्ये 57,500 ठिकाणी दुर्गापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्सव सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस आणि प्रशासनानं सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन आणि अन्य उपाय अधिक कडक केले आहेत. दिल्ली महानगरपालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तर खरेदीसाठी प्रत्येकी 1,370 रुपयांची मदत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासंदर्भात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी यासाठी 70 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची माहिती दिली. याचा फायदा महापालिकेच्या शाळांमधल्या 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. जपानमधील आयची नागोया इथं नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत संवाद साधणार आहेत. यंदाच्या या क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अव्वल 5 देशांमध्ये स्थान मिळवून भारतानं विविध क्रीडा प्रकारांमधली आपली स्पर्धात्मक क्षमता सिद्ध केली आहे. या स्पर्धेत भारतानं 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य अशा एकंदर 85 पदकांसह पदक तालिकेत चौथं स्थान पटकावलं. क्रिकेट. हैदराबाद इथं काल झालेल्या चौथ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतावर 24 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे 5 सामन्यांच्या मालिकेत आता दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत आहेत. वेस्ट इंडिजनं दिलेल्या 248 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 223 धावाच करू शकला. तत्पूर्वी वेस्ट इंडिजनं 20 षटकात 3 गडीबाद 247 धावा केल्या. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप यानं 50 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या. भारताच्या संजू सॅमसननं 56, तिलक वर्मानं 43 धावा केल्या. मालिकेतला 5वा निर्णायक सामना येत्या शनिवारी बंगळुरू इथं होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लडाखमधल्या 3,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला शेतकरी दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव. दोन्ही संघांची मालिकेत 2-2 अशी बरोबरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. 8:40 आणि 27 सेकंद झालेत. आता ऐकूया कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात चेतना सोनार यांनी सांगितलेल्या पदार्थकृती. संवादिका आहेत पूर्णिमा साठे आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

0: कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत चेतना सोनार मॅडम यांना आणि कोकणच्या पारंपरिक खाद्य संस्कृतीमधले काही प्रकार आज आपल्याला त्या सांगणार आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार,
0: स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. मला सांगा सुरुवातीला काय सांगूया.
1: कोकणाचा खास पारंपरिक पदार्थ कोळाचे पोहे आज आपण बघणार आहोत. तर कोळाचे पोहे याच्यासाठी आपण जाड पोहे वापरतो. त्याच्यामध्ये आपल्याला 3 वाट्या जर अगदी घरातल्यांना सगळ्यांना जर पुरवायचे असेल तर साधारण 3 ते 4 वाट्या आपल्याला पोहे घ्यायचे आहेत आणि आपल्याला 1 ओलं नारळ यासाठी पूर्ण लागणार आहे. तर ओलं नारळ हे पहिल्यांदा खाऊन घ्यायचं आणि याच्यासाठी आपल्याला कोळाचे पोहे भिजवण्यासाठी आपण नारळाच्या पाण्यामध्ये ते तर भिजवणार आहोतच, पण आपण ओल्या नारळापासून आपण नारळाचं दूध तयार करणार आहे. त्याच्यामुळे आपण त्या खवलेल्या नारळामध्ये थोडंसं कोमट पाणी आपण टाकणार आणि मिक्सरला ते थोडंसं फिरवून साधारण 1 पेलाभर तरी आपण नारळाचं दूध तयार करून घेणार आणि त्याच्यामध्ये आपण 1/2 वाटी गूळ किंवा आपल्याला जसं गोडसर प्रमाण हवं असेल तसं गूळ आणि थोडासा चिंचेचा कोळ त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. आणि त्याच्यामध्ये मग आपण थोडीशी कोथिंबीर, थोडीशी हिरवी मिरची, आपल्याला जसं आवडत असेल तसं त्यानुसार आपण ते तयार करणार कोळ आणि त्याच्यावर आपण फोडणी करणार आहे. त्या फोडणीमध्ये आपण तुपामध्ये जिरं, हिंग, मोहरी असं टाकून आपण ती फोडणी त्याच्यावर टाकून आपण कोळ तयार करून घेणार आहे. आता हे
0: म्हणजे ही जी फोडणी आहे ती आपल्या कोळावरती टाकायची आहे.
1: हा, ही फोडणी आपल्याला कोळावर पहिल्यांदा आपल्याला कोळ तयार करून घ्यायचा आहे आणि जेव्हा आता आपल्याला सर्व करायचे आहेत आणि कोळाचे पोहे हा इतका पौष्टिक पदार्थ अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत की हा 1 वन डिश मील किंवा 1 पॉट मील आपण संध्याकाळी जर आपल्याला कंटाळा आला तर दडपे पोहे जसे आपण करतो तसे कोळाचे पोहे अतिशय पौष्टिक आणि आवडीने सगळेजण खाणार आहे. कारण ते थोडेसे गोडसर असतात, त्यात ओला नारळाचा चव असतो आणि त्यात गूळ असतो ना, तर ते भिजल्यानंतर हे सगळेजण आवडीने आणि 1 पॉट मील म्हणून आपण हे करू शकतो. तर जेव्हा आपल्याला सर्व करायचं तेव्हा हे भिजलेले पोहे एका वाटीमध्ये घ्यायचे आणि आपण हा जो कोळ तयार केलेला आहे ना तो कोळ पोहे भिजतील एवढं त्या वाटीमध्ये तो कोळ आपल्याला ओतायचा आहे आणि झाले आपले कोळाचे पौष्टिक पोहे तयार.
0: म्हणजे एकदम पटकन होणारी ही रेसिपी आहे. आपल्याला असं वाटतं नाव ऐकून की किती वेळ लागेल त्याला, कारण साधारणपणे नारळाचं दूध काढायचं म्हटलं की आपण जरा कंटाळा करतो.
1: होय,
0: कारण ते थोडंसं वेळ खाऊ काम आहे. पण जर एकदा ते तुम्ही काढून ठेवलं आणि असा कोळ तयार करून ठेवला तर एकदम पटकन आपण ते कोणालाही सर्व करू शकतो. आणि कोकणामध्ये म्हणाल तर पूर्वीपासूनच पद्धत आहे की घरच्या तांदुळाचे पोहे हे घरामध्ये असायचेच पूर्वी सुद्धा. आजही अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं गावातून की घरचे पोहे हे एक डबाभर मुळी तयारच असतात की पावसाळ्यामध्ये किंवा जेव्हा वेळ येते की आत्ता पटकन काय करायचं तर तेव्हा ते पोहे आपल्याला मदत करत असतात.
1: आणि पोहे कितीतरी पोह्यांचे प्रकार होतात. दडपे पोहे आहे, कोळाचे पोहे आहे, तेल तिखट मीठ पोहे आहे, त्याच्यानंतर कांदा पोहे आहे. पोहे आणि पोहे असा पदार्थ आहे की आपण तो कितीही रोज जरी घेतला तरी आपल्याला त्याचा कंटाळा नाही येत आहे. आणि गोव्यामध्ये तर अक्षरशः दिवाळीला सुद्धा पोह्यांचे प्रकार करतात. म्हणजे आपण जसं फराळाचे पदार्थ तिथे दिवाळीच्या पहिल्या दिवशी पोह्यांचे प्रकार खाल्ले जातात. विदर्भामध्ये तर एक तर्री पोहे म्हणून एक प्रकार आहे की तो एवढा झणझणीत असतो की ते खाल्ल्यानंतर अगदी तुम्हाला म्हणजे कानावरून घामाचा थेंब उघडलाच पाहिजे एवढे ते तिखट असतात. ते काहींना आवडतात पण अतिशय झणझणीत चवीचे तर्री पोहे म्हणून एक प्रसिद्ध आहे.
0: बरोबर. मग आता आपण विषय काढलेलाच आहे पोह्यांचा, तर मला वाटतं तेल तिखट मीठ पोहे पण सांगूया.
1: तेल तिखट मीठ पोहे हा एक असा पदार्थ आहे की बाबा आता संध्याकाळी मुलांना भूक लागली आहे तर आता काय करायचं पटकन, तर आपण पोहे साधे पातळ पोहे घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कुरकुरीत शेंगदाणे, याच्यामध्ये फोडणी हा प्रकार नाही आहे, तर फक्त शेंगदाणे कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला तेल गरम करून त्यात थोडे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला भरपूर सगळा कांदा, कोथिंबीर, मिरची किंवा उन्हाळा दिवस जर असेल ना तर आपण त्याच्यामध्ये कैरी सुद्धा घालू शकतो. याच्यामध्ये मुख्यत्वे कच्चं तेलच वापरतात, पण तुम्हाला जर कच्चं तेल आवडत नसेल तर तुम्ही ते तेल गरम करून सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि हे सगळं जे मिश्रण आहे ना, ते कोथिंबीर, मिरची, हे सगळं पोह्यांना लावून घ्यायचं. आणि आता ह्याला सोलापुरी पोहे सुद्धा म्हणतात. तर सोलापूरची खासियत अशी आहे की त्याचे प्रत्येक पदार्थामध्ये दाण्याचा कुठा असतो, तेव्हा तुम्हाला या पोह्यामध्ये दाण्याचा कूट घातला तरी चालेल, नाही घातला तरी चालेल. आणि याच्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं अगदी तुम्हाला कोरडे वाटले तर थोडासा पाण्याचा शिडकावा देऊन आपण ते तेल तिखट मीठ पोहे इन्स्टंट करू शकतो.
0: एक खूप छान पर्याय आपण हा दिलेला आहे गृहिणींना की जसं शाळेतून आल्यावर किंवा नाश्त्यासाठी सुद्धा पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि एक चटपटीत म्हणतो ना आपण की हल्ली सगळ्यांना असं चटपटीत खायला आवडतं, तर त्यासाठी हा खूप छान पर्याय आहे.
1: किंवा तेलमीठ चुरमुरे, आपण जे चुरमुरे असतात ना ते सुद्धा तेल तिखट मीठ थोडी साखर आणि त्यामध्ये थोडे चणे आणि कांदा जर कोथिंबीर मिरची अशी घातली तर ते सुद्धा लहान मुलं, आपण कसं आहे मुलांना जशी आपण सवय लावू ना तसे त्यांना ते आवडेल. आपण केलं तर मुलं खातील, असं आहे. आणि आजकाल तर ह्या जंक फूडच्या जमान्यामध्ये हे जर आपण चटपटीत करून जर दिलं फ्रेश मुलांना तर ते नक्की खातील असं मला वाटतं.
0: आपण पर्याय उपलब्ध करून द्यायला हवेत.
1: आपण मेहनतीला आपण कमी नाही पडायचं. म्हणजे मग ते पदार्थ बरोबर खाल्ले जातात.
0: आणि कोकणची खाद्य संस्कृती यामधून आपण हेच तर सर्व श्रोत्यांना सांगतोय की घरातल्या घरात जे साहित्य आहे, जे पारंपरिक आहे, आपण

0: कोकणची खाद्य संस्कृती,
1: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
0: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती। श्रोते हो नमस्कार, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमामध्ये मी रेडिओ सखी पौर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आजही आपण या

0: कुठेतरी विसरत चाललोय किंवा काळाच्या ओघाने कुठे मागे पडतोय. पण जे खूप छान आहे, पौष्टिक आहे, पटकन होणार आहे, चवीला चांगलं आहे, असेच अनेक पदार्थ आपण या माध्यमातून सांगतोय आणि मला वाटतं श्रोत्यांना सुद्धा ते नक्की आवडत असतील आणि ते नक्की करून बघतील असं म्हणूया. बरं, यानंतर काय सांगूया?
1: याच्यानंतर शीर लाडू एक प्रकार आहे. शीर लाडू हा विदर्भातला एक प्रकार आहे जो गणपतीमध्ये केला जातो. आता शीर लाडूचं एक असं वैशिष्ट्य आहे की घरामध्ये जितकी मुलं आहेत ना, समजा तर त्याच्या नावाने 21 शीर लाडू केले जातात. आता शीर लाडू म्हटल्यावर आपल्याला काय वाटते, लाडू तर हा थोडासा फसवा पदार्थ आहे. म्हणजे हा लाडूसारखा अगदी भरीव नसून हा कडबोळीसारखा पोकळ पदार्थ आहे. म्हणजे शीर लाडू म्हणजे थोडक्यात पाकातली कडबोळी, पण पाकात कडबोळी कशी सिंगल असते ना, तर त्याच्यावर एकावर एक अशा 2-3 कडबोळ्या त्या तळून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये 2 तारी पाक करून त्या पाकामध्ये आपल्याला घोळून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्या कडबोळीवर साखरेचं कोटिंग आलं पाहिजे आणि अगदी छोट्या छोट्या आकारातले शीर लाडू 21-21 शीर लाडू प्रत्येकाच्या नावाने केले जायचे. तर याच्यासाठी साहित्य असं आहे की 1 वाटी रवा घ्यायचा, 1/2 वाटी मैदा घ्यायचा. जर का तुम्हाला मैदा जर नको असेल तर तुम्ही त्याच्यासाठी गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता आणि हे सगळं चाळून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि आता समजा 1 वाटीला आपल्याला 3-4 चमचे कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ अतिशय घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. घट्ट याच्यासाठी मळायचं की जेव्हा अशी पदार्थ तळणीची आपल्याला करायची असतात, शंकरपाळी म्हणा किंवा हा शीर लाडू म्हणा, तर ते पदार्थ जर कुरकुरीत किंवा खुसखुशीत होण्याचं असेल त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे. घट्ट भिजवलं म्हणजे पाण्याचं प्रमाण जर कमी असेल ना तर ते पदार्थ कुरकुरीत होतात. जर पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर ते सैल होणार. मग ते जास्त तळण्यासाठी आपण बराच वेळ तळणार, पुन्हा मग ते कडकडीत होणार. म्हणून ते पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर मळून घ्यायला लागेल. आता शीर लाडू म्हणजे पानांच्या ज्या शिरा असतात, जाडसर शिरा, तर जाडसर शेवईसारखं आपल्याला पहिल्यांदा ते बनवून घ्यायचं आहे आणि मग कडबोळी कशी आपण एक सिंगल वेढा देतो तसं एकावर एक ठेवून आपल्याला ते पॅक करायचं एका ठिकाणी. असे आपल्याला पहिल्यांदा लाडू तयार करून घ्यायचे. म्हणजे थोडे फसवेचे लाडू आहेत.
0: एकावर एक डोंगर कसा करतो आपण?
1: हा, अगदी डोंगर असं नाही, पण एकावर एक अशा 3-4 कडबोळ्या आपल्याला रचून घ्यायच्या आणि मग सगळ्या ताटामध्ये कडबोळ्या करून ठेवल्या की तेल चांगलं मंद याच्यावर गरम करायचं, अगदी कडकडीत नको, कारण टाकल्यानंतर ती करपायला नको. त्याच्यानंतर ह्या सगळ्या कडबोळ्या आपल्याला तळून घ्यायच्या किंवा हे शीर लाडू आपल्याला तळून घ्यायचे आणि मग ते गार झाल्यानंतर आपल्याला इथे दुसऱ्या ठिकाणी पाक तयार करायचा आहे. पाक आपल्याला हा गुलाबजाम सारखा पातळ पाक नकोय. याला आपल्याला जसा पाकातल्या शंकरपाळ्याचा जो पाक असतो ना, कोटिंग येईल असा 2 तारी पाक आपल्याला करायचा आहे. एका ठिकाणी तो पाक तयार झाला की मग तोपर्यंत हे शीर लाडू गार झालेले असतात, तर ते त्या पाकामध्ये मग ढवळायचे आणि तोपर्यंत की त्याला प्रत्येक याला साखरेचं कोटिंग आलं पाहिजे आणि हा पदार्थ गोडसर आणि खुसखुशीत लागतो. मुलं पासून लहानांपासून मोठ्यांत आवडीने सगळेजण खातील. अशा पद्धतीचे हे शीर लाडू आहे.
0: श्रोते हो, आपल्याला माहितीच आहे की चेतना मॅडम ह्या विदर्भाच्या आहेत आणि त्यांनी इथे येऊन कोकणातले खूप छान पदार्थ सगळे पारंपरिक शिकले आहेत, खूप छान पद्धतीने त्या करतात सुद्धा. आणि मला वाटतं त्यांच्या विदर्भातला हा शीर लाडू आपण सुद्धा करून बघायला नक्कीच हरकत नाही. यानंतर काय सांगूया?
1: याच्यानंतर सातूचं पीठ. की सातूचं पीठ म्हणजे खरं तर सप्तधान्य असायची, परंतु आजच्या काळातलं फ्युजन म्हणून आपण बार्ली किंवा जव आणि गहू आणि डाळव आणि त्याच्यामध्ये साळीच्या लाह्या हे 4 घटक पदार्थ वापरून आपण सातूचं पीठ बनवणार आहोत. सातूच्या पीठाची खासियत अशी आहे की समजा आता आपल्याला 9 वाजता आपण नाश्त्याच्या ऐवजी पाण्यामध्ये गूळ टाकून किंवा दुधामध्ये साखर आणि 2 चमचे सातूचं पीठ बनवून आपण जर गेलो ना, तर 2 वाजेपर्यंत सुद्धा आपण छान व्यवस्थित एनर्जेटिक आपण राहू शकतो. पूर्वीच्या काळामध्ये लोक पायी प्रवास करायचे तेव्हा एनर्जीसाठी हे सातूचं पीठ किंवा त्याला सत्तू म्हणायचे, तर ते आवर्जून घ्यायचे आणि हा पारंपरिक अतिशय एनर्जी देणारा आहे, त्याचे अतिशय फायदे आहेत. तर हा सातूचं पीठ आपण बघणार आहोत. याच्यामध्ये बार्ली, गहू, डाळव आणि साळीच्या लाह्या हे थोडंसं भाजून घ्यायचं आणि भाजून घेतल्यानंतर डाळ तर भाजलेलं असतं त्याला
0: हलकं,
1: याचं प्रमाण म्हणजे समजा आता आपण 4 वाटी गहू घ्यायचे, 2 वाटी बार्ली घ्यायची, 1 वाटी साळीच्या लाह्या घ्यायच्या आणि 2 वाटी डाळव घ्यायचं. हे सगळं भाजून घ्यायचं. पहिल्यांदा जरा आपण त्याला पाण्याने ओलसर करायचं आहे. ओलसर केल्यानंतर आपण ते थोडं खलबत्त्यातनं कुटून घ्यायचं आहे आणि त्याची जी सालं निघतील ना, ती सालं आपल्याला पाखडून काढून घ्यायची आहे. कारण सत्व आपल्याला गव्हाचं सत्व काढायचं आहे म्हणून आपल्याला थोडंसं कुटून घ्यायचं आहे. म्हणून त्याला सत्व म्हणजे सातूचं पीठ म्हटलेलं आहे आणि मग ते पाखडून ते नंतर थोडं पुन्हा भाजून घ्यायचं. भाजून ते गार झाल्यानंतर ना ते दळून आणायचं आणि ते सातूचं पीठ जवळपास महिनाभर तरी छान राहते आणि एक पौष्टिक हेल्दी फूड म्हणून ते अतिशय चांगलं आहे. आता हे सातूचं पीठ आपण 2 पद्धतीने करू शकतो. एक गोड पण करू शकतो, जे दूध साखर किंवा गूळ पाणी आणि सातूचं पीठ असं पण आपण करू शकतो, किंवा उन्हाळा दिवसामध्ये कैरी मुबलक प्रमाणात असते तर कांदा, कैरी, कोथिंबीर, मिरची आणि हे सातूचं पीठ वाटीभर घ्यायचं, हे सगळं मिक्स करायचं आणि पाण्याने न भिजवता

0: ते ना तेलात भिजवतात थोडं,
1: बर.
0: ते तेलात भिजवल्याने त्याची एक छान टेस्ट येते आणि ते सगळेजण, आणि वाटलं तर अगदी थोडासा पाण्याचा शिपकारा ओलसरपणासाठी आपण मारू शकतो, पण तेही अतिशय
1: अच्छा,
0: आवडीनी सुंदर चवीचं आपण सातूचं पीठ होऊ
1: करू
0: शकतं.
1: शकतो.
0: वेगवेगळे पदार्थ सुद्धा, आता सातूच्या पिठाची एक खीर होते, तर पहिल्यांदा आपण कढईमध्ये तूप गरम करायचं, तुपामध्ये थोडंसं 2 चमचे, कारण सातूचं पीठ खीर झाल्यानंतर ती घट्ट होणार ना, त्याच्यामध्ये 2 चमचे सातूचं पीठ आपण भाजून घेणार. आणि आपल्याला जर थोडीशी रवाळ हवी असेल ना, तर त्यात आपण 1 चमचा रवा पण घालू शकतो. हां, आपल्याला ही सातू कणकेची आहे ना शेवटी, तर रवाळपणा येण्यासाठी
1: चिकटपणा,
0: हां, तर 1 चमचा रवा घालून हे सगळं पूर्ण धान्य आपण भाजून घ्यायचं, ते बाजूला काढायचं, पुन्हा तूप घालून आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स, काजू म्हणा, बदाम किंवा जे पण काय उपलब्ध असतील ते आपण सगळे थोडेसे तळून घ्यायचे. त्याच्यानंतर पुन्हा कढईमध्ये तूप घेऊन आपण हे जे सातूचं पीठ आपण जे मिश्रण तयार केलं ना, हे थोडंसं पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये ना पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं, कारण आपण जेव्हा कढईमध्ये टाकू ना दुधामध्ये, तेव्हा त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता आहे. मग आता कढईमध्ये थोडंसं दूध घ्यायचं, त्याच्यानंतर आपण जे सातूच्या पिठाचं जे मिश्रण केलेलं आहे आणि ते दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं, आणि ती पेस्ट आपण त्या दुधामध्ये टाकायची आणि सतत ढवळत राहायचं, म्हणजे कुठेही गुठळ्या होणार नाही. आणि त्याच्यामध्ये थोडी साखर घालायची, कारण दूध आपण वापरतोय ना, त्यामुळे आपल्याला ते फाटण्याची शक्यता आहे, पण थोडी साखर चवीनुसार वेलची, जायफळ, आणि अशा पद्धतीने ते सातूच्या पिठाची खीर हा एक पक्वान्न म्हणून अतिशय पौष्टिक आणि टेस्टी पदार्थ आहे.
1: बरोबर, सातूचं पीठ आणि त्याची खीर सांगितली. सातूचं सरबत सुद्धा केलं जातं.
0: सातूच्या पिठाचं सरबतही खूप सोपं आहे, आणि ते तुम्ही म्हणाल की सातूच्या, आपण लिंबाचं सरबत बघितलं आहे किंवा आपण अननसाचं ज्यूस बघितलंय, पण सातूच्या पिठाचं सरबत हा काय बाबा नवीन प्रकार, पण हे एनर्जेटिक पण आहे आणि टेस्टी पण आहे. तर सरबतासारखंच सरबत आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा पुदिना आणि हिरवी मिरची पहिल्यांदा खलबत्त्यात कुटून घ्यायची. त्याच्यामध्ये एका भांड्यामध्ये पहिल्यांदा एक पुदिना आणि मिरचीचं मिश्रण टाकायचं, त्याच्यामध्ये एक पेलाभर पाणी घालायचं आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे गुळ घालायचं आहे, थोडंसं काळमीठ घालायचं, थोडीशी जिऱ्याची पूड घालायची, थोडंसं साधं मीठ घालायचं, आणि 2 चमचे आपल्याला सातूचं पीठ त्यामध्ये छान असं घोळवून घ्यायचं, की झालं आपलं सरबत तयार. आणि ते डेकोरेशन असं छान भन्नाट करायचं ना, पेल्यामध्ये छान सरबत होतं, त्याच्या लिंबाची ती चकती ठेवायची, थोडासा पुदिना ठेवला ना, अगदी म्हणजे मी तुम्हाला माझ्या पाककलेची आठवण सांगते. एक पाककला स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये गहू हा घटक पदार्थ होता. आता म्हटलं गहूपासून बनवायचं काय, तर कडबू हा एक पदार्थ होता गव्हाच्या पिठापासून बनवायचा, आणि सातूचं पीठ हे होतं, आणि मला ना एक ताट तयार करायचं होतं, म्हणजे म्हटलं नुसता एक दुसरा पदार्थ काय करायचा, तर सातूच्या पिठापासून मग मी त्याची खीर आणि सरबत असे मी पदार्थ ठेवले आणि मी कडबू तयार केला. तर कडबूला मी ज्या मुरड पाडली होती ना, तर ते त्या जे परीक्षक होते ते त्यांना ती मुरड फार आवडली, आणि मॅडमला सुद्धा जी मी केलेली मेहनत होती की यांनी इथल्या आदल्या दिवशी हे धान्य सगळं भाजलं, दळून आणलं आणि सातूचं पीठ तयार केलं, ही मेहनत त्यांना आवडली. पुन्हा त्या चुण्या केलेल्या आवडल्या, त्याच्यामध्ये मी सगळं स्वतःच्या मेहनतीने प्रत्येक पदार्थ बनवला होता. कधी कधी काय होतं की स्पर्धा असताना सुद्धा आपण थोडं निष्काळजीपणे सॉसेस वापरतो किंवा इतर चटण्या वापरतो, ते त्यांना नाही आवडत, त्यांना तुमच्या स्वतःच्या कृतीने बनवलेले पदार्थ हवे असतात. तर त्यांचा आक्षेप असतो की तुम्ही सॉसेस किंवा हे तुम्ही का वापरता, तुम्ही रेडीमेड वापरू नका, तुम्ही स्वतः कसंही का असेल पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या तिथे मांडणी करा. आणि मी जे स्वतःच बनवलं होतं हाताने बनवते, त्यांना फार आवडलं, मेहनत आवडली आणि त्यांनी मला त्यावेळेला प्रथम क्रमांक दिलेला होता. आश्चर्य असं की एक नंतर एक मुलगा माझ्या त्या डिश जवळ आला आणि त्यांनी ते सरबत गटागटा प्यायला, तर ते लहान मुलं सुद्धा त्याचं डेकोरेशन बघून ते सातूच्या पिठाचं सरबत पिऊ शकेल आवडेल.
1: आणि ते सगळं प्यायला म्हणजे त्याला
0: आवडलं त्याला.
1: खरंय, म्हणजे फक्त सातूचं पीठ भिजवून खाणं एवढंच काही जणांना माहिती होतं. तुमच्यामुळे आज या सातूच्या पिठाचं सरबत आणि खीर हे सुद्धा खूप छान पदार्थ श्रोत्यांना कळलेले आहेत आणि नक्की श्रोते ते करून पाहतील. फक्त काय आहे की या सातूचं पीठ जे तुम्ही म्हणालात की ते सगळं भाजून त्याचं जी सालं काढून पाखडून पुन्हा त्याचं पीठ करणं, की ही मेहनत थोडीशी आहे,
0: पण
1: एकदा काही मेहनत तुम्ही केलीत आणि ते पीठ तयार करून ठेवलं की हे सगळे बाकीचे जे पदार्थ तुम्ही सांगितलेत की सातूचं पीठ, सरबत आणि खीर, हे सगळे पदार्थ पटकन होऊ शकतात.
0: अगदी याचं थालीपीठ सुद्धा होऊ शकते.
1: अरे वा, थालीपीठाची रेसिपी सांगूया?
0: हो चालेल ना,
1: सांगा.
0: आता जसं आपण किंवा भाजणीचं पीठ घेतो ना, तसं हे सातूचं पीठ आपण घ्यायचं, त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची किंवा थोडंसं तेल हे सगळं आपण टाकून नॉनस्टिक तव्यावर किंवा जे आपलं भिडाचा जो तवा असतो ना त्याच्यावर आपण थोडंसं कांद्यानी तेल आपण पसरवून घ्यायचं आणि हे पीठ थापून किंवा केळीच्या पानावर असं थापून जर आपण त्यावर टाकलं आणि दोन्ही बाजूनी जर खरपूस भाजलं ना आणि नारळाच्या चटणीसोबत अगदी 2-2 थालीपीठ नाश्त्याला जरी दिली तरी सातूचं पीठ सुद्धा अगदी आनंद पोटात जाईल.
1: खरंच आहे, आणि खूप पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता असा हा होऊ शकतो. यानंतर काय सांगूया श्रोत्यांना?
0: यानंतर आपण पचडी हा प्रकार बघणार आहोत. पचडी म्हणजे थोडक्यात कोशिंबीर. आता लहान मुलं कोशिंबीर खायला नाही म्हणतात, तर आपण जर त्यांना म्हटलं की अरे प पचडीचा, तर त्यांना वाटेल प पचडीचा म्हणजे त्यांना जरा उत्सुकता वाटेल ना, मग आपण त्याच्यामध्ये प पचडीचा म्हणजे कोशिंबिरी त्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. आता पचडी हा वेगवेगळा

0: वेगळं आहेत. गाजराची पचडी होते म्हणजे गाजराची कोशिंबीर, त्याच्यानंतर कांदापातीची कोशिंबीर, पांढऱ्या मुळ्याची कोशिंबीर होते. आता जसा पांढरा मुळा असतो ना तसा एक लाल मुळा सुद्धा असतो, तर या लाल मुळ्याची पचडी आपण आज बघणार आहोत.
1: चालेल.
0: दोन लाल मुळे जर आपण घेतलेत ना तर ते थोडेसे किसून घ्यायचे आणि या पचडीमध्ये आपण भिजवलेल्या मुगाच्या डाळीचा वापर करणार आहे. कुठल्या पण डाळी ह्या प्रोटीनचा एक मोठा स्रोत आहे. मुगाची डाळ म्हणू दे किंवा तुरीची डाळ म्हणू दे किंवा हे जे वेगवेगळे कडधान्य आहेत याच्यामध्येच आपण मटकी, मोडालेली मटकी सुद्धा वापरू शकतो, मोडालेले मूग सुद्धा वापरू शकतो. म्हणजे प्रोटीनचा स्रोत पण हा लहान मुलांसाठी पौष्टिकता आपल्याला वाढवता येईल. तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी 4 चमचे मुगाची डाळ भिजत घालायची आणि हे जे 2 मुळे आहेत हे आपण पहिल्यांदा किसून घ्यायचे. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, थोडीशी मिरची आणि 2 ते 4 चमचे आपण मुगाची डाळ त्याच्यामध्ये ऍड करायची आहे. त्याच्यामध्ये थोडासा साखर, थोड्याशा लिंबाचा रस आणि मुळातच हा जो लाल मुळा आहे ना हा खूप तिखट असतो, तेव्हा त्याच्यामध्ये फार मिरची वगैरे घालायची गरज नाही. आणि हे आपण साधारण असं मिक्स केलं, त्याच्यामध्ये वाटलं तर तुम्हाला ओलं नारळ तुम्ही टाकू शकता, त्याच्यावर तुम्ही फोडणी सुद्धा करू शकता. फोडणीमध्ये तुम्ही जिरं, मोहरी, हिंग ह्याचा वापर करू शकता. गार झालेली फोडणी पण तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला फोडणी या लाल मुळ्याच्या पचडीला नाही दिली तरी चालेल. तर ही नुसती केलेली अगदी तयार पचडी ऐन वेळेस आपण जेवणाच्या वेळेस थोडी आधी जर करून ठेवली आणि वाढली ना तर ती सगळीजण आवडीने खातील असं मला वाटते. आणि एक महत्त्वाची टीप अशी आहे की जेव्हा आपण कोशिंबीरी करतो किंवा पचडी हा प्रकार जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामध्ये मीठ जे आहे ना ते आपण अगदी वेळेवर घालायचं आहे. कारण आधीपासून जर आपण मीठ जर त्यात टाकलं ना तर ती कोशिंबीर अतिशय पातळ पातळ पाणी सुटेल त्या मिठाला. आणि म्हणून आपल्याला अगदी ऐनवेळी मीठ टाकायचं आहे आणि अशा पद्धतीच्या अनेक पौष्टिक पचडी आपण वाढू शकतो.
1: तर चेतना मॅडम, आज तुम्ही इथे आलात, खूप छान पद्धतीने श्रोत्यांना या सर्व रेसिपीज सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
0: तुम्ही पण मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे खूप खूप आभार मानते.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
2: कोकणची खाद्य संस्कृती,
3: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
2: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती.
3: कोकणची खाद्य संस्कृती.
4: कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात चेतना सोनार यांनी सांगितलेल्या पदार्थ कृती आत्ताच आपण ऐकल्यात. संवादिका होत्या पूर्णिमा साठे आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित झाला.
5: श्रोतेहो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात गुरुवारी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल घर घेण्याचं स्वप्न आणि रेरा कायद्याचं संरक्षण या विषयावरती ऍडव्होकेट गंधार सोनीस यांची रोहित देव यांनी घेतलेली मुलाखत.
6: नाही काय माहिती का, सध्याचं आपण बघितलं तर हे बरीच वर्ष आपण पाहतोय, म्हणजे रेरा आला म्हणूनच नाही पण रेराच्या आधी सुद्धा किंवा रेराच्या नंतर सुद्धा. रेरामध्ये जरा थोडस याच्यातलं स्पष्टीकरण जरा व्यवस्थित त्यांनी सांगितलेलं आहे रेरामध्ये, तर हे कार्पेट आणि बिल्टअप एरियाबद्दलचा गोंधळ फार वाढलाय आणि त्याच्यामुळे काय होतंय की त्याच्यामुळे त्याचा गैरफायदा सुद्धा घेतला जातोय. आता रेरामध्ये जर आपण बघितलं तर कार्पेट एरियाची डेफिनेशन कलम 2 क मध्ये दिलेली आहे की कार्पेट एरिया म्हणजे नक्की काय. तर रेरा असं सांगतं की कार्पेट एरिया म्हणजे ऍक्च्युअल युजेबल फ्लोर एरिया, तुमच्या अपार्टमेंट मधला, तुमच्या फ्लॅट मधला ऍक्च्युअल जो वापरण्याचा जो एरिया आहे जो तुम्ही वापरता तो ऍक्च्युअल युजेबल फ्लोर एरिया ज्याला म्हणतो त्याला आपण कार्पेट एरिया म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, तर कार्पेट एरियामध्ये काय काय येतं तर तुमच्या खोल्या येतात, बेडरूम्स येतात तुमचे, त्याच्यानंतर तुमचा हॉल येतो, तुमचा लिव्हिंग रूम, तुमची डायनिंग एरिया, तुमचं किचन येतं, तुमचे बाथरूम येतात जे काय असतील ते, त्याच्यानंतर इंटरनल पॅसेजेस वगैरे हे सगळे कार्पेट एरियामध्ये येतात.
5: तेव्हा जरूर ऐका ही मुलाखत गुरुवारी 15 ऑक्टोबरला सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
4: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो आता प्रसारित करतोय कार्यक्रम लखलख चंदेरी.

हेमा सरदेसाई आणि मलेशियन वासुदेवन यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ए आर रहमान यांचं. चित्रपट सपने.

जुदाई या चित्रपटासाठी नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं अलका याज्ञिक आणि अभिजित यांनी.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते उत्तम सिंग आणि चित्रपट होता दिल तो पागल है.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796999 1827. नियम वाटी लागू.

दुश्मन या चित्रपटासाठी श्रोते हो आपण ऐकत होतात लता मंगेशकर आणि कुमार सानू यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार होते उत्तम सिंग.

अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. सोल्जर या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं अनु मलिक यांचं. श्रोते हो, लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर काही क्षणातच आपण ऐकणार आहात कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
2: श्रोते हो, आता इंद्रधनुष्य कार्यक्रमात ऐकूया घर घेण्याचं स्वप्न आणि रेरा कायद्याचं संरक्षण याविषयी ॲडव्होकेट गंधार सोनेस यांची रोहित देव यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष या कार्यक्रमात मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, स्वतःचं घर असावं, आपल्या हक्काच्या घरात कुटुंबासोबत आनंदानं राहता यावं हे स्वप्न प्रत्येक सामान्य माणूस पाहत असतो. आयुष्यभराची बचत, कर्जाचा भार आणि अनेक अपेक्षा मनाशी बाळगून आपण घर किंवा फ्लॅट खरेदी करायचा निर्णय घेतो. मात्र अनेकदा बांधकामाला होणारा विलंब, घराच्या क्षेत्रफळाबाबत संदिग्धता, बिल्डरनी दिलेली आश्वासनं आणि प्रत्यक्षामध्ये मिळणाऱ्या घरातील अनुभव अशा अनेक समस्यांना ग्राहकांना काही वेळा सामोरं जावं लागतं. अशा वेळी घर खरेदीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्याकरता रिअल इस्टेट ऍक्ट 2016 अर्थात रेरा कायदा महत्वाची भूमिका बजावतो. याच अनुषंगानं आपण जाणून घेण्याकरता आपण बातचीत करणार आहोत ऍडव्होकेट गंधार सोनीस सर यांच्यासोबत. ऍडव्होकेट गंधार सोनीस सर यांना सिव्हिल, फॅमिली, कन्झ्युमर आणि रेरा या केसेस हाताळण्याचा गेले 14 वर्षांचा अनुभव असून पुण्यामधील विविध कोर्टांमध्ये ते प्रॅक्टिस करत आहेत. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: खूप खूप नमस्कार आणि सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद रोहित सर, इंद्रधनुष्य आणि रत्नागिरी आकाशवाणी केंद्र. खूप आभार मानतो मी की इतक्या सुंदर मंचावरती एक महत्वपूर्ण विषय आपण आज बोलतोय. एक असा विषय जो प्रत्येकाला महत्वाचा आहे आणि ज्याचा व्यासंग ठेवणं फार गरजेचं आहे.
0: सर, सुरुवातीला मला एक तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी विचारायचं आहे. रेरा म्हणजे नेमकं काय आणि हा जो कायदा आहे रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016, हा कायदा लागू करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? घर किंवा फ्लॅट खरेदी करणाऱ्या सामान्य ग्राहकाला याचा नेमका फायदा कसा होतो काय सांगाल?
1: सर, जर आपण पाहिलं तर रिअल इस्टेट रेग्युलेटरी हा जो कायदा आणलाय रेरा कायदा, तर रिअल इस्टेट या क्षेत्रामध्ये घर खरेदीदारांचं नुकसान टाळण्यासाठी आणि बांधकाम व्यावसायिकाच्या अनुचित व्यापार प्रथेला, म्हणजे ज्याला आपण अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस असं म्हणतो, तर याला कुठेतरी चाप लावला पाहिजे, कुठेतरी चाप बसला पाहिजे आणि एक शिस्त असली पाहिजे. त्याच्याकरता हा केंद्र सरकारने 2016 साली कायदा मंजूर केला. हा कायदा आला 1 मे 2017 पासून संपूर्ण देशभरात लागू झाला. तर त्यामुळे कसं आहे की प्रकल्पांना होणारा उशीर म्हणा किंवा फसव्या जाहिराती म्हणा किंवा हे कार्पेट बिल्टअप मधला हा जो सगळा गोंधळ जो चालू आहे आजकाल जो आपण पाहतोय हे सगळं बघा, तर या सगळ्यात कुठेतरी पारदर्शकता राहणं गरजेचं होतं. तर त्याच्याकरता हा कायदा आणलाय. घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांचे कष्टाचे पैसे असतात, त्यांनी कुठेतरी लोन काढलेलं असतं, त्यांना ते हप्ते भरायचे असतात, तर त्याच्यामुळे गृहनिर्माण क्षेत्रात पारदर्शकता यावी यासाठी सरकारने हा कडक कायदा आणलाय. आता आपण विचाराल की याला फायदा कसा झालाय, तर आधी कसं व्हायचं की आधी बांधकाम व्यवसाय किंवा घर खरेदीदार यांच्यात कुठलेही डिस्प्यूट वगैरे असतील, वाद असतील, तर ते जायचे ग्राहक तक्रार मंचात, म्हणजे कन्झ्युमर कोर्टात. आता कन्झ्युमर कोर्टात गेल्यावरती कसं तिथे पण केसेस खूप चालू असतात, त्यामुळे कधी कधी 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष असा विलंब लागू शकतो तिकडे. तर त्यामुळे हा जो कायदा आहे, तर ह्या कायद्यामध्ये डायरेक्टली तुम्ही रेराला तक्रार दाखल करू शकता ऑनलाईन. तर त्याचा नागरिकांना फायदा असा झाला आहे की याच्यामध्ये रेरा कायद्यामध्येच कलम 29 जो आहे 29(4), तर याच्यामध्येच असं रेरानी स्पष्टपणे सांगितलंय की तुम्ही रेराची तक्रार तुमच्याकडे आल्यानंतर 60 दिवसाच्या तुम्ही त्याचा निकाल लावायचा. त्याच्यामुळे हा फार मोठा रिलीफ घर खरेदीदारांना मिळालेला आहे. म्हणजे आधी जो कन्झ्युमर कोर्टात उशीर व्हायचा तो उशीर न होता आता रेराला गेल्यानंतर तुम्हाला न्यायाची जी प्रक्रिया आहे ती पटपट चालते आणि न्याय मिळतो तुम्हाला. म्हणजे कन्झ्युमर कोर्टात न्याय मिळायचा नाही असं नाही, तिथे पण न्याय मिळायचा पण थोडा विलंब व्हायचा, म्हणजे 4 वर्ष 5 वर्ष माणूस शेवटी थोडासा फ्रस्ट्रेट व्हायचा. पण रेराला तसं नाहीये. रेराला तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट तुम्ही स्वतः देखील दाखल करू शकता, तुम्हाला वकिलांची गरज नाही, तुम्ही स्वतः देखील कंप्लेंट दाखल करू शकता ऑनलाईन आणि तिथे तुम्हाला 60 दिवसाच्या तुमचं हिअरिंगला मॅटर आलं की तुमचा निकाल लागतो.
0: अच्छा, हा म्हणजे एका अर्थानं एक स्पीडी याच्यामध्ये निर्णय यावा किंवा एक रिलीफ मिळावा हा उद्देश असं सांगता येईल आपल्याला.
1: हो, थोडं मी तर डायरेक्टली म्हणेन की स्पीडी आणि इफेक्टिव्ह रेमेडीज ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे रेरा कायदा.
0: अच्छा,
1: म्हणजे कुठेतरी ना ट्रान्सपरन्सी किंवा अकाउंटेबिलिटी

0: राहिली पाहिजे रिअल इस्टेटला. नाही आजकाल असं झालं की कुणी येते आणि बांधकाम क्षेत्रात एक बिल्डरचं प्रोफेशन करते, ते असं नाही ना. तुम्ही जर समजा बांधकाम व्यावसायिक म्हणून तुम्ही असाल तर तुम्ही एक तुमच्यात पारदर्शकता ठेवली पाहिजे तुमच्या कामांमध्ये, तुमच्यात एक प्रोफेशनलिझम असलं पाहिजे. त्यामुळे कुणी येऊन हा व्यवसाय करू शकत नाही, त्याच्याकरता हा कायदा कडक केलेला आहे.
1: अच्छा सर, मला अजून एक प्रश्न या ठिकाणी असा विचारायचा आहे की एखाद्या व्यक्तीला समजा फ्लॅट किंवा घर खरेदी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय की त्याला ते खरेदी करायचं आहे,
0: हो
1: तर
0: हो
1: ते खरेदी करत असताना रेराच्या दृष्टीनं बिल्डर किंवा प्रकल्पाबाबत कोणती प्राथमिक माहिती तपासली गेली पाहिजे, काय सांगाल?
0: सर, याच्यात कसं आहे की कुणाला जर फ्लॅट घ्यायचा असेल, एखादा प्रोजेक्ट आवडला असेल, त्या प्रोजेक्टचं त्याच्याबद्दल आवडला म्हणून तुम्ही नुसतं जाऊन असं ब्लाइंडली जाऊन तुम्ही फ्लॅट बुक करू नका. तुम्ही पहिले माहिती काढा, तर त्या
1: करेक्ट,
0: प्रोजेक्टच्या संदर्भात जो प्रोजेक्ट आहे जो बिल्डर करतोय, तुम्ही गुगलवर टाकलं तर तुम्हाला त्याचा रेरा नंबर मिळतो, आणि त्या रेरा
1: अच्छा हाँ
0: नंबरवर
1: हाँ
0: तुम्ही टाकला तर त्या रेरा नंबरवर तुम्हाला हा बिल्डर कसा आहे, याच्या विरुद्ध कुठल्या केसेस चालू आहेत का, मी हा बिल्डर किती प्रोफेशनल आहे, या बिल्डरचं चारित्र्य कसं आहे, याचं नेचर कसं आहे, यांनी आधीचे प्रोजेक्ट त्यांनी कसे पूर्ण केले आहेत सगळे.

0: बुक करू नका, तुम्ही पहिले माहिती काढा. तर त्या प्रोजेक्टच्या संदर्भात जो प्रोजेक्ट आहे जो बिल्डर करतोय, तुम्ही गुगलवर टाकलं तर तुम्हाला त्याचा रेरा नंबर मिळतो, आणि त्या रेरा नंबरवर तुम्ही टाकला तर त्या रेरा नंबरवर तुम्हाला हा बिल्डर कसा आहे, याच्या विरुद्ध कुठल्या केसेस चालू आहेत का, मी हा बिल्डर किती प्रोफेशनल आहे, या बिल्डरचं चारित्र्य कसं आहे, याचं नेचर कसं आहे, यांनी आधी आधीचे प्रोजेक्ट त्यांनी कसे पूर्ण केलेले आहेत सगळे, हा सगळा रेकॉर्ड तुम्हाला मिळतो. तो नुसतं तुम्ही प्रोजेक्ट नंबर जरी टाकला तरी किंवा त्या बिल्डरचं हे जरी टाकलं तरी, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ते तपासू शकता की किंवा तुम्ही 10 ठिकाणी चौकशी पण करू शकता की आम्ही या समजा एक्स वाय झेड आम्ही या स्कीम मध्ये घेतोय, तर ह्या स्कीम मध्ये अजून कोणी घेतलं तर त्यांचा अनुभव कसा आहे, हे सगळी तुम्ही माहिती करू शकता. तो प्रोजेक्ट रेरा मध्ये रजिस्टर्ड आहे का नाही, या सगळ्या बारीक बारीक गोष्टी म्हणजे थोडक्यात त्याचं प्रोफेशनलिझम जाणून घेणं गरजेचं आहे, आणि मगच माझं असं म्हणणं आहे की फ्लॅट बुक करणं आपण पाहू शकतो. त्याच्याशिवाय ब्लाइंडली असं जाणं पुढे हे योग्य नाही, मला तरी योग्य वाटत नाही.
1: बर. म्हणजे एवढी सगळी डिटेल सविस्तर माहिती आपल्याला पाहता येऊ शकते.
0: हो येऊ शकते, जरूर येऊ शकते.
1: याच्या जोडीला सर, रेरा अंतर्गत एखाद्या गृहनिर्माण प्रकल्पाची नोंदणी आवश्यक असते का? म्हणजे तुमचं काय मत आहे, एक लीगल ओपिनियन जर विचारलं तर काय सांगाल? म्हणजे कशा अर्थाने की घर किंवा फ्लॅट खरेदीदारानं एखादा प्रकल्प रेरामध्ये नोंदणीकृत आहे की नाही, हे जसं तुम्ही आता म्हटलं की तुम्ही जाऊन ऑनलाईन पाहू शकता, तर मग या संदर्भामध्ये काय सांगता येईल की गृहनिर्माण प्रकल्पाची नोंदणी कितपत गरजेची आहे लीगली?
0: नाही नाही, गरजेची आहे. त्याचं कारण असं आहे, रेरा कायद्यामध्ये कलम 3 जो आहे तो 3 कलम प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनच्या संदर्भात आपल्याला सांगतो. म्हणजे काय की प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन हे मॅन्डेटरी आहेच. म्हणजे तुम्हाला कुठलंही मार्केटिंग करायचं असेल, ऍडव्हर्टायझिंग करायचं असेल, कुठल्या फ्लॅटचं बुकिंग करायचं असेल, तुम्हाला विकायचं असेल कुठला फ्लॅट, तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रोजेक्ट तो रजिस्टर केलाच पाहिजे. आता तो प्रोजेक्ट रजिस्टर करायचं म्हणजे काय करायचं बिल्डरनी, तर त्याच्याकरता पुढच्या म्हणजे कलम 4 जो आहे तो कलम 4 मध्ये काही कागदपत्र बिल्डरला सबमिट करावे लागतात रेरा अथॉरिटीला. तर ती कागदपत्र म्हणजे कुठली, तर त्याच्या इथे बिल्डरचं केवायसी म्हणजे त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे हे सगळं केवायसी त्याला द्यावं लागतं. त्याच्या फर्मचं, त्याची जी काही फर्म असेल, त्याच्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं जे काही नाव असेल ते सगळं सांगावं लागतं, डिस्क्लोज करावं लागतं. त्याच्यानंतर ज्या जमिनीवर तो प्रकल्प उभा करणार आहे त्या जमिनीची ओनरशिप म्हणजे त्या संदर्भातले काही कागदपत्र आहेत, म्हणजे खरेदी खत म्हणा, अभिहस्तांतरण पत्र म्हणा, कन्व्हेयन्स डीड म्हणा, त्याचा 7/12 म्हणा, प्रॉपर्टी कार्ड म्हणा, किंवा त्याचं सर्च अँड टायटल रिपोर्ट म्हणा, हे जे असतील तर हे कागद द्यावे लागतात. तिसरं म्हणजे त्याच्यामध्ये सँक्शन लेआउट प्लॅन्स वगैरे जे काही त्यांनी काढले असतील, प्लॅन तर त्याला काढावा लागतो, लेआउट प्लॅन काढल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. बिल्डिंग प्लॅन काढावा लागतो, लेआउट प्लॅन काढावा लागतो, त्याच्यानंतर बांधकाम सुरू करण्याकरता ते सर्टिफिकेट काढावं लागतं, ज्याला आपण कमेन्समेंट सर्टिफिकेट असं म्हणतो, तर हे सगळं त्याला सबमिट करावं लागतं. एवढंच नाही तर त्याला पुढे सीएचं सर्टिफिकेट द्यावं लागतं, त्याच्या चार्टर्ड अकाउंटंटचं, ते सीएचं सर्टिफिकेट द्यावं लागतं, इंजिनियर आर्किटेक्टचं सर्टिफिकेट द्यावं लागतं, आणि त्याला 70% अमाऊंट प्रोजेक्ट कॉस्टची जी काही 70% अमाऊंट असते ती पहिले बँकेत त्याला दाखवावी लागते. त्याच्याशिवाय त्याला ते सीएचं सर्टिफिकेट मिळत नाही. तर त्याच्याशिवाय हा तर हे खूप कडक कायदे केलेले आहेत. आणि पुढे त्याला ते स्टँडर्ड, त्याला एक अलॉटमेंट लेटरचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो, तो फॉर्मॅट त्यांना तो सबमिट करावा लागतो. त्याच्यानंतर अग्रीमेंट टू सेल म्हणजे करारनामा जो करतो आपण, तो करारनामा जो असतो तो करारनामाचा एक फॉर्मॅट असतो, तो पण त्यांना सबमिट करावा लागतो. की म्हणजे रेरा हे सगळं चेक करतं की हे अलॉटमेंट लेटरचा फॉर्मॅट बरोबर आहे का, हा अग्रीमेंट टू सेल जो आहे करारनामा आहे याचा फॉर्मॅट बरोबर आहे का. आणि एकूण यांना 30 दिवसाची मुदत असते याला. म्हणजे पुढचा आपण कलम 5 पाहिला, म्हणजे कलम 3 मध्ये प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन, कलम 4 मध्ये प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि कलम 5 मध्ये अप्रुव्हल टाइम असतो. म्हणजे एक तर रेरा काय करतं की रेराने सगळीच कागदपत्र असतील तर रेरा एक तर अप्रूव्ह करतं प्रोजेक्ट किंवा ते रिजेक्ट करू शकतं, पण हे याच्याकरता असतात 30 दिवस. 30 दिवसाच्या आत रेराने त्यांचा निकाल जो काय असतो तो सबमिट करावा लागतो, त्यांचं जे काय असेल ते. जर समजा रेराने 30 दिवसाच्या आत हे सगळं त्यांचा जो काय निकाल आहे तो दिला नाही समजा, तर मग त्याला डीम्ड रजिस्ट्रेशन असं म्हणतो आपण. म्हणजे डीम्ड रजिस्ट्रेशन म्हणजे काय की फेलियर ऑफ अथॉरिटी विदिन 30 डेज. की अथॉरिटीने जर समजा सांगितलंच नाही की हा प्रोजेक्ट मी अप्रूव्ह करतोय किंवा मी रिजेक्ट करतोय, म्हणजे इथे रेराला पण बांधून ठेवलेलं आहे की तुमच्याकडे बांधकाम व्यावसायिकांनी सगळी कागदपत्र सबमिट केल्यानंतर तुम्ही एक तर 30 दिवसाच्या ते अप्रूव्ह करायचं किंवा रिजेक्ट करायचं. आणि जर तुम्ही काहीच केलं नाही तर मग त्या बांधकाम व्यावसायिकाला आपोआप डीम्ड रजिस्ट्रेशन मिळतं, मग तो प्रोजेक्ट करू शकतो त्याला. पण हे प्रोजेक्ट प्रकल्प नोंदणी करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की रेरामध्ये पुढे असं सांगितलं की प्रकल्प नोंदणी जर केला नाही आणि तसंच जर तुम्ही फ्लॅट विकले तर तुम्हाला कलम 59 खाली त्याला पेनॉल्टी आहे बिल्डरला.
1: बरं बरं
0: म्हणजे फेलियर टू रजिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो त्याला पेनॉल्टी एक
1: हो.
0: कलम

0: 59 खाली, आणि ती पेनॉल्टी किती, तर पूर्ण प्रोजेक्ट कॉस्ट जो आहे तुमचा, तर त्याच्या 10% तुम्हाला फायनान्शियल पेनॉल्टी भरावी लागते.
1: बरं
0: आणि एवढंच नाही, तर तुम्ही हे सांगून सुद्धा जर तुम्ही सुधारणा केली नाही बांधकाम व्यवसायिकांनी, आणि जर समजा तो कंटिन्युअसली पुढे नियमाचं उल्लंघन करतच राहिले ते, तर त्याला 3 वर्ष तुरुंगवास सुद्धा आहे
1: बरं
0: बिल्डरला. हा, 3 वर्ष
1: हा
0: तुरुंगवास, आणि तुम्हाला फाईन वगैरे भरावा लागतो मग त्याच्यामध्ये. तर
1: बरोबर
0: त्याच्यामुळे कसं आहे, आणि कोणच करू शकत नाही, म्हणजे याच्यामध्ये इव्हन रिअल इस्टेट एजंट सुद्धा जे असतात ना, जे काही म्हणजे बिल्डरचे जे चॅनल पार्टनर वगैरे असतात, किंवा बिल्डरांचे जे काही एजंट वगैरे ठेवलेले असतात, हे एजंट लोकांना सुद्धा कलम 9 खाली त्यांचं रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे. तर ते
1: बरं
0: कुठलाही व्यवहार बसू शकतात. जर त्यांनी कलम 9 खाली रिअल इस्टेट एजंट लोकांनी त्यांनी रजिस्ट्रेशन त्यांचं केलं नाही, तर त्यांना पर डे पेनॉल्टी 10,000ची आहे कलम 62 खाली. आणि त्याच्यानंतर एखाद्या फ्लॅटच्या जे काही ट्रान्झॅक्शन असेल पूर्ण फ्लॅटची, त्या रकमेच्या 5% प्रमाणे त्यांना दंड भरावा लागतो, तो पूर्ण 5% प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन कॉस्टच्या. तर त्याच्यामुळे कसं आहे की प्रकल्प नोंदणी हा महत्वाचा आहेच, त्याच्याशिवाय पुढे तुम्हाला जाता येतच नाही. तुम्हाला मार्केटिंग करता येणार नाही, तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग करता येणार नाही, तुम्हाला कुठला फ्लॅट विकता येणार नाही, या सगळ्या
1: बरोबर,
0: गोष्टी आहेतच.
1: म्हणजे अतिशय बेसिक गोष्ट आहे ही प्रकल्प
0: हो
1: नोंदणी
0: हो
1: करणे.
0: हो
1: सर, आता आपण सांगितलं त्या माहितीच्या आधाराने एक कळलं की किती ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे आणि किती एक ग्राहकाच्या दृष्टीने सुद्धा किती फायदेशीर गोष्टी कायद्याने निर्माण केलेल्या आहेत हे करताना
0: हो
1: आम्हाला समजलं.
0: हो हो हो हो अत्यंत महत्वाचं आहे ते.
1: हो, आता प्रकल्प नोंदणीच्या दृष्टिकोनातून तुम्ही सविस्तर माहिती सांगितलीच,
0: हो
1: त्याच्यामध्ये
0: हो
1: तुम्ही जाहिरात करणे वगैरे हा विषय जो आणला तोच माझा पुढचा प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं फ्लॅट बुक करायचा आहे तर त्याच्याकरता वेगवेगळे बिल्डर खूप आकर्षक स्वरूपाच्या जाहिराती करत असतात. मग
0: हो हो
1: त्याच्यामध्ये अनेक आश्वासनं दिली जातात जाहिरातीच्या माध्यमातून, आणि मग ही जी दिलेली आश्वासनं आहेत बिल्डरनी आणि प्रत्यक्ष करार याच्यामध्ये जर तफावत आली किंवा फरक आला तर मग ग्राहकाने कोणती काळजी घ्यायची किंवा त्यांनी नेमकं काय करायचं अशा वेळेला, काय सांगाल?
0: नाही, बऱ्याचदा काय असतं अशा प्रकारे फसवेगिरी केली जाते. म्हणजे कसं की
1: हां
0: तुम्हाला एक ब्रोशर दाखवलं जातं, किंवा तुम्हाला
1: हो
0: असे मोठे मोठे ऍडव्हर्टाइजमेंट्स वगैरे तुम्हाला रस्त्यावरनं जाताना जर तुम्ही बघितले तर तुम्हाला असे दिसतात की अरे इथे स्विमिंग पूल दिसतोय, इथे क्लब
1: हां
0: हाऊस आहे, इथे जिम आहे, म्हणजे हा प्रोजेक्ट एकदम चांगला असेल, चला इथे बुक करून टाकू आपण फ्लॅट. आणि त्याच्यानंतर अग्रीमेंट टू सेल मध्ये पण हे सगळे अमेनिटीज असतात सांगितलेले, की तुम्हाला इथे हे असं असं आहे. अलॉटमेंट लेटर मध्ये पण देताना तुम्हाला सांगतात की तुम्हाला इथे असं असं देणार आहे, इथे पार्किंग देणार आहे, इथे हे देणार, तिथे ते
1: हो
0: देणार. आणि मग जर तुम्ही फ्लॅट घेतल्यानंतर जर या गोष्टी नसतील किंवा दिल्याच नाहीत, तर मग तुम्ही करणार काय? तर मग तुम्हाला अशा
1: करेक्ट.
0: वेळी ग्राहकांना रेराकडे धाव ही घ्यावीच लागते. कारण कसं आहे की रेरामध्ये कलम 12 जो आहे, त्या कलम 12 मध्येच सांगितलंय की खोट्या आणि मिसलिडिंग जाहिराती ज्या आहेत, म्हणजे ज्याला आपण फॉल्स अँड मिसलिडिंग इन्फॉर्मेशन असं म्हणतो, हे कलम
1: बरोबर
0: बारा खाली दिलेलंच आहे की अशा प्रकारे जर कोणी फसवणूक केली बिल्डरनी की
1: हां
0: खोट्या जाहिराती द्यायच्या, आणि वास्तविक याच्यामध्ये तसं त्या ब्रोशर मध्ये दाखवल्याप्रमाणे प्रोजेक्ट करायचंच नाही, असं जर
1: हां
0: केलं तर त्याच्यामध्ये जी रक्कम आपण दिलेली आहे आतापर्यंत बांधकाम व्यवसायिकाला, ती रक्कम पूर्ण मिळण्याचा, रिफंड पूर्ण घेण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे ग्राहकाला, असं
1: बर बर
0: स्पष्टपणे त्याच्यामध्ये सांगितलेले त्यांनी. त्याच्यामुळे या जाहिरातींच्या बाबतीत सुद्धा हे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये सुद्धा तरतूद आहेत याच्यामध्ये,
1: हो
0: पण रेरामध्ये खास करून कलम 12 मध्ये अशी तरतूद आहे. म्हणजे याला आपण म्हणतो अनुचित व्यापार प्रथा, म्हणजे अनफेअर ट्रेड
1: हो
0: प्रॅक्टिस, आणि सेवेतील त्रुटी म्हणजे डेफिशियन्सी इन सर्व्हिस असं याला आपण म्हणतो. तर त्याच्यामुळे खोट्या जाहिरातींबद्दल सावध राहिलं पाहिजे. म्हणून मी मगाशी जसं म्हणालो की तू हा बिल्डर कोण आहे, हा बिल्डर प्रोफेशनल आहे का नाही, या बिल्डरचे पुण्यामध्ये किती स्कीम झालेत, किंवा एखाद्या रत्नागिरीमध्ये असेल किंवा अजून बाकी ठिकाणी मुंबईला असेल, नाशिकला असेल, कुठे कुठे किती स्कीम झालेत, कुठेही तुम्ही घेत असाल फ्लॅट, तर त्याचे त्या एरियामध्ये किती स्कीम्स झालेले आहेत, त्याचे प्रोजेक्ट कसे आहेत, त्याच्या नावावर काय केसेस वगैरे आहेत, हे सगळं पाहावं. नुसतं तुम्ही जाहिरातींवरती अट्रॅक्ट होऊन फ्लॅट बुक करणं म्हणजे हा वेडेपण आहे. तर त्याच्यामुळे
1: बरोबर
0: तुम्ही व्यवस्थित ते प्रोफेशनल समोरचा आहे का नाही बिल्डर हे बघूनच तुम्ही फ्लॅट बुक करा, असं माझं स्पष्ट मत आहे.
1: अगदी, म्हणजे महत्वाचाच मुद्दा सर तुम्ही सांगितलात की ग्राहकाने
0: हो हो
1: एखादा फ्लॅट बुक करायला मनुष्य चाललाय तर त्या पूर्ण माहिती घेऊन त्या बिल्डर
0: हो
1: बद्दलची, त्याच्या प्रोजेक्ट त्याचे आधी कुठे झालेत ही सगळी माहिती घेणं फार गरजेचं आहे ते तुम्ही आत्ता अगदी सविस्तरच सांगितलं.
0: हो हो हो
1: सर,
0: अगदी
1: यानंतरचा प्रश्न असा आहे सर की फ्लॅटचा ताबा देण्यासाठी समजा बिल्डरकडनं उशीर झाला, विलंब झाला, रेरा अंतर्गत घर खरेदीदाराला कोणते अधिकार किंवा उपाय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत?
0: नाही, याच्यामध्ये कसं आहे, हा अत्यंत म्हणजे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे असं मी म्हणेन. त्याचं
1: हां
0: कारण असं आहे की सध्याच्या काळात जर आपण बघितलं तर जसं डिमॉनिटायझेशन झालंय 2016 साली,
1: हो
0: त्याच्यानंतर काय झालंय की रेरा कायदा आला, हे अतिशय चांगलं झालं. त्याच्यानंतर बऱ्याच बिल्डर लोकांच्या, बांधकाम व्यावसायिक लोकांच्या कशा आर्थिक स्थिती

0: त्या बिघडल्या आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांना वेळ मिळून सुद्धा किंवा त्यांना वेळ देऊन सुद्धा त्यांनी काय केले, फ्लॅटचा ताबा ते देत नाहीत. आता फ्लॅटचा ताबा जर ठरल्या वेळेप्रमाणे अग्रिमेंट मध्ये लिहिल्याप्रमाणे, करारनाम्यामध्ये तुमच्या लिहिल्याप्रमाणे जर तुम्हाला दिला नाही तर तुम्ही काय करायचं ग्राहक म्हणून? तर ग्राहक म्हणून तुम्ही डायरेक्टली रेराला ऑनलाईन कंप्लेंट दाखल करू शकता, तुम्ही स्वतः दाखल करू शकता किंवा तुम्ही तुमच्या वकिलांमार्फत दाखल करू शकता. आणि कलम 18 खाली तुम्ही केस दाखल करू शकता. म्हणजे कलम 18 हा पूर्ण संपूर्ण रेरा कायद्यामध्ये महत्वाचा कलम आहे. सेक्शन 18 ज्याला आपण म्हणतो, कारण त्याच्यामध्येच तुम्हाला तुमच्या जी काय तुम्ही रक्कम भरली आहे त्याचं तुम्हाला रिफंड मिळू शकतं. आता कलम 18 मध्ये तुम्हाला दोन ऑप्शन असतात, म्हणजे इफ द परचेसर इंटेंड्स टू विड्रॉ फ्रॉम द प्रोजेक्ट ऑर इफ द परचेसर डज नॉट इंटेंड टू विड्रॉ फ्रॉम द प्रोजेक्ट. म्हणजे ग्राहक म्हणून मला दोन ऑप्शन असतात, की मला प्रोजेक्टमध्ये राहायचं आहे का, मला अजून ताबा मिळाला नाही तरी, तर मी राहू शकतो प्रोजेक्टमध्ये, मी राहू शकतो. पण जितका उशीर बिल्डर करेल मला ताबा द्यायला, त्या प्रत्येक महिन्याच्या याच्यावरती मला इंटरेस्ट रेराकडनं मिळू शकतं. आणि दुसरा ऑप्शन असा की मला प्रोजेक्टमध्ये राहायचं नाहीये, मला आता यात कळलं की हा बिल्डर अनप्रोफेशनल आहे, याला बिल्डरला मी खूप संधी देऊन झाली, खूप याला विनावण्या केल्या मी, तरी सुद्धा अजून यांनी काम पूर्ण केलं नाहीये बिल्डिंगचं, अजून मला ताबा दिला नाही, त्यामुळे मला आता या प्रोजेक्टमध्ये राहायचंच नाहीये, हा सुद्धा ऑप्शन मला असू शकतो. आणि मग मी कलम 18 खाली मी पुन्हा केस करू शकतो की आणि तिथे मागू शकतो की मला माझं जेवढी मी रक्कम भरली आहे 40 लाख 50 लाख 60 लाख जी काय ती पूर्ण रक्कम मला विथ इंटरेस्ट आणि कॉम्पन्सेशन मला परत पाहिजे, आणि ती रेरा तुम्हाला देऊ शकतं ते.
1: बरं,
0: हा तर याच्यामध्ये सुद्धा लँडमार्क काही केसेस आहेत. त्याच्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर 2025 मध्ये एक पंजाब रेराने अतिशय महत्वाचा निकाल दिलाय. तर याच्यामध्ये पंजाब रेराने मेसर्स ओझोन रिएल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, तर त्याला 1.5 कोटी व्याजासकट, म्हणजे 2018 ते 2025 पर्यंत व्याजासकट द्यायला लावले. कारण त्याच्यामध्ये त्यांच्या करारमध्ये असं म्हणलं होतं बिल्डरनी की 2018 मध्ये ताबा देतो, पण 2025 आला तरी ताबा दिला नव्हता. तर त्याच्यामुळे त्या जे कोणी ते ग्राहक होते त्यांनी निर्णय घेतला की बाहेर पडायचंय मला इथून, अर्ज मान्य केला, तक्रार त्यांची मान्य केली, आणि 1.5 कोटी व्याजासकट 2018 ते 2025 या कालाच्या दरम्यान द्यायला भाग पाडलं. दुसरी एक केस आहे जी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे, निकाल जो दिलाय तो म्हणजे इम्पेरिया स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस अनिल पटनी, हा एक निकाल महत्वाचा आहे. 2020 साली हा निकाल दिलाय लॉकडाऊन मध्ये, की त्याच्यामध्ये असं सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं त्याच्यामध्ये की एखाद्या व्यक्तीला समजा प्रोजेक्ट मधनं विड्रॉ व्हायचं असेल तर त्याला तो रिफंड आणि इंटरेस्ट रेराने दिलाच पाहिजे.
1: अच्छा.
0: आणि अजून सर्वोच्च न्यायालयाचे बरेच याच्यामध्ये केस लॉज वगैरे त्याच्यामध्ये भरपूर निकाल दिलेले आहेत. अजून एका निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हणले की घर खरेदीदारांना तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही पोझिशन घ्या म्हणून एखाद्या विशिष्ट काळानंतर, म्हणजे तुम्ही 2 वर्षाच्या वेळी 5 वर्ष लावली आणि तुम्ही आता घर खरेदीदाराला म्हणताय की नाही ताबा घ्याच ताबा घ्याच असं म्हणू शकत नाही तुम्ही. त्याला जर तिथनं बाहेर पडायचं असेल प्रोजेक्ट मधनं तर त्याला बाहेर पडण्याचा पूर्ण अधिकार आहे, आणि त्यांनी जी तुमच्याकडे रक्कम जमा केली आहे पूर्ण फ्लॅटची 70%, 80%, 90% जी काय असेल ती रक्कम त्याला पूर्ण परत करण्याचा तुम्ही बांधील आहात, आणि ते व्याजासकट आणि कॉम्पन्सेशन सकट.
1: खरं सर, तुम्ही फारच सविस्तर माहिती सांगत आहात या संपूर्ण कायद्याविषयी. आणि एक सर्वसामान्य मनुष्य ज्या वेळेला एखादा फ्लॅट बुक करायला जातो, विकत घ्यायला जातो, त्यावेळेला कोणत्या कोणत्या गोष्टींची त्याने खबरदारी घ्यायची आहे सर? आता यानंतर अजून एक पुढचा फार महत्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे कार्पेट एरिया आणि त्या संदर्भातला विषय आहे थोडासा, की फ्लॅटच्या कार्पेट एरियाबद्दल अनेकदा ग्राहकांमध्ये संभ्रम असतो. म्हणजे रेरामध्ये कार्पेट एरियाला विशेष महत्व दिलेलं आहे का, आणि ग्राहकानं किंमत ठरवताना या सगळ्याकडे कसं बघायचं, काय एक वकील म्हणून काय सल्ला द्याल?
0: नाही काय माहिती का, सध्याचं आपण बघितलं तर हे बरीच वर्ष आपण पाहतोय, म्हणजे रेरा आला म्हणूनच नाही पण रेराच्या आधी सुद्धा किंवा रेराच्या नंतर सुद्धा रेरामध्ये जरा थोडस याच्यातलं स्पष्टीकरण जरा व्यवस्थित त्यांनी सांगितलेलं आहे रेरामध्ये. तर हे कार्पेट आणि बिल्टअप एरियाबद्दलचा गोंधळ फार वाढलाय, आणि त्याच्यामुळे काय होतंय की त्याच्यामुळे त्याचा गैरफायदा सुद्धा घेतला जातोय. आता रेरामध्ये जर आपण बघितलं तर कार्पेट एरियाची डेफिनेशन कलम 2 क मध्ये दिलेली आहे की कार्पेट एरिया म्हणजे नक्की काय. तर रेरा असं सांगतं की कार्पेट एरिया म्हणजे ऍक्च्युअल युजेबल फ्लोअर एरिया, तुमच्या अपार्टमेंट मधला तुमच्या फ्लॅट मधला ऍक्च्युअल जो वापरण्याचा जो एरिया आहे जो तुम्ही वापरता तो ऍक्च्युअल युजेबल फ्लोअर एरिया ज्याला म्हणतो त्याला आपण कार्पेट एरिया म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, तर कार्पेट एरियामध्ये काय काय येतं, तर तुमच्या खोल्या येतात, बेडरूम्स येतात तुमचे, त्याच्यानंतर तुमचा हॉल येतो, तुमचा लिव्हिंग रूम, तुमचे डायनिंग एरिया, तुमचं किचन येतं, तुमचे बाथरूम येतात जे काय असतील ते, त्याच्यानंतर इंटरनल पॅसेजेस वगैरे हे सगळे कार्पेट एरियामध्ये येतात. आणि कार्पेट एरियामध्ये काय

0: येत नाही, तर त्याच्यामध्ये बाहेरच्या भिंती म्हणजे एक्सटर्नल वॉल्स त्याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर
1: बरोबर.
0: सर्व्हिस शॅफ्ट मधले जे काही एरिया असेल तो, किंवा ओपन टेरेस असेल, बाल्कनी असेल, वरांडा असेल, हे सगळे जे काय असतील हे कार्पेट एरियामध्ये येत नाहीत. आणि बिल्टअप एरियामध्ये, सुपर बिल्टअप एरियामध्ये काय काय येतं, तर त्याच्यामध्ये कॉमन एरियाज येतात, त्याच्यामध्ये लिफ्ट येतं, कॉरिडोर येतं, लॉबी येतं. तर त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे का, की कार्पेट एरियामध्ये तुम्हाला इव्हन जेव्हा तुम्ही फ्लॅट कुठला घ्यायला जाता, तेव्हा तुम्हाला पहिले हे कळलं पाहिजे की बिल्डर जी रक्कम लावतोय फ्लॅटची, ती रक्कम कार्पेट एरियावर लावतोय का नाही, का तो बिल्टअप एरियावर लावतोय. कारण कायद्याप्रमाणे रेरा असं सांगतं की कार्पेट एरियाप्रमाणे तुम्ही ती रक्कम लावली पाहिजे फ्लॅटची. तुम्ही
1: अच्छा.
0: दुसऱ्या, तुम्ही बिल्टअप एरियाप्रमाणे नाही लावली पाहिजे रक्कम. म्हणजे कार्पेट एरिया समजा 900 असेल आणि बिल्टअप एरिया असेल 1100, तर तुम्ही 900च्या याच्यावरती तुम्ही लावली पाहिजे रक्कम ती. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही काय समजा व्हायोलेशन केलं, तर मग तुम्हाला अमाऊंट रिड्यूस करून देण्याचं काम हे बिल्डरचं आहे,
1: बरं
0: असं
1: बरं.
0: स्पष्ट सांगितलंय या 2024च्या केसमध्ये.
1: सर, त्याचप्रमाणे फ्लॅटचा ताबा मिळाल्यानंतर
0: हा
1: बांधकामातील काही दोष असले किंवा काही त्रुटी समजले आपल्याला, ग्राहकाला, हां, तर रेराच्या अंतर्गत ग्राहकाला काही संरक्षण वगैरे देण्यात आलंय का? काय म्हणाल?
0: हो आहे ना, त्याला संरक्षण आहे ना, त्याला रेरा कायद्यामध्येच सांगितलेले आहे असं की कलम 14 जो आहे, कलम 14 सबक्लॉज 3, तर या कलम 14 सबक्लॉज 3 मध्ये बांधकामातल्या त्रुटी या विषयी रेराने सांगितलेले आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय की तुम्हाला कम्प्लिशन मिळाल्यापासनं, तुम्हाला ताबा मिळाल्यापासनं, कम्प्लिशन मिळाल्यापासनं 5 वर्षाच्या जर कुठलं काही बांधकामात काही त्रुटी आढळली कुठली, तर ती सगळी सर्वस्वी जबाबदारी ही बांधकाम व्यावसायिकाची आहे. आणि त्यांनी
1: बरं.
0: ते 30 दिवसाच्या ते सगळं काम केलं पाहिजे आणि त्याच्या स्वतःच्या खर्चाने ते त्यांनी काम केलं पाहिजे.
1: अच्छा
0: हा, म्हणजे 30 दिवसाच्या. आणि जर त्यांनी समजा नाही केलं, समजा त्यांनी दाद दिलीच नाही समजा, तर मग तुम्ही रेराला तक्रार दाखल करू शकता. म्हणजे ग्राहकांना मी हे अगदी आवर्जून सांगेन की तुम्हाला जर
1: हाँ
0: हे बांधकामातल्या त्रुटी किंवा हे दोष जर तुम्हाला दाखवायचे असतील, तर त्याच्याकरता
1: हो.
0: तुम्हाला एक्सपर्ट रिपोर्ट इसेन्शियल आहे. आता एक्सपर्ट रिपोर्ट काय, तर स्ट्रक्चरल इंजिनियरला तुम्ही बोलवा कुठल्याही कुठलाही जो
1: बरं.
0: असेल तो, आणि त्याचा एक तुम्ही एक्सपर्ट ओपिनियन म्हणून घ्या, एक्सपर्ट रिपोर्ट घ्या त्याचा. आणि तो एक्सपर्ट रिपोर्ट आपल्याला रेराला दाखल करावा लागतो, कारण कुठेतरी रेराला कळायला पाहिजे की इथे काहीतरी इंजिनियरचा रिपोर्ट आहे म्हणजे इथे काहीतरी नक्कीच बांधकामात दोष आहे. नाही तर मग तुम्ही
1: बरोबर,
0: प्रूव्ह कसं करणार, तुम्ही सिद्ध कसं करणार,
1: खरं आहे.
0: किंवा
1: हा
0: तुम्ही फोटोग्राफ वगैरे जे काय असतील ते फोटोग्राफ तुम्ही टाकू शकता रेराला कंप्लेंट दाखल केल्यानंतर. आणि
1: हा हा
0: पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनियरचा एक्सपर्ट रिपोर्ट महत्वाचा आहे. तो केल्यावरती
1: बरोबर.
0: कसं की त्या, कारण उद्या बिल्डर म्हणेल की नाही काही नाही, काहीच अडचण झाली नाहीये, एकदम व्यवस्थित आहे, मग त्याचं हे खोडून काढण्याकरता हा रिपोर्ट महत्वाचा असतो, म्हणून हा रिपोर्ट दाखल करावा.
1: अच्छा, म्हणजे सर, आता तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे की हे बिल्डरने ठरवायचं नाही आहे की 2 वर्षाची वॉरंटी आहे का 1 वर्षाची. कायद्याने 5 वर्षाची दिलेली आहे ऑलरेडी, असं सांगितलं आहे.
0: हो, अगदी. 5 वर्षाची सांगितलेच आहे, 5 वर्षाच्या आत जर काही बांधकाम दोष निघाला तर ती सर्वस्वी जबाबदारी बिल्डरची आहे. बांधकाम व्यावसायिकाने ते स्वतःच्या खर्चाने 30 दिवसाच्या आत म्हणजे 1 महिन्याच्या आत करून देणं गरजेचं आहे, आणि स्वतःच्या खर्चाने
1: बरं.
0: सांगितले बिल्डरना असं येते.
1: आता सर, तुम्ही म्हणजे आपण म्हणूया रेराचं प्राधिकरण आहे, त्यांच्याकडे अप्रोच होणं वगैरे हे थोडंफार तुम्ही मगाशी सांगतच होतात प्रत्येक
0: हो
1: प्रश्नाच्या उत्तरामध्ये काही प्रमाणामध्ये. पण आता पुढचा मुद्दा फार महत्वाचा असा येतो की एक सर्वसामान्य ग्राहकांना कोणती कागदपत्रं जपून ठेवणं गरजेचं आहे एक ग्राहक म्हणून?
0: नाही, याच्यात कसं आहे माहिती का, की तुम्ही तुमचा जो बांधकाम व्यावसायिकाबरोबर तुमचा जो झालेला करारनामा आहे, करारनामा जपून ठेवला पाहिजे तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला अलॉटमेंट लेटर मिळतं, तुम्ही बुकिंग अमाऊंट भरल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळतं त्यावेळी किंवा त्याच्या आधी, त्या अलॉटमेंट लेटर तुम्ही हे केलं पाहिजे. आणि तुम्हाला ब्रोशर वगैरे असेल दिलेलं तर ते ब्रोशर तुम्ही जपून ठेवलं पाहिजे. म्हणजे या
1: अच्छा
0: सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखल कराव्या लागतात. म्हणजे ऍग्री करारनामा जो असतो तो कंपल्सरी तुम्हाला दाखल करावाच लागतो रेरा तक्रार दाखल करताना. तो जर तुम्ही हे केलं ना तर तुमचं कंप्लेंट ऑब्जेक्शन मध्ये पडते, मग तुम्हाला त्या त्रुटी सगळ्या काढाव्या लागतात, ऑब्जेक्शन तुम्हाला क्लिअर करावे लागतात. त्याचं कारण असं आहे की का दाखल करावा लागतो, कारण आपल्या करारनाम्यामध्ये लिहिलेलं असतं की तुम्हाला ताबा कधी देणार आहे बिल्डर, म्हणजे तुम्हाला 2023 मध्ये देणार आहे का, 2024 मध्ये देणार आहे का, 2025 मध्ये देणार आहे का, हे सगळं तुम्हाला ते तिथे द्यावं लागतं.
1: बरोबर.
0: त्याच्याकरता तुम्हाला एक कागदपत्र महत्वाचे दाखल करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्ही सर्च टायटल रिपोर्ट सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर. हे असे कागदपत्र महत्वाचे तुम्ही दाखल करावे लागतात आणि तुम्ही बघावे लागतात हे कागद सगळे.
1: सर, तुम्ही हे अतिशय महत्वाचे मुद्दे इतका वेळ सांगतच आहात. समजा ग्राहक आणि बिल्डर यांच्यामध्ये काही वाद निर्माण झाला एखाद्या मुद्द्यावरती, तर
0: हो,
1: मग रेराकडे कसं अप्रोच व्हायचं, म्हणजे प्राधिकरणाकडे जाण्याची काय प्रक्रिया आहे नेमकी, काय सांगाल थोडक्यात?
0: त्याला ऑनलाईन तुम्हाला महारेरा नुसतं तुम्ही टाकलं गुगलवरती महारेरा महाकृती असं तुम्ही ऑनलाईन टाकलं तर तुम्ही तिकडे हे करू शकता ते

0: ओपन होतं ते
1: अच्छा
0: हे, आणि त्याच्यावरती तुम्ही पहिले तुमचा युजर आय डी बनवायचा. युजर आय
1: अच्छा
0: डी तुम्ही बनवल्यानंतर मग त्याच्यानंतर तिकडे तुम्हाला ऑप्शन्स येतात. मग तिथे कंप्लेंट फाईल अ न्यू कंप्लेंट असं तिकडे येतं. मग
1: हाँ
0: तिकडे फाईल अ न्यू कंप्लेंट मध्ये त्याच्यामध्ये ऑप्शन येतात की तुम्ही वकिलांमार्फत येताय का, तुम्ही स्वतः इंडिव्हिज्युअली करताय का, तुम्ही कुठले एजंट मार्फत करताय का, तुम्ही हे करताय असं. मग त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करायचं. तुम्ही जर
1: सिलेक्ट
0: वकिलांमार्फत
1: करायचं.
0: करत असाल, वकील करत असतील तर वकील स्वतः करतील. तुम्ही स्वतः
1: बरोबर.
0: इंडिव्हिज्युअली करत असाल तर तुम्ही तिकडे इंडिव्हिज्युअल असं सिलेक्ट करायचं. आणि
1: अच्छा
0: मग तुमच्या तिकडे ब्रीफ फॅक्ट्स तिकडे नमूद करायचे पुढे. म्हणजे पहिली
1: अच्छा
0: तुमची माहिती भरायची, कंप्लेनंट म्हणजे तुम्ही तक्रारदारात म्हणल्यावर तुमची पहिली माहिती भरायची की तुमचा घराचा पत्ता, तुमचं ईमेल आय डी, त्याच्यानंतर तुमचं पूर्ण नाव, ही तुमची माहिती
1: सगळे
0: भरायची.
1: डिटेल्स म्हणजे.
0: सगळे
1: हाँ
0: डिटेल्स भरायचे. त्याच्यानंतर विरुद्ध गैर तक्रारदार जो असतो म्हणजे जाब देणार म्हणजे बिल्डर, त्या बिल्डरची माहिती तुम्हाला पुढच्या कॉलम मध्ये भरावी लागते. मग ती माहिती भरली की तुम्ही नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक जवळपास 5,500 ची स्टॅम्प ड्युटी आहे. 5,080, 5,090 काहीतरी अशी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते तुम्हाला. ही स्टॅम्प ड्युटी भरली की तुमची तक्रार नोंदवली जाते. आणि नोंदवली गेली की तुम्हाला महारेराचा ईमेल येतो की तुमची तक्रार ही सक्सेसफुली नोंदणीकृत झालेली आहे. काही ऑब्जेक्शन वगैरे
1: अच्छा
0: असतील, काही कागदपत्र दाखल करण्यात, ते तुम्हाला तसं कळवतात ईमेलद्वारे. आणि ईमेल आय डी
1: हाँ
0: तुम्हाला याच्यामध्ये टाकावा लागतो, तुमचाही टाकावा लागतो आणि त्यांचाही ईमेल आय डी टाकावा लागतो. आणि त्यांचा तुम्हाला प्रोजेक्टचा रेरा नंबर टाकावा लागतो. प्रत्येक प्रोजेक्टला एक रेरा नंबर मिळतो, तो रेरा नंबर टाकावा लागतो तुम्हाला तिथे. ते टाकल्याशिवाय
1: बरोबर.
0: पुढे जातच नाही ते.
1: सर, बराच वेळ तुम्ही अतिशय सविस्तरपणे ही माहिती सांगत आहात, तर कार्यक्रमाच्या शेवटी फ्लॅट घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सामान्य नागरिकांना आपण कोणता संदेश द्याल? म्हणजे फ्लॅट बुक करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी प्रत्येक ग्राहकानं नक्की तपासल्याच पाहिजेत, काय सांगाल?
0: तुम्ही कष्टाने पैसा कमवता, ती बचत करता रक्कम, आणि एवढी मोठी रक्कम तुम्ही फ्लॅट घेण्याकरता वापरत जर असाल समजा, तर तुम्ही बारीक बारीक गोष्टी बघितल्या पाहिजे. तुम्ही त्या जो प्रोजेक्ट तुम्हाला आवडेल त्या प्रोजेक्ट मध्ये जाऊन त्या प्रोजेक्टची माहिती तपासली पाहिजे. रेरावरती जाऊन तुम्ही बघितलं पाहिजे त्याचा रेरा नंबर टाकून की या प्रोजेक्टवर कुठला काही केस वगैरे आहे का. त्याच्यानंतर तुम्ही ते बिल्डरकडे गेल्यानंतर बिल्डर जो तुम्हाला कागदपत्र देतो सगळे, ते
1: हाँ
0: कागदपत्र तुम्ही जाऊन वकिलाकडे त्याची शहानिशा केली पाहिजे. जाऊन की इथे इथे मी फ्लॅट घेतोय तर हे सगळे त्याचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट आहे, हा तर हे एकदा बघून घ्या. तर असं वकिलाचा सल्ला घेणं किंवा सगळ्या या बारीक बारीक गोष्टींचा व्यासंग ठेवणं फार गरजेचं आहे. कारण कसं आहे की ज्ञान हे आपल्याला असलंच पाहिजे कुठल्याही गोष्टीचं. नाही ज्ञानेन सदृशं पवित्रम ह्य विद्यते, हे जसं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला, त्याचा अर्थ काय आहे की प्रत्येक की ज्ञान हे अत्यंत महत्वाचं आहे. की ज्ञानाशिवाय काही नाही, आणि देर इज नथिंग मोर इम्पॉर्टंट दॅन प्युरिफिकेशन ऑफ नॉलेज, याचा अर्थ असा आहे.
1: श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमातून आपण घर घेण्याचं स्वप्न आणि रेरा कायद्याचं संरक्षण या विषयावरती माहिती जाणून घेतलीत. घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करताना कायद्याची साथ, योग्य माहिती आणि सजग निर्णय यांची जोड मिळाली तर हा प्रवास अधिक सुरक्षित आणि विश्वासपूर्ण होऊ शकतो. ॲडव्होकेट गंधार सोनी सर, आपण वेळात वेळ काढून आमच्या श्रोत्यांना ही अतिशय उपयुक्त माहिती सांगितलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीनं मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार.
0: खूप खूप धन्यवाद. मी इंद्रधनुष्य आणि रत्नागिरी आकाशवाणी, रोहित देव सर, मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की या श्रोत्यांबरोबर मला ही महत्वाची चर्चा करण्याची संधी आपण दिली. आणि महत्वाची मी काही याच्यातनं 1% जरी कुणाला ग्राहकाला फायदा झाला तरी मी असं समजेन की आपली आजची चर्चा जी ती अगदी त्याला म्हणजे सफल झाली असं मी म्हणेन. त्यामुळे खूप खूप धन्यवाद.

श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात घर घेण्याचं स्वप्न आणि रेरा कायद्याचं संरक्षण याविषयी ॲडव्होकेट गंधार सोनीस यांची रोहित देव यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. इंद्रधनुष्य कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

0: सावरखेड एक गाव या चित्रपटासाठी श्रोते हो आपण ऐकलत अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं दासू यांचं गीत. मुख्य स्वर होता अजय यांचा.
1: श्रोते हो, शनिवार दिनांक 17 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षण गृह बालगृह रत्नागिरी या संस्थेविषयी माहिती. आणि ही माहिती देणार आहेत त्या संस्थेतील शिक्षक विनोद पवार. आणि त्यांच्याशी संवाद साधतील पूर्णिमा साठे.
2: काही तर खूपच गंभीर गुन्हे असतात, म्हणजे वाचलं की आपल्याला धडधडी भरावी इतके ते मोठे गुन्हे असतात, पण ती येणारी मुलांना निरागस असतात. कदाचित त्या परिस्थितीमुळे त्यांच्या हातून गुन्हा घडलेला असतो, बाकी त्यांचं वर्तन खूपच छान असतं. या संदर्भात मी छान उदाहरण देईल की गेली जवळपास 3 वर्ष सलग अशी गुन्हेगारी बॅकग्राऊंड असणारी मुलं आमच्या इथे दाखल झाली. आणि माननीय बाल न्याय मंडळ जो मी म्हणालो त्यांच्या पुढाकाराने आपण त्या मुलांना बाहेरून 10वीला बसवलं. खरं तर ते 8वी 9वीतून ड्रॉपआउट होते आणि सलग 3 वर्ष ही मुलं आपण बाहेरून बसून त्यांना 10वी पास करवलं. 60%

0: ती त्यांना मिळालेत
1: अच्छा
0: आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आपण देऊ केलं आणि त्यानंतर त्या मुलांचं छान पुनर्वसन झालं, जी
1: अच्छा
0: कदाचित दिशाहीन होऊन आणखी गुन्हेगारीकडे वळली असती तर ती ह्या प्रवाहामध्ये आली समाजात.
1: तेव्हा श्रोते हो जरूर ऐका, 17 ऑक्टोबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: अक्का चित्रपटासाठी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं आशा भोसले यांनी.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं आणि चित्रपट होता खरं कधी बोलू नये.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं दोस्त माझा मस्त या चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं. रचना होती शांता शेळके यांची आणि संगीत होतं सुहासचंद्र कुलकर्णी यांचं.

0: सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं, चित्रपट वहिनी. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, काही क्षणातच कार्यक्रम. NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.

श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जेव्हा चित्रपटातल्या संगीताबद्दल आपण विचार करतो तेव्हा शंकर जयकिशन हे नाव समोर येतं. दोन वेगळ्या व्यक्ती एकत्र आल्या आणि शंकर जयकिशन या एका नावानं प्रसिद्ध झाल्या. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत याच संगीतकार जोडीनं संगीतबद्ध केलेली काही सुमधुर गाणी.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: श्रोते हो, बरसात हा त्यांचा पहिला चित्रपट. खऱ्या अर्थानं त्यांच्या संगीतानं हिट होण्याचा अक्षरशः पाऊस पडला होता. एखादं गाणं हिट झालं तरी आपल्याला आनंद होतो, इथं तर शंकर जयकिशन यांची सगळी गाणी सुपरहिट होती. आवारा चित्रपट म्हणजे माइलस्टोन चित्रपट. या चित्रपटामध्ये नवा हिरो आला. श्रोते हो, बरसात आणि आवारा या चित्रपटांमध्ये एक नवीन प्रयोग संगीतकार शंकर जयकिशन यांनी केला, तो म्हणजे चित्रपटाचं जे शीर्षक असायचं त्याचा ते गाण्यामध्ये उपयोग करायचे. ऐकूया आवारा चित्रपटातलं हे गाणं.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796 999 1827. नियम वाटी लागू.

श्रोते हो, बूट पॉलिश हा अनाथ बाहुबहिणींवरचा चित्रपट, त्यातलं नन्हे मुन्हे बच्चे हे गाणं तुम्हाला आजही आठवत असेल.

श्रोतेहो, सीमा, श्री 420 या चित्रपटातलं कुठलंही गाणं एखाद्या पार्टीच्या वेळी जर लावलं ना, तर सर्वांचा मूड एकदम बदलतो. सर्व ताल धरून गायला लागतात. श्री 420 या चित्रपटातलं रमया वस्तावया हे गाणं जेव्हा बनत होतं, तेव्हा शंकरजी सूर वाजवून दाखवत होते. त्यावेळी रमया वस्तावया असे स्वर ते गात होते, तेव्हा राज कपूर यांनी विचारलं की याचा अर्थ काय. तर शंकरजी म्हणाले, रमया वस्तावया म्हणजे ए मेरे मेहबूब किंवा मेरे दोस्त जल्दी वापस आजा. तिथं शैलेंद्र साहेब बसलेलेच होते. त्यांनी पुढची ओळ लगेच लिहिली, ती अशी होती, मैने दिल तुझको दिया.

0: से संभवत ना हो जाए।
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट गीतांवर प्रेम करणाऱ्या माणसाला जर विचारलं, तुझ्या आवडीची 3-4 कमाल रोमॅन्टिक गाणी सांग, तर त्या गाण्यांमध्ये हे एक गाणं नक्की असेल।

श्रोते हो, बसंत बहारचं संगीत पण कमाल आहे. मुकेश यांचा आवाज शंकर जयकिशन राज कपूर यांच्याकरता वापरायचे. मन्नाड यांचा आवाज फक्त भजनासाठी उत्तम आहे असं मानणाऱ्या लोकांकरता शंकर जयकिशन यांनी पंडित भीमसेन जोशींबरोबर मन्नाडे यांना घेऊन एक गाणं केलं. हे गाणं म्हणजे शंकर जयकिशन यांच्या संगीताच्या सामर्थ्याचं प्रतीक म्हणावं लागेल. काय श्रोते हो, आलं ना लक्षात गाणं?

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आज आपण ऐकतोय संगीतकार शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी.

श्रोते हो, दोन तीन इन्स्ट्रुमेंटमध्ये सुद्धा गाणं बनवायचं सामर्थ्य संगीतकार शंकर जयकिशन या जोडीत होतं.

श्रोते हो, शंकर जयकिशन यांचं संगीत म्हणजे एक तुफान होतं. वर्षभरात 60-70 गाणी बनवायची आणि सगळी सुपरहिट द्यायची. क्वालिटी आणि क्वांटिटी या दोनूंचा उत्तम मिलाफ म्हणजे शंकर जयकिशन यांचं संगीत.

बरं तर श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमामधून निरोप घ्यायची वेळ आले. पण आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. परत भेटीपर्यंत मी सुनेत्रा.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, पहिल्या प्रसारणसभेतून मी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. यानंतर दुपारी 12 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत. प्रथम दुपारी 12 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, प्रत्येक दिवस आपल्यासाठी काही ना काही विशेष घेऊन येत असतो. काही दिवस इतिहासाच्या सुवर्ण पानांवर आपलं नाव कोरतात, काही दिवस महान व्यक्तींच्या स्मृती जागवतात, तर काही दिवस समाजाला नवी दिशा, नवे विचार देणारे असतात. आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपण दिनविशेषाबद्दल माहिती देत असतो. आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. 15 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस ग्रामीण भागातील महिलांच्या कष्टांचे, त्यांच्या योगदानाचं महत्व पटवून देणारा दिवस. मैत्रिणींनो, शेती, अन्न, सुरक्षा, कुटुंबाचं पालनपोषण आणि ग्रामीण विकासात या महिलांचं योगदान अनन्यसाधारण आहे. शिवाय पशुपालन, वनसंपदा व्यवस्थापन, शेतमजुरी यामध्ये ग्रामीण महिला महत्वाची भूमिका बजावतात. असं जरी असलं तरी त्यांचं कार्य अनेकदा दुर्लक्षित राहतं. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील महिलांच्या हक्कांची, त्यांच्या समस्यांची दखल घेत या दिवसाची सुरुवात केली गेली आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि प्रगतीच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी विविध योजना, धोरणं राबवली जातात, जेणेकरून त्यांच्या हक्कांपासून वंचित राहणार नाहीत. मैत्रिणींनो, हा दिवस ग्रामीण महिलांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. त्यांचे अधिक चांगले भविष्य घडवण्याचाही संकल्प करण्याचा दिवस आहे. चला तर ग्रामीण स्त्रीच्या कष्टांना सलाम करूया, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करूया आणि तिच्या स्वप्नांना नवी भरारी देण्याचा संकल्प करूया.

0: मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमातून आपण विविध विषयांवर माहिती आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. असावे घर ते आपले छान ही एक अशीच आपली मालिका. घराबाबत सर्वच मुद्द्यांवर या मालिकेतून आपण प्रकाश टाकत असतो. मैत्रिणींनो, घर म्हणजे सुखदुःखात आपुलकीचा ठाव घेणारं. घराला प्रेमानं आणि आपुलकीच्या माणसांनी घरपण लाभत असतं. अशा या आपल्या घराला आपण आपल्या आवडीने सजवतो. हे घर सुंदर तर असावंच, पण तितकंच आपलंही असावं, मायेचं असायला हवं. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या भागातून आपण सुंदर घर की आपलं घर यावर सविस्तरपणे प्रकाश टाकणार आहोत. याविषयी माहिती देणार आहेत डॉक्टर रेणुका चुटके. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. ऐकूया ही मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. असावे घर ते आपुले छान या मालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत. सुंदर घर की आपलं घर आज याविषयी आपण बोलणार आहोत. मैत्रिणींनो, घर म्हणजे केवळ विटा मातीच्या भिंती नाहीत, तर घर म्हणजे आपुलकीने आणि आठवणींनी सजलेली एक सुंदर भावना असते. या सुंदर घराला आपण आपल्या पद्धतीने सजवून कसं आपलं घर बनवू शकतो, काय गोष्टींचा समावेश असायला हवा, सुंदर घर म्हणजे नेमकं काय आणि आपलं घर म्हणजे नेमकं काय, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर रेणुका चुटके चक्रदेव यांना. स्वागत करूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: कशा आहात रेणुका ताई?
1: छान.
0: किती वर्ष झाले तुम्ही या फील्ड मध्ये आहात, प्रॅक्टिस मध्ये आहात?
1: जवळपास 14 वर्ष, आणि त्याच्यातली 12 वर्ष इनटू टीचिंग आणि रिसर्च असं.
0: बरं, छान अनुभव आहे. विद्यार्थ्यांना घडवण्याचाही आहे आणि स्वतः कन्सल्टन्सी करता, त्यात मार्गदर्शन अधिकांना मिळतं. तर सुंदर घर की आपलं घर याविषयी छान माहिती आता आम्हाला मिळणार आहे. तुमच्या मते सुंदर घर म्हणजे नेमकं काय?
1: माझ्या मते सुंदर घर म्हणजे फक्त बाहेरून किंवा इंटिरियरच्या दृष्टीनं किंवा लोकांनी खूप छान म्हणणं, तुमचं घर खूप सुंदर आहे वा, फोटोग्राफ्स छान आलेले आहेत घराचे, त्याला सुंदर घर फारसं म्हणता येणार नाही. आर्किटेक्चरची डेफिनेशन जर आपण पाहिली तर व्हिज्युअली सुंदर असणं गरजेचं आहेच, पण त्याच्या

0: सोबत सुंदरता ही फक्त केवळ पाहण्याची गोष्ट नसून अनुभव करता येणारी जी गोष्ट आहे ती महत्वाची आहे. म्हणजे घरात प्रवेश केल्याबरोबर आपल्याला जागा कशी जाणवते, प्रकाश कुठून येतो, एखाद्या खिडकीतून हवेची झुळूक येते का, बाहेरचं एखादं सुंदर दृश्य घराचा पार्ट बनतोय का, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे घराला सुंदर बनवण्यात. त्याच्यानंतर घरातली हालचाल कशी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं ते घर तिथे राहणाऱ्या रोज तिथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीसाठी पर्याप्त आहे का,
1: बरं,
0: त्यांच्यासाठी ओके आहे का, त्यांचं लाईफ आणि लाईफस्टाईल त्याच्यातनं सुधारत आहे का, कम्फर्ट देत आहे का. आपण खूपदा बघतो की दोन घरं किंवा आपल्या पाहणीतली अशी बरीच घरं असतात जिथे मार्बल फर्निचर आहे, अगदी लेटेस्ट स्टाईलचं डिझाईन आहे, आणि दुसरं एखादं घर जे छोटस आहे, टुमदार आहे, पण हे जे मार्बलचं घर आहे त्याच्यामध्ये लाईट लावावं लागतोय अगदी प्रकाशाच्या वेळामध्ये, आणि सतत पंखा किंवा एसी चालू करावा लागतोय. पण याच्याऐवजी जे साधं टुमदार घर आहे तिथे नॅचरल सनलाईट आहे, हवा छान येते आहे, व्यवस्थित आहे, नीट नेट काय. तर या दोन मधनं मग आपण सुंदर कशाला जास्त म्हणू
1: बरोबर.
0: हा भाग आहे. म्हणजे सुंदर घर म्हणजे सुंदर दिसणार घर नाही, पण सुंदर तेनी जगता येणार घर
1: हो,
0: असं.
1: अनेकांचे विचार असतात मोठं महागड घर म्हणजे सुंदर घर.
0: मोठेपणा, महाग आणि सुंदर या तीन तशा खूप वेगवेगळ्या गोष्टी आहे. खर तर म्हणजे हा सोसायटीचा फॅक्ट आहे की आपल्या घरातनं किंवा आपल्या पोझिशन्स मधनं आपली सुबत्ता आणि आपलं स्टेटस कळतं. घर हे त्याचं पहिलं रिफ्लेक्शन आहे.
1: बरोबर.
0: मोठ्या जागेचाही चुकीचा वापर होऊ शकतो, आणि कधी कधी अगदी छोट्या किंवा कमी जागेत ही पर्याप्त जीवनशैली साठी डिझाईन करता येतं. आणि आर्किटेक्चरमध्ये सगळ्यात महत्वाचं, इंटिरियरमध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की अवेलेबल स्पेसचा योग्य प्रकारे वापर.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे मोठं घर आपल्याला अधिक जागा नक्कीच देऊ शकतं, महागडं घर नक्कीच आपला पैसा किंवा आपली पोझिशन रिफ्लेक्ट करू शकतं, पण चांगलं डिझाईन त्याला सुंदर बनवतं.
1: हो. आणि चांगलं डिझाईन देण्यासाठी आपल्यासारखे आर्किटेक्ट लोक नक्कीच इतरांना मदत करत असतात. जेव्हा सुंदर घर आपलं घर बनवायचं असेल तर आर्किटेक्टच्या दृष्टिकोनातून कुठले मुद्दे महत्वाचे ठरतात की त्या घरामध्ये त्या सोयी असायला पाहिजेत?
0: सगळ्यात महत्वाचं की आपण जेव्हा डिझाईन करतो तर ते डिझाईन करत असताना आपण कोणासाठी करतोय हा पहिला प्रश्न असतो. आणि केल्यावर अगदी 6 महिने कोणी तिथे राहताय असं नाही, त्या फॅमिली स्ट्रक्चरचा किंवा त्या त्या सेटअपचा पूर्ण स्टडी करून साधारणतः 5 वर्षाने काय होईल, साधारणतः 10 वर्षाने काय होईल, यांच्या फॅमिलीत काय चेंजेस येऊ शकतात किंवा डिझाईनमध्ये काय चेंजेस येऊ शकतात, आसपासच्या एरियामध्ये काय चेंजेस होऊ शकतात, त्याप्रमाणे यांचं जे काही आपण डिझाईन आत्ता प्रपोज करतो आहे ते चांगलं असावं, सुटेबल असावं आणि अडॅप्टेबल असावं, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता जर एखादी स्त्री तिथे असेल जी 40-ची आहे, तुम्हाला माहिती आहे की 10 वर्षांनी ती सिनियर सिटीजन, 20 वर्षांनी सिनियर सिटीजन होणार आहे 60व्या वर्षी, तर त्या चेंजिंग सिनॅरिओचा आपल्या डिझाईनमध्ये किती कन्सिडरेशन आहे. कोणी नवीन लग्न झालेलं असेल कपल तर त्यांना काही वर्षांनी मुलं होणार, त्याची सोय आपल्या याच्यात झालेली आहे का.
1: बरोबर.
0: कोणी मिडल एज असतील ज्यांचे आई वडील वृद्ध आहे पण सध्या बाहेर आहे पण नंतर ते येऊन त्यांच्याकडे राहायला येणार, तर मग ते आहे का, त्या घरांमध्ये सण समारंभ कोणत्या लेवलचे होतात, होतात की नाही, देवघराचं काय स्वरूप आहे. म्हणजे आपल्या पर्टिक्युलरली भारतीय जीवनशैलीमध्ये या सगळ्या गोष्टींना खूप महत्व आहे, आणि त्याच्याने ते डिझाईन जो अनालिसिसचा पार्ट असतो, त्या घरात मुव्हमेंट कशी आहे, त्यांचं प्रोफेशन काय आहे. एखादा जर असा कोणी असेल की ज्याचं सतत घरी येणं जाणं ऑफिसच्या कामाने, ऑफिस कनेक्टेड आहे, मग त्यावेळेला बाहेर तुम्हाला क्लायंट भेटायला त्यांच्यासाठी जागा वेगळी हवी आहे का, की तुम्ही त्यांना डायरेक्ट हॉलमध्ये आणणार आहे, हे सगळे कन्सिडरेशन्स खूप महत्वाचे ठरतात. आणि त्याच्याचसाठी डिटेल अनालिसिस तुम्हाला ज्या कोणासाठी करायचा आहे तो गरजेचा असतो, कारण त्याच्याशिवाय तुम्ही त्यांना म्हणजे बरोबर जे सोल्युशन आहे ते देऊ नाही शकणार असं.
1: कारण अनेक क्लायंट जेव्हा आर्किटेक्टकडे जातात तर आपल्या मनातल्या गोष्टी तर सांगतात, पण आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून बघता तुम्हाला ते मुद्दे त्यांना समजून सांगावे लागत असतील.
0: समजावून सांगावे लागतात. कधी कधी त्याच्यातला एक बजेटचा ऍस्पेक्ट असतो. सगळीकडे एअर कंडिशनर्स गरजेचं आहे का, त्याच्यानंतरचा भाग आहे की त्याचं बिल इतके दिवसांनी इतकं येईल, सोलरचं प्रोव्हिजन असेल तर ठीक आहे, नाही तर करता येईल ते सांगता येणं, पॉवर कट झाला तर तुम्ही हे मॅनेज कसं कराल. एखाद्या वेळेला सगळ्यांकडेच आजकाल हेल्प्स असतात, मेड असतात, पण अगदी तुम्ही अगदी पांढरं केलं आणि जर 15 दिवस

0: हेल्प नाही राहिली, मेड नाही राहिली, तर तुम्ही ते मेंटेन करू शकाल का? हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे जो प्रॅक्टिकल आहे. म्हणजे बनवताना सुंदर तुमचं ते होऊ शकतं, पण नंतर ते मेंटेन करता येणं पण तितकंच महत्वाचं आहे सुंदरतेकडे नेण्यासाठी.
1: हो, इतक्या सहजतेने तुम्ही इतकं छान सांगताय ना की आता या गोष्टी समजायला लागल्या आहेत की सुंदर घर म्हणजे अवाजवी वस्तू किंवा अवाजवी सामान घरात साचवणं नाही, तर ते आपल्याला पुढच्या दृष्टीने किती सोयीचं ठरतं ते महत्वाचं आहे. आता घराला आपलं घर बनवणारी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे तुमच्या आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून?
0: आपलं घर म्हणजे प्रत्येक कुटुंबाची ही आपल्या घराची व्याख्या जी आहे ती वेगळी आहे. जर आपण भारतीय संस्कृतीकडे बघितलं तर आपले वाडे हे सगळ्यात सुंदर उदाहरणं आहेत की जिथे त्यांची सुंदरता तिच्या लाकडी नक्षीकामात होती, भव्य दरवाज्यांमध्ये होती, ओसरी होती, अंगण होतं, देवघर, माजघर या सगळ्या गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग होता. म्हणजे आपण तिथून आता खूप दूर आलेलो आहे, आपण परत वापस नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे आता आपल्याला काय हवंय आणि आपण कशा प्रकारचं आयुष्य, म्हणजे आता हेल्थ अँड वेलबिंग हा एक खूप महत्वाचा मुद्दा झालेला आहे. आपल्या घरामध्ये जर अंगण असेल, जर बाल्कनी असेल, तर त्याचा योग्य वापर आपण करतोय का, हा एक ऍस्पेक्ट आहे. आणि घरातील स्त्रियांना ते घर कसं हवंय, त्याच्यातनं त्यांचं प्रोटेक्शन होत आहे का. जागेची व्हॅल्यू ही आकारात मोजण्यापेक्षा अनुभवात मोजणं जास्त महत्वाचं आहे.
1: बरोबर, म्हणजे दैनंदिन क्रिया करतानाही ते किती सूट होतंय आपल्याला, किती सहजता.
0: म्हणजे अगदी मोठे किचन्स, म्हणजे आता सगळे म्हणतात प्रत्येक बाईला किचन कितीही काही झालं तरी तिचं अगदी तिची ती हक्काचं असतं, तिची टेरिटरी असते. तर प्रत्येकीला वाटतं की मोठा किचन असावं, असं असावं, म्हणजे फ्रीज दूरच घेईल मी पुढच्या वेळेला करील तेव्हा, मग सिंक मी दोनच, असं प्रत्येकाचं काहीतरी असतं. तर त्याच्यामध्ये पण चालताना तिची मूव्हमेंट किती होते, म्हणजे शेगडीपासून फ्रीजपर्यंत, फ्रीजपासून सिंकपर्यंत, आणि अजून काही गोष्टी ठेवण्याच्या याच्यामध्ये ती किती पावलं चालते, आणि ते पावलं चालताना तिची दमछाक होते आहे का, हा पण डिझाईनचा एक खूप महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. ते करत असताना तुम्हाला, म्हणजे जर ती बाई वाढणार असेल तर डायनिंग तिथून किती दूर आहे, म्हणजे ती अगदी पोळ्या करून तिथपर्यंत चालून तिची दमछाक होत असेल, आणि एक्झिस्टिंग गॅस्ट्रोची पोळी जर जळून जात असेल तर ते डिझाईन महत्वाचं नाहीये. त्याच्यासाठी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. हा सगळा एक खूप महत्वाचा भाग आहे जो आपल्याला कन्सिडर करायला हवा.

0: आता एक महत्वाचा प्रश्न रेणुकाताई, घर सजवताना सौंदर्य आणि उपयोगिता याचा समतोल कसा साधता येईल?
1: सौंदर्य आणि उपयोगिता ह्या खरं तर दोन विभिन्न गोष्टी नाहीच आहेत. दे आर पार्ट ऑफ वन कॉइन, देर आर टू साइड्स ऑफ दॅट वन सेम कॉइन. मला खूप त्याला हौस आहे वेगवेगळ्या गोष्टी आणून त्या ठेवायच्या एक्झिबिशन्स मधनं. आजकाल ऑनलाईन मुळे इतकं सोपी झालेलं आहे सगळं. त्याच्यातली कोणची वस्तू आपण उपयोगी ठेवतोय, म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण कॅटेगराइझेशन करू शकलो या दर्शनीय भागात घरातल्या काही अगदी म्हणजे जो कोर प्रायव्हेट एरियाज म्हणतो आपण बेडरूम वगैरे साईडच्या आणि काही सेमी पब्लिक एरियाज मध्ये, तर त्याचा डिस्प्ले योग्य त्यांनी केला तर त्या करतील उपयोग होतील.
0: बरं, आता आपण याबद्दल बघूया की छोटं घर आहे पण वस्तू पण सुंदर हवी आहे घरामध्ये डेकोरेशनला आणि त्याचा उपयोग सुद्धा होणं गरजेचं आहे. तर छोट्या घरासाठी कशा पद्धतीची रचना असायला हवी ज्याच्यामुळे आपल्या घराचं फील येईल?
1: जे आपण छोट्या छोट्या याच्यातनं सुरू करू, तुमचं फ्लोरिंग कसं आहे? अगदी डार्क असेल तर तुमची रूम अगदी छोटी वाटेल. भिंतींवरचा जो कलर आहे तो कसा आहे, तो डार्क असेल तर परत तुमची रूम छोटी वाटेल. हा एक बेसिक चेंज आहे. तिसरी गोष्ट आहे

0: तुमचं लाइटिंग लाइटिंग कसं आहे, प्रकाश जास्त पडला तर नॅचरली जागा मोठी वाटते. त्याच्यानंतर आता आपण आधी पडदे जे लावायचो ते अगदी दरवाजाच्या वरती बारने, पण आता सिलिंग हाईटला आपण जर लावले तर त्याने ती फ्लोअर पर्यंत लेंथ दिसते, त्यांनी रूम जास्त मोठी वाटायला लागते. आणि युजेबल एरिया आपल्याला कसा हवा आहे त्याच्यामध्ये, तर वॉल माउंटेड गोष्टी काही करता येतील का, मॉड्युलर फर्निचर करता येईल का, फ्लेक्सिबल फर्निचर करता येईल का, या सगळ्या गोष्टींचा थोडा थोडा विचार जर झाला तर ती उपयोगिता त्या जागेची वाढते आणि छोट्या जागेमध्ये जास्त साधता येतं.
1: बरोबर. मोठं घर असलं तर जागा मोठी, तर आपण अनेक प्रकारे सुंदरतेच्या वस्तू सजवू शकतो, त्याचा उपयोगितेचा आनंदही घेऊ शकतो. तर कशा पद्धतीने त्याच्यामध्ये जागा आहे म्हणून खूप घेतल्या जाईल का, हाही विचार करणं गरजेचं ठरेल का?
0: इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, सोसायटी आणि कल्चर या चार गोष्टींचा समतोल म्हणजे आपलं घर आहे. म्हणजे माझं घर सुंदर बनवताना, मोठं बनवताना, काम करत असताना खूप आवाज येतोय, माझ्या घराच्या बाजूला वृद्धाश्रम आहे किंवा असं काही आहे ज्याने त्रास होतोय, आणि त्या घर बांधण्याच्या प्रोसेसमध्ये जर असं असेल आणि बापरे एकदाचं संपवावं हे, किंवा गेल्यावर हा इतकं मोठं घर बांधलं माझं पूर्ण प्रकाश चालला गेला, हा एक ऍस्पेक्ट खूप महत्वाचा आहे. दुसरं की घर बांधत असताना आपण किती पैसा त्याच्यामध्ये ओततो आहे, कारण तुम्ही कितीही लेटेस्ट टेक्नॉलॉजी मी वापरतोय म्हटल्यावर एव्हरी डे न्यू टेक्नॉलॉजी इज कमिंग, सो व्हॉट एव्हर यू आर डुईंग इज गोइंग टू बी ओल्ड बाय द टाइम यू, तर म्हणजे तुम्ही ते खरंच गरजेचं आहे का? त्याच्यातनं होणारे कार्बन एमिशन्स, त्याच्यातनं होणारा पर्यावरणाचा लॉस, सिमेंटचा किती वापर, बाकी गोष्टींचा किती वापर, हा सगळा एक विचार व्हायला हवाय.
1: हे जे मुद्दे लक्षात घेतले तर कशा पद्धतीने मग कोणते मुद्दे लक्षात घेऊन ते घर बांधायला हवं?
0: आपल्या घराचं म्हणजे स्टार्टिंग पॉइंट हा असावा की आपण ज्या ज्योग्राफिकल झोन मध्ये राहतो आहे त्या ज्योग्राफिकल झोनला सुटेबल असणारं घर आपण बांधतो आहे का, म्हणजे तिच्या ज्या काही मेजर क्लायमेटिक सायकल्स आहेत त्याच्यामध्ये हे घर मला व्यवस्थित ठेवेल का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरं असतं की आजकाल बरेच लोक वास्तूमध्ये विश्वास ठेवतात, त्याच्यामुळे वास्तूचा एक ऍस्पेक्ट महत्वाचा होऊ शकतो. तिसरा बजेट, प्रत्येकाला असं असतं की माझं घर हे मी खूप वेगळं बांधणार आहे, छान बांधणार आहे, आणि ते करत असताना बजेटचा विचार हा खूप महत्वाचा आहे की मला जे बांधायचं आहे, आज मी काम सुरू केलंय तेव्हापासून 1.5 वर्ष, साधारण 2 वर्ष तुमचा जो काही कालावधी आहे त्याच्यामध्ये मला इतके इतके खर्च लागणार आहे, ते करत असताना मटेरियल डायनॅमिक्स, मार्केट डायनॅमिक्स आणि माझं पण काही जे काही चेंज होऊ शकतं, तर त्याच्यासाठी हे बरोबर डिसिजन आहे का, तर बांधताना या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे. जर माझी बाल्कनी रस्त्या म्हणजे असं प्रोजेक्शन रस्त्याच्या साईडनी येत आहे तर काही तिथे ऑब्स्ट्रक्शनची गरज आहे का, मी घर बांधत असताना किती झाडं कापल्या गेली आहे हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, कापल्या गेली आहे किंवा खराब झाली आहेत, आणि मग त्याच्यासाठी मी काय करू शकतोय का, माझं घर त्याला अकोमोडेट करू शकतंय का, माझं घर किती कार्बन इमिशन्स करताय, हा एक विचार प्रत्येकाला करायला हवाय की इलेक्ट्रिसिटी आजकाल पूर्ण HVAC सिस्टम्स आहेत, तर त्याच्यासाठी फायर फायटिंग आजकाल महत्वाचं झालेलं आहे छोट्या याच्यामध्ये, तर त्याच्या सिस्टम्स आपण लावतोय का घरामध्ये, आणि त्या लावत असताना योग्य प्रकारचं कन्सल्टेशन आपल्याला मिळत आहे का, आणि त्या सगळ्या दृष्टीने आपलं घर रेडी होत आहे का. पार्किंग कधीच विचार नव्हता केला 25-50 वर्षापूर्वी की पार्किंग विकत घ्यावं लागेल, या सगळ्या गोष्टी पण आहेत, तर त्याच्यासाठी आपण पर्याप्त जागा ठेवतोय का, काय आहे हे सगळं.
1: म्हणजे एकंदरीत हे मुद्दे जर लक्षात घेतले तर नक्कीच सुंदर घरही राहील आणि आपलं घरही होईल, म्हणजे ती भावना आपली आपल्या मनामध्ये
0: तयार.
1: आता तुम्ही बजेटचा एक मुद्दा घातला होता मध्ये, तर बजेटचा विचार कसा ठरवायचा, कारण पुष्कळसे प्रश्न बजेटवरच थांबतात.
0: हो, पण असं याच्यासाठी ब्लँकेट उत्तर नाहीये, प्रत्येकाचं बजेट विचारून तिथून रिव्हर्स जाणं सोपी होईल, म्हणजे ते करेक्ट आन्सर राहणार नाही की जर मी म्हटलं की बजेट, अर्थात मटेरियलचे लेबरचे रेट्स हे साधारणतः मार्केटमध्ये अवेलेबल असतात, माहिती असतात सगळ्यांना प्रॅक्टिशनर्सना, आणि त्याच्यावरनं एक साधारण आपल्याला अंदाज येतो. कधी कधी असंही होतं की बनवलेलं महाग पडतं, पण तात्पुरती वेळ निभवण्यासाठी किंवा थीम मध्ये बसलं किंवा कशात बसलं तर आपण थोडंसं विकत आणि थोडंसं बनवलेलं असं घेतलं तर साधारणतः आपल्याकडे स्कोप असतो कुठे,
1: पण आपण आपल्या बजेटमध्ये आपण करू शकतो,
0: अगदी करू शकतो. आणि खरं तर एक ऍस्पेक्ट हा पण आहे की ज्यांच्याकडे सगळं आहे किंवा ज्यांच्याकडे बजेटला काही प्रश्न नाहीये तिथे तर खूप देता येतं, पण जिथे हा

0: कन्स्ट्रेंट आहे तिथे उत्तम प्रकारे करून देणं याच्यासारखं चॅलेंज नाही. आणि जर तसं झालं आणि तुम्हाला क्लायंटने मी सॅटिस्फाईड आहो आणि इतक्या कमी याच्यात तुम्ही इतकं करून दिलं असं म्हटलं तर त्याच्यासारखी पावती पण नाही.
1: बरोबर. आता इतका सुंदर विषय आपला, आपलं घर, सुंदर घर. तर आता आपल्या सजावटीमध्ये आपल्या संस्कृतीचा, आपला परंपरेचा स्पर्श जर झाला तर प्रत्येकालाच ते आवडेल आहे. तर थोडक्यात त्याच्याबद्दल काय सांगाल, कारण आता जागेचा अभाव आहे, लोक फ्लॅटमध्ये राहतात, पण आपल्याला ती संस्कृती ही जपायची आहे, तो टच पण आपल्याला द्यायचा आहे. पूर्वीच्या काळी ओसरीवर आपण बसायचो किंवा वाळवणाला एक वेगळी स्पेशल जागा असायची, पण आता तो तर प्रकार नाहीये. तर या छोट्या घरात आपण हे कसं साध्य करू शकतो?
0: तर आपण आपल्या परंपरेला जो लुक देऊ शकतो, तर आता आपल्या घरांमध्ये बाल्कनी आहे, बाल्कनीला आपण थोडंसं काही डिझाईन करून करू शकतो का. सकाळच्या चहा आधी जे काही अंगणात व्हायचं वाळवणं वगैरे, तर सकाळी आपण थोडंसं बाहेर निसर्गात जाऊन बसू शकतो का. लॉबी एरिया आहे आजकाल, कॉमन एरियाज जर अपार्टमेंटचा विचार केला तर आहे, तर आपण असं काही करू शकतो का. आजकाल कितीतरी घरांमध्ये अपार्टमेंट्समध्ये परत झोपाळे फॅशनमध्ये आलेले आहेत, अगदी पितळी कडीचे वगैरे, तर ते आपण कुठे आपल्याकडे तो एलिमेंट एखादा छोटासा झोपाळा आपण आणू शकतो का. फ्लोरिंगचा विचार झाला पाहिजे की विट्रिफाईड टाइल्स सुंदर दिसतात, स्वच्छ दिसतात, ग्लॅमरस दिसतात, पण आपल्याला अजून काही बघता येईल का त्याला ऑल्टरनेटिव्ह. आपण असे काही कॉन्शियस डिसिजन्स घेऊ शकतो का जे सध्या आपल्याला थोडेसे वेगळे वाटतात आहे, पण पुढच्या आपल्या आयुष्याच्या दृष्टीने, आपल्या मटेरियल लाईफच्या दृष्टीने, आपल्या हेल्थच्या दृष्टीने ते चांगले आहेत. केरळमध्ये अजूनही तसा त्यांचा तो लाल दगड वापरला जातो. गोव्यातली घरं किती वेगळी आहेत, तर आपण तिथचं जे हवामान आहे या सगळ्या गोष्टींचा थोडासा एक परत विचार करून, अगदी जी ट्रेंडमध्ये आहे त्याच्यापेक्षा माझ्यासाठी काय चांगलं आहे. आणि खरं तर असं जर क्लायंटनी सांगितलं की नाही मला फॅशनमधलं नकोय, मला ट्रेडिशनल हवंय आणि मला जे चांगलं हवंय असं म्हटलं, तर प्रत्येक आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर खुश होईल, कारण प्रत्येकाची अशी सुप्त इच्छा असते की अरे वा असं काही छान करून द्यावं. त्याच्यामुळे बजेट अशा भौतिक वस्तूंमध्ये टाकण्यापेक्षा या छोट्याशा डिझाईन डिसिजन्स मध्ये चांगल्या प्रकारचा दगड वापरणं, चांगल्या कंपनीचे इलेक्ट्रिकल फिक्स्चर्स, सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने चांगलं मटेरियल इथे जर घातलं तर त्याची लॉन्गिटिव्हिटी राहते. या ज्या छोट्या वस्तू आहेत डेकोरेशनच्या, त्या आपल्याला हळूहळू जमवता येतात. तर जास्त इन्व्हेस्टमेंट इथे जर केली तर ते महत्वाचं आहे.
1: आपण जेव्हा बाहेरून घरी येतो तर घरात आल्यानंतर ते एक प्रसन्न वातावरण, कुठेतरी ती जुनी आठवण, आपल्या बालपणीच्या आठवणी, आपण ज्या घरात राहिलेलो आहे असा फील, अशा या तुम्ही सांगितलेल्या मुद्द्यांवरून नक्कीच येऊ शकतो आणि आपण तो त्याचा अनुभव घेऊ पण शकतो. तर छान पद्धतीने तुम्ही सांगितलंय. आता जाता जाता सुंदर घर विरुद्ध सुखकर घर याबद्दल काय सांगाल?
0: सुंदर घर विरुद्ध सुखकर घर, तर सुंदर घर म्हणजे जे फक्त पाहुण्यांना दिसतं आपण हे करतो, पण सुखकर घर खरं जे आहे जिथे तिथे राहणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या स्वतःसारखं, त्यांच्या मनासारखं आनंदी राहता यावं असं घर, जिथे त्यांच्या रुटीनला जागा आहे, जिथे त्यांच्या नात्यांना जागा आहे आणि तिथे त्यांच्या आठवणींना जागा आहे आणि त्यांच्या संस्कृतीसाठी पण जागा आहे. नसेल तर ती निर्माण करणं हे आर्किटेक्ट्स आणि डिझायनर्सचं काम आहे. हे दोन्ही महत्वाचे ठरतात. सुंदर घर डोळ्यांना आवडतं, पण सुखकर घर घरात राहायला बरं वाटतं. सुखकर घर म्हणजे मला संध्याकाळी किंवा कुठूनही घरी जायची सतत सतत ओढ वाटावी, ते घर खरं सुखकर घर. आणि वस्तू आपल्याला शेल्टर देते, वास्तू आपल्याला शेल्टर देते, पण सुखकर घर आपल्याला त्या शेल्टरमध्ये असणारा कम्फर्ट देतं आणि घर पण आपल्याला बिलॉंगिंगनेस देतं. शेवटी कधी अगदी खूप आनंदाच्या दिवशी मला घरी जावंसं वाटलं पाहिजे, काही दुःख किंवा हे असेल तरी पण घरी जाऊन मी शांत होईल असं वाटायला
1: हवं,
0: असं फील यायला हवं.
1: बरोबर. आणि सर्वस्वी आपण कशा पद्धतीने आपल्या मनातल्या भावना घर बांधण्याच्या दृष्टिकोनातून आर्किटेक्टला सांगतो आणि आर्किटेक्ट ही इच्छा आपली पूर्ण करून देतो, तेही बजेट सांभाळून किंवा जागा किती मोठी आहे त्यानुसार, तर खऱ्या अर्थाने ते सुंदर घर आपलं घर म्हणू शकतो.
0: घर शेवटी कसं आहे की आपण बांधलेलं नसतं, ते आपण जगत असतो, अनुभव घेत असतो आणि आठवणी त्या घरात ज्या तयार होतात त्यांनी त्याला घर पण येतं आणि तेच घर सुंदर घर असतं.
1: वा खूप छान. तर असावे घर ते आपले छान या मालिकेमध्ये आपण सुंदर घर की आपलं घर हा एक आगळा वेगळा टॉपिक घेतला आणि छान पद्धतीने तुम्ही त्याबद्दल बोललेले आहात. नक्कीच आपल्या मैत्रिणींना आपला हा संवाद, आपली ही मुलाखत आवडेल अशी आशा करूया.

0: तर डॉक्टर रेणुका चुटके आपण इथे आलात आणि छान मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. जाता जाता कार्यक्रमात तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: महेंद्र सिंग धोनी चित्रपटातील तू आता है सिनेमे.

मैत्रिणींनो, असावे घरते आपुले छान या मालिकेअंतर्गत डॉक्टर रेणुका चुटके यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत आणि विषय होता सुंदर घर की आपलं घर। मैत्रिणींनो, वळूया आपल्या आता पुढल्या मालिकेकडे। मैत्रिणींनो, प्रत्येकामध्येच कलागुण असतात। आपण आपल्या अवतीभोवती बघतोच छान कलेच्या माध्यमातून करिअर करत असलेल्या त्या कलेला पुढे नेणाऱ्या मैत्रिणींना। आवडीतून छंद जन्माला येतो, छंदातून कला बहरते आणि कलेतून व्यक्तिमत्वाला नवी ओळख मिळते आणि अशा मैत्रिणींच्या कलेचा प्रवास कलाविश्व या मालिकेतून आपण जाणून घेत असतो। आज देखील अशाच एका कलाकार मैत्रिणींना भेटणार आहोत। कथक नृत्यांगना प्रियल गडकर यांच्या कलेचा हा प्रवास आता जाणून घेऊया। त्यांच्याशी संवाद साधला आहे मंजुषा वंजारी आपल्या या मैत्रिणीनं। ऐकूया त्यांची ही मुलाखत।

0: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या कला विश्व या मालिकेमध्ये अशाच एका छानशा मैत्रिणीला आमंत्रित केलं आहे आणि त्या आहेत कथक नृत्यांगना प्रियल गडकर. तर आज आपण त्यांच्याच विषयी जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या संपूर्ण कथक या प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. तर प्रियल गडकर, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: प्रियल. ते तुम्ही एक कथक नृत्यांगना आहात. कथक ही एक नृत्याची शैली आहे जी अतिशय कठीण आहे असं मला वाटतं, पण तेवढीच सुंदर सुद्धा आहे. तर कशी काय आवड निर्माण झाली तुम्हाला, कसं वाटलं हे कथक शिकावंसं?
1: लहानपणापासून मला नृत्याची खूप आवड होती. म्हणजे मी जेव्हा 3-4 वर्षाची होती तेव्हा तेच टीव्ही समोर उभं राहून आणि कॉपी करून नृत्य करणं आणि त्याला बघून बघून करणं, तर माझ्या आईला वाटलं की हिला काहीतरी आवड आहे. तेव्हापासनं आईने मला एका समर कॅम्प मध्ये, घराजवळच होतं, तर तिथे मला टाकलं म्हणजे क्लासेस साठी. आणि 2 महिन्याचा तो समर कॅम्प होता, पण ज्या गुरु होत्या श्रीमती पूजा तिवारी, त्यांनी माझ्या आईला सांगितलं की नाही नाही, तिला फक्त तुम्ही हॉबी सारखं नका करू, हिला अजून पुढे शिकवा, कारण तिच्या तो एक हुनर मी बघितला आहे. म्हणजे तुम्ही तिला घ्यायला येत नाही तेव्हापर्यंत ती लहान मुलांसोबत म्हणजे आपल्या मैत्रिणीसोबत खेळायला जात नाही, ती मोठ्या मुलींना

0: ज्या मागे उभे राहून शिकत राहते तर तिच्यात ते एक आवड आहे आणि त्याला तुम्ही म्हणजे समोर कंटिन्यू करा. आणि तेव्हापासनं मग माझा हा प्रवास सुरू झाला. 5-6 वर्षाची असेल तेव्हापासनं माझी सुरुवात झाली. त्याच्या पहिले मला गायनच्या शिक्षणासाठी आई बाबांनी क्लास लावला होता. म्हणजे सूर ताल तेव्हापासनंच 3 वर्षापासनं तो प्रवास सुरू झाला होता. पण त्याच्यानंतर आईनी बघितलं की नृत्यात जास्ती तिला आवड आहे. तर त्याच्यानंतर मग त्याच्यात माझं सुरुवात झाली.
1: पण मग कथ्थकच नृत्य हे कसं काय निवडलं तुम्ही?
0: खरं सांगू तर काही माहित नव्हतं की कुठला फॉर्म असतो काय असतं. फक्त ते सुरुवात झाली आणि मग ते कळत गेलं आणि मग
1: होत गेलं.
0: म्हणजे आपण
1: प्रियलताई, कथ्थक नृत्य हे जे आहे हे दिसायला खूप सुंदर दिसतं पण ते तेवढंच कठीण सुद्धा आहे, हो ना? कारण त्याच्यात भाव असतात, लय असते, ताल असतो, सूर असतात आणि त्यानुसार आपल्याला चेहऱ्याचे एक्सप्रेशन सुद्धा द्यावे लागतात. तर हे कसं काय जमतं किंवा हे कसं सगळं जमवून घेता तुम्ही?
0: हे सगळं मी खरं सांगू तर साधना आहे, प्रॅक्टिस. म्हणजे जेव्हा मी 5-6 वर्षाची होती तेव्हा मला त्याच्याबद्दल काहीच कळत नव्हतं. पण शिकता हळूहळू म्हणजे माझे जे आता गुरु आहे श्री मोती शिवहरे त्यांच्याकडे मी कंटिन्यू केलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मागचं काय अर्थ असतो, म्हणजे कथ्थक म्हटलं की फक्त डान्स नाहीये, कथ्थक म्हणजे कथा,
1: अगदी
0: कथा करणारा. तर फक्त म्हणजे हात हालवणं या पाय चालवणं असं नाहीये, त्याच्यामधून तुम्ही नृत्यातनं कसं आपलं सांगता आहे तर ते होतं. आणि ते प्रॅक्टिस करता त्याच्यात म्हणजे आता जसं आता लहान माझ्याकडे पण स्टुडंट्स येतात तर पेरेंट्स नेहमी प्रश्न असतात की किती वेळात शिकून जाईल. आपण जे शास्त्रीय नृत्य म्हणतो जितके आपले 8 आहे प्रकार त्याच्यात असं काहीच नाही. जितकं तुम्ही प्रॅक्टिस, जितकं तुम्ही साधना करत जाल, जितकं शिकत जाल तितकं ते वाढत जाईल. म्हणजे मी आत्ता पण म्हणेल की तुला काही येतं तर मी म्हणेल नाही, मला आत्ता पण माझे गुरूंची गरज आहे. आता पण मी परफॉर्मन्स बघून म्युझिक ऐकून शिकतेच आहे, त्याचं काही शेवटच नाही आहे. तर हे सगळं प्रॅक्टिस आहे आणि त्याच्यात झोकून देणं आहे आणि एन्जॉय करत आणि पेशन्स. आजकालच्या रील्सच्या जमान्यात 30-60 सेकंदामध्ये तो आपल्याला वर्षोन्वर्ष हा जेव्हा आपण कला शिकतो मग ते आपल्याला थोडं थोडं यावं लागतं. म्हणजे आता मोठे मोठे गुरु जे आहे ज्या 80 वर्षाच्या पण झाल्या आहेत ते आपण म्हणतात आत्ता पण म्हणतात की मी हे याच्यात शिकतेच आहे.
1: खरंच
0: ते हे नाही म्हणत की अरे आम्ही गुरु झालोय आणि आम्हाला सगळं येतं. नाही, जितकं तुम्ही त्याच्यात वाहत जाल तितकं तुम्हाला त्याच्यात ते कळत जाईल.
1: खरंच आणि त्याच्यातनं मिळत जाईल
0: आणि तितकं त्याचं सौंदर्य जे आहे ते कळत जाईल. ते मला खरं सांगू तर 10वीत 12वीत पण मी होती तर तेव्हा कळत नव्हतं.
1: बरोबर.
0: पण जसं जसं पण त्याच्यात आतमध्ये जात जातो आणि मोठं होत जातो आणि त्याचा अर्थ कळत जातो, म्हणजे की अच्छा असं म्हणजे त्याच्या मागचा कारण काय. या एका प्रस्तुतीला देताना जसं आता मी जस्ट बँगलोरला माझा एक कार्यक्रम झाला तिथे आम्ही मीरावर मी केलं मीरा. तर मला वाटलं मीरावर काय होऊ शकतो, हे तर भक्तीच रस आहे.
1: बरोबर.
0: पण जसं जसं ते गाणे शोधणं पासनं मग त्याच्यात काय स्टोरीज होत्या ते सगळं वाचन करत करत मग आपण त्याच्यात मग तो एक निघतो की हा तो एक मीरा मध्ये आपण 1 तासाचा पण कार्यक्रम कसा करता येईल ते म्हणजे कळतं असं.
1: खरंच. आणि मग ते सगळे रस आपल्या अंगात उतरवावे लागतात आणि ते चेहऱ्यातनं दुसऱ्यांना दाखवावे लागतात.
0: हो
1: खरंच, म्हणजे ही खूप मोठी कस लागते इथे.
0: कस लागते म्हणजे जसं मी म्हंटलं ना अभ्यासच आहे. म्हणजे त्याच्या कहाणी पहिले वाचणं मग त्याचे म्युझिक शोधणं मग त्याच्यामध्ये काय आपण करू शकतो मग त्याचे स्टेप बनवणं मग त्याच्यावर पायाचे काम आणि मग ते समोर निघून येत.
1: खरंच. पण या सगळ्यांमध्ये भाव हे खूप जास्ती महत्वाचा.
0: भाव खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण आता कितीही बोललो की नृत्य आपल्यासाठी डेफिनेटली आपण आपल्यासाठी करतोच पण कुठे ना कुठे ऑडियन्स साठी करतो, रसिक साठी करतो. त्यांना काही कळलंच नाही तर त्याचं काय अर्थ आहे. तर भाव तर खूप मोठी म्हणजे गोष्ट आहे की जे आपण फील करतोय ते समोरच्यांना फील, म्हणजे त्याला जसं आमच्या आता ह्याच्यात म्हणतात रस, तर भाव आमचे आणि जे समोर जे ऑडियन्स म्हणजे इफ मी रडते या मला असं वाटतंय की मला कृष्ण मिळावा, तसंच ऑडियन्सला पण वाटलं पाहिजे. म्हणजे एकच आहे जे मी फक्त करून दाखवते, पण त्यांनी जे फील केलं ते रस आहे. जसं आता जस्ट एक मी बघितलं, पुतनावर त्यांनी पूर्ण प्रोडक्शन पुतनावर केलं होतं.
1: अच्छा,
0: तर म्हणजे किती काही गोष्टी करू शकतात एका तासात फक्त पुतनाला दाखवणं, म्हणजे काय काय.

0: त्यांनी दाखवलं असेल
1: खरंच.
0: असं
1: आणि
0: म्हणजे
1: इथेच खरी कसोटी लागते
0: हो,
1: ना,
0: हो, हो,
1: त्या नृत्याची, त्या शैलीची
0: हो.
1: खरंच. आणि अतिशय सुंदर सुद्धा दिसतं ते दिसायला. बरं प्रियल, ते तुम्ही जेव्हा हे नृत्य करता किंवा याचा सराव करता, तर तुमचा सराव कसा असतो, म्हणजे साधारण किती वेळाचा, तुमचा दिनक्रम कसा असतो या सरावाचा?
0: जसं आता तर मी टीचर आहे, म्हणजे टीचर आहे, तर माझं सगळ्यात मेन माझे स्टुडंट असतात, की त्यांना किती छान शिकवावं, कारण ही आपली पुढची पिढी. जसं आता कलेमध्ये म्हणतात गुरु शिष्य परंपरा, जे माझ्या गुरूंनी मला शिकवलं तेच मी त्यांना
1: देणार
0: आणि तेच ते पुढे घेऊन जाणार. खरं सांगू तर आता इतक्या ह्याच्यात खूप नाही होत, पण हा 1-1.5 तास पर्यंत रोज मी माझी प्रॅक्टिस करते. आणि बाकी मग क्लासेस मध्ये मग आमचे काही प्रोग्राम्स असतात, त्याची वेगळ्यानी प्रॅक्टिस. आणि मग बाकी गोष्टी, जसं आता मी तुम्हाला म्हंटल वाचन, त्याचं म्युझिक शोधणं, ते पण एक प्रकारची प्रॅक्टिसच असते. आणि त्याच्यात तसं म्हणजे माझा वेळ त्याच्यात जातो. म्हणजे लहानपणापासून मला खूप आवड होती आणि माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला, आणि माझ्या आई आणि बाबा दोघे

0: असतात की त्यांना किती छान शिकवावं, कारण ही आपली पुढची पिढी. जसं आता कलेमध्ये म्हणतात गुरु शिष्य परंपरा, जे माझ्या गुरुंनी मला शिकवलं तेच मी त्यांना देणार आणि तेच ते पुढे घेऊन जाणार. खरं सांगू तर आता इतक्या ह्याच्यात खूप नाही होत, पण हा 1-1.5 तास पर्यंत रोज मी माझी प्रॅक्टिस करते आणि बाकी मग क्लासेस मध्ये मग आमचे काही प्रोग्राम्स असतात त्याची वेगळ्याने प्रॅक्टिस आणि मग बाकी गोष्टी, जसं आता मी तुम्हाला म्हंटल वाचन, त्याचं म्युझिक शोधणं, ते पण एक प्रकारची प्रॅक्टिसच असते आणि त्याच्यात तसं म्हणजे माझा वेळ त्याच्यात जातो. म्हणजे लहानपणापासून मला खूप आवड होती आणि माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि माझ्या आई आणि बाबा दोघेही वर्किंग असल्यामुळे ते संडे टू संडे मला घेऊन जायचे, कारण लहान असताना. मग नंतर मग बाकी ऑटो, पण लहान असताना त्यांनाच मला घेऊन जाणं आणि घेऊन येणं होतं. पण ते 20 किलोमीटर घेऊन जाणं आणि घेऊन येणं दोन्ही गोष्टी म्हणजे होत्या आणि त्यांनी माझ्यावर मेहनत केली म्हणून मी आज इथे तुमच्या समोर आहे. नाहीतर त्यांनी नाही केलं असतं की इतकं 20 किलोमीटर कुठे आम्ही घेऊन जाऊ.
1: म्हणजे घरच्यांच्या सोबतीशिवाय कुठलीच गोष्ट शक्य होत नाही, ते अगदी खरं आहे. आणि त्याचा अनुभव किंवा त्याचा प्रत्यय तुम्हाला सुद्धा आलाय, कारण घरच्यांची साथ ही प्रत्येक वेळी आपल्याला हवीच असते. तर प्रियल, ते कथ्थक या नृत्यशैलीची वैशिष्ट्य काय असू शकतात?
0: कथ्थक हे एक शास्त्रीय नृत्य आहे आणि सगळ्यात ह्याच्यात मेन जे आकर्षण म्हणतो आपण ते आहे चक्कर. एक जे नृत्यांगना असते ती एका जागेवर जी चक्कर घेते तो खूप ऑडियन्सला आकर्षित करतं, ते या शास्त्रीय नृत्यात आहे. त्याच्यात कथ्थक नृत्याचे जे घुंगरू आहे ते खूप वेगळे आहे. म्हणजे कथ्थक नृत्यांगना जितक्या असतात ते स्टार्ट करतात जे लहान मुली ते 25 पासन, मग 50, मग 100, मग असे करून 200-250 एका पायात असं मिळून 500 घुंगरू पर्यंत ते पायात घालून आणि त्याच्यात पायाचे काम म्हणजे पैर का काम असं कथ्थक मध्ये म्हणतात ते फक्त पायानी दाखवतात. ज्याच्यात बॉडीचं आपलं काही संचालन नसतं, फक्त पायानी तबला आणि घुंगरूची अशी जुगलबंदी आपण म्हणू शकतो, तो एक कथ्थकचा एक वेगळा पैलू आहे. आणि चक्कर तर मी तुम्हाला सांगितले आणि कथ्थक म्हणजे कथा करणारा, तर फक्त एक म्युझिक वाजतं आहे बिना बोलता फक्त भावांनी. कसं एका कथाला सांगू शकतो तसं एक कथ्थक नृत्यांगना सांगते, जे कुठलीही गोष्ट असू शकते. जसं फेमस आहे सीताहरण आहे, द्रौपदी चीरहरण आहे, त्यांना ते बिना काही बोलता बिना शब्दांचं फक्त संगीत सुरू आहे आणि फक्त भावानी आणि हात्याच्या मुद्रांनी हस्तकांनी आणि कॅरेक्टर्स घेऊन ते पूर्ण गोष्ट पूर्ण कथा ऑडियन्स समोर दाखवू शकतात.
1: खरंच खूप छान. तर प्रियलताई, अनेक वर्ष तुम्ही या नृत्यकलेत काम करताय, या प्रवासात अनेक अडथळे आले असतील की ज्यामुळे आपण खचूनही गेला असाल, तर अशा अडथळ्यांवर तुम्ही कशी मात केली?
0: पहिले तर मी त्याच्यासाठी सगळ्यात जास्ती माझ्या ज्या घरच्यांना आहे त्यांना धन्यवाद करेल, माझे गुरूंना धन्यवाद करेल आणि आता माझं लग्न झालं आहे तर सासरच्यांना पण तितकं सपोर्ट केलं त्याच्यासाठी मी त्यांना धन्यवाद करेल. म्हणजे त्यांनी पण मला तितकं सपोर्ट केलं आणि माझ्या सगळ्या कार्यक्रमांना येऊन बघणं आणि मला सपोर्ट करणं, त्यांनी नेहमी मला सपोर्ट केला आहे. पण हो, नक्कीच आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम्स येतात. तर जसं पहिलं होतं की जेव्हा मला कळलं की मी प्रेग्नंट आहे आणि माझं जे काम आहे ते नृत्य आहे आणि पूर्ण अंगावरच आहे, तर मी कसं करेल? तर माझा पहिला प्रश्न होता की मी आत्ताच नागपुरात आली आहे आणि मी आत्ता जस्ट स्टार्ट केलं आहे आणि त्याच्यात मग मी असं डिसिजन घेईल तर माझं तर पुढचा करिअर कसा होईल? तर मग त्याच्यासाठी ऑब्व्हियसली डॉक्टरांनी म्हटलं की नाही नाही, तुझं एज कमी आहे, जे नृत्य आहे ते खूप लहानपणापासून करते आहे आणि तुझ्या बॉडीला त्याची सवय आहे, तर तुला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तू हे कर आणि सगळं चांगलं होईल. आणि त्याच्यात माझ्या फॅमिलीनी मला तितकाच सपोर्ट केला, मेन इज सासरच्यांनी पण तितका सपोर्ट केला. आणि तुम्हाला खरं सांगते, मी 9व्या महिन्यापर्यंत डान्स केलाय. म्हणजे डिलिव्हरीच्या 3-4 दिवसा पहिलेचा पण माझ्याकडे व्हिडिओ आहे. बस डिलिव्हरी झाल्यानंतर फक्त 2.5 महिना मी ब्रेक घेतला असेल या आराम केला असेल आणि मग परत सुरू केलं, कारण मी नागपुरात नवीन होती तेव्हा एकदम. ज्यांनी मला खूप संधी दिली आणि त्याच्यामुळे मी म्हणजे खूप प्रोग्राम्स केले, खूप काम केलं.
1: प्रवास छान झाला
0: छान झाला
1: आणि अडथळे आले.

0: आपण छोटा छोटा येत राहतात आणि ते आपण समोर त्याच्यावर जात राहतो.
1: तर प्रियलताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया. आपल्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: गीत आहे काही छेड छेड मोहे.

शाम रोक लई रोक लई रोक लई थाई शाम रोक लई औचक मुख चूम लई।

0: तर मैत्रिणींनो, चला तर या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. कला विश्व या मालिकेमध्ये प्रियल गडकर यांच्याशी आपण गप्पा करतोय, तर प्रियल ते वळूया आपल्या मुलाखतीकडे. तर असं कुठला एखादा स्टेज प्रोग्राम किंवा असं एखादं सादरीकरण जे आठवतं का की जे तुम्हाला खूप आवडलेलं होतं?
1: हो, नुकतंच मी आता त्या बँगलोरला खूप मोठा शो केला जो तिकीट शो होता, आणि त्याच्यात मी होती आणि बँगलोर वरन एक अजून नृत्यांगना होती. तर आम्ही दोघींनी मिळून राधा आणि मीरा,
0: अच्छा,
1: तर तिने राधा म्हणजे राधाचं प्रेम कसं आणि मीराची भक्ती कसं आहे एकच

0: गोष्ट, पण वेगळ्या वेगळ्या आणि दोघी एकच आहे असं सादरीकरण आम्ही केलं. त्याच्यानंतर एक गीत रामायण, तर गीत रामायणवर जास्ती जे सादरीकरण जे असतं ते ग्रुप असतं, पण मी त्याच्यावर सोलो परफॉर्मन्सेस खूप जागेवर केले आहे, जे 1.5 तासाचं सोलो पूर्ण गीत रामायण मी प्रस्तुत केलेलं आहे. आत्ताच वर्ल्ड रामायण कॉन्फरन्स झाली होती 2016 वर्ल्ड रामायण कॉन्फरन्स, तिथे मी भरत, फक्त भरतवर म्हणजे गीत रामायण आणि काही रामायणचे, हिंदी रामायणचे असे गाणे घेऊन परफॉर्मन्स केला होता.
1: खरंच खूप छान. म्हणजे काही काही सादरीकरण असं असतं की जे नेहमी लक्षात राहतं, हो ना? आणि मग मला असं वाटतं की यामध्ये वेशभूषा ही सुद्धा खूप महत्वाची राहत असेल.
0: कथक नृत्य म्हणा तर वेशभूषांवर आपण जे पारंपरिक आपली वेशभूषा असते तेच आपण घालतो. थोडस बदल म्हणजे जसं राम दाखवायचा आहे तर एक वरतून ऑरेंज सारखा शैला घेऊन घेतला असं, पण नॉर्मली पारंपरिक वरच मी तुम्हाला म्हटलं ना कॅरेक्टर आम्ही स्टॅब्लिश करतो, पण कॉस्ट्युम पारंपरिकच म्हणजे जे आमचं घागरा चोली असते या अनारकली ते घालूनच आम्ही करतो, पण कॅरेक्टर स्टॅब्लिश करतो.
1: अच्छा,
0: मी तुम्हाला म्हंटल गीत रामायण मी करते हे एकटी, तर वेशभूषा एकच आहे, कॅरेक्टर त्याच्यात डिफरंट आहे.
1: खरंच. आता जसं तुम्ही रामायणाचं पण एक सांगितलं की तुम्ही रामायणाचे पण अनेक भाग केलेले आहेत, तर रामायणातलं सर्वात जास्ती काय आवडलं?
0: सगळ्यात जास्ती मी असं म्हणेल की जो पहिला आपला भाग आहे तोच इतका सुंदर आहे, बाकी सगळे आहेच, पण पहिला जो आहे तो खूप, जसं राम जन्म लाग सखी वर आपण करतो, या लवकुश रामायण गाती स्वयंवर झाले, ते गाणे जे आहे म्हणजे त्याच्यावर नृत्य करायला खूप आवडतं आणि खूप छान वाटतं.
1: खरंच. प्रियल, ते तुमच्या पुरस्कारांबद्दल काय सांगता येईल?
0: मला अनेक पुरस्कार मिळाले आहे. पहिले तर मी दूरदर्शन ग्रेडेड आर्टिस्ट आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप असते, तर ती मला दोन्ही भेटली आहे, ज्युनियर आणि सिनियर स्कॉलरशिप. जी CCRTची स्कॉलरशिप असते मिनिस्ट्री ऑफ कल्चरची, ती मला मिळाली आहे. आपले जे लोक बाहेर जातात त्यांच्यासाठी म्हणजे कल्चरल रिलेशनशिप असतं ICCR, तर श्रीलंकाच्या तिथे मी कोविड मध्ये माझं त्याच्यासाठी सिलेक्शन झालं होतं, ऑनलाईनच झालं, पण तिथे त्याच्यासाठी पण मी परफॉर्म केलं आहे.
1: आता तुमचे पुढे काही स्वप्न असतील ना परत भविष्यात की मला हे करायचंय, तर काय सांगता येईल? म्हणजे
0: मला नृत्याला समोर घेऊन जायचंय, म्हणजे आता आपल्या वेळी पण आणि आताच्या वेळी पण शिक्षण आहेच, अभ्यास आहे, 10th आहे, 12th आहे, असं कलाला हॉबी सारखं का करतो? म्हणजे डान्स म्हणजे हॉबी, गाणं म्हणजे हॉबी, हॉबी नाही, त्याला आपण कसं प्रोफेशनली पण करू शकतो ते गाईड करायचंय. म्हणजे प्रमाण त्याचं कमी आहे की आपण डान्स मध्ये पण काही करिअर करू शकतो.
1: खरंच. आता मी तुम्हाला ते विचारणारच होती की येणाऱ्या पिढीला तुम्ही काय सांगणार याबद्दल, कारण एक करिअर म्हणूनही ते याकडे पाहू शकतात.
0: पाहू शकतात. आणि ह्याच्या मागे पण मी म्हटलं ना, शास्त्रीय नृत्य म्हणजे नृत्य फक्त नाही, त्याच्या मागचा अभ्यास, त्याच्या मागचं की हे आपण का करतो आहे, रिझन, त्याच्या मागचं कारण काय आहे ते पण आपल्याला, आणि एसे लिहायला आपल्याला ABCD पासून सुरुवात करावी लागते. तसंच शास्त्रीय नृत्य कुठलाही असो, कथ्थक असो, भरतनाट्यम असो, जितकेही आपले आर्ट आहे फॉर्म्स, तर त्याची ABCD शिकवतात, तो कसं बनतो तिथपासनं तुम्हाला एज्युकेशन म्हणजे देतात, आणि ते खूप सुंदर जर्नी आहे. त्याला असं करू नका की ऑब्विसली ABCD लिहायला वेळ लागतोच आपल्याला, तर ह्याला पण वेळ लागतो. मी खूप बघते की खूप लोकांचं पेशन्स संपून जातं की तेच सुरू आहे क्लासमध्ये, तेच सुरू आहे, पण तेच कारण आपण एक बिल्डिंग बनवणार आहे,
1: बरोबर,
0: त्याची नीव आहे, ती नीव आपण एकदम पक्की ठेवली की मग ते बिल्डिंग फटाफट फटाफट बनेल, पण ती नीवच चांगली नाही ठेवली. एका वर्षात तुम्ही म्हणाल की मी स्टेज परफॉर्मन्स देईल, तर म्हणजे कथ्थक शक्य नाही.
1: बरोबर.
0: तुम्हाला थोडं हळूहळू तेच करून मग तुम्ही पुढे जाल त्याच्यात. तर माझं जे स्वप्न तुम्ही मला विचारलं, तर मला शास्त्रीय नृत्याचं कॉलेज या युनिव्हर्सिटी बनवायची आहे, ज्याच्यात जितकेही जे कलाकार आहे त्यांना करिअर अपॉर्च्युनिटी तर असेल, पण त्यांना एका जागेवर सगळं मिळेल.
1: बिलकुल.
0: ते लायब्ररी असो, म्हणजे आता आमच्या अभ्यास सांगितला मी, तर गाण्याचे पुस्तक असतात, डान्सचे पुस्तक असतात, ऍक्टिंगचे पुस्तक असतात, म्हणजे ते सगळे एका जागेवर तुम्हाला

0: रेकॉर्डिंग करायची आहे तर रेकॉर्डिंग स्टुडिओ, तुम्हाला परफॉर्मन्स करायचं आहे तर ऑडिटोरियम, तुम्हाला शिकायचं आहे म्हणजे एका जागेवर सगळं तुम्हाला मिळायला पाहिजे आणि तितकीच अपॉर्च्युनिटी फायनान्शियली. आणि अशा पण खूप अपॉर्च्युनिटी कमी आहे, म्हणजे नृत्य म्हटलं या गाणं म्हटलं तर हा तू अरे आपलीच आहे ना एक गाणं म्हणून दे या एक नृत्य करून दाखवून दे, पण त्याची साधना त्याच मागचं किती एफर्ट्स असतात ते तो कोणाला म्हणजे कळत नाही, तर त्याच्यावर मला काम करायचंय. जे लोकांना खरंच करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी काहीतरी मोठं असं बनवायची इच्छा आहे.
1: खरंच खूप छान स्वप्न आहे तुमचं आणि मला असं वाटतं तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण हो,
0: कारण
1: हे सगळ्या कलाकारांसाठी पाहिलेलं स्वप्न आहे. हो की नाही?
0: हो.
1: तर प्रियलताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि कथ्थक नृत्यातील तुमच्या प्रवासाबद्दल आपल्या मैत्रिणींना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. थँक्यू.

मैत्रिणींनो, कलाविश्व अंतर्गत कथक नृत्यांगना प्रियल गडकर यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, नवरात्र म्हणजे भक्ती, सुगंध, संस्कृतीचा सुंदर साज. ऐकूया हे गीत.

मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. आता मी राखी पाटील आपली इथेच रजा घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 1:00 वाजतोय आता. दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

ती मी नव्हेच या सिनेमातलं हे गाणं होतं रमेश अणावकरांचं, संगीत दिलं होतं सुरेश यांनी, शारदा आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गाणं होतं.

शेतात करी सळसळवात, बाजरीच्या शेतात करी सळसळवात, कशी घुमदी आंबेराई, हो कशी घुमदी।

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात.

0: आयुष्याने खूप काही हिरावून घेतलं, पण जगण्याची उम्मीद मात्र प्रबळ होत गेली. ही गोष्ट आहे अनिकेतची. लहानपणीच आई वडिलांना गमावलं, पुढच्या आयुष्यातली आव्हानं तर आणखी वेगळी. पण स्वतःच्या संघर्षातून सावरताना अनिकेत फक्त स्वतःसाठी जगला नाही तर इतरांचाही आधार बनला.
1: जगतोस तू तरीही.
0: अनिकेतच्या या प्रवासाची गोष्ट ऐकायला विसरू नका उमेद जीवनाची मालिकेच्या दुसऱ्या भागात. लेखिका सारिका ढेरंगे, सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक, उहू दातार आणि पल्लवी वैद्य. नक्की ऐका बुधवार दिनांक 21 ऑक्टोबरला सकाळी 9:30 अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही उमेद जीवनाची.

एकटी या सिनेमातलं गदिमा ठुलकरांचं गाणं तो सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लडाखमध्ये 3,350 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण। धर्मांतर केलेल्या मागासवर्गीयांना आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा। सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साठ्यावर केंद्र सरकारचे निर्बंध। आणि 23 वर्षाखालच्या कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ग्रेको रोमन प्रकारात विश्वजीत मोरेची विक्रमी रौप्य पदकाला गवसणी। लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केल्यानंतर पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज लडाखमध्ये 3,350 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रमुख विकास प्रकल्पांचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन आणि लोकार्पण करताना बोलत होते। लडाखमध्ये आतापर्यंत रस्ते, पूल, नळ जोडणी, हेलिपॅड, बोगदे अशा विविध पायाभूत सुविधांचा विकास झाल्याचं ते यावेळी म्हणाले।
1: लद्दाख की प्रगति और विकास में एक और अध्याय जुड़ रहा है। आज लद्दाख में कई अहम डेवलपमेंट प्रोजेक्ट का लोकार्पण हुआ है। इन परियोजनाओं से कई लोगों का सफर आसान होगा, कहीं बिजली की सुविधाएं बेहतर होगी, कहीं पानी की उपलब्धता बढ़ेगी और हमारी प्राचीन विरासत के संरक्षण को भी नई ताकत मिलेगी।
0: या पायाभूत सुविधांबरोबरच लडाखमध्ये आर्थिक समृद्धी यावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं मोदी म्हणाले। या विकास कामांमध्ये लेह इथल्या कुशोक बकुला रिम्पोची विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन, सीमा रस्ते संघटनेनं बांधलेल्या 298 किलोमीटर लांबीच्या निम्मू पदुम दारच्या रस्त्याचं लोकार्पण, 9 मेगावॅट क्षमतेच्या हानू लघु जलविद्युत प्रकल्पाचं आणि 66 केव्ही दुहेरी सर्किट असलेल्या 10 हानू खालत्सी पारेषण वाहिनी याचा समावेश आहे। याशिवाय लेहमधल्या सिंधुघाट इथं भारतातल्या पहिल्या पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यानाचं तसंच हिमसरोवर प्रकल्पाअंतर्गत 40 गावांमध्ये विकसित केलेल्या 40 जलस्रोतांचं उद्घाटनही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं। छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे दिव्यांग झालेल्या आदिवासी नागरिकांना कृत्रिम अवयव आणि इतर मदत सरकार करत आहे आणि त्यांचं जीवनमान सुधारण्याच्या दिशेनं काम करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली। सेवा संकल्प अभियानाअंतर्गत दूरस्थ पद्धतीनं कृत्रिम अवयव वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। भारताने गेल्या दशकभरात संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीत मोठा टप्पा गाठला असून आज जगभरातल्या सुमारे 100 देशांमध्ये स्वदेशी संरक्षण उत्पादनांची निर्यात करत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत एका वृत्तसंस्थेनं आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते। भारतानं 2025-26 मध्ये संरक्षण सामुग्रीच्या निर्यातीत 38,000 कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। दारुगोळ्याच्या विविध प्रकारांच्या निर्मितीत भारतानं 90% जास्त स्वावलंबन साध्य केलं असून लष्कराच्या शस्त्रसामग्रीत 175 प्रकारच्या दारुगोळ्यापैकी 159 स्वदेशी असल्याचं ते म्हणाले। गेल्या दशकभरात देशाच्या संरक्षण क्षेत्रानं केवळ आपल्या क्षमतांचा विस्तार केला नाही तर राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या

0: दृष्टिकोनातही महत्त्वाचा धोरणात्मक बदल घडवून आणल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करून आर्थिक विकासाला चालना देण्याबरोबरच जागतिक सुरक्षा संरचनेत भारताची भूमिका अधिक बळकट करणारी संरक्षण परिसंस्था उभारण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होतोय. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी वक्फ विषयक कायद्यात केलेल्या सुधारणांविषयी.
1: इस्लामिक कायद्याअंतर्गत धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी देणगी म्हणून दिलेल्या मालमत्तेला वक्फ असं म्हणतात. या जमिनीची मालकी अल्लाकडे हस्तांतरित केली जाते. त्यानंतर कोणालाही त्यावर मालकी प्रस्थापित करता येत नाही. त्याचं व्यवस्थापन वक्फ बोर्डाकडे असतं. भारतात सुमारे 9,40,000 एकर एवढ्या जमिनी अशा प्रकारे वक्फ मालमत्ता आहेत. महाराष्ट्रात 2,00,000 एकराहून जास्त क्षेत्रावर 36,701 वक्फ मालमत्ता आहेत. जगातल्या सर्वाधिक वक्फ मालमत्ता भारतात असून देशात सेनादल आणि रेल्वे यांच्यानंतर सर्वात जास्त मालमत्ता वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली आहेत. देशात अनेक ठिकाणी वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनाबाबत त्रुटी, गैरप्रकार किंवा घोटाळे झाल्याच्याही तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर या मालमत्ताच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक 8 ऑगस्ट 2024 रोजी मांडण्यात आलं. 3 एप्रिल 2025 रोजी लोकसभेने आणि 4 एप्रिल 2025 रोजी राज्यसभेने ते संमत केलं. 5 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यावर वक्फ सुधारणा कायदा अस्तित्वात आला. देशोदेशी विशेषतः मुस्लिम बहुल देशांमध्ये वक्फबाबत वापरल्या जाणाऱ्या नियमांचाही आधार घेऊन या सुधारणा करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान देण्यात आलं, मात्र सरसकट स्थगिती द्यायला न्यायालयाने नकार दिला. काही तरतुदी वगळता हा कायदा देशभरात लागू झाला आहे.
0: हिंदू धर्मातून इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींना मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तमिळनाडू सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या पीठानं हा निर्णय दिला. धर्मांतरापूर्वीच्या जातीमध्ये अनुभवलेला सामाजिक मागासलेपणा धर्मांतरानंतरही कायम राहत नाही. तसंच बिगर हिंदू सामाजिक व्यवस्थेत धर्मांतर केल्यामुळे आपोआप कोणत्याही अधिसूचित मागासवर्गीय समुदायाचं सदस्यत्व प्राप्त होत नाही असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म पाळणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा दर्जा गमावते असं न्यायालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि ग्राहकांना साखरेचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सरकारने साठाविषयक नियमांमध्ये सुधारणा केली. आता साखर व्यापाऱ्यांना फक्त 15 दिवसांपर्यंतच साखर साठवून ठेवता येईल. हे नियम आजपासून 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय. सुधारित नियमानुसार कोलकाता आणि त्याच्या विस्तारित महानगर क्षेत्रासाठी तसंच आसाममध्ये साठ्याची मर्यादा 2,000 क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली. नवी दिल्लीत 10 ऑक्टोबर रोजी काँक्रोच जनता पार्टीनं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो आणि रेल्वे सेवांवर बंदी घालून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर बिनशर्त आणि स्पष्ट माफी मागितली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवांवर पूर्ण बंदी घालू नये असे निर्देश न्यायालयानं दिले होते. या आदेशाचं उल्लंघन झाल्याप्रकरणी याचिका दाखल झाली होती. लास वेगस इथं सुरू असलेल्या 23 वर्षाखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा विश्वजित मोरे यानं ग्रेको रोमन प्रकारात विक्रमी रौप्य पदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात केवळ 1 गुणाच्या फरकानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. ग्रेको रोमन प्रकारातलं भारताचं हे पहिलंच रौप्य पदक आहे. यापूर्वी विश्वजितनं या स्पर्धेत 2 वेळा कांस्य पदक पटकावलं.

होतं. देशातल्या डेटा सेंटर्सच्या शाश्वत वाढीसाठी राज्यांना नियोजन करण्यासाठी नीती आयोगाच्या फ्रंटियर टेक हबनं डेटा सेंटर मूल्यांकन आराखडा प्रसिद्ध केला आहे. या उपक्रमाचा उद्देश भारतातल्या डेटा सेंटर परिसंस्थेला बळकट करणं आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणन आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या वाढत्या गरजा पूर्ण करायला मदत करणं हा आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लडाखमध्ये 3,350 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण. धर्मांतर केलेल्या मागासवर्गीयांना आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साठ्यावर केंद्र सरकारचे निर्बंध. आणि 23 वर्षाखालच्या कुस्ती स्पर्धेच्या ग्रेको रोमन प्रकारात विश्वजीत मोरेची विक्रमी रौप्य पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: करोमन प्रकारात विश्वजित मोरेची विक्रमी रौप्य पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: विष्णुपुरी प्रकल्पासह अंतेश्वर रेणापूर सुधा प्रकल्पातला साठा पिण्यासाठी राखीव. शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या 3रा टप्प्यात नांदेड जिल्ह्यातल्या 37,000 शेतकऱ्यांना 373 कोटींचा लाभ. आणि श्री क्षेत्र माहूर इथं नवरात्र उत्सवाला प्रारंभ, लाखो भाविकांची दर्शनासाठी हजेरी.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती.
2: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या विष्णुपुरी प्रकल्प, अंतेश्वर उच्च पातळी बंधारा तसंच रेणापूर सुधा लघु प्रकल्पातला संपूर्ण पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. जलाशयातून अनधिकृतरित्या पाणी उपसा होत असल्याचं निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या मुदखेड आणि मुखेड तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात आला असून आता संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाला आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू करण्यात येणार असून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या लाभ वितरणाच्या 3रा टप्प्यात नांदेड जिल्ह्यातल्या 37,959 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 373 कोटी 38 लाख रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत. या योजनेत आतापर्यंतच्या 3 टप्प्यात जिल्ह्यातल्या 1,02,218 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 861 कोटी 56 लाख रुपये कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगानं नांदेड जिल्ह्यात 114 प्रारूप मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. 12 जानेवारी 2026 रोजीच्या अंतिम मतदार यादीनुसार नांदेड जिल्ह्यात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 34,512 मतदार आहेत. देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या माहूरगडावरील श्री रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. अभिषेक कुमारिका पूजन करून घटस्थापना करण्यात आली. मंदिर संस्थांच्या वतीनं 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. लाखो भाविक दररोज रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूर इथं दाखल होत असून प्रशासनानं चोख नियोजन केलं आहे. विविध भाषांमधली लेखनसंहिता अन्य भाषेमध्ये अधिक सहजपणे भाषांतरित करणाऱ्या हँडहेल्ड स्क्रिप्ट ट्रान्सलेशन डिव्हाइससाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या 6 प्राध्यापकांना पेटंट प्राप्त झालं आहे. भाषा, संगणकशास्त्र, शिक्षणशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्राध्यापकांनी एकत्र येऊन ही कल्पना साकार केली. नांदेडसह शेजारील हिंगोली जिल्ह्यात 3 ऑक्टोबर रोजी सकाळी भूकंपाचे 2 सौम्य धक्के बसले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या अधिकृत माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे 3.03 आणि 4.05 इतकी नोंदवण्यात आली. जिल्ह्यात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी खुद्द जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन थेट वाळू घाटावर पोहोचले. या कारवाईत 13 कोटी 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नांदेड ग्रामीण, लिमगाव, नायगाव, मुदखेड, धर्माबाद, उस्माननगर पोलीस ठाणे हद्दीतील वाळू घाटांवर ही कारवाई करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ज्ञानतीर्थ युवक महोत्सव 16 ते 19 ऑक्टोबर दरम्यान नांदेड इथल्या सायन्स कॉलेजमध्ये होणार आहे. मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीचं भान ठेवून अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक संवेदनशीलतेचं भान जपत हा आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव साजरा करण्याचं आवाहन कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी केलं. शेतकरी कुटुंबातील कर्ता व्यक्ती कारागृहात असल्यानं त्याच्या कुटुंबाची शेती आणि शासकीय योजनांचा लाभ प्रभावित होऊ नये यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेतला आहे. जिल्हा कारागृहात आयोजित विशेष शिबिरात 42 न्यायाधीन बंद्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले तर 26 बंद्यांचे कर्जमाफी योजनेच्या अनुषंगानं EKYC अद्ययावत करण्यात आली. संबंधित बंद्यांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कारागृहाबाहेरील सुविधा केंद्रांवर जाण्याची गरज भासू नये या उद्देशानं कारागृहातच विशेष शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा संकल्प अभियानाचं औचित्य साधत नांदेडमध्ये स्वच्छ नांदेड सुंदर नांदेड या मोहिमेला पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. शहराला स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी महापालिका आता प्रभागनिहाय नियोजन करत असल्याची माहिती महापौर कविता मुळे यांनी दिली. शहरवासियांनी या मोहिमेत स्वयंस्फूर्तीनं सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यात अपुऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या निवारणासाठी सामाजिक बांधिलकी जपत नांदेड जिल्ह्यातले सर्व ग्राम महसूल अधिकारी

0: अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांनी एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेडमध्ये पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:45 झालेली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. अपर्णा बिवलकर यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण ग्लोबल टॉकीज या मालेत काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा आढावा घेणार आहोत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया चिल्ड्रन्स ऑफ हेवन या इराणी चित्रपटाचा अशोक राणे यांनी घेतलेला वेध.
1: इराणी सिनेमा म्हणजे मुलांच्या गोष्टी, मात्र त्या आड असतं एक अवघड सामाजिक वास्तव. महाभारताविषयीचं म्हटलं जातं की त्यातल्या गोष्टी सर्वसामान्यांना सहज कळतात आणि विद्वान मंडळी त्यावर सबंध मानवी जीवन, त्यातले प्रवृत्ती, त्याला वेढून असलेलं जीवन विशेष तत्वज्ञान यावर लिहितात, बोलतात, चर्चा करतात. इराणी सिनेमाबद्दल देखील हेच म्हणता येईल, विशेषतः ज्यात केंद्रस्थानी मुलं आहेत असे चित्रपट. उदाहरणार्थ चिल्ड्रन ऑफ हेवन. घरच्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या बालसुलभ जाणीवांसकट जगणाऱ्या दोन भावंडांची अतिशय उत्कट तितकीच लोभसवाणी गोष्ट. डोळे उलावणं नाही, रडारडर असला प्रकार नाही, अजिबात कसला मेलोड्रामाच नाही. घरच्याच नव्हे तर भोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीलाही लहान मुलं कशी तोंड देतात त्याची ही विलक्षण कथा. जागतिक ख्यातीचे दिग्दर्शक मजिद माजिदी यांचा हा चित्रपट. पहिलं दृश्य, चांभार छोट्या मुलीच्या मळलेल्या जुनाट गुलाबी बुटांना टाके घालतो आहे. 10-12 वर्षांचा अली त्याकडे पाहतो आहे. लहान मुलांचं निरागसपण, कुतूहल त्याच्या चेहऱ्यावर अजिबात नाही. बूट दुरुस्तीला बराच वेळ लागतोय, पुढे कामं आहेत आणि ती उरकायची आहेत, अशी सारी संसारी माणसांची अस्वस्थता त्याच्या चेहऱ्यावर साचलेली. तिथून बूट घेऊन तो निघतो, बेकरीतून तंदूरच्या रोट्या फडक्यात बांधून घेतो, दुसऱ्या दुकानात येतो, हातातल्या रोट्या आणि बूट बाहेर ठेवून बटाटे घ्यायला जातो. थकलेल्या उधारीवरून दुकानदार सुनावतो, त्याच्या चेहऱ्यावर संसारी गृहस्थाचा ओशाळवाणा भाव. इकडे भंगारवाला दुकानदाराच्या परवानगीनं बाहेरचा कचरा उचलतो, त्यात ते बूटे उचलले जातात, तो निघून जातो. अली बाहेर येऊन आपल्या वस्तू घ्यायला जातो तर तिथे बूट नसतात. त्याचा मूळचा चिंताग्रस्त चेहरा अधिकच व्याकुळ होतो. तो घरी येतो, त्याच्या पाठची बहीण जाहिरा आपल्या धाकट्या भावंडाला मांडीवर घेऊन बसलेली असते. अली रोट्या ठेवतो, जाहिरा बुटांबद्दल विचारते, तो तोंड लपवतो. ती बाळाला खाली ठेवून बाहेर बूट पायला जाऊ लागते, तो तिला अडवतो. दुकानात विसरलोय असं सांगत आत्ता आणतो म्हणत पळत सुटतो. बाहेर नळावर कपडे धुणाऱ्या आईची हाक वाऱ्यावरच विरते. तेवढ्यात घरमालक पाण्याच्या अतिवापरावरनं आणि थकलेल्या घरभाड्यावरून आईला सुनावतो. अली परत येतो, बहिणीकडे नडविल्या नजरेने पाहतो. दोघही अभ्यासाला बसतात. मालकानं घरभाड्यावरून सुनावण्याचं आई वडिलांना सांगते. बायकांशी बोलण्यापेक्षा पुरुषांशी बोल म्हणावं असे वडील करवादल्या सुरात बोलतात. ते जाहिराला चहा द्यायला सांगतात, ती चहा देते. घरात साखर नसल्याचं आई सांगते. त्याचवेळी खडीसाखरेचे तुकडे करत बसलेल्या वडिलांना जाहिरा म्हणते, तुमच्या पुढ्यात एवढी साखर आहे? वडील म्हणतात, अगं ती मशिदीची आहे. वडिलांचं लक्ष आता अलीकडे जातं, ते त्याला सुनावतात, घरची कामं करत जा, मी 9 वर्षाचा होतो तेव्हापासून घरच्या जबाबदाऱ्या घेत आलो. अलीचा चेहरा रडवेला. आपणही घरची सारी कामं करत असतो असं मात्र तो सांगत नाही, पण प्रेक्षकांनी ते पाहिलेलं असतं. दोन्ही मुलं अभ्यासाला बसतात. गहाळ झालेल्या बुटांवरून दोघात वहीत लिखित स्वरूपात बोलणं होतं. अलीचेच बूट घालून जाहिराने शाळेत जायचं आणि तिची शाळा सुटली की अर्ध्या वाटेत अलीनं तिला गाठायचं आणि तेच बूट घालून शाळेत जायचं. याकरता अलीला रोजच जीव फुटेस्तर धावावं लागतं. शाळेच्या मुलांसाठी आयोजित केलेल्या शहरातील धावण्याच्या स्पर्धेची नोटीस अली शाळेत

0: च्या नोटीस बोर्डवर पाहतो. त्यात पहिल्या 3 क्रमांकांच्या बक्षिसांचा उल्लेख असतो. अली वरपासून ती पाहतो. 3 क्रमांकाचं बक्षीस असतं बूट. अली तसाच धावत पीटीच्या शिक्षकाकडे जातो आणि नाव नोंदवायला सांगतो. शिक्षक मुदत संपल्याचं सांगतात. अली रडायलाच लागतो. रडतच विनवण्या करायला लागतो. अखेर शिक्षक त्याची धावण्याची क्षमता पाहायचं ठरवून मैदानात त्याला धावायला लावतात. अली धावतो. शिक्षक त्याचा धावण्याचा वेग पाहून अचंबित होतात. त्याचं नाव नोंदवून घेतात. अलीचा रडवेला चेहरा खुलतो. त्याचं मनोमन ठरतं 3 क्रमांकच पटकवायचा आहे, म्हणजे मग बूट मिळतील आणि ते जाहिराला देता येतील. तसं तो तिला सांगतो देखील. तिच्या चेहऱ्यावर मुळताच राग आणि आता प्रश्नार्थक भाव. मात्र प्रत्यक्षात तो पहिला येतो. उशिरा शाळेत येतो म्हणून सदैव त्याला शिक्षा करणारे हेडमास्तरही खुश होतात. सर्वांनाच आनंद होतो. मात्र अली दुःखी होतो. घरी जाहिरा बुटाची वाट पाहत असते. हा रिकाम्या हाताने परततो. जाहिरा फुरंगटते. हा पायातले फाटून जीर्ण झालेले बूट कसेबसे काढतो. सुजलेले पाय कुंडात सोडतो. छोट्या मासोळ्या त्याच्या तळव्यांभोवती जमतात आणि त्याचवेळी बाजारात करत फिरणारे वडील दिसतात. त्यांच्या सायकलच्या कॅरियरवर नवीन मुटांचा जोड दिसतो. सिनेमा संपतो मात्र तो आपल्या मनात कायमच रेंगाळत राहतो. अली आणि जाहिरा सतत डोळ्यासमोर राहतात.
1: श्रोते हो, ग्लोबल टॉकीज या मालेत आत्ताच आपण ऐकला चिल्ड्रन्स ऑफ हेवन या इराणी चित्रपटाचा अशोक राणे यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण काजूवरील ढेकण्या किडीचं व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, काजूवरील ढेकण्या ही अत्यंत महत्त्वाची रसशोषक कीड आहे. काजू उत्पादक भागामध्ये या हंगामात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. किडीमुळे कोवळी पालवी या अवस्थेपासून नुकसान व्हायला सुरुवात होऊन ते मोहर आणि फळधारणेदरम्यान दिसून येतो. या किडीच्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार काजू बी उत्पादनात सुमारे 20-80% घट येते. काजूवरील ढेकण्या किडीच्या देशामध्ये प्रामुख्याने हेलोपेल्टिस अँटोनी, हेलोपेल्टिस ब्रॅडी आणि हेलोपेल्टिस थिओरा या 3 प्रजातीची नोंद आहे. त्यापैकी हिलोपेल्टिस अँटोनी ही काजूवर सर्वाधिक प्रादुर्भाव करणारी प्रजाती असल्याचं दिसून आलंय. पूर्ण वाढ झालेला ढेकूण हा डासाच्या आकाराचा असतो. या किडीची मादी कोवळ्या पालवीच्या देठामध्ये, पानांच्या दांड्यामध्ये आणि मोहराच्या कोवळ्या दांड्यामध्ये सालीच्या आतील पेशीमध्ये अंडी घालते. एक मादी साधारणत 50 अंडी घालते. किडीच्या वाढीसाठी पाऊस आणि आर्द्रता हे हवामान घटक ढेकणाच्या वाढीवर परिणाम करतात. साधारण सप्टेंबर ऑक्टोबरपासून म्हणजेच कोवळी पालवी आल्यानंतर प्रादुर्भावामध्ये हळूहळू वाढ व्हायला सुरुवात होते. याचा प्रादुर्भाव ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात कोवळी पालवी फुटल्यावर सुरू होऊन जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढतो. किडीची पिलं आणि प्रौढ ढेकूण कोवळी पालवी देठ, पानं, कोवळ्या मोहरामधून तसंच कोवळ्या काजू बोंडू आणि बियांमधून रस शोषून घेतात. रस शोषण करताना सोंडेद्वारे लाळेतून विषारी पदार्थ आत सोडतात. त्यामुळे प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी तांबूस तपकिरी ठिपके पडतात. हे ठिपके कालांतराने वाढत जाऊन प्रादुर्भावग्रस्त भाग काळा पडतो. जास्त प्रादुर्भावामध्ये पालवी मोहोर पूर्ण वाळून जातो. किडीचा प्रादुर्भाव कोवळ्या फळावर देखील होतो. फळावर काळ्या रंगाचे गोलाकार खड्डे पडतात. कोवळी फळं गळून पडतात. झाडं पूर्ण बहरलेली असताना जानेवारीमध्ये प्रादुर्भाव सर्वाधिक असतो. या किडीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी किडीचं नियमित सर्वेक्षण आणि त्यांच्या संख्येचं निरीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशातील काजूबागांमध्ये आढळणाऱ्या रानमोडी या अतिशय सामान्य तणावर ढेकण्या वाढतो. त्यामुळे किडीचा प्रसार टाळण्यासाठी वेळेवर तण व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. बागेमध्ये मित्र कीटकांचं संवर्धन करावं. सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करत असलेल्या बागेमध्ये थंडीच्या महिन्यात लेकॅनिसिलियम लेकॅनी 5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे मिसळून फवारणी करावी. पहिली फवारणी कोवळ्या पालवीवर तांबूस रंगाची पालवी पूर्ण उघडण्यापूर्वी करावी. त्यासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% प्रवाही 6 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी मोहरावर कळी अवस्थेत प्रोफेनोफॉस 50% प्र

प्रवाही 10 मिलीची करावी, तर तिसरी फवारणी फळधारणा म्हणजेच तांबूस रंगाची फळं असताना करावी. लॅम्बडा साय हॅलोथ्रीन 5% प्रवाही 6 मिली याचीही फवारणी करू शकतो. फवारणीदरम्यान ढगाळ हवामान आणि पावसाळी असेल तर कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी कार्बन डायझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे कीटकनाशकात मिसळून फवारणी करावी. मंडळी, अशा प्रकारे काजूवरील ढेकण्या या किडीचं व्यवस्थापन वेळीच करणं आवश्यक आहे. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात आज आपण काजूवरील ढेकण्या किडीचं व्यवस्थापन याविषयी माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ज्येष्ठ नागरिकांमधील निद्रानाश याविषयी डॉक्टर रुचा साने यांनी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये एका विषयावर बोलणार आहोत, ज्येष्ठ नागरिकांमधील निद्रानाश कारणे आणि प्रतिबंध. आज आपण या सामान्य पण दुर्लक्षित विषयाबद्दल बोलणार आहोत, निद्रानाश म्हणजेच इन्सोम्निया. रात्री झोप येत नाही, झोप लागते पण वारंवार जाग येते, पहाटे लवकर जाग येते आणि पुन्हा झोप लागत नाही, अशा अनेक तक्रारी ज्येष्ठ व्यक्ती सांगतात. वय वाढल्यावर झोपेच्या पद्धतीत काही नैसर्गिक बदल होतात, पण सततची झोपेची समस्या ही केवळ वयाचा भाग म्हणून दुर्लक्षित करू नये. निद्रानाशाची प्रमुख कारणे कोणती? पहिले कारण म्हणजे शारीरिक आजार. सांधेदुखी, पाठदुखी, श्वसनाचे आजार, वारंवार लघवीला लागणे, हृदयविकार, मधुमेह किंवा इतर दीर्घकालीन आजारांमुळे रात्रीची झोप बिघडू शकते. दुसरे म्हणजे मानसिक ताण आणि एकटेपणा. निवृत्तीनंतर दिनचर्येत बदल, जोडीदाराचा मृत्यू, मुलांपासून दूर राहणे, आर्थिक किंवा कौटुंबिक चिंता यामुळे मन सतत विचार करत राहते आणि झोप येणे कठीण होते. तिसरे म्हणजे औषध. काही औषधांमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे झोप येत नाही म्हणून स्वतःहून झोपेच्या गोळ्या सुरू करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तसेच दिवसा जास्त वेळ झोपणे, कमी शारीरिक हालचाल, संध्याकाळनंतर चहा कॉफी घेणे, रात्री मोबाईल किंवा टीव्ही जास्त वापरणे आणि रोजची झोपण्याची वेळ सतत बदलत राहणे यामुळेही निद्रानाश वाढू शकतो. मग चांगली झोप मिळण्यासाठी काय करावे? सर्वात महत्वाचे म्हणजे नियमित दिनचर्या. रोज शक्यतो एकाच वेळी झोपणे आणि एकाच वेळी उठणे. दिवसभर शक्य असेल तर चालणे, हलका व्यायाम किंवा योगासने करावेत, पण झोपण्याच्या अगदी आधी जोरदार व्यायाम टाळावा. सकाळी काही वेळ नैसर्गिक सूर्यप्रकाशात राहणे, शरीराची झोप जागरणाची नैसर्गिक घड्याळ व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. दुपारची झोप घ्यायची असल्यास ती लहान आणि शक्यतो दुपारच्या सुरुवातीला असावी. दिवसा अनेक तास झोपल्यास रात्री झोप येणे कठीण होऊ शकते. संध्याकाळनंतर चहा कॉफी आणि कॅफिनयुक्त पदार्थ कमी करावेत. रात्रीचे जेवण हलके आणि झोपण्याच्या काही तास आधी घ्यावे. झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही किंवा इतर स्क्रीनचा वापर कमी करून शांत वातावरण तयार करावे. वाचन, शांत संगीत किंवा प्रार्थना यासारख्या आरामदायी सवयी उपयोगी ठरू शकतात. आणि एक महत्वाची गोष्ट, झोप येत नाही म्हणून घड्याळाकडे सतत पाहू नका. बऱ्याच वेळा झोप येत नसेल तर शांतपणे उठून मंद प्रकाशात एखादी शांत कृती करा आणि झोप येऊ लागल्यावर पुन्हा अंथरुणावर जा. झोपेच्या गोळ्यांबाबत विशेष काळजी. ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःहून झोपेच्या गोळ्या घेणे टाळावे. काही औषधांमुळे गरगरणे, स्मरणशक्तीवरचा परिणाम आणि पडण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे निद्रानाशाचे मूळ कारण शोधणे आणि त्यावर उपचार करणे अधिक महत्वाचे आहे. जर झोपेची समस्या वारंवार

0: होत असेल, दिवसभर खूप झोप येत असेल, मोठ्याने घोरणे किंवा झोपेत श्वास थांबण्यासारखी लक्षणे असतील किंवा चिंता जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शेवटी एवढेच सांगू इच्छिते, चांगली झोप ही ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा महत्वाचा भाग आहे. झोप ही चैनीची गोष्ट नसून शरीर आणि मेंदूला आवश्यक असलेली विश्रांती आहे. म्हणून आजपासून नियमित दिनचर्या, दिवसभर योग्य शारीरिक हालचाल, सकाळचा सूर्यप्रकाश, कॅफिनचे नियंत्रण आणि शांत झोपेचे वातावरण, या छोट्या गोष्टी आपल्या ज्येष्ठांच्या झोपेत मोठा फरक घडवू शकतात. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांमधील निद्रानाश याविषयी डॉक्टर रुचा सानी यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, आता वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामधून आपण सर्व रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंदिनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारण आणि उपाययोजना याविषयीचा भाग तिसरा ऐकणार आहोत. ऐकूयात भाग तिसरा.
2: श्रोते हो नमस्कार. आज आपण परिसर या कार्यक्रमात जल प्रदूषण याविषयी माहिती घेऊयात. पाण्याच्या भौतिक, रासायनिक किंवा जैविक गुणधर्मांमध्ये असा अवांछित बदल होणे की ज्यामुळे पाणी पिण्यास किंवा शेतीस, औद्योगिक वापरास किंवा जलचरांच्या अस्तित्वात अयोग्य ठरू शकते, याला आपण साधारणपणे जलप्रदूषण असं म्हणतो. त्यामध्ये मानवनिर्मित कारणं कोणती आहेत, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रक्रिया न केलेलं घरगुती सांडपाणी नद्या आणि तलावात डायरेक्ट सोडणं, रासायनिक उद्योग, कागद उद्योग, वस्त्रोद्योग आणि औषध निर्मितीतील सांडपाणी सरळ तलावात आणि नद्यामध्ये सोडणं, शेतीतून वाहून जाणारी जे खते आणि कीटकनाशके आहेत जे नॉन बायोडिग्रेडेबल आहेत ती सरळ नद्यांमध्ये आणि पाण्याच्या स्त्रोतांमध्ये जाणं, जहाजांमधून होणारं प्रदूषण ज्यामध्ये तेल गळती आणि मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा सागरी कचरा, प्लास्टिक, सूक्ष्म प्लास्टिक आणि इतर घन कचरा पाण्याच्या स्त्रोतांमध्ये टाकणं, खाणकामातून पाण्यात येणारे धातू आणि आम्लीय पाणी, भूजलामध्ये दूषित पदार्थ झिरपणं आणि अलीकडे ई वेस्टमुळे अतिशय हेवी मेटल पाण्याच्या स्त्रोतामध्ये जाणे. आता हे कसं काय वाढतं प्रदूषण, तर शेतातील नायट्रेट आणि फॉस्फेट पाण्यात जास्त प्रमाणात मिसळल्यास शैवालांची अतिवाढ होते. या प्रक्रियेला वैज्ञानिकदृष्ट्या युट्रॉफिकेशन किंवा सुपोषण असं म्हणतात. त्यामध्ये शैवाल आणि इतर सेंद्रिय पदार्थाचं विघटन करताना सूक्ष्मजीव पाण्यातील विरघडलेला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात वापरतात, याला आपण बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड असं म्हणतो. आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्या पाण्यामधल्या माशांचं, अनेक जलचरांचा मृत्यू होतो आणि एकूणच तिथल्या प्रजातीला धोका निर्माण होतो. सांडपाण्यातील रोगकारक सूक्ष्मजीवांमुळे अतिसार, कॉलरा आणि इतर असे जलजन्य आजारांचा धोका निर्माण होतो. काही प्रदूषक औद्योगिक प्रक्रियेतनं बाहेर येतात, ते अन्नसाखेत प्रवेश करतात आणि सजीवांच्या शरीरामध्ये साठू शकतात, याला आम्ही बायो मॅग्निफिकेशन असं म्हणतो. म्हणजे नॉन बायोडिग्रेडेबल केमिकल पेस्टिसाइड अन्नसाखेच्या माध्यमातून प्रोड्युसर्सकडनं म्हणजे वनस्पतींकडनं वरच्या श्रेणीतल्या प्राण्याच्या शरीरामध्ये म्हणजे मानवाच्या, गिधाडांच्या आणि लॉयन किंवा वाघांच्या शरीरात जातात आणि ते बाहेर पडत नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. आता यावर वैज्ञानिक उपाय काय? सगळ्यात महत्वाचा उपाय सांडपाणी प्रक्रिया केंद्र. प्राथमिक टप्प्यात घन पदार्थ वेगळे करून त्यावर जैविक प्रक्रियेत सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात, आवश्यकतेनुसार गाळणी, निर्जंतुकीकरण आणि पोषक द्रव्ये काढून अतिरिक्त टप्पे वापरून मगच सांडपाणी आपण पाण्यामध्ये सोडतो. औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया करणं देखील गरजेचं आहे, ज्यामध्ये रासायनिक अवक्षेपण, गाळणी, शोषण, झिल्ली तंत्रज्ञान आणि विशिष्ट प्रदूषकांसाठी इतर प्रक्रिया वापरून सांडपाणी शुद्ध केलं जातं. कृत्रिम पाणथळ प्रदेश निर्माण करणं, यामध्ये योग्य प्रकारे तयार केलेल्या उथळ जलक्षेत्रात वनस्पती, माती किंवा मध्यम आणि सूक्ष्मजीव यांच्या सहाय्याने काही प्रदूषक कमी केले जातात. ही पद्धत योग्य जागा, हवामान आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार वापरता येते. निर्जंतुकीकरण आणि पुनर्वापर करणे, ज्यामध्ये क्लोरीन, अतिनील किरण किंवा इतर मान्य पद्धतींनी रोगकारक सूक्ष्मजीव निष्क्रिय करता येतात. प्रक्रिया केलेलं पाणी औद्योगिक वापर, बांधकाम आणि इतर योग्य कामांसाठी पुन्हा वापरता येते. आता जल प्रदूषण रोखण्यासाठी आपण साधारणपणे पूरक उपाय कोणते योजू शकतो, त्यामध्ये नद्या आणि तलावात सांडपाणी सोडण्यापूर्वी आवश्यक दर्जाची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. जलस्रोतांच्या परिसरात संरक्षणात्मक हरितपट्टे राखणे, शेतीत खतांच्या माती परीक्षणावर आधारित वापर करणे, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्भरण करणं, पिण्याच्या पाण्याची नियमित सूक्ष्मजीवशास्त्रीय आणि रासायनिक तपासणी करणं, हे सगळे उपाय त्याच्यावर आहेत. लक्षात ठेवा, दिसायला स्वच्छ असलेलं पाणी नेहमीच पिण्यास सुरक्षित असेल असे नाही. पाण्याची सुरक्षितता प्रयोगशाळेतील तपासण्याने निश्चित

माथुआ नमस्कार। आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 2:30 आहेत। आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। आज शशिकांत ओक यांचं गायन आपल्याला ऐकवत आहोत। त्याने गायलेला राग धनश्री, विलंबित आणि द्रुतख्यालाची बंदिश 3 तालात निबद्ध आहे। त्यांना तबल्याची साथ शंतनू किंजवडेकर यांनी आणि हार्मोनियमची साथ विनोद पडये यांनी केलेली आहे। ऐकूया शशिकांत ओक यांनी गायलेला राग धनश्री।

शशिकांत ओक यांनी गायलेला राग धनश्री आत्ता पण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ शंतनू किंजवडेकर यांनी आणि हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या दरम्यान वाद्यसंगीत.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या दिवाळीतली एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द. प्रत्यक्ष कर महसुलात 13.21% वाढ. एसआयआर विरोधात मोर्चा काढल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस.

0: पोलीस. धर्मांतर केलेल्या मागासवर्गीयांना आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. आणि 23 वर्षांखालच्या कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ग्रेको रोमन प्रकारात विश्वजीत मोरेची विक्रमी रौप्य पदकाला गवसणी. राज्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या दिवाळीत एसटीची हंगामी भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं. सणासुदीच्या हंगामात दरवर्षीप्रमाणे यंदा 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान प्रवासी भाड्यात सरसकट 15% वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनानं सादर केला होता. मात्र आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर अतिरिक्त भार टाकणं योग्य नसल्याची भूमिका घेत परिवहन मंत्र्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी प्रवाशांवर थेट भार टाकण्याऐवजी पर्यायी उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि साखरेचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी सरकारने साठाविषयक नियमांमध्ये सुधारणा केली आहे. आता साखर व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांपर्यंतच साखर साठवून ठेवता येईल. हे नियम आजपासून येत्या 23 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. सुधारित नियमांनुसार कोलकाता आणि त्याच्या विस्तारित महानगर क्षेत्रासाठी तसंच आसाममध्ये साठ्याची मर्यादा 2000 क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष कर महसुलात 13.21% वाढ होऊन करसंग्रह 13,38,000 कोटी रुपये झाला आहे. 1 एप्रिल ते 14 ऑक्टोबर या कालावधीत कंपन्यांनी प्रत्यक्ष करापोटी 5,99,000 कोटी रुपयांचा भरणा केला. तो 20.58% जास्त आहे. व्यक्तिगत करदाते आणि हिंदू संयुक्त कुटुंबाद्वारे कर भरणाही 5.83% वाढून 6,92,000 कोटी रुपये झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी वक्फ विषयक कायद्यात केलेल्या सुधारणांविषयी.
1: इस्लामिक कायद्याअंतर्गत धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी देणगी म्हणून दिलेल्या मालमत्तेला वक्फ असं म्हणतात. या जमिनीची मालकी अल्लाकडे हस्तांतरित केली जाते. त्यानंतर कोणालाही त्यावर मालकी प्रस्थापित करता येत नाही. त्याचं व्यवस्थापन वक्फ बोर्डाकडे असतं. भारतात सुमारे 9,40,000 एकर एवढ्या जमिनी अशा प्रकारे वक्फ मालमत्ता आहेत. महाराष्ट्रात 2,00,000 एकराहून जास्त क्षेत्रावर 36,701 वक्फ मालमत्ता आहेत. जगातल्या सर्वाधिक वक्फ मालमत्ता भारतात असून देशात सेनादलं आणि रेल्वे यांच्यानंतर सर्वात जास्त मालमत्ता वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली आहेत. देशात अनेक ठिकाणी वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनाबाबत त्रुटी गैरप्रकार किंवा घोटाळे झाल्याच्याही तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर या मालमत्ताच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक 8 ऑगस्ट 2024 रोजी मांडण्यात आलं. 3 एप्रिल 2025 रोजी लोकसभेने आणि 4 एप्रिल 2025 रोजी राज्यसभेने ते संमत केलं. 5 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यावर वक्फ सुधारणा कायदा अस्तित्वात आला. देशोदेशी विशेषतः मुस्लिम बहुल देशांमध्ये वक्फबाबत वापरल्या जाणाऱ्या नियमांचाही आधार घेऊन या सुधारणा करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान देण्यात आलं. मात्र सरसकट स्थगिती द्यायला न्यायालयाने नकार दिला. काही तरतुदी वगळता हा कायदा देशभरात लागू झाला आहे.
0: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेच्या विरोधात विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या मोर्चाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इतरांना नोटिसा बजावल्या. सर्वोच्च न्यायालयाला धाक दाखवून कुणीही कोणतीही गोष्ट करवून घेऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. एसआयआर प्रक्रियेतल्या अनियमितता आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं यादीतून वगळल्यासंदर्भात राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी दाखल केलेल्या वेगळ्या याचिकेवर न्यायालयानं निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्याकडून उत्तरं मागवली आहेत. याच मुद्द्यावरच्या इतर याचिकांनाही याचिका जोडून घेऊ असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल देबागची यांच्या पीठानं सांगितलं. निवडणूक आयोगासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतरांनाही नोटिसा बजावल्या. जंतर मंतरचं नाव अधिकृत

आंदोलन स्थळांच्या यादीतून काढून टाकायच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही न्यायालयानं स्वीकारली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिंदू धर्मातून इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींना मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तामिळनाडू सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या पीठानं हा निर्णय दिला. धर्मांतरापूर्वीच्या जातीमध्ये अनुभवलेला सामाजिक मागासलेपणा धर्मांतरानंतरही कायम राहत नाही, तसंच बिगर हिंदू सामाजिक व्यवस्थेत धर्मांतर केल्यामुळे आपोआप कोणत्याही अधिसूचित मागासवर्गीय समुदायाचं सदस्यत्व प्राप्त होत नाही असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म पाळणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा दर्जा गमावते असं न्यायालयानं सांगितलं. परदेशी नागरिक विषयक कायद्यातल्या तरतुदींचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता इम्रान खान याला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. इम्रान खान हा अमेरिकेचा नागरिक आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी मुंबईत 10 ऑक्टोबरला आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनात इम्रान खानने भाग घेतल्याबद्दल पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतलं होतं. लास वेगास इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा विश्वजीत मोरे यानं ग्रेको रोमन प्रकारात विक्रमी रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात केवळ एका गुणाच्या फरकानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. ग्रेको रोमन प्रकारातलं भारताचं हे पहिलंच रौप्य पदक आहे. यापूर्वी विश्वजीतनं या स्पर्धेत 2 वेळा कांस्य पदक पटकावलं होतं. इन्स्पायर मानकतर्फे आयोजित राष्ट्रीय आंतरशालेय विज्ञान आणि तंत्रज्ञान स्पर्धेत महाराष्ट्रातल्या 7 विद्यार्थ्यांना सुपर 60 मध्ये स्थान मिळालं आहे. अहिल्यानगरची श्रद्धा लोंडे हिनं सादर केलेल्या दृष्टीहीनांकरता AI आधारित शिक्षक सहाय्यक या प्रकल्पाला सुवर्णपदक मिळालं आहे. विज्ञानविषयक संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे इन्स्पायर मानक हा उपक्रम राबवण्यात येतो. पूर्व विदर्भाची जीवनवाहिनी ठरणारं गोसेखुर्द धरण 100% भरलं आहे. मध्य प्रदेशातल्या पावसामुळे वैनगंगा नदीचा प्रवाह सुरू राहिल्यानं धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांमध्ये पिण्याचं पाणी, शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. धान्य खरेदी, साठवणी आणि विक्री प्रक्रियेत त्रुटी आढळल्यामुळे भंडारा जिल्ह्यातल्या 186 शासकीय धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आज होणाऱ्या सुनावणीत केंद्र चालक आपली बाजू मांडतील. समाधानकारक खुलासा देण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र चालकांविरोधात कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात देशात प्रवासी वाहनांची घाऊक विक्री वार्षिक आधारावर 21.8% वाढून 4,54,574 युनिट्सवर पोहोचल्याचं सियाम या उद्योग संघटनेनं जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती 3,73,347 युनिट्स इतकी होती. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात दुचाकी वाहनांची घाऊक विक्री 13.5% वाढून 24,63,000 युनिट्सवर पोहोचली असून गेल्या वर्षी याच काळात ती 21,70,000 युनिट्स इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या दिवाळीतली एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द. प्रत्यक्ष कर महसुलात 13.21% वाढ. SIR विरोधात मोर्चा काढल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. धर्मांतर केलेल्या मागासवर्गीयांना आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. आणि 23 वर्षांखालच्या कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ग्रेको रोमन प्रकारात विश्वजीत मोरेची विक्रमी रौप्य पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. नमस्कार. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

0: श्रोते हो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. आमच्या आजच्या या दुसऱ्या प्रसारण सभेत मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. यानंतर ठीक 5 वाजता मराठीतून ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.
1: सर भरतीच्या

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या दिवाळीत एसटीची हंगामी भाडेवाढ केली जाणार नाही, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान प्रवासी भाड्यात सरसकट 15% वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनानं सादर केला होता, मात्र परिवहन मंत्र्यांनी तो फेटाळला. सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी रोखून पुरवठा सुरळीत राखण्यासाठी सरकारनं साठाविषयक नियमांमध्ये सुधारणा केली आहे. आता साखर व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांपर्यंतच साखर साठवून ठेवता येईल. हे नियम आजपासून येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. लास वेगस इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा विश्वजीत मोरे याने ग्रीको रोमन प्रकारात विक्रमी रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात केवळ 1 गुणाच्या फरकानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. यापूर्वी विश्वजीतनं या स्पर्धेत 2 वेळा कांस्य पदक पटकावलं होतं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज 1,533 अंकांची उचळी घेतली आणि तो 74,316 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 375 अंकांची वाढ नोंदवत 22,997 अंकांवर बंद झाला. नैऋत्य मोसमी पावसानं देशभरातून माघार घेतल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज जाहीर केलं. यंदाच्या मोसमात देशभरात 769.4 मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा 12.6% कमी आहे. आजच ईशान्य मोसमी पावसाचं भारतीय उपखंडात आगमन झाल्याचंही विभागानं सांगितलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. आजच्या या कार्यक्रमात आनंद घेऊया.

मराठी चित्रपट संगीताचा. जगदीश खेबुडकर यांची गीतरचना ऐकूया, संसार या चित्रपटातली.

0: जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं हे गीत गायलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी. संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

लता मंगेशकर यांनी गायलेली शांता शेळके यांची ही गीतरचना होती. संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी महानंदा या चित्रपटासाठी. गीतसंध्या कार्यक्रमात आता ऐकवतोय दीड शहाणे या चित्रपटातलं राम लक्ष्मण यांचं संगीत असलेलं हे गीत. ही रचना आहे अनंत जाधव यांची.

प्रेम रंग हा सर्व उषेचा नभातच विरतो नाच नाचता

0: नक्षत्र श्रेष्ठ हा जगी अन्न मिले कोटी गुग नक्षत्र श्रेष्ठ हा जगी अन्न मिले कोटी ऐक कामिनी सखे सजनी।
1: दीड शहाणे या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि सुरेश माडकर यांनी। श्रोतेहो आता ऐकूया किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांना शांताराम नांदगावकर यांचं हे गीत माझा पती करोडपती या चित्रपटातलं।

माझा पती करोडपती या चित्रपटातलं हे होतं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं अरुण पौडवाल यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया श्री रामायण या चित्रपटातली ही मधुकर अरकडे यांची गीतरचना.

नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी समृद्धी शनमारे तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. भारताचे माजी राष्ट्रपती, महान वैज्ञानिक, प्रेरणादायी विचारवंत आणि देशातील लाखो तरुणांचे प्रेरणास्थान असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस आहे. अबुल पाकिर जैनुल आब्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम इथं झाला. साध्या कुटुंबातून आलेल्या कलाम यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि ज्ञानाच्या बळावर भारताच्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास केला. लहानपणापासूनच त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची विशेष आवड होती. त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी भारताच्या अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले. डॉक्टर कलाम यांनी इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत काम करताना भारताच्या उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावली. तसंच DRDO मध्येही त्यांनी काम केलं. भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमातील त्यांच्या योगदानामुळेच त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळख मिळाली. 25 जुलै 2002 रोजी डॉक्टर कलाम यांनी भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला. राष्ट्रपती भवनाचे दरवाजे विद्यार्थी आणि तरुणांसाठी खुले ठेवणारे राष्ट्रपती म्हणून त्यांची विशेष ओळख निर्माण झाली. त्यामुळे त्यांना पीपल्स प्रेसिडेंट म्हणजेच जनतेचे राष्ट्रपती असंही म्हटल्या गेलंय. डॉक्टर कलाम यांचा तरुणांवर विशेष विश्वास होता. मोठी स्वप्न पहा, ज्ञान मिळवा आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा, हा त्यांचा संदेश होता. विंग्स ऑफ फायर, इग्नायटेड माइंड्स आणि इंडिया 2020 यासारख्या त्यांच्या पुस्तकांनी देशातील अनेक तरुणांना प्रेरणा दिली. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी विश्रांती घेतली नाही. ते विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत राहिले आणि देशाच्या भविष्यासाठी तरुणांची भूमिका अधोरेखित करत राहिले. 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये विद्यार्थ्यांना व्याख्यान देत असताना डॉक्टर कलाम यांचे निधन झाले. शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे वैज्ञानिक आणि शिक्षक अशीच त्यांची ओळख राहिली. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण, मेहनत, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर मोठी स्वप्न साकार करता येतात असा संदेश आपल्याला डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जीवनातून मिळतो. मित्रांनो, आपण ऐकत आहात नागपूर केंद्राची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम समृद्धी सोबत. आता ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रिणी संपदा शेनमारी हिच्या सोबत.

सांज वेळ या मालेत मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, 15 ऑक्टोबर आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. त्यांचं नाव उच्चारताच मनात त्यांच्याप्रती आदराची गर्वाची भावना उत्पन्न होते आणि त्यांचं जीवन कार्य आणि प्रेरक प्रवास डोळ्यांपुढे उभा राहतो. या थोर शास्त्रज्ञाचं अंतराळ क्षेत्रातलं योगदान आणि देशाप्रती केलेलं कार्य आणि त्याच देशाच्या जडणघडणीतलं अतुलनीय महत्व याची पुरेपूर माहिती आपण सर्वांनाच आहे. त्यामुळे आज या मालिकेत त्यांच्या या जीवन प्रवासाविषयी मी बोलणार नाहीये. आता नक्कीच प्रश्न पडला असणार की APJ अब्दुल कलाम यांचा उल्लेख केलाय आणि त्यांच्याविषयी नाही बोलणार असं का? कारण मित्रांनो, आज मी सांगणार आहे त्या सॅटेलाइट विषयी जो निर्माण केला आपल्या भारतीय विद्यार्थ्यांनी आणि त्यांचं प्रेरणास्रोत होते ते म्हणजे APJ अब्दुल कलाम. म्हणजे आज आपण APJ अब्दुल कलाम यांच्या जीवन प्रवासाविषयी नाही तर त्याच जीवन प्रवासानं प्रेरित झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी घडवलेल्या कलाम सॅट V2 या उपग्रहाच्या निर्मितीच्या सत्य जीवनातल्या प्रेरक अशा घडामोडीविषयी जाणून घेणार आहोत. मग चला तर, कलाम सॅट V2 हा भारतातील विद्यार्थ्यांनी बनवलेला जगातील सर्वात हलका उपग्रह आहे आणि हा उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं 24 जानेवारी 2019 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV C-44 रॉकेटच्या मदतीनं अंतराळातही पाठवला. कलाम सॅट V2 हा उपग्रह भारतातीलच एका खास प्रकल्पाचा भाग होता ज्यामध्ये मुख्यत्वे विद्यार्थी आणि तरुण शास्त्रज्ञ सहभागी होते. म्हणजे विद्यार्थ्यांना आणि तरुण नवतंत्रज्ञांना अंतराळ तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देत त्यांना उपग्रह निर्मितीचा भाग बनवत त्यांच्या ज्ञानाला कौशल्याला चालना दिली गेली. APJ अब्दुल कलाम यांना प्रेरणास्थानी मानत बनवलेल्या या उपग्रहाचा प्रकल्प स्पेस किड्स इंडिया या संस्थेनं चेन्नईमध्ये राबवला ज्यामध्ये मुख्यत्वे विद्यार्थ्यांनी आणि युवा शक्तीनं योगदान दिलंय. कलाम सॅट V2 च्या डिझायनिंग, सर्किट डेव्हलपमेंट, प्रोग्रामिंग आणि चाचणीसाठी अनेक विद्यार्थी आणि तरुण संशोधकांनी मेहनत घेतली. विद्यार्थी एकत्र येऊन सर्व हार्डवेअर, सॉफ्टवेअर, सर्किट डिझाईन, रेडिओ कम्युनिकेशन आणि चाचणीसाठी काम करत होते आणि टप्प्याटप्प्यांनी काम करत उपग्रह त्यांनी आकारास आणला. सर्वात आधी त्यांनी संशोधन आणि संकल्पनेवर काम केलं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अंतराळातील उपग्रहांचे प्रकार, त्यांचे कार्य, वय आणि आकार याबाबत माहिती गोळा केली. त्यानंतर त्यांनी लहान हलक्या वजनाचा नॅनो उपग्रह बनवण्याचा निर्णय घेतला. मग त्याच्या डिझायनिंग वर काम सुरू झालं आणि उपग्रहाचा आकार 10x10x10 cm ठरवला गेला आणि त्याचं वजन सुमारे 1.26 किलो इतकं कमी ठेवण्याचा प्रयत्न केला. यात सौर पॅनल, बॅटरी, रेडिओ ट्रान्समीटर आणि आवश्यक सर्किट बोर्डही बसवले गेले आणि हे हार्डवेअर म्हणजे रेडिओ संचारासाठी आवश्यक उपकरणं, बॅटरीज, सर्किट्स विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केल्यात आणि त्यासाठीही वापरण्यास टिकाऊ पण हलक्या वजनाचं साहित्य वापरलं गेलं. मग सॉफ्टवेअर आणि प्रोग्रामिंग वर काम केल्या गेलं. उपग्रहातील उपकरणांचे नियंत्रण आणि डेटा संकलनासाठी सॉफ्टवेअर विकसित केलं गेलं. रेडिओ सिग्नलचा वापर करून पृथ्वीवर डेटा पाठवण्याचा प्रोग्राम लिहिला गेला आणि अशा प्रकारे उपग्रह यशस्वीपणे निर्माण केल्यानंतरचा टप्पा म्हणजे चाचणी. त्यासाठी वातावरण बदल, कंपन आणि अंतराळातील परिस्थितीशी सामना करण्याच्या अशा विविध पर्यावरणीय चाचण्या घेण्यात आल्या आणि या विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमातून निर्मिलेल्या या उपग्रहानं सर्व चाचण्या यशस्वीपणे पार केल्यात आणि विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हणजे इस्रोनंही पाठिंबा दिला, मदत केली. कारण ते फक्त विद्यार्थी नव्हेत तर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेनं घडणारे भारताचे नवे शास्त्रज्ञ आहेत. म्हणूनच त्यांनी निर्मिलेल्या कलाम सॅट V2 या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी आवश्यक सुविधाही इस्रोनं या भावी शास्त्रज्ञांना दिल्यात आणि इस्रोनं PSLV C-44 रॉकेटच्या 4th टप्प्यावर कलाम सॅट V2 उपग्रह हा बसवला आणि 24 जानेवारी 2019 रोजी हा उपग्रह श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपितही केला गेला. आणि मित्रांनो, एक आनंददायी बाब म्हणजे या उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत नेण्यासाठी कोणतेही शुल्क इस्रोनं विद्यार्थ्यांकडून घेतले नाही आणि या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळं विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची मोठी प्रेरणा मिळाली.
मित्रांनो, भारतीय विद्यार्थ्यांनी APJ अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून बनवलेला कलाम सॅट V2 उपग्रह हा 2 महिन्यांसाठी अंतराळात कार्यरत राहिला, पण त्याचा मोठा ठसा हा विज्ञान क्षेत्रात आणि भावी शास्त्रज्ञांच्या रूपातल्या त्या विद्यार्थ्यांवरही उमटला. मित्रांनो, आज जर कलामांनी प्रत्यक्ष या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना बघितलं असतं तर गर्वानं त्यांचा ऊर किती भरून आला असता, हो ना? त्यांच्या आदर्शांना डोळ्यांपुढे ठेवत नवीन पिढी अंतराळ क्षेत्रात उत्तुंग झेप घेत जणू दाखवून देत आहे की होय, आम्हीही आता विज्ञानाचे अग्निपंख लावून कलामांनी दाखवलेल्या वाटेनं जात नक्कीच अंतराळ काबीज करणार आणि भारताचं नाव आता अंतराळ पटलावरही कोरणार.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकलीत आपली मैत्रीण संपदा शनमारे हिच्या सोबत. आता ऐकूया अनुभवाचे बोल ही मालिका आपला मित्र समर बोबडे याच्या सोबत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या सर्व युवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या अनुभवाचे बोल या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, एखादी कल्पना डोक्यात येते, आपण तिचं डिझाईन करतो, पण तीच कल्पना जेव्हा प्रत्यक्षात उभी राहते आणि लोक तिचं कौतुक करतात, तेव्हा त्या कामाचं समाधान काहीतरी वेगळंच असतं. पण स्वतःची कंपनी चालवताना फक्त कल्पकता असून चालत नाही, टीम, बजेट, वेळ आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. आणि आजच्या अनुभवाचे बोल या मालिकेत आपण भेटणार आहोत अशाच एका कलाकाराला, म्हणजेच तुषार प्रधान यांना. अप्लाइड आर्ट आणि पेंटिंगचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ग्रे प्रोडक्शन ही स्वतःची कंपनी सुरू केली. त्याचप्रमाणे प्रोडक्शन डिझाईन, आर्ट डिरेक्शन आणि नागपूरमधील स्कल्पचर्स आणि ब्युटिफिकेशनचे बरेचसे प्रोजेक्ट्स त्यांनी केले आहेत. तसंच मित्रांनो, दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या झाकींचं निर्मितीमध्येही त्यांनी काम केलेलं आहे. तर चला, यांच्या या प्रवासाबद्दल आणि अनुभवांबद्दल जरा त्यांच्याशी गप्पा मारूयात. तुषार, तुमचं अनुभवाचे बोल या मालिकेत हार्दिक स्वागत आहे.
2: थँक्यू, धन्यवाद समर.
1: सगळ्यात पहिला प्रश्न माझा की अप्लाइड आर्ट आणि पेंटिंगचं शिक्षण घेताना पुढे नेमकं काय करायचं याबद्दल तुम्ही आधीच विचार केला होता की मग प्रॅक्टिकल वर्क करताना तुम्हाला या गोष्टी समोर येत गेल्या?
2: खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय समर तू. आपण सुरुवातीला जेव्हा चित्रकलेत आवड राहते त्यावेळेला चित्रकलेत शिक्षण हेच मुळात तेव्हा कठीण होतं माहीत होणं.
1: बरोबर.
2: मूळ माझं गाव यवतमाळचं, तिथं चित्रकलेत लहानपणीपासून आवड होती. पण चित्रकलेत शिक्षण राहतं हे 8वी 9वी 10वीलाच समजलं.
1: ओके.
2: आणि त्यानंतर जेव्हा समजलं तर नेमकं याचं शिक्षण पूर्ण झाल्यावरती या डिग्रीचे दरवाजे नेमके कुठल्या ठिकाणी बंद होतात हे तेव्हा खरं म्हटलं तर माहिती नव्हतं.
1: ओके.
2: पण आपण जी गोष्ट करतो आहेत, मूर्ती शिल्प किंवा एक प्रोजेक्ट टॅकल करण्याची कौशल्य, तर हेच कुठेतरी आपल्याला कंटिन्यू करायचं हे नक्की होतं.
1: ओके.
2: पण या प्रश्नाचं खरं उत्तर की शिक्षण घेतानाच आपल्याला प्रोडक्शन डिझायनर व्हायचा आहे का हा शब्द त्यावेळेला माहिती नव्हता. कदाचित ह्या डिझिग्नेशनचं जे रूपांतरण आहे हे नागपूरला शिक्षण जेव्हा पूर्ण झालं तेव्हा समजलं. जेव्हा मुंबईत काही वेळ राहिलो त्यानंतर समजलं की या कार्याला, या पदाला अशा पद्धतीने म्हणतात.
1: अरे वा, म्हणजे एक्सपेरिमेंटल बेसवर तुम्ही शिकत गेलात आणि शिकता शिकता एक पदवी सुद्धा मिळून गेली. वा वा, खूपच छान. तर मला सांगा,

0: म्हणतात.
1: अरे वा, म्हणजे एक्सपेरिमेंटल बेसवर तुम्ही शिकत गेलात आणि शिकता शिकता एक पदवी सुद्धा मिळून गेली. वा वा, खूपच छान. तर मला सांगा की BFA नंतर प्रोडक्शन डिझायनर किंवा आर्ट डिरेक्शन तुम्ही वळलात, पण या क्षेत्रात नेमकं काय करावं लागतं हे तुमच्या एखाद्या प्रोजेक्टच्या अनुभवावरून तुम्ही आम्हाला सांगू शकता का?
0: नक्कीच. बघा, एक आहे व्यक्ती आर्टिस्ट आणि एक व्यक्ती आहे डिरेक्टर.
1: ओके.
0: आर्ट डिरेक्टर जो स्वतः त्याच्या हाताने परफॉर्म करतोय तो त्याचा आर्टिस्ट आहे.
1: बरोबर.
0: आणि जो ते त्या आर्टिस्टकडनं परफॉर्म करून घेतो आहे तो त्याचा आर्ट डिरेक्टर आहे.
1: ओके.
0: आता आर्ट डिरेक्टर आहे म्हणजे नक्की तो काय करतो आहे, पहिल्यांदा तर त्याची कल्पना आणि डोळे हे विकसित होणं मला वाटते सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटीवाली गोष्ट आहे.
1: ओके.
0: तो जर हे चित्र कल्पना करू शकत असेल, ते चित्र तो रेखाटू शकत असेल, तर ते चित्र तो लोकांकडनं आर्टिस्टकडनं तो पूर्णही करून घेऊ शकत असेल.
1: ओके.
0: एक किस्सा आहे छोटासा की मला कुठेतरी विचारलं होतं एका इंटरव्ह्यूच्या दरम्यान की तुमचं MFA झालं आहे का, म्हणजे आर्टिस्ट साठी ते शिक्षण झालंय का असं मला त्यांनी विचारलं.
1: ओके.
0: त्यावर त्यांना म्हटलं मी की माझं MFA नसेल झालं तर मी काय आर्टिस्ट नाही आहे का. मी तर म्हणतो BFA नाही झालं तरी आर्टिस्ट आहे.
1: बरोबर.
0: हे शिक्षण प्रणाली जी आहे तर त्याच्या अगोदरही आर्टिस्ट होते, मुळात आजच्या पेक्षाही तगडे काम करणारे ते आर्टिस्ट होते.
1: बरोबर.
0: तर ती शिक्षण BFA झालं आहे किंवा MFA झालं आहे म्हणून तो आर्टिस्ट आहे किंवा आर्ट डिरेक्टर आहे हे मला वाटते कुठेतरी कंपल्शन नसावं. त्याच्यात तो दृष्टिकोन आहे का आणि ती काम करायची तयारी आहे कुवत आहे का हे बघून मला वाटते ते डिरेक्शन त्याला मिळालं पाहिजे. मुळात आर्ट डिरेक्ट BFA जो पासआउट झाला त्याला ग्राफिक डिझायनर म्हटलं जाईल किंवा पेंटिंग आर्टिस्ट म्हटलं जाईल. आर्ट डिरेक्टर याचं कुठलं शिक्षणच नाही मुळात.
1: बरोबर.
0: खरं म्हटलं म्हणजे हे ज्या दोन पदासाठी माणूस झटतो त्याचा कुठला असा कोर्स नाही ना की हा कोर्स पूर्ण केला म्हणजे तुम्ही आर्ट डिरेक्टर झाले किंवा हा कोर्स पूर्ण केला म्हणून प्रोडक्शन डिझायनर झाले. तो एक प्रवास आहे आणि तो प्रवास केवळ प्रॅक्टिकल वर्क केल्यानंतरच आहे. आणि बरेचसे जर चांगले एक्झाम्पल बघितले तर आर्ट डिरेक्टर कसे तयार झाले तर ते चांगल्या प्रचलित मोठ्या आर्ट डिरेक्टरला कधी त्यांनी असिस्ट केलं आहे आणि त्याच्यानंतर ते काही वेळाने स्वतः त्यांनी स्टँड घेतला आहे अशा पद्धतीने ते आतापर्यंत प्रणाली चालत आली आहे.
1: ओके. म्हणजे पदवीपेक्षा स्किल्स या महत्वाच्या. जसं आता तुम्ही म्हटलं की एखादी कल्पना मनात असते पण प्रत्यक्षात काम करताना त्यासाठी बजेट किंवा मर्यादा वेळेची टाइम लिमिट ह्या त्यामध्ये गोष्टी येणाऱ्या साहजिक असतातच. तर अशा वेळी तुमची मूळ कल्पना जी आहे त्याला धक्का न लागू देता आपलं काम क्वालिटी वाईज इम्प्रूव्ह करत नेणं यासाठी तुम्ही नेमके कसे काम करता याबद्दल जरा आम्हाला सांगा.
0: तसं म्हटलं तर ही वादविवादाची स्पर्धा आहे. बजेट आणि कला हे एका पाठात न बसणाऱ्या दोन गोष्टी आहे.
1: बरोबर.
0: कारण चांगला प्रत्येकाला चांगलं काम करायचं असतं पण चांगला बजेट कोणाचकडे नसतो.
1: नक्कीच.
0: इव्हन शासनापासून तर निम्न शासनापासून तर खाजगी कामांपर्यंत सगळ्यांच्या कल्पना मोठ्या असतात पण त्या मोठ्या कल्पनेसाठी बजेट छोटा असतो. पण तेच चॅलेंज आहे आणि आर्ट डिरेक्टर कडे ती कल्पकता कुठेतरी असते की तो मीडियाच म्हणजे वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून म्हणजे समोरच्याची कल्पना असेल की त्याला मेबी मेटलमध्ये तो पुतळा पाहिजे असेल तर त्यावेळेला त्याची गरज समजून तो त्याला फायबरमध्ये सजेस्ट केला आहे जेणेकरून त्याचंही काम झालं आणि बजेटमध्ये तो घटना घडली पूर्ण होऊ शकतं. त्यानंतर बजेट जसं शासन एखादा जेव्हा कल्पना काढतो तेव्हा ते सब्जेक्ट आपल्याला सांगतात पण ते चित्र तयार झाल्यानंतर जर तुम्हाला बजेट सांगण्याची संधी मिळाली मी तुम्हाला दोन उदाहरण सांगू शकतो की आता एकता परेडसाठी मिनिस्ट्री ऑफ होमनी चित्राच्या अनुसार एक बजेट मागितला.
1: ओके.
0: आणि सेम सीन मिनिस्ट्री ऑफ कल्चरनी केला होता की त्यांनी पहिले बजेट मागितलं तर त्यांना डिझाईन फायनल झालं.
1: अच्छा. ओके.
0: आता ह्या केसमध्ये कधी कधी आर्टिस्ट धोक्यात येतो. चित्र आवडल्यानंतर त्याच्यात लागणाऱ्या जर गोष्टी जर महागड्या असतील तर बजेट तर तुमचा वाढणार नाही आहे. मग ती गोष्ट कशी पूर्ण करणार आहे. मग यावेळेला जर देणारा व्यक्ती हुशार असेल आणि तुमच्या चित्रानुसार बजेट दिलं असेल तर त्यावेळेस कलाकारात समाधान होऊ शकतं आणि कलाकारात जर समाधान झालं तर त्या गोष्टीलाही तो न्याय देऊ शकतो. पण ही खरंच कल्पकतेची गोष्ट आहे की तुम्हाला मिळालेल्या बजेटमध्ये तुम्ही ती मटेरियल्स व काय टॅकल्स करतात आणि कशा पद्धतीने ते काम पूर्ण करतात आणि चांगलं काम करून तुमचे पैसे सुद्धा वाचवता तर ही गोष्ट खरंच महत्वाची आहे.
1: अरे वा, खूपच सुंदर. तर मला सांगा की नागपूरमध्ये तुम्ही अनेक स्कल्पचर्स आणि ब्युटिफिकेशनचे प्रोजेक्ट्स हे केलेले आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी जेव्हा आपण कुठलं आर्टवर्क लावतो तर त्यावेळेस तिथल्या लोकल लोकांची मनस्थिती किंवा तुमच्या कामातला एक्सपिरियन्स या सगळ्या गोष्टींना सांभाळून तुम्ही कसं एखादं आर्टवर्क उभं करता तुमच्या एक्सपिरियन्सवरून तुम्ही काय सांगाल?
0: नागपूरमध्ये एक चांगल्या प्रचलित महिला उद्योजक आहेत दीप्ती देशपांडे मॅडम म्हणून.
1: ओके.
0: हस्तांकित म्हणून त्यांची फर्म आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही बरीचशी नागपूर ब्युटिफिकेशनची कामं केली आहेत.
1: अच्छा.
0: ज्यात फुटाळा लेकचं म्युझिकल फाउंटेनच्या म्युरलचं काम केलं आहे, पार्टी फ्लोअर्सच्या म्युरलचं काम केलं आहे, कोराडी मंदिरातले धातूंचे जे शिल्प आहे त्याचं काम केलं.

0: आहे.
1: अच्छा.
0: आणि आत्ताच नुकता हल्ली जो अशोक स्क्वेअरला जो 40 फूट हाईटवर लागले जो राजमुद्रा आहे ना, तर त्याचं पण काम आत्ताच पूर्ण केलं आहे.
1: अरे वा.
0: तर हे करत असताना की आम्ही तर ते काम उतरवत होतो, पण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कुठेतरी त्या करत होत्या.
1: अच्छा, ओके.
0: आणि लोकांमध्ये कुठल्याही त्या गोष्टीची कॉन्ट्रोवर्सी न होता, इवन त्या प्रत्येक जसे संत आहेत पाडेला जे संतांचे फ्लायओव्हर लागले, तर कितीतरी श्रीपाद आणि मॅडमने इतका अभ्यास केला होता त्यावर की प्रत्येक संताचं नाव, त्याचं स्पेलिंग, त्याचा डॉट, त्याचा अनुस्वार, त्यांनी जे काव्य दिले असेल त्यांचं स्टेटमेंट. कारण एखादी गोष्ट जर चांगली झाली तर कदाचित त्याला लोक अप्रिसिएट करणारे कमी असतील,
1: पण ती जर गोष्ट
0: चुकली तर त्याच्यावरती बोट ठेवणारे 100 जण असतील.
1: बरोबर. नक्की.
0: त्याच्यामुळे चांगलं काम करण्यापेक्षाही महत्वाची गोष्ट राहते की चुकीचं काम तुम्ही नाही करता आणि त्याला तुम्ही न्याय देतात. म्हणजे ही खरंच सगळे फक्त कलाकाराच्या हातातली ही गोष्ट नाही आहे. कलाकार तर तू ती गोष्ट करतो आहेत, पण त्या समत अशीही काही मंडळी पाहतात जी जबाबदारीने एक थर्ड पर्सन म्हणून त्याचं चेक करतात सगळं डिटेलिंग. आणि ते जर चेक करणारी मंडळी तुमच्या टीम मध्ये असतील तर तुमचे काम सुंदर पण होईल आणि ऑथेंटिक पण होईल.
1: बरोबर. शेवटी हे सगळं काम टीम वर्कच आहेच.
0: नक्कीच.
1: येस. तर मला सांगा की दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या झाकीची निर्मिती करण्यासाठी जेव्हा तुम्हाला संधी मिळाली, तर या प्रोजेक्टमध्ये तुम्ही आर्ट डायरेक्टर म्हणून काम केलं, तर हा एक्सपिरियन्स कसा होता आणि याच्यातून तुम्हाला नेमकं काय काय गोष्टी शिकायला मिळाल्या आणि कुठल्या नवीन वाटा तुमच्यासाठी ओपन झाल्या?
0: 2021 पहिला चित्ररथ झाला.
1: बरोबर.
0: महाराष्ट्राची संत परंपरा या विषयावरती आपल्या नागपूरची जी कंपनी आहे शुभॅट्स प्रायव्हेट लिमिटेड,
1: अच्छा,
0: तर त्यांच्या माध्यमातून संधी पहिल्यांदा आम्हाला आली. आणि त्यांच्या वतीने म्हणजे त्या कंपनीचा आर्ट डिरेक्टर म्हणून पहिल्यांदा जेव्हा ही बोलणी चालली होती सांस्कृतिक विभागाशी आपल्या, तर साधारणपणे आपलं डिझाईन फायनल झालं होतं. आणि मला समोरून एक कॉल होता की तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल की नितीन देसाई हे चित्र उतरवतील.
1: अच्छा, ओके.
0: आणि त्यावरती आपल्याला प्रतिक्रिया द्यायची होती की एकतर आपण येस ऑर नो.
1: बरोबर.
0: तर तो कॉल ठेवला आणि मी आमच्या टीमशी डिस्कस केला, तर तो मला वाटते माझ्यासाठी खूप मोठा पहिला स्पार्क होता की नरेश सरांनी विचार म्हटलं होतं की बघ म्हणे आपण कितीही मेहनत केली म्हणे या गोष्टीवरती, तर म्हणे की शेवटी तर नाव त्यांचं होईल म्हणे.
1: बरोबर.
0: मला ऍब्सोल्युट त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे, खूप मोठी असते आणि त्यांच्यासोबत काम करणे मोठी गोष्ट होती.
1: बरोबर.
0: पण यांनी जो एक पॉईंट सांगितला की आपल्याला आपल्या विभागाचा आर्ट डिरेक्टर पाहिजे, दॅट्स मेक मी किक.
1: येस.
0: आणि तात्काळ त्यांना समोर फोन केला की नाही, ही गोष्ट जर त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये सिलेक्ट होऊ शकते तर आम्ही पूर्ण जिद्दीने प्रयत्न करू की त्या कलाकृतीला न्याय द्यायचा आणि ती उतरव सुद्धा.
1: ओके.
0: आणि ती गोष्ट त्यांनी मान्य केली. सांस्कृतिक विभागाचे जे संचालक होते विभीषण चौरे सर, त्यांनी आमच्या करिअरमध्ये एक मोठं योगदान दिलं आहे.
1: त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला काम पूर्ण दिलं.
0: म्हणजे मी सांगतो लोकांचा त्या फील्डमध्ये 30 वर्षाचा अनुभव होता.
1: बरोबर.
0: आणि आमचा तेव्हा 30 वर्ष अनुभव पण नव्हता, त्यामुळे हे म्हणणं खूप चुकीचं होईल की त्यांच्याशी कॉम्पिटिशन करणं. आणि आपल्यापेक्षा वयानी मोठ्या असणाऱ्या व्यक्तींसोबत जेव्हा कॉम्पिटिशन असते तर तेव्हा ती कॉम्पिटिशन नसते. तर मला असं वाटतं की त्यांच्या अनुभवातून आपण त्या गोष्टी शिकून आपला ऍडवान करून त्याला जस्टिस द्यायला पाहिजे त्या कामाला.
1: बरोबर.
0: आणि जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
1: वा वा.
0: तर 26 जानेवारीचा जेव्हा चित्ररथ तो झाला, तर सेकंड इयरला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 7 लेटर जाहीर केले.
1: अच्छा.
0: की ज्यात मुंबई फिल्म सिटीचे बरेचसे आर्ट डिरेक्टर प्रोडक्शन डिझायनर होते, इन्क्लुडिंग नितीन देसाई सर, चंद्रशेखर मोरे सर, जे प्रोफेसर. आणि त्यावेळेला आपलं डिझाईन अगेन फायनल झालं.
1: अच्छा, ओके.
0: आणि ते वातावरण आणखी कॉम्पिटेटिव्ह झालं, कारण सर प्रोफेसर प्रोडक्शन डिझाइनर ऑलरेडी मार्केटमध्ये चांगला स्टँड आहे, त्यांच्या बरोबरीने तुम्ही डिझाईन देत आहे, तर ते जितकी मेहनत करते त्यापेक्षा दुप्पट मेहनत करणं आपल्याला गरजेचं होतं.
1: बरोबर. नक्कीच.
0: आणि अगेन रक्षा मंत्रालयाला जेव्हा त्याच्या मीटिंग झाल्या तर आपलं डिझाईन फायनल झालं.
1: ओके.
0: आणि आपल्याला ती पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली.
1: अरे वा वा वा वा. असंच तुमचं काम समोर चालत राहो याबद्दल आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आता येऊयात जरा आपण ग्रे प्रोडक्शन कडे. तर स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला आणि सुरुवातीला काम मिळवणं किंवा स्वतःची ओळख निर्माण करणं यासाठी सगळ्यात चॅलेंजिंग काय होतं?
0: शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण काय करतो, जॉब मिळावा म्हणून CV बनवतो.
1: बरोबर.
0: आणि मग त्याच्यात सगळं आपल्या काय स्किल आहे, काय शिक्षण आहे, काय टूल्स आहे, अनुभव आहे, ते सगळं त्यात ऍड करतो.
1: बरोबर.
0: मी CV नाही बनवला कधी.
1: अच्छा.
0: कारण क्लिअर होतो, करू तर फक्त आपण स्वतःच करू, नाही तर नाही करू.
1: अरे वा.
0: तर त्यात सुरुवात होत असताना ही घटना एक महत्वाची होती. 2021 चित्ररथाच्या माध्यमातून आणि चित्ररथ पूर्ण केल्यानंतर रोशन माझा पार्टनर जो आहे त्याच्यासोबत ती गोष्ट वारंवार डिस्कस होती की फ्रीलान्सर म्हणून आम्ही काम करत होतो सगळेजण, मी, तुषार प्रधान, रोशन इंगोले, श्रीपाद भुंगा.

0: आणि कृष्णा सालवडकर
1: सौघे
0: जण आम्ही क्लासमेट. कंपनी सुरू व्हायच्या अगोदरी आम्ही कॉलेजमध्ये असताना बरीचशी सामूहिकरित्या कामं केली आहेत. ग्रुपनी बरीचशी काम फ्रीलान्सिंग केलं आहेत. तर त्या फ्रीलान्सिंग मधून हा जेव्हा चित्रपट झाला आणि त्यानंतर एक अनुभव आला, तर एक घटना आहे छोटीशी. कॉलेजच्या सहलीला आमच्याकडे चौघांकडे पैसे नव्हते.
1: अच्छा.
0: तर आम्ही एकदा ठरवलं की एका आठवड्यासाठी आपण बाहेरची कामं करू आणि सहलीचे पैसे काढू.
1: ओके.
0: तर ती कामं करत असताना रविवार पहिला दिवस होता, आमच्याकडे एकही रुपया नव्हता. आणि शनिवारी आम्ही नाही का मॅडमकडे 60,000 रुपये कॅश नेऊन दिले.
1: ओके.
0: तर त्यावेळेला कुठेतरी समजलं 6 दिवसात तर आपण 60,000 रुपये कमवले. तसं तेव्हा कठीण होतं, कारण घरून आलेल्या 3-4 हजारात महिन्यात तो महिना भागवत होता. पण तेव्हा समजलं, तर अशा पद्धतीने जर आपण सामूहिकरित्या काम केलं तर कामाचं नियोजनही चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि आपण चांगली त्यात ग्रोथ करू शकतो. मग पुढे 1-2 वर्षाचा वेळ गेला त्यात की सगळ्यांनी त्यांचं मास्टर्स पूर्ण केलं आणि मग एकत्र जमलो. तेव्हा आम्ही सगळ्यांनी एक
1: डिसिजन घेतला
0: की आपण स्वतःच काम करू.
1: अरे वा.
0: आणि सगळ्यांचा एका नावावरती आम्ही ठाम झालो, दॅट इज ग्रे.
1: ओके.
0: आणि त्या ग्रेच्या नावाने मग ते प्रोडक्शन झालं, एक प्रोप्रायटरशिप कंपनी झाली आणि त्याचं आता एक LLP पण तयार झाली, ग्रे जेनेसिस LLP म्हणून. आणि अशी दोन्ही या कंपनीच्या माध्यमातून आता ही सगळी कामं आपण करतोय.
1: अरे वा वा वा, खूपच सुंदर. तर मला सांगा, जर आजकाल एखादा तरुण जो आर्ट या फील्डमध्ये काम करतो आहे आणि त्याला स्वतःची कंपनी किंवा प्रोडक्शन डिझायनर आर्ट डिरेक्टर म्हणून समोर फील्डमध्ये काम करायचं आहे, तर त्याला तुम्ही काय मोलाचं मार्गदर्शन कराल?
0: मार्गदर्शन हा मोठा शब्द होऊन जाईल समोर. मी त्याला काही गोष्टी शेअर करू शकतो.
1: ओके. नक्की.
0: जेणेकरून त्याच्या कामात पडतील. मुळात स्वतःची कंपनी नाही का हा शब्द खूप सुंदर आहे.
1: ओके.
0: पण त्या शब्दाला लागलेल्या चिकटून असलेल्या ज्या जबाबदाऱ्या आणि भानगडी आहेत त्याची कोणाला कल्पना येणार.
1: नक्कीच.
0: म्हणून कसं की आपल्या स्वतःच्या नावाने ते भाव हे सगळ्यांना वाटतं, पण ज्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण कॉलेजमध्ये कधीच शिकत नाही. आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला पेंटिंग चांगलं जमतं आणि म्हणून आपण पेंटिंगचं एक कंपनी एस्टॅब्लिश करू, त्या गोष्टीत खूप फरक आहे. म्हणजे एखादी गोष्ट जमणे आणि त्याची कंपनी रन करणे, त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्याचं खरंच बघा, दुसऱ्या कंपनी जॉब करणे ही काही तुच्छ गोष्ट नाही आहे, लहान गोष्ट नाही आहे, ती एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे बघा की आज समजा आपण एक फेमस ऍडव्हर्टायझर आहेत होऊन गेले, पियुष पांडे सर.
1: ओके. हा.
0: त्यांचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
1: नक्कीच.
0: आणि खूप फेमस आहेत, पण तेही जॉबच करत होते ना. ओगिलवी या कंपनीत ते जॉबच करत होते, पण तरी त्यांचं नाव मोठं झालं. म्हणजे मुळात त्या करणाऱ्या व्यक्तीत जर माझी पोटेन्शियल असेल तर तो त्याची स्वतःची कंपनी असेल किंवा नसेल तरी त्याचं नाव होईल.
1: नक्कीच.
0: मग आपल्या स्वतःची कंपनी म्हणून जेव्हा काम करायचं आहे तर आर्टिस्ट सोबतच आपल्यात ऍज अ लीडर म्हणून त्या गोष्टी आहेत का आणि खरंच त्या आहेत का, ह्या जर असतील तर आपण मला वाटते त्या अनुषंगाने स्टेप्स घ्यायला पाहिजेत. अदरवाइज या क्षेत्रात 3 संघर्ष आहे. पहिला संघर्ष हा आहे की तुम्हाला नाही का त्याची कामं मिळायला पाहिजे.
1: येस.
0: म्हणजे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे किंवा त्या सगळ्या गोष्टी घडून आल्या पाहिजेत की तुम्हाला कामं मिळाली पाहिजे. दुसरी मोठा संघर्ष आहे की ते काम तुम्ही त्या वेळेत जबाबदारीने चांगल्या क्वालिटीत पूर्ण करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि तिसरी, या दोघांपेक्षाही सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे जिथे कुठेतरी मराठी माणूस खचतो ती गोष्ट म्हणजे त्याची रिकव्हरी.
1: येस.
0: ह्या 2 संघर्षापेक्षा जो तिसरा मोठा संघर्ष आहे तो जर आपण यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो आणि यदा कदाचित त्या अडचणीच्या कंडिशनमध्येही जर आपण स्टेबल राहून तो सगळं चक्र फिरवू शकलो तर मला वाटते की मग नंतर मागे पाहायचा तुम्हाला चान्स नाही आहे. 3 संघर्ष जर आपण व्यवस्थित पूर्ण केले तर मग स्वतःची कंपनी बनेलही आणि ती चांगल्या प्रमाणात चालेलही.
1: अरे वा. तर तुषार, आता आपण जरा या सगळ्या सिरियस प्रश्नांना बाजूला ठेवूया आणि रॅपिड फायर या राऊंडकडे येऊयात. मला पटपट उत्तर द्यायची की पेंटिंग की प्रोडक्शन डिझाईन?
0: प्रोडक्शन डिझाईन.
1: वा. कल्पना महत्वाची की त्याची अंमलबजावणी?
0: तसं दोन्ही, पण कल्पना.
1: अरे वा. स्टुडिओमध्ये काम करणं की प्रत्यक्षात फील्ड वर्क?
0: फील्ड वर्क.
1: तुमच्या कामावर प्रभाव टाकणारा एखादा आर्टिस्ट?
0: सुब्रत चक्रवर्ती, प्रोडक्शन डिझायनर.
1: ओके. आणि एका वाक्यात तुमच्यासाठी कला म्हणजे नेमकं काय?
0: डेडिकेशन.
1: अरे वा वा वा. तर मित्रांनो, तुषार प्रधान यांच्याशी झालेल्या गप्पांमधून कलेच्या वेगवेगळ्या संधी आणि स्वतःची वाट तयार करताना येणारे आव्हानं यांची आपल्याला बरीचशी ओळख झाली आहे. तर तुषार, तुमचे अनुभव आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि ग्रे प्रोडक्शनच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू, थँक्यू समीर.
1: तर मित्रांनो, आपल्या आवडीला योग्य दिशा दिली आणि प्रयत्नांची जोड साथीला लावली तर त्यातून नक्कीच करिअरची नवीन वाट ही निर्माण होऊ शकते. अशाच नव्या वाटांवर चालणाऱ्या व्यक्तींना भेटण्यासाठी आपण पुन्हा भेटूया.

0: आता वेळ झाली आहे जरा इथेच थांबायची. तर मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. तुम्ही सगळेजण ऐकत रहा आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी कार्यक्रम. तोपर्यंत नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण अनुभवाचे बोल ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्या सोबत. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे सादर करते होते सुरेंद्र पाटील. आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबियांची आणि ऐकत रहा आपला आवडता कार्यक्रम युववाणी. तोपर्यंत आजच्या युववाणी या कार्यक्रमातून मी समृद्धी शेनमारे आपली रजा घेते.

युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

रब ने बना ती जोडी या चित्रपटातलं रूपकुमार राठोड यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. रचना होती जयदीप सहानी यांची, संगीतबद्ध केली होती सलीम सुलेमान यांनी. गीतबहार कार्यक्रमात आता वॉन्टेड या चित्रपटातलं गीत ऐकवतोय. साजिद वाजिद यांनी संगीत दिलेलं हे गीत आहे अरुण भैरव यांचं.

वॉन्टेड या चित्रपटातलं अरुण भैरव यांचं गीत आपण ऐकत होता. गायक कलाकार होते शान आणि श्रेया घोषाल. संगीत होतं साजिद वाजिद यांचं. गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: याचिकायां प्रतिपादितं यत् वर्तमानव्यवस्था अभ्यर्थिभ्यः स्वमूल्यांकनस्य स्वतंत्र सत्यापनं कर्तुं अवसरं नैव प्रकल्पयति। युक्रेन देशेन अद्य रूस देशस्य एकस्मिन् प्रमुखे तैल संशोधनागारे द्रोणास्त्रैः क्षेपणास्त्रैः च भीषणम् आक्रमणं विहितम्। रूस देशस्य रक्षा मन्त्रालयेन निगदितं यत् अद्य प्रातः काले एव युक्रेन देशेन मास्को नगरस्य दक्षिण पूर्व दिशि स्थिते रियाजान मण्डलस्य तैल संशोधनागारे विशालम् आक्रमणम् आयोजितम्। मन्त्रालयेन समाख्यातं यत् तस्य वायुरक्षातन्त्रेण आक्रमणकारिणां चतुसृणां युक्रेनी फ्लेमिंगो क्षेपणास्त्राणाम् अथ च एकोनसप्तति द्रोणयन्त्राणां पातनं विहितम्। किन्तु द्रोणखण्डानां विकिरणेन तैल संशोधनागारे भीषणा अग्निज्वाला प्राज्वलत्। अमेरिकी राजदूतेन सर्जियो गोर इत्यनेन भारतदेशः अमेरिकी उद्यमेभ्यः अनुपमः विपणिप्रदेशः इति निगदितः। नवदिल्ल्यां ब्लूमबर्ग मञ्चे भाषमाणेन तेन प्रोक्तं यत् एआई सेमीकंडक्टर क्षेत्रयोः भारत अमेरिका सहभागिता उभयोः राष्ट्रयोः आर्थिक सशक्तिकरणाय परस्परं लाभप्रदा भविष्यति। मोदी सर्वकारस्य एआई प्रयासस्य च तेन महती प्रशंसा कृता। उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन श्वः कर्णाटक केरल राज्ययोः प्रवासे यास्यति। अमेरिकायाः लॉस वेगास नगरे समायोजितायाम् अंडर 23 विश्व कुश्ती प्रतियोगितायां भारतीय मल्लेन विश्वजित रामचंद्र मोरे इत्यनेन ग्रीपको रोमन वर्गस्य अंतिम प्रतिस्पर्धायां रजत पदकं विजित्य नूतनः इतिहासः रचितः इति वार्ताः।
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत। संध्याकाळचे 6:30 वाजलेत। आता रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची। प्रथम आजचे उर्वरित कार्यक्रम या रूपरेषेनंतर 6:35 प्रसारित होईल। कौटुंबिक संवाद मावळतीचे रंग, लेखन कोमल कळंबटे यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे। 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसान वाणी हा कार्यक्रम, तसंच 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, हे सर्व कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 7:15 आनंद घ्याल सुगम संगीताचा, 9:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाईट्स, हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत। 10:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा। 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी शुभा मुदगल यांनी गायलेला राग श्याम कल्याण। 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। श्रोते हो, आता जाणून घेऊया आमचे उद्याचे कार्यक्रम। उद्याच्या आमच्या पहिल्या सभेत 6:05 आजचा सुविचार, त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणीमध्ये जनावरांच्या आहारात औषधी वनस्पतींचं महत्व या विषयावरची माहिती आपण ऐकाल, 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर, हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा, 7:00 ऐकाल प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, 7:40 आणि 7:50 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा, दरम्यान 7:45 आपण ऐकाल आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम। उद्या सकाळी 8:40 जागतिक अन्न दिन याविषयी विशेष कार्यक्रम मला न्याय हवाय, लेखन योगीराज बच्चे यांचं। रात्री सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात कॅम्पस पे संसद या अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेली विद्यार्थिनी श्रावणी अविनाश प्रभुदेसाई हिची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल,

0: दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12 वाजता महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये ऐकाल जागतिक अन्न दिनानिमित्त कार्यक्रम अन्न वाचवा देश वाचवा, अनंत मोटाळे आणि वैशाली पाटील यांच्याशी केलेली बातचीत, तसंच आठवणीतलं गाव सातारा. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, ऐसी अक्षरे रसिके 1:55, 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण, 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. दरम्यान दुपारी 2 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, उद्याच्या आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्यामध्ये ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी युवक दोस्तांसाठीचा हा कार्यक्रम. यामध्ये जागतिक अन्न दिनानिमित्त खाना एनिव्हेअर या फूड ॲपचे संस्थापक अभिलाष गोजे यांची मुलाखत आपण ऐकाल. 6:10 गीतबहारमध्ये मराठी चित्रपट संगीत. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 प्रसारित होईल लोकसंगीताचा कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आंब्यावरील किडींचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर विजयकुमार देसाई यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 पॉप म्युझिक. 7:09 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उद्या ऐकाल पंडित जसराज यांनी गायलेला राग मारवा. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
4: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
5: बस हेच विचारा, वाय?
6: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
3: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
5: तुमचा सायबर रक्षक.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम मावळतीचे रंग. लेखन कोमल कळंबटे यांचं. सहभागी होत आहेत ऋचा गद्रे, विद्या तावडे आणि रोहित देव. सादर करते विवेक वानखडे.
7: नमस्कार मंडळी. मंडळी मावळतीचे रंग या कार्यक्रमात आपलं स्वागत. ऐकूया माई, अण्णा आणि लक्ष्मी यांच्या रंगतदार गप्पा. याचे लेखन केलंय कोमल कळंबटे यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांनी सहभाग घेतला आहे.

0: काय हो, आज जरा लवकरच घरी आलात?
1: हा म्हणजे सहज प्रश्न म्हणायचा की टोमणा?
0: छे छे, टोमणा कशाला? अहो अगदी सहज विचारलं मी. नाही म्हणजे नेहमी कसं बऱ्यापैकी अंधार पडतो तुम्ही येईपर्यंत. अगदी दिवाबत्तीही होते माझी तिन्ही सांजेची, तरीही तुमचा काही पत्ता नसतो.
1: हो का? बरं बरं, त्याचं काय झालं माहिती आहे? नेहमीची बरीचशी मंडळी आज दिसली नाहीत, मग मी पण घरची वाट धरलेली बरी म्हणत आलो घरी.
0: हे बरं केलं, म्हणजे अजून थोडा वेळ आला नसतात ना तर मीच फोन करणार होते तुम्हाला.
1: का ग का?
0: नाही हो, असंच म्हणजे काही वेळाने अंधार पडेल म्हणून.
1: एवढंच ना, त्याचं काय आहे ना माई, संध्याकाळच्या वेळी गावात फेरफटका मारला की दिवसभरात काय घडलं याची थोडीफार तरी माहिती मिळते आपल्याला.
0: हे मात्र खरं आहे. म्हणजे पूर्वी संध्याकाळ झाली की घराघरातून माणसं अंगणात बसलेली दिसायची. कुणी दिवसभराच्या कामाबद्दल बोलायचं, कुणी दिवसभरात काय घडलं याची चर्चा करायचं. हा आता मात्र प्रत्येक

0: जण आपापल्या कामात व्यस्त असतो.
1: काळ बदलतोय माई, लोकांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत.
0: हो ना,
1: घर, नोकरी, मुलांचं शिक्षण, शेती अशा अनेक गोष्टी सांभाळताना प्रत्येकालाच वेळेचं नियोजन करावं लागतं. तरीही दिवसातून थोडा वेळ कुटुंबासाठी, आपल्या माणसांसाठी काढला पाहिजे, हेही तितकंच खरं आहे.
0: अगदी बरोबर. अहो, दिवसभर कितीही कामं असली तरी संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र बसून दोन शब्द बोलले ना की बरं वाटतं. घरातल्या माणसांना एकमेकांच्या अडचणी समजतात. आजकाल मुलांनाही अभ्यास आणि इतर गोष्टींमुळे वेळ कमी मिळतो.
1: हो ना, मुलांच्या शिक्षणाचा विचार केला की जबाबदारीची जाणीव होते. त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं हीच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. पण त्याचबरोबर मुलांना आपल्या घराची, गावाची आणि समाजाचीही जाणीव असायला हवी.
0: तेही खरं आहे म्हणा. केवळ शिक्षण घेऊन उपयोग नाही, तर त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या आयुष्यात आणि समाजासाठी करता आला पाहिजे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय, लोकांना कोणत्या अडचणी आहेत याची जाणीव असणंही महत्त्वाचं आहेच की.
1: हो ना, माणूस समाजात राहतो, त्यामुळे समाजातील घडामोडींपासून पूर्णपणे वेगळं राहता येत नाही. आपल्या गावात काही चांगलं घडत असेल, एखाद्या सार्वजनिक प्रश्नावरती चर्चा होत असेल, तर त्याची माहिती असणं गरजेचं आहे.
0: आजकाल संध्याकाळ झाली की रस्त्यावरची वर्दळ कमी झाल्यासारखी वाटते. नाही, तुम्हाला नाही जाणवत का हा बदल?
1: काय, अगदी बरोबर
2: बोलली.
1: म्हटलं
2: यायचं काय आम्ही? नाही म्हणजे काहीतरी गप्पा रंगल्यात आधीच. म्हटलं डिस्टर्ब करावं की नाही म्हणून आपलं आधीच विचारलं.
0: अगं काही काय, ये ना, ये ग. ये
1: काय ग, आज चक्क परमिशन वगैरे?
2: म्हणजे काय ते वर्दळीचं काय म्हणत होतात माई तुम्ही? नाही म्हणजे आले हा तेव्हा शब्द कानावर पडला.
0: काही विशेष नाही ग. अगं मी आपलं सहज म्हणत होते यांना, आजकाल गावातली वर्दळ जरा कमी वाटतेय म्हणून.
2: असं होय, आता काय गणपती झाले म्हटल्यावर काय जो तो आपापल्या कामासाठी बाहेर पडला.
1: हो ना,
0: पण यंदा गणपतीच्या दिवसात आपलं गाव किती गजबजून गेलं होतं ना. म्हणजे कित्येक दिवस बंद असलेल्या घरांचे पण दरवाजे उघडले होते. रस्त्यांवर माणसांची वर्दळ, घराघरात मुलांचा आवाज, नातेवाईकांच्या भेटीगाठी, सगळीकडे कसं उत्साहाचं वातावरण होतं. पण आता बघ, सण संपताच पुन्हा गाव शांत झालं.
1: गणपती असो किंवा शिमगा, या सणांच्या निमित्तानं शहरात राहणारी आपली माणसं गावी येतात. घराला कसा माणसांचा सहवास मिळतो अगदी.
0: हो ना, पण सणाचे चार दिवस संपले की पुन्हा तीच धावपळ सुरू होते. सामानाची बांधाबांध होते आणि प्रत्येक जण शहराची वाट धरतो.
2: काही दिवसांपूर्वी गावातल्या प्रत्येक वाडीत गजबज होती. घरासमोर मुलं खेळत होती, संध्याकाळी देवळात, चौकात माणसांची भेट होत होती. आता मात्र बहुतेक घरांना पुन्हा कुलप लागले आहेत. जणू सणापुरताच गावात जीव आला होता आणि सण संपताच तो पुन्हा निघून गेला.
1: अगदी खरं बोललीस. पण या परिस्थितीला केवळ चाकरमान्यांना दोष देऊन चालणार नाही हा. त्यांनाही आपल्या गावाची ओढ असतेच. ज्या मातीत ते लहानाचे मोठे झाले, ज्या घरात त्यांचं बालपण गेलं, त्या घरापासून दूर राहणं त्यांनाही सोपं नसतं बरं का. पण शेवटी पोटापाण्याचा प्रश्न आला ना की सगळं संपतं. मुलांचं शिक्षण, घरखर्च, नोकरी, व्यवसाय या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी त्यांना शहरात परत जावंच लागतं.
0: हो ना, म्हणजे गावात राहण्याची इच्छा असूनही अनेकांना इथं पुरेसा रोजगार मिळत नाही. शेती असेल तर तिच्यावर अवलंबून राहणं अनेकदा कठीण होतं. शेतीतून उत्पन्न मिळायला वेळ लागतो, त्यात हवामानाची अनिश्चितता, उत्पादन खर्च आणि बाजारभावाची चिंता असते ना. त्यामुळे काय करणार, नोकरीच्या शोधात शहरात गेलेल्या माणसांना परत येऊन गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेणं हे सोपं नसतं.
2: पण अण्णा, आपल्या कोकणात इतकी साधन संपत्ती आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, फणस अशी कितीतरी उत्पादनं आहेत. निसर्गानं आपल्याला भरभरून दिलंय, तरी पण आपल्या गावातल्या तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावं लागतं. ह्याचा विचार करायला नको काय?
1: नक्कीच करायला हवा विचार लक्ष्मीबाई. पण त्याचं काय आहे ना, आपल्या भागात संधी नाहीत असं नाहीये. पण त्या संधीचा योग्य उपयोग करण्यासाठी नियोजन, मार्गदर्शन, आर्थिक मदत आणि बाजारपेठ आवश्यक आहे.
2: नाही म्हणजे ते बरोबर आहे, पण नेमकं काय
1: म्हणजे? हां, आता अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर फक्त आंबा, काजू विकण्यापुरतं मर्यादित न राहता त्यावर प्रक्रिया करून वेगवेगळी उत्पादनं तयार करता येऊ शकतात.
2: हां,

0: म्हणजे कोकम सरबत, फणसाचे पदार्थ, आंबा पोळी, काजू प्रक्रिया, मसाले, बरोबर ना?
1: अगदी अगदी बरोबर. अगं, अशा व्यवसायातून उत्पन्न मिळवता येऊ शकतं, आणि मला तर वाटतं की आपल्या गावातल्या महिलांनाही असे व्यवसाय करता येतील.
0: होय, नाहीतरी बऱ्याच बायकांना स्वयंपाकाची, वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्याची चांगली कला असते. त्यांनी एकत्र येऊन बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला तर घराला आर्थिक हातभारच लाभेल.
2: हो ना, पण त्यासाठी योग्य प्रशिक्षण, उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग आणि विक्रीची व्यवस्था असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
1: अगदी बरोबर आहे. म्हणजे बघा, आज बघायला गेलं तर मोठ्या शहरातली अनेक लोकं गावाकडच्या नैसर्गिक उत्पादनांना पसंती देतात. आपल्या गावात तयार झालेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळाली तर गावातल्या लोकांना रोजगार मिळू शकतो.
0: पण ही उत्पादनं फक्त गावापुरती न ठेवता ती इतर ठिकाणीही पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
2: अगदी बरोबर बोललीस. त्यासाठी तरुणांनीही पुढाकार घ्यायला हवा.
0: तो आणि कसा म्हणायचा?
2: अगं, आज मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून व्यवसायाची माहिती मिळवता येते, उत्पादनांची जाहिरात करता येते, ग्राहकांशी थेट संपर्क साधता येतो. कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचा अभ्यास करणं, खर्च आणि उत्पादनाचा अंदाज घेणं, बाजारपेठ समजून घेणं गरजेचं आहे.

0: देतात. आपल्या गावात तयार झालेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळाली तर गावातल्या लोकांना रोजगार मिळू शकतो.
1: पण ही उत्पादनं फक्त गावापुरती न ठेवता ती इतर ठिकाणीही पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
2: अगदी बरोबर बोललीस. त्यासाठी तरुणांनीही पुढाकार घ्यायला हवा.
1: तो आणि कसा म्हणायचा?
2: अगं, आज मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून व्यवसायाची माहिती मिळवता येते, उत्पादनांची जाहिरात करता येते, ग्राहकांशी थेट संपर्क साधता येतो. कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचा अभ्यास करणं, खर्च आणि उत्पादनाचा अंदाज घेणं, बाजारपेठ समजून घेणं गरजेचं आहे. केवळ उत्साहाच्या भरात व्यवसाय सुरू करून चालणार नाही, हे महत्त्वाचं.
0: हो हो, पण अण्णा बघा, म्हणजे मला असं वाटतं की गावात रोजगार निर्माण करण्याची जबाबदारी फक्त तरुणांची किंवा महिलांची नाही.
2: अगदी बरोबर.
0: ग्रामपंचायत, स्थानिक संस्था, सहकारी संस्था आणि इतर संबंधित यंत्रणांनीही गावातील गरजा समजून घेतल्या पाहिजेत. कोणत्या व्यवसायांना संधी आहे, कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण आवश्यक आहे याचा विचार करून लोकांना ते मार्गदर्शन कसं मिळेल याचा विचार देखील व्हायला पाहिजे.
2: हो माई, गावाचा विकास हा सामूहिक प्रयत्नातूनच शक्य आहे. ग्रामपंचायतीनं गावातील उपलब्ध साधनसंपत्तीचा अभ्यास करायला हवा. शेतकरी, महिला बचत गट आणि तरुण तरुणी यांच्याशी चर्चा करून रोजगार निर्मितीचे नवीन नवीन पर्याय शोधायला हवेत. विविध शासकीय योजनांची माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवी. मात्र योजना आहेत एवढंच पुरेसं नाही आहे, त्यांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन आणि पाठपुरावाही तितकाच महत्त्वाचा आहे.
0: बरोबर आहे.
1: पण अण्णा, शहरात राहणाऱ्या चाकरमान्यांचाही यात सहभाग घेता येईल ना? म्हणजे बघा ना, त्यांच्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. कोणाला व्यवसायाचा अनुभव आहे, कोणाला तंत्रज्ञानाची माहिती आहे, तर कोणाचे बाजारपेठेत संपर्क आहेत. त्यांनी आपल्या गावातील तरुणांना मार्गदर्शन केलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो.
2: लक्ष्मी, अतिशय छान मुद्दा तू मांडलास. खरं तर यासाठी गावाबाहेर गेलेल्या माणसांचं गावाशी असलेलं नातं केवळ सणांपुरता मर्यादित राहू नये असं मला वाटतं. त्यांना शक्य असेल तसा गावाच्या विकासात सहभाग घेता येईल. एखाद्या तरुणाला व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करणं, स्थानिक उत्पादनांसाठी बाजारपेठ शोधणं, विद्यार्थ्यांना करिअरविषयक माहिती देणं, गावातील शाळा किंवा सार्वजनिक सुविधांसाठी सहकार्य करणं, असे अनेक मार्ग आहेत आपल्याकडे.
0: हो ना, आणि गावात राहणाऱ्या लोकांनीही त्यांना या कामात सहभागी करून घेतलं पाहिजे. म्हणजे कधी काय होतं माहिती आहे, शहरात राहणाऱ्या लोकांना गावाच्या अडचणींची पूर्ण माहिती नसते, तर गावात राहणाऱ्यांना शहरात उपलब्ध असलेल्या नव्या संधींची माहिती नसते. दोन्ही बाजूंनी जर संवाद झाला ना, तर मात्र चांगले मार्ग निघू शकतात.
2: चांगला मुद्दा मांडलास हा तू.
1: अगदी खरं. पण मला आणखी एक गोष्ट जाणवते. सणाला गावात आलेली मुलं काही दिवस गावातल्या वातावरणात रमून जातात. त्यांना मोकळं अंगण, झाडं, नदी, शेत आणि नातेवाईकांचा सहवास मिळतो. पण परत जाताना त्यांनाही वाईट वाटत असणार. पुढच्या पिढीला आपल्या गावाशी जोडून ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे ना.
2: आपल्या मुलांना गावाच्या संस्कृतीची, परंपरांची आणि इतिहासाची ओळख करून दिलीच पाहिजे. गणपती आणि शिमगा हे केवळ सुट्टीचे दिवस नाहीत, तर हे सण आपल्या नात्यांना एकत्र आणतात, गावाची सामूहिक ओळख जपतात. मात्र गावाशी नातं टिकवण्यासाठी सणाला येणं एवढंच पुरेसं नाही आहे. गावातील शाळा, पर्यावरण, सार्वजनिक स्वच्छता आणि स्थानिक उपक्रमांमध्येही सहभागी होता आलं पाहिजे.
0: हो ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर गावात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचाही विचार केला पाहिजे. अनेक घरात मुलं शहरात असतात आणि आई वडील गावात एकटे राहतात. सणाच्या दिवसात घर भरलेलं असतं, पण मुलं निघून गेल्यावर पुन्हा शांतता पसरते. अशा ज्येष्ठांची नियमित विचारपूस, त्यांच्या आरोग्याची काळजी आणि त्यांना लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी तसंच त्यांच्या गरजेच्या वेळी मदत करणारी व्यवस्था गावात आपल्या असणंना अतिशय आवश्यक आहे.
1: अगदी बरोबर बोललात माई तुम्ही. गावातल्या लोकांनी एकमेकांची काळजी घेतली तर ज्येष्ठांना आधार मिळेल. शेजार धर्म जपणं, गरज पडल्यास मदत करणं आणि एकमेकांशी संपर्क ठेवणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यात माणसं कमी झाली म्हणून आपुलकीही कमी व्हायला नको.
0: अगदी खरं बोलली
2: ना. अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी तू. गावाचं चैतन्य म्हणजे केवळ गर्दी नव्हे. गावात माणसांना रोजगार मिळणं, मुलांना चांगलं शिक्षण मिळणं, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असणं, शेतीला योग्य बाजारपेठ मिळणं आणि प्रत्येकाला सन्मानाने जगता येणं हेही तितकंच

0: महत्त्वाचं आहे, नाही काय?
1: होय होय, गावात या सुविधा वाढल्या तर काही कुटुंबांना गावातच राहण्याचा पर्यायही निवडता येऊ शकतो.
2: हो हो हो, पण विकास करताना आपल्या कोकणचा निसर्ग जपणं ही गरजेचं आहे, या मताची मी आहे. म्हणजे गावात नक्कीच रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, पर्यटन वाढावं, उद्योग सुरू व्हावेत, यात दुमत नाही माझं. पण त्यातून डोंगर, नद्या, समुद्रकिनारे आणि शेतीचं मात्र नुकसान होता कमा नाही. आपल्या गावाचं जे वैशिष्ट्य आहे, निसर्ग आहे आणि जी संस्कृती आहे ना, ते जपूनच विकास झाला पाहिजे असं माझं मत आहे.
1: मला वाटतं गावात रोजगार निर्माण करण्याबरोबरच उपलब्ध सुविधाही सुधारल्या पाहिजेत. म्हणजे चांगले रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्यसेवा, शिक्षण, इंटरनेट आणि सार्वजनिक वाहतूक या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे. कारण केवळ रोजगार मिळाला म्हणून कुटुंब गावात राहील असं नव्हे, कुटुंबाच्या इतरही गरजा पूर्ण व्हायला हव्यात ना.
0: अगदी योग्य बोललीस. गावात राहणं हा केवळ भावनेचा निर्णय नसतो, तो आर्थिक आणि व्यावहारिकदृष्ट्याही शक्य असला पाहिजे. म्हणूनच गावाचा विकास करताना स्थानिक लोकांच्या गरजा ह्या समजून घेतल्याच पाहिजेत. गावात कोणत्या सुविधा कमी आहेत, गावात कोणत्या व्यवसायांना वाव आहे, तरुणांना कोणतं प्रशिक्षण हवं आहे, याचा विचार करून ठोस कृती आराखडा तयार करणं गरजेचं आहे.
2: चला, म्हणजे थोडक्यात गाव पुन्हा भरलेलं पाहायचं असेल ना, तर फक्त गणपती आणि शिमग्याची वाट पाहून चालणार नाही. वर्षभर गावात माणसांचा वावर राहावा, घरांना वारंवार कुलूप लागण्याची वेळ कमी व्हावी आणि गावातच भविष्य घडवण्याची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करावे लागतील.
0: नक्कीच नक्कीच, आणि हे काम एकट्या कोणाचं नाही बरं का.
2: हो ना,
0: सकारात्मक दृष्टिकोन आणि सामूहिक प्रयत्नांनी हा बदल घडू शकतो. प्रत्येकानं आपल्या क्षमतेनुसार योगदान दिलं तरी त्यातून मोठं काम उभं राहू शकतं.
1: अगदी खरं आहे.
2: शेवटी आपलं गाव म्हणजे केवळ घर, रस्ते, वाड्या नाहीत, इथली माणसं, नाती, संस्कृती आणि एकमेकांना साथ देण्याची भावना म्हणजे गाव. सणाच्या चार दिवसात हे सारं पुन्हा अनुभवायला मिळतं. आता गरज आहे ती या आपुलकीला वर्षभर टिकवण्याची.
0: वा वा, किती छान वाक्य बोललीस हा तू.
1: हो ना, सणाला गाव गजबजणं हा आनंद आहेच, पण आपल्या पुढच्या पिढीला गावाची आठवण केवळ सणापुरती राहू नये.
2: बरोबर,
1: तर गावातच आपलं भविष्य घडवता येईल असा विश्वास वाटायला हवा.
0: अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी. आपल्या कोकणच्या मातीची ओढ प्रत्येकाच्या मनात आहे. या ओढीला रोजगाराच्या संधीची, चांगल्या सुविधांची आणि सामूहिक प्रयत्नांची जोड मिळाली तर गावाच्या विकासाला नवीन दिशा मिळू शकते. गावात राहणं हा सन्मानाने जगण्याचा एक चांगला पर्याय बनला पाहिजे.
2: अगदी बरोबर बोललात.
1: कारण गाव आपलं आहे, त्याचं भविष्यही आपलंच आहे. गाव भरलेलं पाहण्याची इच्छा असेल तर गावात माणसांना राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्याची जबाबदारीही आपण स्वीकारायला हवी.
0: अगदी खरं आहे.
2: अण्णा, आज ना आपल्याकडे कसल्याशा अभियानाची माहिती द्यायला आले होते. म्हणजे त्या अभियानाअंतर्गत गावात रक्तदान शिबिर घेणार आहेत म्हणत होते, आणखी पण आरोग्य तपासण्या करणार आहेत म्हणाले. आता माझ्या लक्षात आलं, म्हटलं लगेच बोलूया.
1: होय होय, आमच्याकडे पण येऊन गेलेत. कसलं असं अभियान म्हणाले ते? हा, काय ते सेवा संकल्प अभियान.
0: समजलं मला, समजलं. शासनाच्या विविध सेवा आणि योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान राबवलं जात आहे, त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे असं मला वाटतं.
2: असं आहे का? हा, मग या अभियानात नेमकं काय केलं जातंय?
0: हे अभियान 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या एक महिन्यासाठी देशभर राबवलं जात आहे. या काळात वेगवेगळ्या शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत सेवा आणि योजनांची माहिती पोहोचवण्यावरती भर दिला जातोय.
1: असं आहे. होय, पण आपल्याला कोणत्या सेवा मिळतील हे कसं समजायचं?
0: आपल्या गावात या अभियानांतर्गत कोणत्या सेवा, कोणते उपक्रम उपलब्ध आहेत याची माहिती ग्रामपंचायत तसंच संबंधित शासकीय कार्यालय आणि अभियानाच्या शिबिरातून घेता येईल. वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध सेवांमध्ये फरक असू शकतो.
2: बरोबर. या अभियानात कोणकोणती कामं केली जातात? म्हणजे धरून चला की एखाद्याला जन्माचा दाखला किंवा ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र हवं असेल तर
0: या अभियानाच्या माध्यमातून आधार कार्ड वितरण, जन्म मृत्यू नोंदणी आणि त्याचं प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, नॉन

0: फॅमिलियर प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, शिधापत्रिका आणि विवाह प्रमाणपत्र यांसारख्या सेवांबाबत मार्गदर्शन किंवा सेवा उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात.
1: अण्णा, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राबाबत अनेकांना माहिती नसते आणि ते कशासाठी लागतं याची माहिती सुद्धा तिथे मिळू शकेल काय?
0: हो लक्ष्मी, अगदी बरोबर प्रश्न विचारलास. संबंधित प्रमाणपत्राचा उपयोग काय, त्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत, अर्ज कुठे करायचा आणि पात्रतेच्या कोणत्या अटी लागू होतात याबाबत मार्गदर्शन मिळू शकतं. मात्र प्रत्येक प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र नियम आणि प्रक्रिया असतात, त्यामुळे संबंधित विभागाकडून अचूक माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे.
2: आपल्या गावातल्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल ना, म्हणजे 7-12, 8-18 आणि जमिनीच्या नोंदींसाठी अनेकांना तलाठी कार्यालयात जावं लागतं, ही कामही यात होतील का?
0: हो ना, 7-12, 8 नोंदणी अद्ययावत करणं, स्वामित्व सनद, अतिक्रमण नियमानुकूल करण्यासंबंधी आदेश, वनहक्कांशी संबंधित 7-12 उतारे अशा महसुली सेवांचाही या अभियानातील सेवांमध्ये समावेश असू शकतो.
1: पण अण्णा, एखाद्या शेतकऱ्याच्या 7-12 वर चुकीची नोंद असेल किंवा एखादी नोंद अद्ययावत करायची असेल तर?
0: लक्ष्मी, महत्वाचा प्रश्न विचारलास. या अभियानाचा उद्देश सेवा सुलभ करून कार्यवाहीला गती देणं हा असला तरी प्रत्येक प्रकरणाची परिस्थिती वेगळी असू शकते. काही कामांसाठी कागदपत्रांची पडताळणी, अधिकाऱ्यांची मंजुरी किंवा कायदेशीर प्रक्रिया आवश्यक असते, त्यामुळे प्रत्येक काम लगेच पूर्ण होईल असं सांगता येत नाही. मात्र कामासाठी कोणती प्रक्रिया आवश्यक आहे आणि पुढे काय करायचं याबाबत योग्य ते मार्गदर्शन अशा अभियानातून सर्वांना मिळू शकतं.
1: शेतकऱ्यांसाठी आणखी कोणत्या योजना किंवा सेवा यामध्ये आहेत? नाही म्हणजे आपल्या गावात शेतीवर अवलंबून असलेली अनेक कुटुंब आहेत ना, मग त्यांना याचा काय फायदा होईल काय म्हणून आपलं विचारलं.
0: शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण लाभ आणि सिंचन विहिरींशी संबंधित योजनांची माहिती महत्वाची आहे. अशा योजनांमध्ये पात्रता, अर्जाची पद्धत, अनुदानाच्या अटी आणि आवश्यक कागदपत्र यांची संबंधित विभागाकडून माहिती मिळू शकते.
2: शेतीसाठी यंत्र घेणं प्रत्येक शेतकऱ्याला परवडत नाही, त्यामुळे अनुदानाच्या जर योजना असतील ना तर त्यांची माहिती मिळणं सुद्धा आवश्यक आहे. हां, पण त्यासाठी कोणत्या अटी आहेत हेही स्पष्ट समजलं पाहिजे.
0: हो ना माई, कोणतीही योजना असो तिच्या अटी समजून घेतल्याशिवाय अर्ज अधिक करू नये.
2: हां,
0: अधिकृत माहिती घेऊन, पात्रता तपासून आणि आवश्यक ती कागदपत्र तयार ठेवून अर्ज केल्यास प्रक्रिया सुलभ होऊ शकते. या अभियानाचा मुख्य विचार म्हणजे शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील थेट दुवा मजबूत करणं. सरकारी योजना आणि सेवा पात्र नागरिकांपर्यंत पोहोचल्या तर त्याचा समाजाला फायदा होईल.
1: काही म्हणा अण्णा, एखाद्या मुरलेल्या अधिकाऱ्याप्रमाणे सगळी माहिती दिली था तुम्ही, तुम्हाला कशी इतकी खडानखडा माहिती?
0: ते काय आहे ना लक्ष्मी, मला पूर्वीपासूनच एक सवय आहे की कोणत्याही गोष्टीची जराशी जरी माहिती मिळाली ना तरी त्याच्या अगदी मुळाशी जाऊन त्याच्या शहानिशा करायची, सविस्तर माहिती गोळा करायची आणि मग त्या माहितीतून इतरांना काही मदत होणार असेल तर ती करायची.
1: हा बरोबर,
2: पण तुमची ही सवय कधी कधी आमच्यासारख्यांसाठी अगदी गुगल सारखी ठरते एवढं नक्की.
1: हे बरोबर आहे.
0: चला तर मग यासाठी मस्तपैकी कडक मसाला चहा झालाच पाहिजे, काय लक्ष्मी? होय ना?
1: हो, तर झाला नाही, झालाच पाहिजे.

0: मावळतीचे रंग हा संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं कोमल कळंबटे यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांनी सहभाग घेतला होता. निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाका सराफ ज्वेल्स सोबत.
3: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर

0: 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत
1: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796991827.
2: तुमचे 4800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
3: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
4: बस हेच विचारा, वाय?
5: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
2: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
4: तुमचा सायबर रक्षक.
6: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही हे बातमीपत्र आता सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य सरकारकडून सुट्ट्या मसाल्यांच्या विक्रीला बंदी. यंदा दिवाळीतली एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द. सार्वजनिक रस्ते गल्ल्या आणि पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून बंदी. जळगाव जिल्ह्यात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1500 अधिक अंकांनी वधारला. राज्य सरकारनं सुट्ट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. मसाल्यांच्या पाकिटावर उत्पादनांचं नाव, त्यातले घटक पदार्थ, उत्पादकाचा तपशील, उत्पादनाची आणि पॅकेजिंगची तारीख, एक्सपायरी डेट असे सर्व तपशील ठळकपणे नमूद करणं बंधनकारक असणार आहे. तसंच मसाल्यांचं वजन आणि प्रमाण वाढवण्यासाठी विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुस्सा किंवा इतर तत्सम पदार्थ मिसळणं, निकृष्ट दर्जाच्या मसाल्यांचं मिश्रण करणं किंवा अर्क काढलेल्या मसाल्याची विक्री करायला परवानगी नाही अशी माहिती मुंडे यांनी दिली. याशिवाय मसाल्यात मेटॅनिल येलो, रोडामाइन बी, सुदान डाईज, लेड क्रोमेट असे प्रतिबंधित रंग वापरायला सक्त मनाई असेल. मसाल्यांची शुद्धता, सेंद्रियता, नैसर्गिकता आणि आरोग्याच्या लाभांविषयी पुरावे नसताना दावे करणाऱ्यांवर नियमांप्रमाणे कारवाई केली जाईल असंही मुंडे यांनी सांगितलं. मसाल्यांचं उत्पादन आणि साठवणुकीत स्वच्छतेच्या दृष्टीनं सार्वजनिक रस्ते, डांबरी पृष्ठभाग, गटारं, कचराकुंड्या किंवा जनावरांच्या गोठ्याजवळ मसाले वाळवता येणार नाहीत. मसाल्यांबरोबर रसायनं, कीटकनाशकं, औद्योगिक रंग किंवा इतर हानिकारक पदार्थ साठवायला मनाई असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या दिवाळीत एसटीची हंगामी भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं. सणासुदीच्या हंगामात दरवर्षीप्रमाणे यंदा 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान प्रवासी भाड्यात सरसकट 15% वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनानं सादर केला होता. मात्र आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर अतिरिक्त भार टाकणं योग्य नसल्याची भूमिका घेत परिवहन मंत्र्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी प्रवाशांवर थेट भार टाकण्याऐवजी पर्यायी उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. राज्य शासनाच्या सर्व सेवा नागरिकांना अखंडितपणे डिजिटल माध्यमातून मिळण्यासाठी संबंधित विभाग आणि महाआयटी यांनी समन्वयानं काम करावं आणि 26 जानेवारीला डिजिटल सेवा प्लॅटफॉर्मचं लोकार्पण करण्याच्या दृष्टीनं सर्व प्रलंबित कामं 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज वर्षा निवासस्थानी यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. नवरात्र, दिवाळी आणि ख्रिसमस यासह वर्षभरातल्या सर्व सण उत्सवांदरम्यान सार्वजनिक रस्ते, गल्ल्या, पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या पीठानं आज हा निर्णय दिला. दिवाळीनंतर फटाक्यांच्या प्रदूषणामुळे जगणं अवघड होतं. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा प्रचंड त्रास होतो.

होतो असं मत न्यायालयानं नोंदवलं. फटाक्यांचं उत्पादन किंवा विक्रीवर घातलेली नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. परवाना न घेता गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी दिला आहे. साखर कारखान्यांसाठी यंदाचा गाळप हंगाम आजपासून सुरू करायला मान्यता दिलेली असताना या हंगामासाठी आतापर्यंत 20 साखर कारखान्यांना परवाने दिले आहेत. राज्यातल्या 213 कारखान्यांनी अर्ज केले असून उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे. या अर्जांसोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी आणि गाळप परवान्यासाठी आवश्यक अटींची पूर्तता झाली आहे की नाही याची तपासणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर परवान्यांबाबत निर्णय घेतला जाईल असं कोलते यांनी सांगितलं. दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यात केवळ 19 कारखान्यांनी या हंगामात ऊस गाळप सुरू केला आहे तर कर्नाटकात अद्याप गाळप सुरू झाला नसल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या या दोन्ही राज्यांमधले शेतकरी उसाला अधिक आधारभूत दर आणि साखरेची किमान विक्री किंमत वाढवण्याची मागणी करत आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र शेतकरी संघटनांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला असून त्यांचं आंदोलन सुरूच असल्याचं या बातमीत म्हटलं आहे. हिंदू धर्मातून इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींना मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तामिळनाडू सरकारनं दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या पीठानं हा निर्णय दिला. धर्मांतरापूर्वीच्या जातीमध्ये अनुभवलेला सामाजिक मागासलेपणा धर्मांतरानंतरही कायम राहत नाही. तसंच बिगर हिंदू सामाजिक व्यवस्थेत धर्मांतर केल्यामुळे आपोआप कोणत्याही अधिसूचित मागासवर्गीय समुदायाचं सदस्यत्व प्राप्त होत नाही असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. हिंदू शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म पाळणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा दर्जा गमावते असं न्यायालयानं सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात 6 जण ठार झाले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. मृतांमधले सर्व जण मध्य प्रदेशातले रहिवासी आहेत. जामनेर तालुक्यात मालदाभाडी गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. बँका, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या आणि रिलायन्सच्या समभागात झालेल्या तेजीमुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज 1533 अंकांची उसळी घेतली आणि तो 74,316 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 375 अंकांची वाढ नोंदवत 22,997 अंकांवर बंद झाला. भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात गेल्या वर्षी 9% वाढ झाली. या उद्योगातली उलाढाल 2,78,000 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज सांगितलं. CCI मुंबईत आयोजित केलेल्या बिग पिक्चर समिट या परिषदेत ते बोलत होते. जगभरातल्या माध्यम कंपन्या आपल्या व्यावसायिक प्रारूपांचं पुनरावलोकन करत आहेत. ही मोठी देशांतर्गत बाजारपेठ, कथाकथनाची समृद्ध परंपरा, सांस्कृतिक विविधता आणि तरुण सर्जनशील कार्यशक्ती असलेल्या भारतासाठी मोठी संधी असल्याचं ते म्हणाले. मात्र यासाठी बौद्धिक संपदेला बळकटी देणं, शाश्वत महसूल मिळेल याची खात्री करणं, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि जागतिक स्तरावर प्रेक्षक तयार करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. भारताला 2030 100 अब्ज डॉलर्सचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या वाढीचा दर वार्षिक 9%वरून 15%पर्यंत वाढवण्याची गरज असल्याचं भारतीय उद्योग महासंघानं यावेळी जारी केलेल्या आपल्या श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे. या स्थित्यंतरासाठी 36 महिन्यांचं सुधारणा वेळापत्रकही देण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या सुधारित उडान योजनेअंतर्गत सोलापूर मुंबई आणि अमरावती पुणे या हवाई मार्गांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. SIR मधून वगळल्या गेलेल्या मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग 17 आणि 18 ऑक्टोबर तसंच 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी राज्यभरातल्या सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरं घेणार आहे. BLO या ठिकाणी उपस्थित असतील अशी माहिती

0: मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेतली. स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचाही यात समावेश होता. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं 21 सुवर्णपदकांसह एकूण 85 पदकं जिंकली. 11 सुवर्णपदकांसह देशाच्या पदक तालिकेत एकूण 38 पदकांची भर घालणाऱ्या देशाच्या महिला खेळाडूंचं प्रधानमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केलं.
1: मैं हमारी बेटियों की खास तौर पर सराहना करना चाहता हूं. भारत ने जो 85 मेडल जीते हैं उनमें से 38 मेडल हमारी विमेन एथलीट्स ने जीते हैं और इनमें 11 गोल्ड मेडल भी शामिल है. और ये मेडल्स केवल एक संख्या नहीं है, ये नए भारत की एक सशक्त तस्वीर है.
0: गेल्या दशकभरात भारतानं क्रीडा परिसंस्था निर्माण करण्यासाठी मोठे परिश्रम घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. लास वेगास इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा विश्वजित मोरियानं ग्रेको रोमन प्रकारात विक्रमी रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात केवळ एका गुणाच्या फरकानं त्याचं सुवर्णपद हुकलं. ग्रेको रोमन प्रकारातलं भारताचं हे पहिलंच रौप्य पदक आहे. यापूर्वी विश्वजितनं या स्पर्धेत 2 वेळा कांस्य पदक पटकावलं होतं. आदिवासी बांधवांना रोजगार देण्यासाठी राज्य सरकारनं सुरू केलेल्या शबरी नॅचरल्स या बँडचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेजिंग आणि डिझाईनला जपानचा प्रतिष्ठित गुड डिझाईन पुरस्कार मिळाला आहे. 9,000 जास्त आदिवासी उत्पादकांना शबरी नॅचरल्स हा ब्रँड रोजगार मिळवून देतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या धर्मध्वजारोहणासाठी तयार केलेल्या ध्वजस्तंभाचं आज नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विधिवत पूजन केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवात आज ललिता पंचमीनिमित्त देवीची रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली. ललिता पंचमीच्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मी आपली सखी त्र्यंबुली हिच्या भेटीसाठी निघते अशी आख्यायिका आहे. त्यानिमित्तानं देवीच्या पूजेसाठी आज विशेष सजावट करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातल्या माता महाकाली महोत्सवाची आज सुरुवात झाली. 5 दिवसांच्या महोत्सवात एकविरा देवीच्या मंदिरातून महाकाली मंदिरापर्यंत देवीची पालखी मिरवणूक काढली जाते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य सरकारकडून सुट्या मसाल्यांच्या विक्रीला बंदी. यंदा दिवाळीतली एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द. सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून बंदी. जळगाव जिल्ह्यात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1500 जास्त अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत.
3: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
4: वाव,
3: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरील गुंतवणुकीच्या ग्रुपमध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
5: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
3: तुमचा सायबर रक्षक.
6: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल
7: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.
9: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंग चा धडा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा. यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाकर सराफ ज्वेल्स सोबत.
2: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
1: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796991827.
3: तुमचे 4800

0: चे रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
1: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
2: बस हेच विचारा वाय.
3: रिवॉर्ड पॉइंट्स च्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
0: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
2: तुमचा सायबर रक्षक.
4: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
5: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
6: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
0: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
2: तुमचा सायबर रक्षक.
7: आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, यानंतर 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसान वाणी हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, ऊर्जा सुरक्षा हा कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा कणा असतो. रशिया युक्रेनमधील संघर्ष, होर्मुझच्या समुद्रधुनीमधील लष्करी तणाव आणि सौदी अरेबियातील संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठा धोक्यात आला आहे. त्यातच हिवाळा तोंडावर आल्यामुळे हे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण जागतिक घडामोडींमध्ये भारताने दूरदृष्टी ठेवत आपली ऊर्जा सुरक्षा राखण्याचं धोरण ठेवलं आहे. यावर सविस्तर विश्लेषण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आज आपल्या स्टुडिओत आहेत.
1: नमस्कार सर, आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार
1: सर, पहिला प्रश्न आमचा असा आहे की सध्याच्या वैश्विक परिस्थितीत सगळ्यात मोठा धोका आणि धक्का लागला आहे तो ऊर्जा सुरक्षेला. थोडक्यात परिस्थिती नक्की काय आहे, काय सांगाल?
2: ऊर्जा सुरक्षा ही हे आजच्या जागतिक समुदायापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. विशेष करून ज्या पद्धतीचा संघर्ष हा आखातामध्ये चालू आहे त्यामुळे ऊर्जा सुरक्षेचं संकट हे निश्चितपणे घोगावत आहे. आखातामध्ये गेल्या 5-6 महिन्यांपासून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण अशी बनलेली आहे. त्यापूर्वी अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये लष्करी हस्तक्षेप केला होता आणि मग अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हा संघर्ष सुरू झाला. त्यावेळेला इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची नाकेबंदी केली, अमेरिकेने डबल नाकेबंदी केली आणि त्यामुळे जे तेल उत्पादक देश आहेत, विशेष करून जे इस्लामिक देश आहेत, सौदी अरेबिया, युएई असेल, इराक आहे, इराण आहे, कुवेत आहे, या देशांकडनं जगाला जे ब्रेंट क्रूड ऑइल सप्लाय होतं त्या सप्लाय चेन मध्ये डिस्टर्बन्सेस किंवा व्यत्यय निर्माण झाले आणि त्यामुळे अजूनही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधनं तेलाचा पुरवठा जो आहे तो पूर्ववत झालेला नाहीये. दरम्यानच्या काळामध्ये येमेनमध्ये सौदी अरेबिया विरुद्ध हौती या गटामध्ये जो संघर्ष सुरू झाला, सशस्त्र संघर्ष सुरू झाला आणि त्या अंतर्गत जी सौदी अरेबियाची ईस्ट वेस्ट पाईपलाईन आहे ती पण डॅमेज झाली, ती अजूनही दुरुस्त व्हायचं काम बाकी आहे आणि त्यामुळे एकूणच ब्रेंट क्रूड ऑइलच्या ज्या किमती आहेत त्या साधारणतः $60 जवळपास $110 पर्यंत वाढलेले आहेत आणि त्यामुळे ऊर्जा संकट, ऊर्जाची पुरवठा साखळी या सगळ्यांमध्ये व्यत्यय निर्माण झालाय. जगभरामध्ये महागाई वाढल्यासारखी परिस्थिती आहे आणि अनेक देशांना त्याचा सामना करावा लागतो. काही देशांमधनं एनर्जी लॉकडाऊन आहे. साधारणतः तेलाच्या किमती ह्या 40-50% 60+ देशांमध्ये वाढलेल्या दिसून येतात.
1: युरोपियन देशांचा आणि अमेरिकेचा मोठा दबाव असतानाही आपण म्हणजे भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली. भारताच्या या राष्ट्रहित प्रथम धोरणामुळे देशांतर्गत महागाई नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला किती यश आलंय?
2: भारताच्या हे जे धोरण आहे हे प्रामुख्याने परराष्ट्र धोरणात निर्णय स्वातंत्र्यावरती आधारित आहे. आपलं परराष्ट्र धोरण हे आपल्या जनतेच्या, सर्वसामान्य भारतीयांच्या इच्छा आकांक्षांवरती अवलंबून असेल. हे परराष्ट्र धोरण इतर देश ठरवणार नाही. अमेरिकेला काय वाटतं, युरोपियन देशांना काय वाटतं यावरनं भारत कोणतेही निर्णय घेणार नाही. तर भारताचे हितसंबंध कशांमध्ये आहेत, भारतीयांच्या आर्थिक आकांक्षा काय आहेत, त्याच्यावरती आधारित भारताचं धोरण असेल आणि हेच आपण ज्या वेळेला

0: ना रशिया युक्रेन संघर्ष 4 वर्षांपूर्वी सुरू झाला, त्यावेळेला अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावरती आर्थिक निर्बंध टाकले, रशियन तेलावरती आर्थिक निर्बंध टाकले आणि भारतावरती पण दबाव टाकला. परंतु भारत अशा कोणत्याही दबावाला बळी पडला नाही आणि भारताने रशियाकडनं तेल घेणं सुरू केलं. या 4 वर्षांमध्ये ज्या वेळेला रशिया आपल्या 12व्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश होता, तो जवळपास 1व्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश झाला. आजही आपली जी प्रत्येक दिवसाची तेलाची गरज आहे, साधारणतः आपण प्रतिदिवशी 50 लाख बॅरल तेलाची आयात करतो, त्यापैकी आजही 28 लाख बॅरल्स आपण रशियाकडनं घेतो आहोत. आणि याचा परिणाम असा झाला की रशियाकडनं आपल्याला मिळालेलं तेल जे आहे हे याच्यावरती आपल्याला सूट मिळाली, आणि ती सूट मिळाल्यामुळे इतर देशांमध्ये तेलाचा जसा भडका झाला तसा भडका भारतामध्ये झाला नाही. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ या भारताच्या शेजारी देशांमध्ये तेलाच्या, विशेष करून पेट्रोल डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या, तसा प्रकार भारतामध्ये घडला नाही. याचं कारण असं होतं की आपण अखंडितपणे रशियाकडनं तेल घेत गेलो. याचा केवळ भारताच्या अंतर्गत परिस्थितीवरती याचा परिणाम झाला नाही तर जागतिक परिस्थितीवर पण याचा परिणाम झाला. भारत हा रशियाकडनं तेल घेत होता, त्याचं शुद्धीकरण करत होता आणि शुद्ध केलेलं तेल आपण युरोपला देत होतो, अमेरिकेला देत होतो. त्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये देखील तेलाच्या किमती वाढल्या नाही, त्यांच्यामध्ये सातत्य, स्थैर्य आणि स्थिरता टिकून राहिली, याचं श्रेय पूर्णपणे भारताला जातं.
1: म्हणजे भारताच्या या निर्णयानं जगाला मोठ्या ऊर्जा संकटातून वाचवलं असं म्हटलं तर योग्य ठरेल?
0: ते बिलकुल योग्य ठरेल. याचं कारण असं आहे की जो भारत तेलाचा आयातदार देश म्हणून ओळखला जायचा तो पहिल्यांदा निर्यातदार देश बनला. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत आपण जर्मनी सारख्या देशाला तेल पुरवठादार करणारा भारत हा जगातला पहिला आणि मोठा देश होता. आपण अमेरिकेला तेल पुरवठा करायचो आणि युरोपियन देश ज्या वेळेला रशियाकडनं तेल आणि नैसर्गिक गॅस घ्यायचे त्यांना आर्थिक निर्बंधामुळे ते घेता येत नव्हतं, मात्र तेच रशियन तेल ते भारताकडनं घ्यायचे आणि ते रिफाईंड ऑइल असायचं. त्यामुळे भारताने एकूण जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमतीमध्ये स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
1: भारताच्या या भूराजकीय कौशल्याकडे तुम्ही कसं पाहता?
0: ही भारताची एक फार मोठी डिप्लोमॅटिक व्हिक्टरी आहे. भारत हा एक असा देश आहे की जो केवळ समतोल साधत नाही, तर जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की आता जग काय सांगेल त्याप्रमाणे भारत वागेल असं नाहीये, तर भारत काय सांगेल याच्याप्रमाणे जग आता वागेल, इतकी क्षमता भारताने स्वतःमध्ये निर्माण केलेली आहे. भारत हा इतर कोणत्याही देशांच्या दबावापुढे झुकणारा हा देश नाहीये आणि त्यामुळेच आपण अमेरिकेबरोबरचा सध्या व्यापार करार आहे त्यामध्ये आपण कृषी क्षेत्र असेल, डेअरी, फिशरी असेल, आपण मुक्त करण्यामध्ये स्पष्टपणे नकार दिलेला होता. आणि त्यामुळे भारत आता एकूणच आपण कोणत्याही प्रकाराला दबावाला झिडकारून टाकण्याची क्षमताही भारतामध्ये आहे आणि याचा स्वाभाविकपणे भारताचा प्रभाव हा जागतिक राजकारणावरती वाढताना आपल्याला दिसून येतो. आज जवळपास जगातल्या सगळ्यात महत्वाच्या संघटनांचा, संस्थांचा भारत हा सदस्य देश आहे आणि त्यामुळे जागतिक शांतता प्रक्रियेमध्ये असेल, काही संघर्ष सोडण्यामध्ये असेल, अनेक देशांकडून भारताच्या मध्यस्थीची मागणी पण केली जाते.
1: रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांविरुद्ध कारवाईची भूमिका घेणाऱ्या अमेरिकेनं नुकताच थेट रशिया विरुद्धचे निर्बंध शिथिल करण्याचा करार केलाय. या व्यतिरिक्त देखील काही पावलं उचलली, यामागची कारण मीमांसा कशी कराल?
0: एकूणच आज जर आपण अमेरिकेची अंतर्गत परिस्थिती पाहिली तर ती फार काही सकारात्मक आहे असं नाहीये. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार हा साधारणतः 30 ट्रिलियन डॉलर आहे पण अमेरिकेवरचं कर्ज हे 38 ट्रिलियन आहे. आखातामध्ये जो संघर्ष झाला आणि ज्यामुळे ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या, त्याचमध्ये 40% अमेरिकेमध्ये देखील देशांतर्गत तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. आजही अमेरिकेची महागाई ही साधारणतः आखाती संघर्ष सुरू होण्यापूर्वी ही 2% खाली होती, ती आता 4.25% जाऊन पोहोचली आहे. दुसरं, अमेरिकेमध्ये पुढच्या महिन्यामध्ये अमेरिकन काँग्रेसच्या मध्यवर्ती निवडणुका आहेत आणि या सगळ्या परिस्थिती बघता महागाईचा तिथला भडका उडालेला आहे. या सगळ्या गोष्टी पाहता अमेरिकेला देखील आता इतर देशांकडनं तेल आयात करण्याशिवाय पर्याय नाहीये. विशेष करून डिझेलची गरज जी आहे ती आता अमेरिकेला रशियाकडनं भागवावी लागते आणि म्हणूनच अमेरिकेनं नुकतंच रशियाबरोबर यासाठी करार केला. आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ हे जेव्हा भारत भेटीवरती येणार आहेत त्यावेळेला ते मुंबई आणि जामनगरला जाणार आहेत, ते दिल्लीला जाणार नाहीये. जामनगरला का जाणार आहेत? कारण जामनगरला रिलायन्सचा सगळ्यात मोठा तेल शुद्धीकरणाचा कारखाना आहे. याच्यावरनं अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये तेलाची प्राथमिकता दिसून येते. आज अमेरिकेची देखील ती प्रचंड मोठी गरज आहे कारण डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिका फर्स्टच्या अंतर्गत अमेरिकेचं औद्योगिकरण करायचं आहे आणि त्यामध्ये तेल ही ऊर्जा सुरक्षा ही फार महत्वाची गरज असल्यामुळे ते आपल्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर देखील करार करून त्यांच्याकडनं देखील ऊर्जा सुरक्षा किंवा ऊर्जेची गरज भागवण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला दिसून येत आहे.
1: सर, खनिज तेलाचं अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सातत्यानं प्रयत्न करत आलाय, मग ते पर्यायी ऊर्जा असो किंवा इथेनॉल असो, भारताला याचा कसा फायदा होताना दिसतोय?
0: बघा, भारताची एकूणच तेलाची जी

0: गरज आहे खनिज तेलाची जी गरज आहे आपण आपल्या गरजेच्या 80% गरज ही आयातीतनं भागवतो. भारत हा साधारणतः 42 देशांकडनं तेलाची आयात करतो. आपण आपली जी प्रतिदिवशी तेलाची गरज आहे ती साधारणतः 50 लाख बॅरल्स एवढी आहे. त्यापैकी आपण 28 लाख बॅरल्स सध्या रशियाकडनं घेतोय आणि उर्वरित तेल आपण आखाताकडनं साधारणतः 18 लाख बॅरल्स आपल्याला ब्रेंट क्रूड ऑइलचे हे सध्या आखातामधनं येतात. उर्वरित तेल जे आहे ते आपण व्हेनेझुएलाकडनं घेतो, काही अमेरिकेकडनं घेतोय, काही आफ्रिकन देशांकडनं पण घेतो आहे. साधारणतः भारताने आपण जी आपली तेलाची गरज जी 14-15 देशांकडनं यापूर्वी आपण तेल आयात करायचो ते आता आपण 42 देशांकडनं तेल आयात करतोय. आपलं ओव्हर डिपेंडन्स जे होतं हे आखातावरती होतं ते आता आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो. आपण ते रशियाबरोबर बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय. भारताच्या बाबतीमध्ये एक जमेची बाजू लक्षात घ्या, ती अशी आहे की भारताकडे तेल शुद्धीकरणाची फार मोठी क्षमता आहे. सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये 3 प्रकारचे तेल तुम्हाला दिसतात. पहिलं आहे ब्रेंट क्रूड ऑइल जे तेलाचा किमती ठरवण्याचा एक बेंचमार्क आहे, परंतु ते तुलनेने हलकं आहे त्यामुळे ते पेट्रोल आणि डिझेलमध्ये सहज मध्ये कन्वर्ट होतं. दुसरं आहे जे उराल ऑइल म्हणतात जे रशिया तयार करतो. आणि तिसरं जे आहे ज्याला WTI किंवा वेस्ट टेक्सास इंडेक्स म्हणतात जे व्हेनेझुएला आणि अमेरिका तयार करतं. परंतु ह्या तिघांमध्ये पण म्हणजे ब्रेंट क्रूड ऑइलच्या तुलनेमध्ये WTI आणि उरालमध्ये गंधकाचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे ते जड तेल म्हणून ओळखलं जातं. त्याला शुद्धीकरण करण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञान लागतं. पण भारत हा एकमेव असा देश आहे की ज्याच्याकडे जसं ब्रेंट क्रूड ऑइल शुद्धीकरण करण्याची क्षमता आहे तसं उराल आणि WTI ह्या दोन्ही प्रकारचे तेल शुद्धीकरणाची क्षमता आहे. जामनगरला त्याच्या संदर्भातलं एक फार मोठा शुद्धीकरण जगातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे आणि त्यामुळे भारत हे तिन्ही प्रकारचे तेल घेऊ शकतो. त्यामुळे भारताची अडचण निर्माण होत नाही. म्हणजे आखातामध्ये ज्या वेळेला 40-45% आखाती संघर्ष चालू असताना तेलाच्या किमती जगभरात वाढल्या तो प्रकार भारताकडे झाला नाही. भारत साधारणतः 3 ते 3.5 महिने भारताने तग धरला आणि त्यानंतर जी तेलाची वाढ झाली ही किमान 10% देखील तेलाची वाढ आपल्याकडे नव्हती. हे का शक्य झालं? हे यासाठी शक्य झालं तर एकतर आपण तेल साठवून ठेवण्याची क्षमता वाढवली, दुसरं आपण तेलाची आयात 42 देशांकडनं करतो आहोत आणि तिसरं म्हणजे आपण तेल शुद्धीकरणामधची जी क्षमता आहे जे तंत्रज्ञान आहे त्यामध्ये भारताने मास्टरी प्रावीण्य मिळवलं आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती संकटावरती मात करू शकलो.
1: येणाऱ्या हिवाळ्यात युरोपसह अनेक देशांमध्ये ऊर्जेची मागणी जी आहे ती प्रचंड वाढेल. सध्याच्या युद्धाच्या आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा हिवाळा जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी किती आव्हानात्मक असेल?
0: हा निश्चितपणे आव्हानात्मक असणार आहे. कारण असं आहे की अजूनही रशिया युक्रेन संघर्षात चालू आहे. युरोपियन देशांना रशियाकडनं मिळणारं तेल आणि नैसर्गिक गॅस अजूनही पूर्वपदावर आलेला नाहीये. आखातामधला संघर्ष हा पूर्णपणे क्षमला आहे असं आपल्याला सांगता येत नाही. कारण अमेरिका आणि इराण मधला तणाव कायम आहे. काही छोट्या मोठ्या चकमकी होत आहेत. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड जे आहे ते अजूनही पूर्ण रिलीज झालेलं नाहीये. तिथनही अजून 10% वाहतूक चालली आहे. सौदी अरेबियाची ईस्ट वेस्ट पाईपलाईन अजूनही नादुरुस्त आहे. या सगळ्यांमुळे तेलाची एकूण जागतिक पुरवठा साखळी आहे तिच्यामध्ये व्यत्यय निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे देशभरामध्ये ऊर्जेची मागणी मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतीये. त्या मनाने सप्लाय जो आहे पुरवठा जो आहे तो अजूनही व्यवस्थित झालेला नसल्यामुळे तेलाच्या किमती ह्या वाढताना दिसून येतात. त्या आजही $100 प्रति बॅरल ही तेलाची किंमत वाढताना आपल्याला दिसून येते आहे आणि ती पुढच्या काळामध्ये आणखीने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारत आपण यासाठी आहोत की आपल्याकडे 75 दिवसांची तेल साठवून ठेवण्याची क्षमता आहे. भारताच्या दृष्टिकोनातून आणखीन एक जमेची बाजू अशी की तेल खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारे डॉलर हे सध्या आपल्या तिजोरीमध्ये म्हणजे फॉरेक्स मध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या भारताचा फॉरेक्स हा साधारणतः 725 अब्ज डॉलर एवढा प्रचंड मोठा आहे. त्यामुळे इव्हन रशियापेक्षा पण आपला फॉरेक्स जास्त आहे. रशियाचा 400 आहे, आपला जवळपास 725 आहे. त्यामुळे भारताची इतर देशांच्या तुलनेमध्ये परिस्थिती ही खूपच उत्तम पद्धतीने आहे, चांगली आहे. मात्र भारताला येत्या काळामध्ये आपली साठवून ठेवण्याची क्षमता आणखीन वाढवावी लागणार आहे. आणखीनही आपल्याला तेल शुद्धीकरणाचे प्रकल्प जामनगर शिवाय गुजरात शिवाय इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काढावे लागणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारताला स्वतःकडे आपल्याकडे ऑइल एक्सप्लोरेशन आपल्याला वाढवावं लागेल. अशा अनेक दृष्टिकोनातून भारताला येत्या काळामध्ये प्रयत्न करावे लागेल.
1: नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचा ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, निवेदन लेखन मुलाखतकार आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

0: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांमध्ये शेतकरी महिलांचा सहभाग याविषयी माहिती ऐकणार आहोत। ही माहिती आपल्याला करून देत आहेत कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा, जिल्हा रायगड येथील कृषी विस्तार तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मांडवकर।
8: श्रोतेहो नमस्कार। खरं म्हणजे कृषी विकास आणि संबंधित क्षेत्रात म्हणजेच कृषीपूरक व्यवसाय यामध्ये महिलांची भूमिका अतिशय महत्वाची आहे। शेतीमध्ये महिलांच्या सहभागाचे स्वरूप आणि व्याप्ती प्रदेशानुसार बदलते, परंतु विविधतेकडे दुर्लक्ष करून महिला कृषी विषयामध्ये, कृषी उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत। 2011 जनगणनेनुसार एकूण महिला मुख्य कामगारांपैकी 55% महिला या शेती कामगार होत्या आणि 24% शेतकरी होत्या। तथापि केवळ 12.8% शेतकरी आणि शेतकरी महिलांच्या नावावरती जमिनीची मालकी आहे। हा थोडाफार लिंगभेद आपल्याला जाणवतो, परंतु सीमांत आणि लहान जमीन म्हणजे कमी क्षेत्र असलेल्या जमिनींमध्ये महिलांकडे मालकीचं प्रमाण फार कमी आहे, ते 25.7% इतकंच आहे। आज आपण पाहिलं तर महिलांचा सहभाग शेतीमध्ये कशा प्रकार आहे, कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक स्थिती, प्रादेशिक घटकांवरती हा सहभाग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आढळतो। पहिलं म्हणजे स्वतः शेतीमध्ये काम करणाऱ्या, दुसरं कामावर देखरेखीद्वारे आणि व्यवस्थापकाचं काम करणाऱ्या, आणि तिसरा प्रकार आहे शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या महिला। शेती हा संपूर्ण

देशाचा आत्मा आहे. आणि शेतीमध्ये काम करत असताना बियाणे व निवड प्रक्रिया, रोपवाटिका व्यवस्थापन, पेरणी व लागवड, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, अंतर मशागत, काढणी व मळणी, धान्याची स्वच्छता, प्रतवारी व साठवण, तर शेतमालाची विक्री व बाजारपेठ संपर्क, शेतीविषयक निर्णय प्रक्रियेत सहभाग, हे सगळे कामं शेतकरी महिला करीतच असतात. त्याचबरोबर पशुधनाचा आपण जर विचार केला तर पशुधन हा मुख्य उपजीविकेचा व्यवसाय आपल्या शेतकरी कुटुंबाचा आहे. त्यामध्ये बहुतांश महिला सहभागी झालेल्या असतात. प्रामुख्याने जनावरे आणि गोठ्यांची स्वच्छता करणं, गुरांना पाणी देणं, जनावरांचं दूध काढणं, चारा संग्रह, शेणाच्या गवऱ्या तयार करणं, ही सगळी कामं प्रामुख्याने महिला करत असतात. केवळ आजारी जनावरांची काळजी घेण्याचं काम हे पुरुषांवरती असतो. एकंदरीत पाहिलं तर याच्यामध्ये महिलांची भूमिका मोठी आहे. तिसरा विषय घेतला कुक्कुट पालन, हा जो प्रमुख शेतीपूरक व्यवसाय आहे, त्यामध्ये ह्या उद्योगात घरगुती पातळीवरती महिलांचा सहभाग केंद्रस्थानी आढळतो. या व्यतिरिक्त शेळीपालन, फुलशेती, फळबाग लागवड, मत्स्य व्यवसाय, अन्न प्रक्रिया यांचा समावेश आपल्याला पाहता येतो. आता दुसरा विषय असा आहे की शेतकरी म्हणजे सहभाग वाढवण्याकरता कोणते प्रयत्न केले जात आहेत. आपल्याला माहित आहे की शेतीमध्ये सहभाग वाढवण्याकरता शासन स्तरावरती खूप मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्यात प्रामुख्याने आपण विचार केला तर उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं, प्रात्यक्षिकांचं आयोजन करणं, कृषी निविष्ठांची खरेदी करणं, लागणारा जो काय बियाणं असेल, खतं असतील, याची खरेदी करण्याबाबतचं ज्ञान शेतकरी महिलांना देणं, अन्न प्रक्रियेमध्ये सुधारणा करणं, साठवणूक आणि पणन व्यवस्था म्हणजे विक्री व्यवस्थामध्ये त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शासनामार्फत केली जात आहे. त्याच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण, प्रात्यक्षिक आणि कृषी विस्तार माध्यमांचा वापर पाहायला मिळतो. त्याचबरोबर आपण जर इतर गोष्टी पाहिल्या तर महिलांसमोर आजही सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आणि इतरही अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये महिलांचं कार्याचं नियोजन करणं फार महत्वाचं आहे. शेतीमध्ये आपण जर पाहिलं ग्रामीण महिलांमध्ये काही अडचणी आहेत. प्रामुख्याने आपण पाहिलं तर पारंपरिक ज्ञानामध्ये त्या अडकलेल्या पाहायला मिळतात. त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क कमी आढळून येतो. आजच्या काळात थोडा वाढलेला आहे पण तो एकंदरीत थोडा संपर्क त्या कमी पडतात. आहार आणि आरोग्याबाबत त्यांच्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात जुन्या चालीरीती आणि गैरसमज आपल्याला पाहायला मिळतात. तर ते दूर होण्याकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर महिलांना व्यवसायाकरता भांडवलाची कमतरता जाणवते, उपलब्धता कमी असते, शासनाच्या योजनांची पुरेपूर माहिती नसल्यामुळं त्या योजनांचा फायदा घेण्यास पुढे येत नाहीत. अशावेळी महिलांना संघटित होऊन कृषी आणि पृष्ठपूर व्यवसायामध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याची गरज आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन पुढील काळात हाती घ्यावयाची योजनांची आखणी आणि योग्य अंमलबजावणी करणं ही काळाची गरज आहे. यापुढे आपण पाहूया की शेतकरी मुलांच्या शिक्षण सामाजिक बाबीविषयी काय सांगतील आपल्याला. तर प्रथम म्हणजे याचा सामाजिक सहभाग वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. महिला हा जितक्या समाजामध्ये सहभागी होतील तितका त्यांना त्यांचं भांडार त्यांच्याकडे उपलब्ध होईल. त्याप्रमाणे शेती आणि शेतीपूरक व्यवस्थेमध्ये भविष्यात त्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं. आज आपण काही पारंपरिक बाबी सोडल्या तरी आधुनिक पद्धतीच्या अवलंबनामुळे उत्पादन क्षमता वाढू शकते. शेतीच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्याचे प्रबंधन होणं आवश्यक आहे. सर्वांना आपल्याला माहिती पाण्याचं महत्व सर्वात जास्त महिलांना माहित असतं. घरातील पाण्याचं व्यवस्थापन करत त्यांना ते शेतामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना पुढे आणणं फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट पर्यावरण. पर्यावरणात आपण पाहिलं तर पर्यावरण टिकलं तर सर्व काही टिकू शकतं सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सुरुवातीला हे संस्कार जर शेतकरी महिलांमध्ये झाले तर ऑटोमॅटिक त्याचा प्रसार हा समाजावर होईल. त्यातून मग पर्यावरणाची काळजी घेणं सर्वांना शक्य होऊन जाईल. आपल्याला माहिती आहे की आजीबाईचा बाटवा, त्यातून शोध आणि बोध बाहेर येत असतात. आजीबाईच्या बाटवा म्हणजे ती एक स्त्री आहे जी पारंपरिक ज्ञानाबरोबर तिची समाजासाठी उद्धाराचं काम करते. अशा प्रकारचा हा बटवा ग्रामीण महिलांमध्ये शेतकरी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवणं, त्यांना ज्ञानाने समृद्ध करणं, त्यासाठी त्यांचा प्रसार आणि अवलंब करणं यासाठी फार महत्वाची गरज आहे. आपण जर पाहिलं तर शेतीमध्ये महिलांच्या जमीन धारणाविषयी आपण पाहिलं तर शेत जमीन नावावर असणाऱ्या महिलांचं प्रमाण अत्यल्प आहे. जे आपण ऍग्रिकल्चर सेन्सस म्हणतो, कृषी जनगणना 2015-16 नुसार भारतामध्ये जवळपास 14% व महाराष्ट्रामध्ये 15% महिला शेती करतात. ज्यामध्ये जमीन धारणा असणाऱ्या भाडेतत्वावर शेती करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. एकूण जी महिला आहेत त्याच्यापैकी 80% महिला या अल्प व अत्यल्प भूधारक महिला आहेत. त्यांच्याकडे फार कमी शेत जमीन आहे. जी पितृसत्ता कुटुंब पद्धती आहे ती तर आपण कारणीभूत असं म्हणू शकतो. कारण आपल्याकडे पितृसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये वारसा हक्क मुलाकडे जात असल्यामुळे महिलांच्या नावावर शेतजमीन फार नगण्य राहते. त्यामुळे शेतजमीन नावावर असणं हा एक केवळ प्रशासकीय पैलू नाही आहे, तर त्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि अधिकार निर्णय क्षमता वाढवणं, त्या संबंध जोडणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे शेती नाही, त्यामुळे त्याचं सक्षमीकरण नाही, त्यामुळे सर्वांगीण विकास प्रभावित होतो, त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आता आपण पाहूया की महिलांच्या शेतीमध्ये अधिकार वाढवण्याकरता शासनाने कोणतं धोरण आखलेलं आहे. आपल्याला माहित आहे की केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत विविध धोरणामध्ये महिलांना उत्पादक बनवणं, उद्योजक, निर्णयकर्त्या म्हणून सक्षम करण्यावर भर आहे. विशेषतः महिला बचत गट, कृषीपूरक व्यवसाय, कौशल्य विकास, वित्तीय समावेशन आणि बाजारपेठेची जोडणी यांना महत्व शासनाने दिलेलं आहे. त्यामध्ये आपण जर पहिल्यांदा पाहिलं तर दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन DNRLM असं आपण म्हणतो, त्याच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना उद्योजक बनवणं, त्यांना कृषी व कृषी उत्पादनातील क्षमता वाढवणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. शाश्वत शेती,
पशुधन व बिगर कास्ट उत्पादन

बाजारपेठ ही जोडणी यावरती यामध्ये भर दिला आहे. त्यामुळे महिला किसान शक्ती योजना शेतकऱ्यांना निश्चितच सहाय्य आहे आणि आतापर्यंत 33 लाखांहून जास्त महिलांचा यांचा लाभ घेतलेला आहे. दुसरं आपण पाहिलं तर या दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये महिला बचत गट त्यांना संघटित करून बचत, बँक कर्ज, कौशल्य विकास, उत्पादन आणि सामूहिक व्यवसाय यासाठी मदत केली जाते. महिला उत्पादक गट व उत्पादक कंपन्यांमार्फत बाजारपेठी त्यांच्या जोडण्यावरती मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की केंद्र शासनाची योजना आहे की जमीन धारक पात्र शेतकऱ्यांना कुटुंबाला वर्षाला ₹6,000 थेट बँकेत जमा केले जातात. पीएम किसान योजना या लाभासाठी जमीन मालकी व इतर पात्रता निकष लागू होतात. त्यामुळे महिलांच्या नावावर जमीन असेल, त्यांची नोंदणी आणि मालकी असेल, तर अशा प्रकारे ह्या महिलांना सुद्धा या ₹6,000 निश्चित लाभ होऊ शकतो. त्यासाठी त्यांचं आर्थिक सक्षमीकरण ठरणं महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त कृषी कौशल्य व तंत्रज्ञान हस्तांतरण, आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी विद्यापीठं, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि इतर संस्थांमार्फत आधुनिक शेतीचं प्रशिक्षण दिलं जातं. तंत्रज्ञान, प्रक्रिया, मूल्यवर्धन, नैसर्गिक शेती, पशुपालन, डिजिटल तंत्रज्ञान, उद्योजकता याच्यावरती मोठ्या प्रमाणात जोर दिलेला आहे आणि यामुळे प्रशिक्षणाची सुविधा मोठ्या प्रमाणात ठेवलेली आहे. कृषीपूरक व्यवसाय आणि मूल्यवर्धन पाहिलं तर शेतीमध्ये मजूर न ठेवता दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मशरूम, मधमाशी पालन, रोपवाटिका, अन्न प्रक्रिया, मसाले, पापड उद्योग, लोणची, फळ प्रक्रिया आणि नैसर्गिक शेती निविष्ठा या निर्माण करण्यामध्ये महिला उद्योजक त्यांना बनवण्यावरती भर दिला जात आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की महिला बचत गटांना ग्रामीण महिलांना बँकिंगची माहिती देणं, त्यांना विमा संरक्षणाविषयी माहिती देणं, पेन्शन योजनेशी जोडणं ही कामं आपल्याला ह्या दीनदयाळ अंत्योदय योजना तसेच किसान महिला सशक्तीकरण योजनेअंतर्गत केली जात आहे. एकंदरीत महिलांसाठी मोठ्या प्रमाणात शासनाचे उपक्रम हे चालू आहेत. आपल्याला माहिती आहे कृषीपूरक व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आपलं आर्थिक उत्पादन मिळतं, आर्थिक उन्नती होण्यामध्ये मदत होते. एकूण हे जोडधंदे आहेत की ज्यामध्ये शेतीशी संबंधित अनेक व्यवसाय समाविष्ट आहेत. हे व्यवसाय शेतकऱ्यांना स्थैर्य देतात, त्यांना शेतीमधील उत्पादनासोबतच अतिरिक्त कमाईची संधी देतात. प्रामुख्याने आपण व्यवसाय पाहिले आजच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तर दुग्ध व्यवसाय ज्याच्यामध्ये पशुपालन, दूध संकलन व प्रक्रिया, शेळीपालन व्यवसायामध्ये संगोपन, खाद्य व्यवस्थापन व विक्री, कुक्कुटपालनामध्ये अंडी उत्पादन याच्यामध्ये दोन्ही प्रकार आहेत. गावठी कुक्कुटपालन आहे, पारंपरिक कुक्कुटपालन आहे, त्याचप्रमाणे सुधारित कोंबडी पालन हा एक व्यवसाय आहे. मत्स्य व्यवसायामध्ये मत्स्य प्रक्रिया विक्री याच्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन हा एक विषय त्यामध्ये येतो. मधमाशी पालन हा एक मोठ्या प्रमाणात व्यवसाय महिला करत आहेत, त्यामध्ये मध उत्पादन व प्रक्रिया. मशरूम उत्पादन हा एक नवीन आलेला पुढे व्यवसाय, त्याला मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मागणी आहे. त्यामुळे मशरूम उत्पादनाची निर्मिती, त्याची पॅकिंग आणि विक्री याच्या माध्यमातून महिलांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होतात. अन्न प्रक्रिया हा जुना विषय की तो पारंपरिकरित्या सुरूच आहे. लोणची पापड बनवणं, त्याला आता नवीन जी उत्पादन आहे त्यामध्ये जॅम, जेली बनवणं, आणखीन प्रक्रिया उद्योग याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होऊ शकते. धान्यावरती स्वच्छता ते प्रक्रिया करणं, मूल्यमापन करणं ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आज मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये रोपांची मागणी असते, रोपवाटिका तयार करणं, त्याची विक्री करणं हा एक व्यवसाय मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतो. शासनाने आता नैसर्गिक शेतीवरती मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतीची निविष्ठा तयार करणं ज्यामध्ये जीवामृत आहे, घन जीवामृत आहे, गांडूळ खत आहे, बीजामृत आहे, की जे आज कमी खर्चामध्ये उत्पादन होणाऱ्या निविष्ट आहे त्याचा उत्पादन करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा एक नवीन व्यवसाय शेतकरी महिलांना करता येऊ शकतो. शेणावर आधारित उत्पादन म्हणजे गोवऱ्या, धूप, जैविक उत्पादनं ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं की ज्याची आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. आणि शेवटी कृषी पर्यटन, कृषी पर्यटनामध्ये निवास, खाद्यपदार्थ व स्थानिक उत्पादनांची विक्री हा मोठ्या प्रमाणात व्यवसाय मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. गावागावांमध्ये जे सधन शेतकरी आहेत, जे मोठ्या प्रमाणात या व्यवसायाकडे वळलेले आहेत, तिथेही शेतकरी महिलांना याच्यामध्ये रोजगाराच्या संधी आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच शेतीपूरक व्यवसायामध्ये फायदेशीर बाबी चार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये आर्थिक स्थैर्य, शेतकरी महिलांना उत्पन्नाबरोबर अतिरिक्त जोड उत्पन्न त्यामध्ये मिळतं, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते. जी काही संसाधनांचा योग्य वापर, उपलब्ध असलेली जमीन, पाणी, मनुष्यबळ याचा योग्य वापर आपल्याला या शेतीपूरक व्यवसायामध्ये करता येतो. मागणी व उत्पन्न, मागणीप्रमाणे उत्पादन घेऊन नफा मिळवता येतो. हंगामानुसार किंवा सणानुसार मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मागणी असते त्या उत्पादनाची, त्याप्रमाणे उत्पादन घेऊन त्याच्या विक्रीतून आपल्याला निश्चित फायदा मिळवता येऊ शकतो. आणि रोजगार निर्मिती, थोड्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार देण्याची क्षमता कृषीपूरक व्यवसायामध्ये आहे. त्यामुळे अशा प्रकारचे चार महत्वाचे फायदे आपल्याला कृषीपूरक व्यवसायामध्ये पाहायला मिळतात. आणि एकंदरीत ह्या सगळ्यामध्ये प्रक्रिया उद्योगाची भूमिका फार महत्वाची आहे. मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करून त्यातून मूल्यवर्धन करणं, शेवटी एखाद्या पदार्थाचं मूळ स्वरूपामध्ये विक्री करून मिळणारा नफा त्यापेक्षा मूल्यवर्धन मिळणारा नफा निश्चितच जास्त असतो. त्यामुळे डाळी तयार करणं, फळावर प्रक्रिया करणं, भाजीपाला प्रक्रिया करणं, शेवया, कुरड्या, पापड तयार करणं, मसाला तयार करणं याच्यावर मोठ्या प्रमाणात महिलांना अर्थार्जन करू शकतात. त्यासाठी एकत्रित प्रयत्नांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गरज आहे. दुग्ध व्यवसायामध्ये आज मोठ्या प्रमाणात दुधाचं शीतीकरण करणं, पिशवीमध्ये पॅकिंग करून ते विक्री करणं हेही व्यवसाय मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला करू शकतात. गांडूळ खत, सेंद्रिय खत, वनस्पतीजन्य कीटकनाशक, बीजोत्पादन याच्यामध्येही

महिलांना पुढे राहण्यात निश्चित चांगला वाव आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर आजच्या काळामध्ये मालाच्या विक्रीबाबतचं ऑनलाईन मार्केटिंग म्हणजे आज पारंपरिक विक्री व्यवस्थापेक्षा घरबसल्या आपण मोबाईलच्या द्वारे कोणत्याही ऍपद्वारे आपण मार्केटिंग करू शकतो हे ज्ञान शेतकरी मुलांनी जाणून घेणं महत्वाचं आहे. तर त्यांनी अवगत होऊन त्यासंदर्भात काळानुसार पुढे चालणं ही फार महत्वाची गरज आहे. त्याकरता प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे आणि ती शासनामार्फत आजच्या काळात पुरवण्याचं काम सुरू आहे. आणि आपण पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी खूप योजना आहेत, महिलांसाठी खूप मोठ्या योजना आहेत. त्याच्यामध्ये कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचा तो योजनांची माहिती त्यांना देत असते शिबिरांद्वारे प्रदर्शनांद्वारे. महाराष्ट्र शासनाचा अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून शेती व्यवसायासाठी कर्जाची माहिती दिली जाते. नाबार्ड योजनेमार्फत दुग्ध व्यवसाय वित्त शेतीपूरक उद्योगांना सहाय्य मिळतं. विकिपीडे या संकेतस्थळावरती शेतीपूरक व्यवसायाची माहिती दिलेली आहे. आणि काही शेतकरी मासिक आहेत किंवा शेतकरी दैनिकातून शासनाच्या योजनांची माहिती आपल्याला मिळत असते. एकंदरीतच आपण पाहिलं तर शेतकरी महिलांच्या विकासासाठी धोरणात्मक पावलं काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मुद्दे या ठिकाणी मांडतो, महिलांच्या नावावरची जमीन व मालमत्तेची मालकी वळवणं हा एक महत्वाचा टप्पा हाती घेणं आवश्यक आहे. प्रत्येक गावात महिला उद्योजकता केंद्र निर्माण करण्याची गरज आहे. महिला उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांचा विकासाचा मार्ग तयार करण्याची एक आखणी करणं

0: शासनाच्या योजनांची माहिती आपल्याला मिळत असते. एकंदरीतच आपण पाहिलं तर शेतकरी महिलांच्या विकासासाठी धोरणात्मक पावलेवर काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मुद्दे या ठिकाणी मांडतो. महिलांच्या नावावरची जमीन व मालमत्तेची मालकी वळवणं हा एक महत्वाचा टप्पा हाती घेणं आवश्यक आहे. प्रत्येक गावात महिला उद्योजकता केंद्र निर्माण करण्याची गरज आहे. महिला उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांचा विकासाचा मार्ग तयार करण्याची एक आखणी करणं महत्वाचं आहे. कृषी यंत्रसामग्रीमध्ये महिलांसाठी अनुकूल साधनं उपलब्ध करणं, ज्यामध्ये कमी वजनाच्या किंवा सहज चालत येणाऱ्या यंत्रसामग्री तयार करणं आवश्यक आहे. उत्पादनापेक्षा मूल्यवर्धन, त्याचं ब्रँडिंग आणि बाजारपेठ यावरती अधिक भर देणं आवश्यक आहे. डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्सचं प्रशिक्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी महिलांना देणं आजकाळाची गरज आहे. महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी सल्ला किंवा हेल्पलाईन व्यवस्था सुरू करण्याची गरज आहे. आणि एकंदरीत कृषी विद्यापीठं, कृषी विभाग, महिला व बाल विकास विभाग, त्याचप्रमाणे बँका, बाजारपेठा आणि जे काही शासनाचे विविध विभाग आहेत त्यांचा एकंदरीत समन्वय हा शेतकरी महिलांच्या विकासासाठी करणं महत्वाचं आहे. एकंदरीतच माझा शेवटचा मुख्य संदेश असा राहील की महिलांचा कृषी आणि कृषी पूरक व्यवसायामध्ये सहभाग हा केवळ श्रमाचा सहभाग नसून उत्पादनापासून मूल्यवर्धन, बाजारपेठ आणि निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग वाढवणं म्हणजेच ग्रामीण कुटुंबाचं उत्पन्न आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण वाढवणं हा निश्चितच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. धन्यवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांमध्ये शेतकरी महिलांचा सहभाग याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कृषी विस्तार तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मांडवकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर आपण ऐकणार आहोत देशी वाणाचं संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, जुनं ते सोनं ही म्हण आपल्या संस्कृतीत आहे. खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळात जी शेती होती ती संपूर्ण देशी वाणावर अवलंबून होती. स्वातंत्र्याच्या दरम्यान आपल्याला अन्नधान्याचा पुरवठा कमी होत होता, उत्पादन कमी होत होतं, म्हणून मग संकरित वाणांची लागवड करायला लागलो आपण. आणि ही लागवड करताना मग त्यासोबत रासायनिक खतं आली, रासायनिक कीटकनाशकं आली आणि त्याचे दुष्परिणाम आता आपल्याला आपल्या जमिनी आणि हवामानात बघायला मिळत आहेत. मात्र देशी वाण हे आपल्या देशाचं मुख्य धन आहे. या देशी वाणांचं संवर्धन करण्यासाठी आता अनेक संस्था कार्यरत आहेत. हे देशी वाण म्हणजे नेमकं काय, देशी वाण आणि संकरित वाण याच्यात काय फरक आहे नेमका, आपल्या संस्कृतीला पुढे नेणारे कसे हे वाण आहेत, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत प्रोफेसर आनंद जाधव सरांकडनं. प्रोफेसर आनंद जाधव हे दांडेकर महाविद्यालय पालघर इथं उद्यानविद्या विषयाचे तज्ज्ञ आहेत. मी त्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत करतो. नमस्कार प्रोफेसर आनंद जाधव सर.
3: नमस्कार सर.
2: जाधव सर, देशी वाण खरं तर हे आपली संस्कृती आहे, हे देशी वाण म्हणजे आपण कोणत्या वाणानं देशी वाण म्हणता येईल बरं?
3: शेतकरी बंधू भगिनी, आपण देशी वाण किंवा देशी बियाणे याच्यामध्ये इंडिजिनस सीड्स असे जी म्हणतो. आता हे बियाणे म्हणजे नेमकं काय, तर शेतकऱ्यांचं स्वतःचं बियाणं. या बियाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संकरित असा हे नाही, शेतकऱ्यांनी स्वतःसाठी काही केलेलं आणि स्वतःकडे ठेवलेलं बियाणं, या पलीकडे दुसरं तिसरं काही नाही, परंतु ते पारंपरिक आहे. परंपरागत बियाणे हे स्वतःकडे असलेलं असतं, शेतकरी स्वतः काही करतो आणि तेच वापरतो, म्हणून त्याला देशी किंवा गावठी बिया असेही म्हणतात.
2: अच्छा, वंश परंपरागत शेतीतनं जे उत्पादन होतं त्याचंच बियाणं पुढच्या वर्षासाठी पेरणीसाठी काढून ठेवणं हे देशी वाण.
3: बरोबर
2: सर. मग देशी वाण आणि संकरित वाण ह्यात काय फरक आहे बरं?
3: शेतकऱ्याचं जे स्वतःचं बियाणं, हे स्वतःचं बियाणं मुळात उत्पादनाच्या दृष्टीने कणखर, चव चांगली असते, वातावरणातील बदल त्यांना एक रेजिस्टर असतं किंवा प्रतिकार क्षमता असलेले. आता ह्याच्यामध्ये मुख्य फरक म्हणजे काय, संकरित ज्या जाती आहे या जातीचं जे बियाणं आहे ते पुढील पिढ्यांसाठी बियाणे तयार करू शकत नाही, हा एक मुख्य फरक आहे. मात्र या उलट देशी जातीचे जे वाण आहेत ह्या बिया आपल्या पुढच्या जनरेशनसाठी वापरू शकतो. म्हणजे आता संकरित मध्ये F1 जनरेशन नंतर जर ते परत काही करायचं झालं तर ते चालत नाही, तर हा एक फरक आहे, जेणेकरून पुढच्या जनरेशनसाठी ह्या बिया वापरता येतात.
2: सर, पण आता संकरित बियाणं इतकं उपलब्ध आहे, विद्यापीठांचं संशोधन त्याच्यावर सुरू आहे, मग इतकं असताना मग आपण पुन्हा हे देशी वाणांचं संवर्धन करावं, ते टिकवण्याच्या दृष्टीने का प्रयत्न करतोय?
3: अतिशय सुंदर. आता हा एक अपरिहार्य भाग होता की संकरित बियाणं, कारण का डिमांड आणि सप्लाय, प्रत्येक देशाचं पॉप्युलेशन त्याला लागणारे जे अन्नधान्य ह्याच्या पुरवठ्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पादन करणाऱ्या जाती शोधणं हे त्या

0: त्या कृषी विद्यापीठांचं असतं आणि तसा संकरित तंत्र वापरून उत्पादन का चांगलं कसं घेता येईल किंवा ते उत्पादनामध्ये वाढ कसं होईल या दृष्टीने प्रयत्न केले गेले. म्हणून काय आहे की संकरित बियाण्यांची उपलब्धता भरपूर आहे. देशी वाणाचं काय का वैशिष्ट्य आहे, ज्या ठिकाणी ते वापरलं जातं त्या त्या ठिकाणच्या हवामानाशी ते मिळतं जुळतं घेतं. त्यांना जमिनीमध्ये असलेल्या अन्नाची आवश्यकता, जमिनीचा पोत यांच्याशी सहज ते जुळून घेतं. आणि ह्या सगळ्यातून काय होतं, नैसर्गिक प्रतिकार शक्ती संपादन करतात या जाती. आणि स्थानिक वाणामध्ये विशिष्ट भागात पसरलेल्या रोगांचा प्रतिकार जास्त, म्हणजे आपण इपिडेमिक डिसीज म्हणतो, त्या त्या रोगाला ते काय करतात, प्रतिकार करतात. संकरित वाणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्यामुळे स्थानिक प्रजाती नष्ट होत आहेत. आणि या दृष्टीने, कारण त्यांचं वैशिष्ट्य वेगळं आहे, जैवविविधता वेगवेगळी आहे, त्यानंतर आपली देशी संस्कृती, खाद्य संस्कृती आहे, ह्या सगळ्यांचा विचार केला तर संकरित बियाणे एवढे उपलब्ध असताना सुद्धा त्याची जी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, अन्नद्रव्यांचं प्रमाण, त्यांच्या कणखरपणा, या दृष्टीने देशी वाणांची आज संवर्धन करणं खूप गरजेचं ठरलेलं आहे.
1: अच्छा, म्हणजे देशी वाणांचं महत्व हे त्यात अभिप्रेत आहे आणि हे अनुवंशिकता म्हणजे विविधता हे सगळं राखून आपल्याला देशी वाणांचं संवर्धन करायचं, नाही का?
0: कारण असं असतं, जैवविविधता म्हणजे काय, तीन पार्ट होतात. एक म्हणजे त्याचं अनुवंशिक, अतिशय सुंदर अनुवंशिक गुण असतात की जे संकरित बियाण्यामध्ये म्हणजे हायब्रिडायझेशन टेक्निकमध्ये तेच वापरून उन्नत जाती तयार केल्या जातात. आणि देशी वाणाला एक विशिष्ट अशी चव असते, वैशिष्ट्यपूर्ण चव असते. तो नॉर्मल पदार्थ म्हणून जरी खाल्ला, त्याच्यात काही अतिशयोक्ती न करता तयार करून जरी खाल्ला तरी त्याची विशिष्ट अशी चव असते. आता आपल्या देशाची संस्कृती एक विशिष्ट पद्धतीची आहे. वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या सणावारी आपण काय करतो, खाद्यपदार्थांचे हे करतो. परंतु वैशिष्ट्य कोणतं आहे, तर त्या त्या सीझनमध्ये येणारे जे भाजीपाला आहे, धनधान्य आहे, ते वापरलं जातं, हे वैशिष्ट्य आहे. कारण तो एक सकस आहार म्हणून मानला जातो. आता दुसरी महत्वाची गोष्ट कशी, की देशी वाण हे कणखर अगोदर सांगितले. एक उदाहरण घ्यायचं झालं तर भातामध्ये उद्बत्ता डिसीज आढळत असत, बरोबर. त्याच्यानंतर स्टेम बोरर आहे भातावर, तर त्याला बऱ्याच प्रमाणात देशी वाण हे प्रतिकार करतात आणि त्याच्यामुळे ते टिकून राहतात. म्हणून प्रतिकार क्षमता आहे हे बघितलं तर देशी वाण त्या त्या भागामध्ये सहज स्वतःला कम्फर्ट करत असत.
1: आणि यासाठी आपल्या देशी वाणांचं संवर्धन हे फार महत्वाचं आहे. रासायनिक शेतीला यामुळे कितपत लगाम लागू शकणार आहे?
0: देशी वाणाचे जे संवर्धन आज एक चळवळ म्हणून उभी राहते, तर अपेक्षित हे आहे की जर प्रत्येक गोष्टीमध्ये हायब्रिड ज्या व्हरायटी आहेत, ह्या हायब्रिड व्हरायटीला जर फर्टिलायझेशन केलं नाही, फर्टिलाइज दिलेली नाही, औषधं दिली नाही, तर ते तग धरू शकत नाही अशी खरी वास्तव आहे. परंतु देशी वाण हा कणखर आहे. फक्त ड्रॉबॅक काय आहे की याचं उत्पादन तुलनेने कमी येत, संकरित वाणापेक्षा उत्पादन कमी येतं. परंतु त्याचे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत. आता महत्वाची गोष्ट अशी की याच्यावर जास्त परिणाम होण्यासारखा काही नाही आहे. कारण संकरित बियाणं म्हटल्यानंतर उत्पादन वाढ आहे, त्याच्यातले म्हणजे टिकाऊपणा आहे, रंग आहे, स्वाद आहे, या दृष्टीने इम्प्रूव्हमेंट केलेली असते. देशी वाण कणखर तर संकरित बियाणे नाजूक शेतकरी मानतो, परंतु याच्यामध्ये ते गुण घेतलेले असतात, तर त्यामुळे असा परिणाम होण्यासारखी गोष्ट अशी नक्कीच वाटत नाही. परंतु जर याच्या तुलनेने बघितलं, सकस आहाराच्या तुलनेने बघितलं, त्याची शारीरिक गरजेच्या दृष्टीने किंवा शरीराला पोषक असं जर अन्न बघितलं, तर देशी वाण संवर्धन करणं अत्यंत गरजेचं वाटतं. मग
1: आणि आपल्याला आता जेव्हा विषमुक्त अन्न द्यायचंय, आपल्या शेतकऱ्याची जबाबदारी आहे की त्याने आपल्या नागरिकांना, आपल्या देशासाठी विषमुक्त अन्नाची निर्मिती करायची आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण रासायनिक शेतीला दूर ठेवणार असू तर आपल्याला देशी वाणांचं संवर्धन गरजेचं आहे आणि देशी वाणांचीच लागवड करून भले तिथे उत्पादन कमी मिळते पण उत्पादन खर्चही कमी येतोय मात्र.
0: बरोबर.
1: आणि जे उपलब्ध साधन सामग्री आहे त्याच्या आधारे आपण ही देशी वाणांची शेती करू शकणार आहोत. प्रोफेसर जाधव सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि देशी वाणांचं संवर्धन याविषयी, खरं तर आपली ही संस्कृतीचा भाग कसा आहे हे सुद्धा आपण समजावून सांगितलं. मी आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.
0: खूप धन्यवाद.
2: देशी वाणांचं संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
3: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
4: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
3: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्ली पासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती.

स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत 1143 किलोहर्ट्सवर.
2: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
2: तुमचा सायबर रक्षक.
4: कमी वेळात जास्त नफा,
5: बस एका क्लिक वर कमाल.
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
7: जाणकार बना, सतर्क रहा.
8: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंग चा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा. यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाका सराफ ज्वेल्स सोबत.
2: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
1: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796991827. वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल प्रजासत्ताक दिन 2027 आयोजित अखिल भारतीय नौसैनिक स्पर्धा आणि त्या अनुषंगाने आयोजित नौसैनिक शिबिर याविषयी महाराष्ट्र नेव्हल युनिट NCC कमांडिंग ऑफिसर रामांजुल दीक्षित यांची मुलाखत.
5: इंडियन नेव्ही जो है इन एडिशन हमारे तट की रक्षा के अलावा बहुत बड़ा रोल है हमारी इंडियन नेव्ही का. इंडियन नेवी हमारे भारत का एम्बेसडर होती है जब भी वो ओपन सी में जाती है. तो अगर हम तटों को छोड़ के भी अगर कहीं दूर जाते हैं तो हर इंडियन नेवी का शिप भारत देश को रिप्रेजेंट करता है.
4: संवादिका कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत।

आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुन्हा धर्मांतर करून हिंदू धर्मात परतलेल्यांना आरक्षणाचे लाभ आपोआप मिळणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट। राज्य सरकारकडून सुट्या मसाल्यांच्या विक्रीला बंदी। सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून बंदी। पाकिस्तानात पेशावरमध्ये शाळेचं छत कोसळून 35 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी। आणि नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून माघारी, सरासरीपेक्षा 12.5% कमी पावसाची नोंद। हिंदू धर्मातून इस्लाममध्ये धर्मांतर केलेल्या व्यक्तीला आधीच्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा तमिळनाडू सरकारचा निर्णय रद्द करणाऱ्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे। राज्यघटनेतल्या तरतुदींनुसार अनुसूचित जातीतल्या व्यक्तीनं हिंदू, शीख किंवा बौद्ध यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्याला किंवा तिला अनुसूचित जातीचा सदस्य मानता येणार नाही, याकडे सर्वोच्च न्यायालयाने लक्ष वेधलं। अशा व्यक्तीनं पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला तरी त्याला पुन्हा अनुसूचित जातींसाठी असलेले लाभ आपोआप मिळणार नाहीत, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेप्रकरणी विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या मोर्चाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इतरांना नोटिसा बजावल्या। सर्वोच्च न्यायालयाला धाक दाखवून कुणीही कोणतीही गोष्ट करवून घेऊ शकत नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं। SIR प्रक्रियेतल्या अनियमितता आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं यादीतून वगळल्यासंदर्भात राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी दाखल केलेल्या स्वतंत्र याचिकेवर न्यायालयानं निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्याकडून उत्तरं मागवली आहेत। याच मुद्द्यावरच्या इतर याचिकांना ही याचिका जोडून घेऊ, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं सांगितलं। निवडणूक आयोगासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतरांनाही नोटिसा बजावल्या। जंतर मंतरचं नाव अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून काढून टाकायच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही न्यायालयानं स्वीकारली। दिल्लीत SIR विरोधी आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवांवर निर्बंधांसंबंधी सर्वोच्च न्यायालयानं 10 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारनं बिनशर्त माफी मागितलेली नाही, केवळ प्रक्रियेचा भाग म्हणून बिनशर्त माफी असं नमूद केल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं। राज्य सरकारनं सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली। मसाल्यांच्या पाकिटावर उत्पादनाचं नाव, त्यातले घटक पदार्थ, उत्पादकाचा तपशील, उत्पादनाची आणि पॅकेजिंगची तारीख, एक्सपायरी डेट असे सर्व तपशील ठळकपणे नमूद करणं बंधनकारक असणार आहे। तसंच मसाल्यांचं वजन आणि प्रमाण वाढवण्यासाठी विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुसा किंवा इतर तत्सम पदार्थ मिसळणं, निकृष्ट दर्जाच्या मसाल्यांचं मिश्रण करणं किंवा अर्क काढलेल्या मसाल्यांची विक्री करायला परवानगी नाही, अशी माहिती मुंढे यांनी दिली। याशिवाय मसाल्यात मेटानिल येलो, रोडामाइन बी, सुदान डाईज, लेड क्रोमेट असे प्रतिबंधित रंग वापरायला सक्त बंदी असेल। मसाल्यांची शुद्धता, सेंद्रियता, नैसर्गिकता आणि आरोग्याच्या लाभांविषयी पुरावे नसताना दावे करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल, असंही मुंढे यांनी सांगितलं। मसाल्यांचं उत्पादन आणि साठवणुकीत स्वच्छतेच्या दृष्टीनं सार्वजनिक रस्ते, डांबरी पृष्ठभाग, गटारं, कचराकुंड्या किंवा जनावरांच्या गोठ्याजवळ मसाले वाळवता येणार नाहीत। मसाल्यांबरोबर रसायनं, कीटकनाशकं, औद्योगिक रंग किंवा इतर हानिकारक पदार्थ साठवायला मनाई असल्याचंही ते म्हणाले। नवरात्र, दिवाळी आणि ख्रिसमस यासह वर्षभरातल्या सर्व सण उत्सवांदरम्यान सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर

रस्त्यांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या पीठानं आज हा निर्णय दिला. दिवाळीनंतर फटाक्यांच्या प्रदूषणामुळे जगणं अवघड होतं, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा प्रचंड त्रास होतो असं मत न्यायालयानं नोंदवलं. फटाक्यांचं उत्पादन किंवा विक्रीवर बंदी घातलेली नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. नीट पीजी 2026 उत्तरपत्रिका आणि प्रतिसाद जाहीर करण्याच्या प्रक्रियेत आणखी पारदर्शकतेची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून उत्तर मागवलं आहे. सध्याच्या व्यवस्थेत उमेदवारांना आपल्या मूल्यमापनाची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची सोय नाही, त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला परीक्षेतले सर्व प्रश्न आणि उत्तरांचे पर्याय तसंच त्यांनी नोंदवलेली उत्तरं आणि अचूक उत्तरं पाहण्याची सोय उपलब्ध करावी अशी मागणी या याचिकेत केली आहे. यावर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं संबंधित प्राधिकरणांना नोटीस बजावली असून इतर प्रलंबित प्रकरणांबरोबर या याचिकेवर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. सुमारे 85 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी फिटजी या प्रशिक्षण केंद्राचे संचालक दिनेश कुमार गोयल आणि मोनिला गोयल या दाम्पत्याविरुद्ध ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आरोपपत्र दाखल केलं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशिक्षण केंद्रांच्या शाखा अचानक बंद करणं, शाखा बंद केल्यानंतरही विद्यार्थ्यांकडून शुल्क गोळा करून ते अन्यत्र वळवणं असे आरोप या दाम्पत्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात 6 जण ठार झाले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बँका, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या आणि रिलायन्सच्या समभागात झालेल्या तेजीमुळं देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी झाली. सेन्सेक्सनं आज 1533 अंकांची उसळी घेतली आणि तो 74,316 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 375 अंकांची वाढ नोंदवत 22,997 अंकांवर बंद झाला. SIR मधून वगळल्या गेलेल्या मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग 17 आणि 18 ऑक्टोबर तसंच 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी राज्यभरातल्या सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिर घेणार आहे. BLO या ठिकाणी उपस्थित असतील अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. अमेरिकेला निर्यात होणाऱ्या भारतीय मालात वाढ झाली असून एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात ही निर्यात सुमारे 51 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या या कालावधीत भारताने अमेरिकेला 45 अब्ज 73 लाख डॉलर्स किमतीचा माल निर्यात केला होता. अमेरिकेने टॅरिफ निर्बंध लागू केल्यानंतर ही वाढ नोंदली गेली. या काळात अमेरिकेकडची आयातही 26% वाढली आहे. भारत अमेरिका व्यापार कराराची वाटचाल योग्य दिशेने होत आहे असं केंद्रीय वाणिज्य सचिव रागेश अग्रवाल यांनी सांगितलं. पाकिस्तानमध्ये पेशावर इथं आज एका खासगी शाळेचं छत कोसळून झालेल्या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला तर 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. मृतांमध्ये 34 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. शाळेची इमारत दाट लोकवस्तीच्या भागात अरुंद गल्लीत असल्यामुळे बचाव कार्यात अडथळा आला. शाळेच्या संस्थाचालकांना अटक करण्यात आली असून या इमारत दुर्घटनेची चौकशी केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. नैऋत्य मोसमी पावसानं देशभरातून माघार घेतल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलं आहे. यंदाच्या मोसमात देशभरात 769.4 मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा 12.6% कमी आहे. यंदा एल निनो प्रभावामुळे पावसात तूट झाली असून हा प्रभाव डिसेंबर अखेरपर्यंत वाढत जाईल आणि फेब्रुवारी 2027 राहील अशी शक्यता जागतिक हवामानशास्त्र संघटनेनं वर्तवली आहे. आजच ईशान्य मोसमी पावसाचं भारतीय उपखंडात आगमन झाल्याचंही विभागानं सांगितलं. त्या 21 ऑक्टोबरपर्यंत देशाच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. विद्यार्थ्यांसोबत कसलाही भेदभाव करू नका. त्यांची जात, JEE सारख्या प्रवेश परीक्षांचे मार्क अशी कोणतीही माहिती त्यांना विचारू नका असे नियम IIT मुंबईनं जाहीर केले आहेत. विद्यार्थी, शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांना देखील हे नियम लागू राहतील. 22 वर्षीय साहिल वाकोडे याची आत्महत्या आणि त्यानंतर त्याच्या पालकांनी केलेले भेदभावाच्या वागणुकीचे आरोप यानंतर हे नियम

0: मांडले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुन्हा धर्मांतर करून हिंदू धर्मात परतलेल्यांना आरक्षणाचे लाभ आपोआप मिळणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. राज्य सरकारकडून सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी. सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून बंदी. पाकिस्तानात पेशावरमध्ये छाळेचं छत कोसळून 35 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी आणि नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून माघारी. सरासरीपेक्षा 12.5% कमी पावसाची नोंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:15 वाजलेत. श्रोते हो, आता आनंद घेऊया सुगम संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवतोय बेला शेंडे यांनी गायलेलं सुहास तपस्वी यांचं हे गीत. याला संगीत दिलंय आशिष मुजुमदार यांनी.

आशिष मुजुमदार यांनी या गीताला संगीत दिलं होतं. गायिका होत्या बेला शेंडे. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता सुरेश भट यांची गीतरचना ऐकवतोय आशा भोसले यांच्या स्वरात.

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल गायक नट अजिंक्य पोंक्षे यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
1: संगीत नाटक करणं ह्याच्यासाठी खूप आधी हौस त्याची पाहिजे, खूप आवड हवी. आणि परत मी असं सांगेन की संगीत नाटकात काम करायचंय ज्याला गायक नट म्हणून, तर मी शास्त्रीय संगीत गातो किंवा मी शास्त्रीय संगीत शिकलोय किंवा मी भावगीत गातोय आणि म्हणून मी नाट्यसंगीत किंवा मी संगीत नाटकात काम करेन असं मनात ठेवू नका. कारण नाट्यसंगीत ही एक वेगळीच ब्रँच आहे. नाट्यसंगीताचं रितसर वेगळं शिक्षण घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते सादर केलं पाहिजे.
0: तेव्हा नक्की ऐका सोमवारी सकाळी 9:30 वाजता आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरुण दाते यांना. राम मोरे यांची ही गीतरचना, संगीत दिले

राम मोरे यांचं हे गीत होतं. संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. गायक होते अरुण दाते. श्रोते हो, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली आणखी एक गीतरचना आपण आता ऐकूया. रचना आहे मंगेश पाडगावकर यांची.

मंगेश पाडगावकर यांचे हे शब्द होते. हे गीत गायलं लता मंगेशकर यांनी. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया वसंत निनावे यांचं गीत. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं. ही गीतरचना गात आहेत अपर्णा मयेकर.

अपर्णा मयेकर यांनी गायलेलं हे होतं वसंत निनावे यांचं गीत. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. यानंतर 9:15 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स. हे सर्व

श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, एफ एम बँड 101.5 दशांश मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. रात्रीचे 10 वाजलेत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन।
2: नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करते। चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि छान अशी हिंदी गाणी ऐकूया। सुरुवात करतोय एक मुसाफिर एक हसीना या चित्रपटातल्या या गीताने।

अब आए कदम चूम लूं या के आँखें

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेली ही होती एस एच बिहारी यांची गीतरचना एक मुसाफिर एक हसीना या चित्रपटातली. या गीताला संगीत दिलं होतं ओ पी नय्यर यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकवतोय अख्तर रुमानी यांचं गीत कल्याणजी आनंदजी यांच्या संगीत रचनेखाली.

हसीना मान जाएगी या चित्रपटातलं हे गीत गायलं मोहम्मद रफी यांनी. श्रोतेहो, रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आता ऐकवतोय कभी कभी या चित्रपटासाठी. संगीतकार खय्याम.

0: खय्याम यांनी संगीतबद्ध केलेलं हे होतं कभी कभी या चित्रपटातलं गीत. शब्द होते साहिर लुधियानवी यांचे आणि हे गाणं गायलं होतं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी.
1: श्रोते हो, शनिवार दिनांक 17 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षण गृह बालगृह रत्नागिरी या संस्थेविषयी माहिती. आणि ही माहिती देणार आहेत त्या संस्थेतील शिक्षक विनोद पवार आणि त्यांच्याशी संवाद साधतील पौर्णिमा साठे.
2: काही तर खूपच गंभीर गुन्हे असतात, म्हणजे वाचलं की आपल्याला धडधडी भरावी इतके ते मोठे गुन्हे असतात, पण ती येणारी मुलांना निरागस असतात. कदाचित त्या परिस्थितीमुळे त्यांच्या हातून गुन्हा घडलेला असतो, बाकी त्यांचं वर्तन खूपच छान असतं. या संदर्भात मी छान उदाहरण देईल की गेली जवळपास 3 वर्ष सलग अशी गुन्हेगारी बॅकग्राऊंड असणारी मुलं आमच्या इथे दाखल झाली आणि माननीय बाल न्याय मंडळ जो मी म्हणालो त्यांच्या पुढाकाराने आपण त्या मुलांना बाहेरून 10वीला बसवलं. खरं तर ते 8वी 9वीतून ड्रॉपआउट होते आणि सलग 3 वर्ष ही मुलं आपण बाहेरून बसून त्यांना 10वी पास करवलं. 60% वरती त्यांना मिळाले आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आपण देऊ केलं आणि त्यानंतर त्या मुलांचं छान पुनर्वसन झालं. जी कदाचित दिशाहीन होऊन आणखी गुन्हेगारीकडे वळली असती तर ती ह्या प्रवाहामध्ये आली समाजात.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका 17 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
0: रजनीगंधा या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगुल आवाजातलं हे मजरूह सुलतानपुरी यांचं गीत.

अभिमान या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना गायली होती लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर गुमराह या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी बेमिसाल या चित्रपटातली गीतरचना ऐकवतोय. शब्द आहेत आनंद बक्षी यांचे, संगीत दिले राहुल देव बर्मन यांनी.

बेमिसाल या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकत होता. गायिका होत्या लता मंगेशकर. श्रोतेहो, रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन।
0: रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, आता नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी शुभा मुद्गल यांचं गायन. ऐकूया त्यांनी गायलेला राग श्याम कल्याण.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी शुभा मुद्गल यांनी गायलेला राग श्यामकल्याण. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ही बातमीपत्रं आता सहक्षेपित करणार आहोत.